कुमार गंधर्व आणि सहकारी यांनी गायलेलं बाळ कोल्हटकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार वसंत देसाई. यानंतर भावधारा या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांचा अभंग ऐकूया. संगीतकार

श्रोते हो, याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या प्रसारण सभेला सुरुवात होईल.

zumitan drumadala shobhini suhasini sumadhura bhashini

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 17 भाद्रपद शके 1948 अर्थात 8 सप्टेंबर 2026 पहाटेचे 5:55 आणि 50 सेकंद होत आहेत. आमची पहिली सभा आता सुरू होतीय. या प्रातःकालीन सभेत सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. सभेला आरंभ करत आहोत मंगल संगीतानं.

सकाळचे 6:05 आणि 15 सेकंद झाली आहेत. आपण ऐकणार आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला ऐकूया भाग्य सूक्तम श्री वैशंपायन गुरुजी यांच्या स्वरात.

अनंत कालेकर यांची भक्तिरचना आपण ऐकली गोविंद पोवळे यांच्या स्वरात. सकाळचे 6:17 होत आहेत. आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात.

0: अशोक जी परांजपे यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं, आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात. या समूह गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:30 होत आहेत. जगूया आनंदी,
1: जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: जगूया आनंदी या कार्यक्रमात सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मी आहे विनय गोरेगावकर आपल्यासोबत. श्रोतेहो, बघता बघता आता श्रावण संपेल आणि सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे ती गणेशोत्सवाची, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची. घराघरात तयारी सुरू आहे, खरेदी सुरू आहे आणि सगळ्यांच्या मनात एक उत्साह. यावेळी आपल्या बाप्पाची मूर्ती कशी असावी आणि सगळीकडे बाप्पाच्या मूर्तींचे सजलेले स्टॉल्स पाहायला मिळत आहेत. यावरून मला एका शिल्पकाराची गोष्ट आठवली, ज्याच्याकडे एक पडिक दगड पाहून अनेक जण म्हणायचे यातून काय होणार आहे, पण त्या शिल्पकाराला मात्र त्या दगडात काहीतरी वेगळं दिसत होतं. तो रोज त्या दगडावर छिन्नी हातोडीचे घाव घालत राहिला, मेहनत करत राहिला. बघणाऱ्यांना वाटायचं हा उगाच आपला वेळ वाया घालवतोय, पण काही दिवसांनी त्या दगडातून एक सुंदर मूर्ती आकार घेऊ लागली. सगळे अचंबित झाले. कुणीतरी त्या शिल्पकाराला विचारलं, तुम्हाला त्या दगडात नेमकं काय दिसलं?

0: बगार हसला आणि म्हणाला, मूर्ती तर त्या दगडात आधीपासूनच होती. मी फक्त नको असलेला भाग काढून टाकला. आपल्या आयुष्याचंही अगदी असंच आहे श्रोते हो. आपल्यात क्षमता आहे, गुण आहेत, स्वप्न आहेत, सुंदर व्यक्तिमत्व घडवण्याची ताकदही आहे. फक्त भीती, आळस, नकारात्मक विचार आणि न्यूनगंड हे नको असलेले भाग आपण काढून टाकले तर आपल्या व्यक्तिमत्वातली खरी सुंदरता नक्कीच खुलून येईल. म्हणूनच या उत्सवाच्या दिवसात बाप्पाची सुंदर मूर्ती घरी आणण्याची तयारी करत असताना आपणही आपल्या आयुष्यातल्या नको असलेल्या गोष्टी ओळखूया आणि हळूहळू त्यांना दूर करूया. कारण मूर्ती आपल्यातही आधीपासूनच आहे. फक्त नको असलेला भाग काढायचा आहे.
1: छन्य हातोळ्याचा घाव करी दगडाचा देव, छन्य हातोळ्याचा घाव

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। सकाळचे 6:35 होत आहेत। आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। आज पहाटे 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात हलका पाऊस झाला। कमाल तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही वेधशाळेत सारखीच करण्यात आली, प्रत्येकी 32 अंश सेल्सिअस। किमान तापमानाची नोंद सुद्धा दोन्ही वेधशाळेत सारखीच करण्यात आली, प्रत्येकी 25 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेत 80% नोंदली गेली। पावसाची नोंद सांताक्रूज वेधशाळेत 1 मिलीमीटर इतकी झाली। हवामानाचा अंदाज, येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ असेल आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे। कमाल तापमान 32, किमान 26 अंश सेल्सिअस या आसपास राहील असा अंदाज आहे। मच्छीमार बांधवांसाठी सूचना, समुद्र किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरात सोमालियाची किनारपट्टी, ओमान लगतचा समुद्र, वायव्य आणि नैऋत्य अरबी समुद्राच्या काही भागात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि हा वेग 65 किलोमीटरपर्यंत वाढेल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे। मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा त्यांना देण्यात आला आहे।

0: आता कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणी या कार्यक्रमात जनावरांमधील परजीवींचा प्रादुर्भाव आणि परिणाम, भाग पहिला. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा यामध्ये राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली, भाग चौथा, आहारतज्ज्ञ समीक्षा चोरडिया. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर, औषधी वनधन संवर्धन आणि पर्याय, भाग चौथा, सहभाग वनस्पतीशास्त्रज्ञ पूर्वा जोशी. सकाळी 7:00 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये आडवाटेवरील पुस्तकं या मालेत रशियन साहित्यिक विक्टर पेलेविन यांच्या बुद्धाज लिटिल फिंगर या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा, वाचकस्वर दिनेश अडावतकर. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस, सकाळी 7:45 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था, सकाळी 8:40 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास, लेखक संजना संतोष तारी. सकाळी 9:00 नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 119. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 तरुण भट्टाचार्य यांचं संतुरवादन राग चारुकेशी, सकाळी 11:05 आपली आवड. दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आरोग्य दर्पण, दातांचे आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली, डॉक्टर अनघा मुळे यांची मुलाखत, भाग पहिला. त्यानंतर आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. दुपारी 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्वेता चक्रवर्ती यांचं गायन, राग वृंदावनी सारंग. संध्याकाळी 5:02 नादब्रह्म यामध्ये महेश राव यांचं व्हायोलिन वादन, राग भिंपलास. संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमामध्ये श्रावण विशेष गाणी गप्पा. संध्याकाळी 6:30 अमृत कलश, ज्येष्ठांचे आरोग्य याविषयी बालप्रसाद बदयाले यांची मुलाखत. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 किसान वाणी, पशुधनातील सांसर्गिक गर्भपात याविषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाइट, रात्री 9:30 मनी टॉक, रात्री 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन, यामध्ये मांज खमाज आणि ठुमरी कजरी आपण ऐकू शकाल. रात्री 10:30 नभोनाट्य वंशाचा दिवा. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता ऐकूया कृषीवाणी, त्यापूर्वी ऐकूया एक संदेश.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
0: ऐकूया कृषीवाणी, त्यापूर्वी शेतकरी बांधवांसाठी हवामान. ठाणे, रायगड आणि पालघर या 3 जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऐकूया कृषीवाणी.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरांच्या

0: आरोग्यावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांमध्ये परजीवी कीटक आणि परजीवीजन्य रोग हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. परजीवींचा प्रादुर्भाव अनेकदा हळूहळू वाढत असल्यामुळे सुरुवातीला याची तीव्रता लक्षात येत नाही, मात्र कालांतरानं तो उत्पादन क्षमतेवर गंभीर परिणाम करतो. पशुधनापासून मिळणारं दूध, मांस, अंडी, लोकर, कातडी आणि शेणखत यांचा ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. या सर्व पशुधनासाठी हिरव्या आणि पौष्टिक चाऱ्याची उपलब्धता करणारा हंगाम म्हणजे पावसाळा. कुरणं हिरवीगार होतात, चाऱ्याची उपलब्धता वाढते आणि जनावरांना नैसर्गिकरित्या चांगलं पोषण मिळतं. मात्र पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता, सततचा ओलावा, साचलेलं पाणी, चिखलयुक्त परिसर आणि मध्यम तापमान यामुळे परजीवी कीटक, जंत आणि रोगकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीसही वातावरण पोषक बनलेलं असतं. त्यामुळे या काळामध्ये गोचिड, उवा, पिसू, डास, माशा यासारख्या बाह्य परजीवींची संख्या झपाट्यानं वाढते तर गोलकृमी, यकृतकृमी आणि फुफ्फुसकृमी यासारख्या अंतर्गत परजीवींचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतो. दुसऱ्या सजीवाच्या शरीरावर किंवा शरीराच्या आतमध्ये राहून त्याच्याकडून अन्न किंवा रक्त मिळवतानाच हानी पोहोचवणाऱ्या सजीवास परजीवी असं म्हणतात. परजीवींच्या प्रकारांमध्ये बाह्य परजीवी आणि अंतर्गत परजीवी असे दोन प्रकार आहेत. बाह्य परजीवींमध्ये जनावरांच्या शरीराच्या बाहेर हे परजीवी राहतात, म्हणजेच गोचिड, उवा, पिसू, माशा, डास इत्यादी. तर अंतर्गत परजीवींमध्ये गोलजंत, सपाट जंत, यकृतकृमी, फुफ्फुसकृमी, प्रोटोझोआ इत्यादींचा समावेश होतो. पावसाळ्यामध्ये वाढलेली आर्द्रता, मध्यम तापमान, सततचा ओलावा आणि अस्वच्छ वातावरण यामुळे परजीवींच्या वाढीस आणि पुनरुत्पादनास अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे गोचिड, उवा, पिसू, माशा, डास तसंच विविध प्रकारचे अंतर्गत जंत यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. या काळात परजीवींचं जीवनचक्र कमी कालावधीत पूर्ण होत असल्यानं त्यांची संख्या झपाट्यानं वाढते. पशुधनाला अधिक संसर्ग होण्याची शक्यता निर्माण होते. वातावरणातील जास्त आर्द्रतेमुळे म्हणजे 70 ते 90% हे प्रमाण असतं, त्यामुळे परजीवींची अंडी आणि अळ्या कोरड्या पडत नाहीत आणि त्यांच्या जगण्याचं प्रमाण वाढतं. तापमान 20 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान असणं हे बहुतेक परजीवींच्या वाढीस, प्रजननास आणि जीवनचक्र पूर्णतेसाठी अनुकूल असतं. गोठेभोवती साचलेल्या पाण्यामध्ये डास, माशा आणि इतर कीटकांची पैदास वेगानं होते. परिसरातील चिखलामुळे गोचिड, पिसू आणि इतर बाह्य परजीवींना लपण्यासाठी आणि वाढण्यासाठी योग्य वातावरण मिळतं. कुरणातील ओलसर गवतावर आढळणाऱ्या अंतर्गत जंतांच्या अळ्या चरताना जनावरांच्या पोटामध्ये जातात. गोठ्यातील शेण, मूत्र आणि सेंद्रिय काडीकचरा वेळेवर बाहेर न काढल्यास परजीवींची वाढ झपाट्यानं होते. जनावरांची बसण्याची, झोपण्याची जागा सतत ओलसर राहते. ही बाब गोचिड, माइट्स आणि इतर परजीवींसाठी पोषक ठरते. दाट गवत आणि झुडपांमध्ये गोचिड मोठ्या प्रमाणात आढळतात, तिथेच ते जनावरांच्या संपर्कात येतात. पावसाळ्यातील ताण, पोषणातील कमतरता किंवा इतर रोगांमुळे जनावरांची प्रतिकार शक्ती कमी होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत परजीवींचा संसर्ग अधिक गंभीर होतो. जनावरांतील परजीवींचा प्रादुर्भाव आणि परिणाम याविषयीची अधिक माहिती आपण उद्याच्या कृषीवाणीमध्ये करून घेऊया.
1: कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकला. सकाळचे 6:45 झाली आहेत. ऐकूयात आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा 4th आणि शेवटचा भाग. सादर करते आहेत धीरज केदारी.
3: नमस्कार श्रोते हो, कालच्या भागात आपण मध्यम वयात आहारातून आजारांचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध कसा करावा याविषयी जाणून घेतलं, तर आजच्या भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी निरोगी वृद्धत्वासाठी पोषण कसे असावे याविषयी जाणून घेऊया. वृद्धत्व हा आयुष्याचा नैसर्गिक टप्पा आहे. या टप्प्यात शरीराच्या गरजा बदलतात. भूक कमी होणे, पचन शक्तीत बदल होणे,

0: जीवनसत्व ड आवश्यक आहे. दूध, दही, पनीर, तीळ आणि इतर कॅल्शियमयुक्त पदार्थ आहारात घेता येतात. जीवनसत्व ड ची कमतरता असल्यास आहार तज्ञांच्या सल्ल्याने पूरक आहार घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांमध्ये पचन शक्ती आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या आढळू शकतात. त्यासाठी पुरेसे पाणी, भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये आणि योग्य प्रमाणात तंतुमय पदार्थ घेणे महत्वाचे आहे. मात्र काही वैद्यकीय स्थितींमध्ये पाणी किंवा फायबर्सचे प्रमाण डॉक्टर किंवा आहार तज्ञांच्या सल्ल्यानुसार ठरवावे. प्रतिकार शक्तीसाठी विविध जीवनसत्वे आणि खनिजे आवश्यक आहे. त्यामुळे रोजच्या आहारात विविध रंगांची फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. मेंदूच्या आरोग्यासाठीही संतुलित आहार महत्वाचा आहे. हिरव्या पालेभाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, सुका मेवा आणि योग्य प्रमाणात आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ यांचा समतोल आहाराचा समावेश असावा. ज्येष्ठ नागरिकांनी एका वेळी खूप मोठे जेवण करण्याऐवजी गरजेनुसार लहान आणि पौष्टिक आहारांचे भाग घेणे सोयीचे ठरू शकते. भूक कमी असली तरी केवळ चहा बिस्किटांवर दिवस काढणे योग्य नाही. कमी प्रमाणात पण पौष्टिक पदार्थ घेणे महत्वाचे आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाची आहाराची गरज सारखी नसते. मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार किंवा इतर वैद्यकीय समस्या असल्यास आहार वैयक्तिक आरोग्य स्थितीनुसार ठरवावा. म्हणूनच निरोगी वृद्धत्व म्हणजे केवळ दीर्घायुष्य नव्हे तर सक्रिय, स्वतंत्र आणि गुणवत्तापूर्ण जीवन जगण्याची क्षमता टिकवणे होय. योग्य आहार, पुरेशी शारीरिक हालचाल, योग्य झोप, नियमित आरोग्याची तपासणी आणि कुटुंबाचा आधार या सर्वांचा निरोगी वृद्धत्वात महत्वाचा वाटा आहे. लक्षात ठेवा, वय वाढले तरी पोषणाची गरज संपत नाही, उलट योग्य पोषणाचे महत्व अधिक वाढते. निरोगी वृद्धत्वासाठी आजपासूनच आपल्या आहाराची काळजी घेऊया. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहार तज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर
1: श्रोतो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या विपुल वनसंपदेमध्ये औषधी वनस्पतींचा जो बहुमोल खजिना आहे त्याच्या संवर्धन आणि जतनामध्ये शाश्वतता यावी यासाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या पूर्वाताई जोशी यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत. नमस्कार पूर्वाताई.
2: नमस्कार.
1: तर असं होतं ना की कधी कधी काही पायवाटेवर चालता चालता त्याचा हम रस्ता कधी होऊन जातो, आपल्याच या वाटेवरनं पुढे कसे लोक चालायला लागतील सांगता येत नाही. तर असं एक महत्वाचं काम तुमचं सुरू झालेलं आहे. पण आता एकीकडे आपण म्हणलं तसं की हम रस्ता तयार झाला याचा अर्थ कार्य क्षेत्रही विस्तारलंय.
2: हो.
1: तर आता इथून पुढच्या तुमच्या योजना काय असणार आहेत आणि एखाद दुसऱ्या गावाच्या ऐवजी आता ते कार्यक्षेत्र किती मोठं विस्तारणार आहे?
2: खरं सांगू का, निसर्गाधारित आर्थिक घडी असा हल्ली अतिशय महत्वाचा हा विषय समोर येतोय की ज्याला आम्ही नेचर बेस्ड इकॉनॉमी असं म्हणतो. तर ही घडी गावागावातून बसवायला लागणार आहे. त्यामुळे एक किंवा दोन गावांमधनं कामं करून काही होणार नाही हे लक्षात यायला लागलेलं आहे.
1: बरोबर.
2: त्याच दरम्यान नेमकं हे लक्षात यायला लागलं आणि असं झालं की आयुसीएनची जी सस्टेनेबल यूज आणि लाईव्हलीहूड हे जे ग्लोबल नेटवर्क आहे की ज्याच्यामध्ये हा शाश्वततेचा वेगळ्या प्रकारे एक सपोर्ट किंवा इंटरनॅशनल रेकॉग्निशन आपण म्हणूया त्याला, त्याच्यामध्ये त्यांनी मला मेंबर म्हणून घेतलेलं आहे आतमध्ये आता. आणि मग त्याच्या ते जेव्हा झालं तेव्हा मला स्वतःला असं वाटलं की अरे हे आता फार वेगळ्या प्रकारे पाहायला हवं आपण. आणि मग देशाच्या उलाढाली उद्योगधंदे याला जोडलं कसं जायचं आहे हा सुद्धा एक मनात आता विचार यायला लागला.
1: आणि मला असं वाटतं भारताचं प्रतिनिधित्व करताय तुम्ही त्या आयुसीएनच्या माध्यमातून.
2: हो, करते.
1: तर जागतिक पातळीवरतीही आपल्या या सगळ्या वनसंपदेचं आपण अभिमानाने कसं मांडलं गेलं पाहिजे
2: अगदी,
1: आणि भारताचं नाव उज्ज्वल करण्याचा हा आणखीन एक मार्ग आहे.
2: आणि तो प्रयत्न मी नक्कीच करेन. लोकसहभागातून संघटित प्रयत्नातून असा दुहेरी फायदा करून घेण्याच्या गोष्टी असतील
1: बरोबर,
2: किंवा त्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न असतील. म्हणजे काही वेळेला

0: टेक सपोर्ट लागतो. काही वेळेला छोटी ऍप बनवावी लागतात, काही वेळेला काळजीपूर्वक वापर कसा करायचा याचं नुसतं एक सस्टेनेबिलिटी ब्रोशर्स करावी लागतात की जी गावांना गावांच्या भाषेत म्हणजे समजून सांगता येतील. काही वेळेला याच्या सगळ्यात असं जाणवायला लागलंय की ट्रेनिंगची गरज आहे.
1: बरोबर.
0: की ज्या बायकांचा गट उभा राहतोय, पुरुषांचा गट उभा राहतोय, दोघांचा एकत्रित मॅनेजमेंटचा एक गट उभा राहतोय. सर्टिफिकेशन्स आहेत वेगवेगळी की ज्याच्यात आपण मूल्यवर्धन म्हणतोय. लॅब अनालिसिस आहेत जे मी वनस्पती शास्त्र आणि याचं जोडणी करण्यासाठी उल्काच्या वेळी जो प्रयत्न केला की क्वालिटी काय आहे त्या फळांची, त्याच्यात काय आहे आणि त्याचं संपूर्ण न्यूट्रिशनल आणि अँटीऑक्सिडंट प्रोफाइलिंग ज्याला आपण ते सुद्धा गरजेचं आहे. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज इको टुरिझमला कशा पूरक ठरतील.
1: बरोबर बरोबर.
0: कारण त्या ठरणारच आहेत.
1: हो,
0: एक गाव अशा पद्धतीचं काही करत असेल.
1: म्हणजे मला असं वाटतं की फक्त त्या गावांना तिथल्या ग्रामस्थांनाच याचं महत्व कळलं पाहिजे असं नाही, जे शहरात राहतात त्यांना सुद्धा ते तिथे गेले पाहिजे, त्यांनी ह्या कामात सहकार्य केलं पाहिजे, हातभार लावला पाहिजे, त्यांनाही याचं महत्व कळलं पाहिजे. म्हणून अॅग्रो टुरिझम महत्वाचं.
0: खरंच. आणि म्हणजे विकास विकास आपण म्हणतोय सगळे, पण सस्टेनेबिलिटीचा मुद्दा जेव्हा येतो ना तेव्हा जगण्याची खात्री एक स्वस्थतेतून आली पाहिजे असं वाटलं मला.
1: हे मात्र खरं आहे. वसुदैव कुटुंबकम म्हणतो तसं की ही कुटुंब सांभाळली तर आपण पृथ्वीला सांभाळणार आहोत.
0: खरंच.
1: शहरांमध्ये सिमेंटची जंगलं उभी राहत असतील त्याला जर आपण वैभव मानत असू तर खरं वैभव काय आहे
0: अगदी
1: हे तुम्ही तिथे जाऊन सांगण्याचा प्रयत्न करताय. पूर्वातही हाच परिसस्पर्श सगळ्यांना व्हावा आणि यातनं तुम्ही म्हणता तसं की उपजीविकेची ही साधनं उभी राहावीत आणि आरोग्यपूरकही अशी सगळी जी काही वाटचाल आहे तीही चालू राहावी यासाठी आमच्या सगळ्या श्रोत्यांकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत.
0: धन्यवाद.
1: पुन्हा एकदा तुम्ही इथे तुमच्या कामाविषयी त्याचं तुम्ही माहिती दिली तिथे येऊन त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, मी प्रसाद कुलकर्णी पूर्वा जोशी यांच्यासह आपला निरोप घेतो. नमस्कार
0: सगळ्या श्रोत्यांना आणि प्रसादजी नमस्कार. थँक्यू.
1: धन्यवाद. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला. सकाळी 6:55 मिनिटांनी संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

0: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
2: सकाळचे 7 वाजलेत. प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके.
3: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया रशियन साहित्यिक व्हिक्टर पेलेविन यांच्या बुद्धाज लिटिल फिंगर या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा.
4: ग्रंथप्रेमी श्रोते हो, जे जग आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय ते खरोखरच अस्तित्वात आहे का, की हे सगळं फक्त आपल्याच मनानं रचलेलं एक मोठं आणि गुंतागुंतीचं स्वप्न आहे? हा विचार भारतीय अद्वैत वेदांतात आणि बौद्ध तत्वज्ञानात महत्वाचा मानला जातो. विचार करा, तुम्ही एकाच वेळी दोन पूर्णपणे वेगळ्या आणि परस्पर विरोधी कालखंडांमध्ये जगत असाल तर काय होईल? आज तुम्हाला अशाच एका मेंदूला झिणझिण्या आणणाऱ्या आणि वास्तवाची जाणीव पुसून टाकणाऱ्या भन्नाट कादंबरीच्या दुनियेत आम्ही घेऊन जाणार आहोत. या अत्यंत विलक्षण आणि अतिवास्तववादी कादंबरीचं नाव आहे बुद्धाज लिटिल फिंगर. आणि या अद्भुत कादंबरीचा लेखक आहे एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रयोगशील रशियन साहित्यिक व्हिक्टर पेलेविन. व्हिक्टर पेलेविन हा आधुनिक रशियन साहित्यातला एक अतिशय गूढ आणि वेगळा विचार करणारा लेखक मानला जातो. मूळ रशियन भाषेमध्ये या कादंबरीचं नाव चापायव अँड व्हॉइड असं आहे आणि हिला रशियन साहित्यातली पहिली झेन बौद्ध कादंबरी मानलं जातं. पेलेविननं या पुस्तकात इतिहास, राजकारण, तत्वज्ञान

0: आणि भ्रम या सगळ्यांचं एक अतिशय अफलातून मिश्रण केलं आहे. कादंबरीचा मुख्य नायक आहे प्योत्र व्हॉइड. प्योत्र व्हॉइड हा एकाच वेळी दोन पूर्णपणे भिन्न आणि विस्कळीत वास्तवांमध्ये जगत असतो. एका वास्तवात साल आहे 1919, रशियामध्ये एक मोठं आणि रक्तरंजित यादवी युद्ध सुरू आहे, आणि प्योत्र हा एक तरुण कवी म्हणून वासिली चापायव या एका महान आणि ऐतिहासिक बोल्शेविक कमांडरच्या हाताखाली काम करतोय. पण पेलविननं या चापायवला केवळ एक लष्करी अधिकारी म्हणून रंगवलेलं नाहीये, तर तो एक अतिशय रहस्यमय असा झेन मास्टर किंवा बौद्ध तत्वज्ञानी आहे. युद्धाच्या रणधुमाळीतही प्योत्रला शून्यता आणि वास्तवाच्या खोटेपणाचे तो धडे देत असतो. गोळ्यांचा भयंकर पाऊस पडत असताना आणि तोफांचे कंठाळ्या बसवणारे आवाज येत असताना चापायव अत्यंत शांतपणे प्योत्रला अस्तित्वाच्या पोकळीबद्दल समजावून सांगत असतो. त्यांच्यातले ते लांबलचक तत्वज्ञानानं भरलेले संवाद वाचताना आपण एका वेगळ्याच दुनियेत पोहोचतो. दुसरीकडे प्योत्रचं दुसरं वास्तव आहे 1990 दशकातलं. सोव्हिएट युनियन कोसळल्यानंतरचा हा एक अतिशय गोंधळलेला काळ आहे. या वास्तवात प्योत्र हा मॉस्कोमधील एका मनोरुग्णालयात दाखल झालेला एक मानसिक रुग्ण आहे. तिथं त्याच्यावर स्प्लिट पर्सनॅलिटी किंवा दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाचा उपचार सुरू आहे. या इस्पितळात त्याच्यासोबत आणखी काही विक्षिप्त आणि मनोरंजक असे सहरुग्ण आहेत. ते आपापल्या खोट्या आणि भ्रमित जगात जगतायत. कोणी स्वतःला जपानी सामुराई समजतात, तर कोणी रशियन माफिया. 90 उद्ध्वस्त आणि दिशाहीन रशियन समाजाचं हे एक अत्यंत विदारक आणि उपरोधिक चित्रण आहे. भांडवलशाहीच्या अचानक आलेल्या लाटेत सापडलेल्या गोंधळलेल्या पिढीची शोकांतिकाच पेलविननं या वेड्यांच्या इस्पितळाच्या माध्यमातून उभी केली आहे. आता खरी आणि रंजक गोम इथंच आहे. या दोन वास्तवांपैकी नक्की खरं वास्तव कोणतं? मनोरुग्णालयातला प्योत्र हा 1919 युद्धाचं स्वप्न पाहतोय की 1990 मधला कवी प्योत्र हा भविष्यातल्या एका मनोरुग्णालयाचा दुःस्वप्न अनुभवतोय? पेलविननं यातून एक अत्यंत सखोल आणि अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित केला आहे. तो आपल्याला सांगतो की वास्तव हा फक्त आपल्या मनाचा एक खेळ आहे. पुस्तकाचं नाव बुद्धाज लिटिल फिंगर, बौद्ध तत्वज्ञानातल्या शून्यावस्थेकडे आणि आत्मज्ञानाकडे बोट दाखवतं. जगातल्या सर्व राजकीय उलथापालथी, सत्ता संघर्ष आणि मानवी दुःख हा शेवटी एक मोठा भ्रम आहे, हा एक अतिशय वेगळा आणि खोल विचार पेलविन या विलक्षण कथेतून मांडतो. तर श्रोतेहो, जर तुम्हाला अस्तित्वासमोरच प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्या एका बौद्धिक रोलर कोस्टरची सफर करायची असेल, तर व्हिक्टर पेलविनची बुद्धाज लिटिल फिंगर ही कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
1: श्रोतेहो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला रशियन साहित्यिक व्हिक्टर पेलविन यांच्या बुद्धाज लिटिल फिंगर या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.
3: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा, विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती.
4: 2-10 December 2026 इतिहास, संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
3: अंकुर थॉम बयॉन बांटी श्री सह 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
4: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले. शाकाहारी भोजन, 5-star हॉटेल्स, आतापर्यंत 1200+ अधिक जणांची कंबोडिया भेट.
3: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 September पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
4: ऑनलाइन बुकिंग साठी कंबोडिया अंकोर फाउंडेशन डोंबिवली. संपर्कासाठी फोन 98-21-40-38-38.
5: फोन पुन्हा एकदा 98-21-40-38-38.
6: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल, आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
7: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
6: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
7: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: रोजच्या व्यवहारात आपण महानगरपालिकेचे विविध कर्मचारी बघतो, त्यांच्यामुळेच तर आपल्या शहराच्या अनेक व्यवस्था सुरळीतपणे पार पाडल्या जातात। ही कामं कशी होतात, योजना काय असतात हे सगळं समजावून घ्यायला आवडेल ना। यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमात पुण्याच्या कामगार कल्याण विभागाच्या मुख्य कामगार अधिकारी माननीय नितीन केंजळे साहेब यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका। येत्या गुरुवारी अर्थात 10 सप्टेंबरला कामगार सभा हा कार्यक्रम जरूर ऐका, संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून। सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे।
3: श्रोते हो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या राज्यस्तरीय प्रसारणात जरूर ऐका। ज्येष्ठ नागरिक आणि आयुर्वेद याविषयी केंद्रीय स्वास्थ्य सेवा विभागाचे प्रमुख आयुर्वेद चिकित्सा अधिकारी डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
4: जेनेटिकली मॉडिफाईड फूड जे आहे ते शक्यतोवर टाळलेले बरे, आपल्या प्रकृतीच्या विपरीत हे आहार टाळलेला बरा। प्रथिनयुक्त आहारावर जास्तीत जास्त आपला भर पाहिजे, कार्बोहायड्रेट्स कमी करून प्रथिन जर समजा थोडे वाढवले तर आपण अनेक अनेक मेटाबॉलिक इकारांपासून आपलं संरक्षण हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं, आपल्या सेल्स या चांगल्या प्रकारे म्हणजे संपन्न राहू शकतील आणि त्याच्यामध्ये रिपेअरची अॅबिलिटी, संधानाची अॅबिलिटी, पुनर्निर्माणाची अॅबिलिटी उतारवयामध्ये पण टिकून राहील।
3: 8 सप्टेंबर सायंकाळी 6:30 महाराष्ट्रातील प्रमुख केंद्रांसह आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। सादर करते विनायक मोरे, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे। तेव्हा जरूर ऐका ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश।
5: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पना आणि भक्कम पाठबळ तसंच मार्गदर्शनाखाली कार्यरत सामाजिक बांधिलकीच्या ग्राहक चळवळीचा नवा इतिहास घडवणारी संस्था पुण्यातील कोथरूड मधील समुत्कर्ष ग्राहक पेठ या संस्थेचे संयोजक मधुरा वैशंपायन आणि पार्थ मटकरी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा।
6: गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
7: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन होणार। मुंबई जागतिक भांडवलाचं केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन। राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कारांमध्ये अमरावतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आणि भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात पुण्यात आंदोलन। परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय कृती दल राज्यभर संबंधित घटकांशी साधणार संवाद। आता सविस्तर बातम्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 या परिषदेचं उद्घाटन होणार आहे। मुंबईत होणाऱ्या या परिषदेत डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात भारताला प्रमुख स्थान मिळवून देणं आणि आर्थिक समावेशन याविषयी चर्चा होणार आहे। क्षमता असलेला देश ते प्रभावी देश अशी भारताची ओळख निर्माण करणं हे जगातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रभावी वित्त तंत्रज्ञान परिषदेचं उद्दिष्ट आहे। नागरिक उद्योग आणि अर्थव्यवस्थांसाठी नवनवीन वित्तीय तंत्रज्ञानाचा विश्वासार्ह समावेशक आणि परिणामकारी उपयोग कसा करता येईल यावर या परिषदेतल्या संवाद सत्रांमध्ये चर्चा केली जाईल। देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर जागतिक भांडवलाचं केंद्र महत्वाचं केंद्र म्हणून वेगानं उदयाला येत आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे। पश्चिम विभागीय परिषदेच्या 28 बैठकीत ते काल गोव्यात पणजी इथं बोलत होते। राज्याची स्टार्टअप परिसंस्था आणि मुंबईचा वाढता जागतिक दर्जा या बाबींचा त्यांनी ठळकपणे उल्लेख केला। सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसंच किनारपट्टीच्या सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी गृह मंत्रालय विशेष प्रयत्न

करणार असल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात काल राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये अमरावती शहराला तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार तर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 प्रभागस्तरीय सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाला. स्वच्छ वायू सर्वेक्षणाअंतर्गत राज्यस्तरीय कामगिरीसाठी पुण्यातले प्रभाग क्रमांक 4 आणि 7 तसंच अमरावतीमधला प्रभाग क्रमांक 12 यांची निवड करण्यात आली आहे. पारितोषिकाची रक्कम संबंधित शहरांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण, हवेची गुणवत्ता सुधारणा आणि स्वच्छ वायूसाठीच्या विविध उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधल्या कथित गैरप्रकाराविरोधात काल पुण्यात एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम सहभागी झाले होते. या आंदोलनाआड विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे नवनाथ बन यांनी केला आहे. दरम्यान राज्यातली भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय कृती गटाची स्थापना केली आहे. हा गट राज्यातल्या 6 विभागांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी चर्चा करणार आहे. यातून त्यांच्या सूचना, अडचणी आणि अभिप्राय जाणून घेतले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पत्रकाद्वारे दिली आहे. एमपीएससी पेपरफुटीबाबत तक्रार दाखल होताच आयोगानं पोलिसात तक्रार दिली असून अशा घटना टाळण्याच्या उद्देशानं एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे असं स्पष्टीकरण आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली. मराठा समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्र उपलब्ध व्हावीत यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीनं शोधलेल्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतींमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मराठा आरक्षणावरील निर्णयांच्या अंमलबजावणीसंदर्भात दृकश्राव्य माध्यमातून काल झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. वंशावळी नोंदी आणि कायदेशीर नियमांचं पालन करूनच प्रमाणपत्र दिली जातील असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. चालू शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसंच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसंच विशेष मागास प्रवर्गातल्या ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झाले आहेत त्यांना 4 डिसेंबरपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करता येईल. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर नोंदणीसाठीचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागांसाठी 25 दिवसांचा असा समान असणार आहे. केंद्र सरकारनं तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात काल निर्देश दिले असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात दिली. यापूर्वी पश्चिम आशियातील संघर्षामुळे एलपीजी पुरवठ्यावर निर्माण झालेल्या तणावामुळे हा कालावधी शहरी भागांसाठी 25 दिवस आणि ग्रामीण भागांसाठी 45 दिवस असा ठेवण्यात आला होता. युवकांनी बौद्धिक क्षमता आणि देशाच्या सांस्कृतिक समृद्धीला नीतीमूल्यांची जोड दिल्यास विकसित भारत घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची ठरेल असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला. नागपूर इथं झालेल्या माध्यम परिषदेच्या समारोप सत्रात ते काल बोलत होते. 2 दिवसांच्या या परिषदेत माध्यमं, नेतृत्व, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध विषयांवर चर्चा झाली.
चला शाळेत जाऊया अभियानाच्या माध्यमातून राज्यातील शाळांमध्ये

0: गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देणार असल्याचं प्रतिपादन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची जपणूकही करण्यात येईल असं ते म्हणाले. शालेय शिक्षण क्षेत्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या अभियानाच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी सर्व शाळांना 8, 9, 22 आणि 23 सप्टेंबर तसंच 7 आणि 8 ऑक्टोबरला भेट देणार असल्याची माहिती भुसे यांनी यावेळी दिली. गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या हालेवारा आणि तोडसा इथल्या 2 आश्रमशाळांचं आदर्श आश्रमशाळांमध्ये तर बुर्गी आणि पैमा इथल्या जिल्हा परिषद शाळांचं आदर्श शाळांमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. या चारही शाळांच्या विकासासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ठोस आणि तातडीची पावलं उचलावीत अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातल्या सकल धनगर समाजानं केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे. यवतमाळमधलं आदिवासी बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांचं गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेलं ठिय्या आंदोलन काल मागे घेण्यात आलं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवलं. श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी काल त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकरसह राज्यातल्या सर्वच प्रमुख शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. श्रावणी सोमवारनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं कावड यात्रा काढण्यात आली. पश्चिम घाट क्षेत्रातल्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्याच्या 5 तालुक्यांमधल्या 311 गावांचा समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी काल ही माहिती दिली. या क्षेत्रातल्या ज्या स्थानिक नागरिकांच्या हितसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे अशा व्यक्तींना 60 दिवसांच्या आत आपले आक्षेप किंवा हरकती लेखी स्वरूपात पर्यावरण मंत्रालयाकडे नोंदवण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन होणार. मुंबई जागतिक भांडवलाचं केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कारांमध्ये अमरावतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आणि भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात पुण्यात आंदोलन. परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय कृती दल राज्यभर संबंधित घटकांशी साधणार संवाद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या राज्यस्तरीय प्रसारणात जरूर ऐका. ज्येष्ठ नागरिक आणि आयुर्वेद याविषयी केंद्रीय स्वास्थ्य सेवा विभागाचे प्रमुख आयुर्वेद चिकित्सा अधिकारी डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
2: जेनेटिकली मॉडिफाईड फूड जे आहे ते शक्यतोवर टाळलेले बरे. आपल्या प्रकृतीच्या विपरीत हे आहार टाळलेला बरा. प्रथिनयुक्त आहारावर जास्तीत जास्त आपला भर पाहिजे. कार्बोहायड्रेट्स कमी करून प्रथिन जर समजा थोडे वाढवले तर आपण अनेक अनेक मेटाबॉलिक इकारांपासून आपलं संरक्षण हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आपल्या सेल्स या चांगल्या प्रकारे म्हणजे संपन्न राहू शकतील आणि त्याच्यामध्ये रिपेअरची अॅबिलिटी, संधानाची अॅबिलिटी, पुनर्निर्माणाची अॅबिलिटी उतार वयामध्ये पण टिकून राहील.
1: 8 सप्टेंबर सायंकाळी 6:30 महाराष्ट्रातील प्रमुख केंद्रांसह आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. तेव्हा जरूर ऐका ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश.
3: अहो काका, रस्त्यात तुमचा शी अहो सगळे आजारी पडतील.
4: हो चुकलं रे गड्या.
3: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
4: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
5: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
6: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
7: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 7:22 आणि 22 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन. साक्षरतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. आपल्या बहारदार आणि भावपूर्ण आवाजाने ज्यांनी भारतीय संगीत विश्व समृद्ध केलं, अशा ज्येष्ठ आणि जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचा आज जन्मदिवस. 8 सप्टेंबर 1933 या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. आसामचे सुप्रसिद्ध गायक, संगीतकार, गीतकार, कवी आणि चित्रपट निर्माते भारतरत्न डॉक्टर भूपेन हजारिका यांचा जन्म 8 सप्टेंबर 1926. मराठीतील प्रसिद्ध प्रतिभावान कवी आणि गीतकार कवी वामन रावराव कांत तथा वारा कांत यांचा आज स्मृती दिन. त्यांनी आपल्या भावस्पर्शी कविता आणि गीतांनी मराठी साहित्य विश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. 8 सप्टेंबर 1991 या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. दिलखुलासच्या या विशेष मालिकेच्या पुढील भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, बदलतं हवामान, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे भविष्यातील जलव्यवस्थापनेसमोर अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, अचूक माहिती, प्रभावी नियोजन आणि सर्व घटकांचा सहभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जलव्यवस्था अधिक सक्षम आणि जलसुरक्षित करणं आवश्यक आहे. जलव्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, उपलब्ध जलसंपत्तीचं नियोजन आणि निरीक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, तसेच 2047 पर्यंत जलसुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन, शेतकरी, पाणी वापर संस्था, उद्योग आणि नागरिक यांची भूमिका नक्की काय असणार आहे, या सगळ्या विषयांवर आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: थँक्यू.
2: आपण सुरुवातीला म्हटलं की पाण्याचा कोटा आणि पाणी हकदारी ह्या दोन गोष्टी काय आहेत, आम्हाला जरा काय समजावून सांगाल, आणि कोटा पद्धतीकडून हकदारीकडे जाणं का महत्वाचं आहे?
1: हक्कदारी म्हणजे त्याची एक अगेन खूप क्लिष्ट पद्धत आहे. म्हणजे बेसिकली MWRRA ची स्थापना

0: त्यातनंच एन्टायटलमेंटसाठी झाली. मुख्य म्हणजे काय की आज समजा तुम्ही एखादी इंडस्ट्री चालवत आहात, मोठी इंडस्ट्री आहे आपली आणि तुमची पाण्याला तुम्हाला पाण्याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये क्वांटिटी तुम्हाला हवी तर तुम्ही बल्कमध्ये पाणी घेता, त्यामुळे डायरेक्ट पाणी सप्लाय करत असतं वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. तुम्ही म्हटलं की मला 10 TMC पाणी हवं तर माझ्याकडे ते समजा अवेलेबल पण आहे, पण सोबतच तिथे ऍग्रिकल्चरिस्ट पण आहे त्यांचं पण मला 2 TMC पाणी द्यायचंय, पण माझ्याकडे समजा 11 TMC पाणी असेल तर 12 मी पोहोचवू शकत नाही, पण तुम्हाला 10 TMC का द्यायचं त्याचं जे क्लिष्ट कॅल्क्युलेशन असतं ते एन्टायटलमेंटमध्ये दिलेलं आहे. त्याचं जे आमचं निकष आहे त्यामध्ये दिलेलं असतं की समजा तुम्ही एक बेवरेज इंडस्ट्री आहात तर बेवरेज इंडस्ट्रीला जर तुम्ही जे कुठलं पण बेवरेज बनवतात तर त्याला त्यामध्ये पाणी किती लागतं ते कॅल्क्युलेट केलं जातं की या कपॅसिटीच्या इंडस्ट्रीला इंडस्ट्री नॉर्म्स प्रमाणे इतकं पाणी लागतं. मग तेवढं जर पाणी माझ्याकडे असेल आणि मग इरिगेशनचं पण मी पाण्याची पूर्तता करू शकत असेल तर मी तेवढं एन्टायटलमेंट तुम्हाला इश्यू करेल. हे झालं एन्टायटलमेंट. तसंच तिथे समजा कुठली कॉर्पोरेशन आहे आणि त्यांना पाणी पाहिजे असेल तर त्यांना पाणी किती द्यायचं तर तो पण तुम्ही ॲडॉक्ट आकडा येईल की माझ्याकडे इतकी इतकी लोक मला एवढं पाणी हवं, पण ते तसं नसतं. त्याच्यामध्येच हा अर्बन भाग आहे, सेमी अर्बन किती येतं, रुरल भाग किती येतो, मग त्यांना किती एन्टायटलमेंट जातं. म्हणजे अर्बनला 150 LPCD आहे, रुरलला 70 आहे, 135 सेमी अर्बनला आहे, मग त्याप्रमाणे तुमच्या पॉप्युलेशनप्रमाणे तुमचा तो आकडा काढला जातो. फ्लोटिंग पॉप्युलेशन तुमची किती आहे, पॉप्युलेशन काढण्याची पद्धत किती आहे, नंतर तुमचं वॉटर बजेटिंग किती आहे, तुमचं वॉटर ऑडिट, वॉटर मीटरिंग, वॉटर स्कॅडा सिस्टम आणि बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चरल रिक्वायरमेंट किती आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला किती त्यांना पाणी देता येतं, असे पूर्ण आकड्यांचं विस्तारित ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एन्टायटलमेंट देतं. त्याच्यानंतरची जी स्टेट असते ती असते कोटा, की एकदा हक्कदारी तुमची ठरली की तुम्ही 10 TMC जसं पाणी मागितलं होतं तुम्ही इंडस्ट्री होता म्हणून, की तुम्हाला मी 9 TMC पाणी दिलं कारण मला 2 TMC पाणी जे होतं ॲग्रिकल्चरिस्टला द्यायचं होतं, मग तुमचा कोटा निश्चित झाला. पण यावेळेस माझ्याकडे पाऊस कमी आला तर त्यावेळेस तुम्हाला पाणी तुम्हाला कमी सोडायला लागेल, तुम्हाला त्याला जो कट लागतो म्हणजे अवेलेबल पाण्यामधनं तुम्हाला जे पाणी द्यायचं असतं तो होतो कोटा निश्चितीकरण. आणि थोडं जे ॲडॉक पळे जातं ते थोडं जाते कोटा निश्चितीकरणामुळे, कारण ही जी पूर्ण ऑडिट ट्रेल आहे ती मिसिंग लिंक होऊन जाते एन्टायटलमेंट जर इश्यू केलं नाही म्हणून. तर एन्टायटलमेंट इश्यू करणं हे प्रायमरी काम आहे सगळ्या IDCचं आणि त्याच्यासाठी आम्ही पण प्रतिबद्ध आहोत आणि ऑनरेबल CM साहेबांनी सुद्धा यावेळेस म्हटलं की एन्टायटलमेंट इश्यू करणं हा आपला पहिला ध्यास आहे आणि ते तुम्ही सर्वात प्रथम सुरू करा.
1: म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप क्लिष्ट पद्धत तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगत आहात. पाणी हे किती महत्वाचं आहे आणि कशा पद्धतीने त्याच्यामागची एवढी मोठी जबाबदारी आहे हे तुम्ही सांगत आहात. त्याचबरोबर शेवटचं विचारायचं की 2047 जेव्हा आपण असं म्हणतो की एक सक्षम जलव्यवस्था कशी असावी आणि एक सामान्य नागरिकाची सामूहिक जबाबदारी काय असावी आणि सक्षम महाराष्ट्र आपण असं म्हणू शकतो, काय सांगाल बरं?
0: सामान्य नागरिकांनी मीटरने पाणी घ्यावं आणि पाण्याचे चार्जेस भरावेत, त्याला वॉटर कॉन्झर्व करावं. आय थिंक तितकं जरी केलं तरी महाराष्ट्रासाठी खूप आहे. शासन 24/7/2047 क्लीन वॉटर पोहोचवणार याची मला शाश्वती आहे. दुसरं म्हणजे शाश्वत पाणी ॲग्रिकल्चरसाठी, शाश्वत पाणी इंडस्ट्रीसाठी आणि शाश्वत पाणी पिण्यासाठी याचीसुद्धा मी हमी आज 2047 ज्या प्रकारे महाराष्ट्र शासन काम करत आहे त्यामार्फत मी देऊ शकते. तिसरा नेक्स्ट मुद्दा म्हणजे की पाण्याचे दर जे असतील आहे ती इकॉनॉमिक कॉस्ट फॉर इव्हेंच्युअली 2047 जाणार आणि त्याचमुळे महाराष्ट्र हा लीडिंग होणार बाकी राज्य शासनापेक्षा, कारण पाण्याची किंमत इथे होईल. एक बाब मला सांगायची आपल्या राहून गेली होती ती म्हणजे ISWP म्हणजे इंटिग्रेटेड स्टेट वॉटर प्लान. आपण ज्यावेळेस प्रोजेक्ट मंजूर करतो तो ISWP सारखा ISWP कन्फर्मिटीमध्ये आहे का हे बघत असतो. आता यावर्षी IWRM जलशक्तीने काढलं म्हणजे इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे ते सांगते की 2005 आपल्या शासनाने ISWP ही संकल्पना मांडली.

0: त्याच्यामध्ये काय काय येतं, त्याच्यामध्ये सरफेस वॉटर येतं, त्याच्यात ग्राउंड वॉटर येतं, त्याच्यामध्ये इनफ्लो ऑफ वॉटर येतं, त्याच्यामध्ये रिजनरेशन येतं, त्याच्यामध्ये रिसायकल येतं, म्हणजे त्याची पूर्ण बॅलन्स शीटच बनते. म्हणजे कुठलाही पूर्ण महाराष्ट्राला आता सेक्टोरली त्यांनी डिफाईन केलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणीचं इल्ड किती, तिथे कुठल्या प्रकारचं म्हणजे खोरे आहे, त्या खोऱ्यामध्ये किती पाणी येणार, तुम्हाला लवादाप्रमाणे किती पाणी वापरण्याची मुभा आहे, त्या अंतर्गत त्या सेक्टरमध्ये पाण्याचा यूज कसा आहे, म्हणजे इरिगेशनला किती लागणार, तुमचं इंडस्ट्रीला किती लागणार आणि तुम्हाला डोमेस्टिक किती लागणार, तो पाण्याचा खर्च तो वजा करून मग पुढे पाणी त्याला किती पाठवायचं आहे, अशी संपूर्ण बॅलन्स शीट प्रत्येक प्रोजेक्टची महाराष्ट्राने बनवली आणि ती सुरू केली 2015. हे काम सुरू झालं 2015, त्यावेळेस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सर होते आणि CM होते ऑनरेबल देवेंद्र फडणवीस सर, त्यावेळेस सुरू केलं आणि 2018 पहिल्यांदा ISWP तयार झाला आणि त्याच्या कन्फर्मिटीमध्येच आपल्या सगळे प्रोजेक्ट्स बनतात जे फ्युचरिस्टिक आहे. म्हणजे आपण काय काय बघत असतो की ते ISWP कन्फर्मिटीमध्ये आहेत का, मग ते आर्थिक वायबिलिटी आहे का, मग हायड्रॉलॉजिकल वायबिलिटी आहे का, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आहेत का, त्याला फॉरेस्ट क्लिअरन्स आहेत का, गव्हर्नरच्या डायरेक्टिव्हशी ते संलग्न आहेत का, आणि जर कुठला लवाद असेल तर त्या लवादाशी कन्फर्मिटीमध्ये आहेत का, हे सगळे जे आपण वस्तू पाहून प्रोजेक्ट क्लिअरन्सेस करत असतो याच्यामध्ये सगळ्यात जो कळीचा मुद्दा असतो तो ISWP, जो पूर्ण माझ्यामध्ये देशातच नाही आहे, तो पहिल्यांदा महाराष्ट्राने केला आणि 2024 तुम्हाला आवडेल हे समजून की 2024 तो आपण पुन्हा रिवाईज केला, म्हणजे 2018 केल्यानंतर, म्हणजे टाइम टू टाइम रिव्हिजन सुद्धा हे ISWP होत आहे. आणि IWRM आता पहिल्यांदा जलशक्ती घेऊन आलं की त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, म्हणजे रिसोर्स म्हणजे कुठले वेगवेगळे रिसोर्स झाले ना, तसं आता मी तुम्हाला सांगितलं की सरफेस वॉटर आहे, तसं ग्राउंड वॉटर पण घेतलं, आपण इम्पोर्ट पण घेतला, आपण त्याच्यामध्ये रिजनरेशन पण घेतलं, तर याची पूर्ण सूत्रबद्ध बॅलन्स शीट आपल्याकडे बनलेली आहेत. तर यामुळे महाराष्ट्राचा विकास हा दुप्पट गतीने होऊ शकतो. म्हणजे आता आपण सगळ्याच याच्यामध्ये बरंच पुढे आहोत, पण आपण उत्कृष्ट व्हायला हवं या दिशेने आता महाराष्ट्र कार्य करत आहे आणि त्याच्यासाठी लोकांचा सहभाग आपण घेत असतो आणि लोकांचं जितकं जास्त समर्थन मिळेल तितकं जास्ती पाणी, पाण्याची शक्ती ह्या सगळ्या लोकांना मिळेल. आणि महाराष्ट्राचं जे पाणी असं, जसं आपण एक्झाम्पल देत असतो की जर पाणी असावं तर इस्रायलसारखं, ज्याच्यामध्ये इस्रायलसारखी शेती असावी ज्याच्यामध्ये पाण्या, म्हणजे जे तुमचं जे प्रोड्यूस आहे त्याच्या मुळाशी सेन्सर्स लावलेले असतात, झाडाच्या मुळाला सेन्सर्स लावलेले असतात आणि ते सांगतात की आता याला पाणी द्यायला लागतं आणि मग ते पाणी झाडा त्यांच्या प्रोड्यूसला मिळत असतं. म्हणजे त्या लेवलपर्यंत महाराष्ट्र नक्कीच जाईल असं मला शाश्वती आहे. कारण आपला जो जलसंपदा विभाग आहे, नंतर MWRRA आहे, ह्या टेक्नॉलॉजी जीशी संलग्न असून काम करत असतो आणि आपण नेहमी शिकत आहे, त्याच्याचमुळे जलशक्तीसुद्धा ज्यावेळेस पण कुठलंही सजेशन असेल त्यावेळेस प्रथमतः ते म्हणतं की महाराष्ट्राने क्या किया वो पहिले देख लो, कारण इम्प्लिमेंटेशनमध्ये सुद्धा आपण बाकी राज्यापेक्षा पुढे आहोत, ही जलसंपदा विभागाची एक फार मोठी कामगिरी आहे.
1: नक्की ज्या पद्धतीने ही कामगिरी आहे आणि प्राधिकरण ज्या पद्धतीने काम करत आहे, ज्या जबाबदारीने काम करत आहे, तर महाराष्ट्र दुप्पट काय तिप्पट चौपट वेगाने विकास करेल. खरं 2047 जल सुरक्षित आणि जलसमृद्ध महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केवळ शासन यंत्रणा नाही तर आपण प्रत्येकाची जबाबदारी आणि सगळ्यांचा सहभाग त्यामध्ये असणं खूप अत्यंत गरजेचं आहे. मॅडम, खरं तर इतका बघायला गेलं तर सोपा पण क्लिष्ट विषय इतक्या छान पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितला, एवढा वेळ दिला आणि सगळ्यांची जबाबदारी इतक्या चांगल्या पद्धतीने ती कशी असावी, कशा पद्धतीने जागरूक राहणं गरजेचं आहे, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
1: गेल्या सगळ्या भागांच्या विशेष मालिकेत आपण महाराष्ट्रातील जलसंपत्ती नियमनाची भूमिका, पाणी हक्कदारी, पाणी वाटप, जल प्रशुल्क, पाणी वापर संस्थांचा सहभाग, जल गुणवत्ता, जल प्रदूषण आणि आधुनिक तंत्रज्ञान अशा विविध महत्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती घेतली. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नाही तर वर्तमानाची गरज आणि भावी पिढ्यांची अमानत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जपणं आणि त्याचा कार्यक्षम वापर करणं आणि उपलब्ध जलसंपत्तीचं शाश्वत व्यवस्थापन करणं ही शासन

सोबतच आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. या विशेष मालिकेत मार्गदर्शन केल्याबद्दल महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मी मनापासून आभार मानते. आणि श्रोते हो, दिलखुलाच्या या विशेष मालिकेच्या प्रत्येक भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपलेही मनापासून आभार मानते. अशाच माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक विषयांसह पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह सकाळी 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: वा, किती छान स्माईल आहे. दातांची ठेवणे सुरेख आहे हा. पण गरम चहा किंवा थंड खाल्लं की लगेच दातांमध्ये चमक भरते. खर तर निरोगी दात हा निरोगी आरोग्याचा आरसा मानला जातो. या दातांची काळजी कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन करताय डॉक्टर अनघा मुळे आरोग्य दर्पण मध्ये. दातांचे आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर अवश्य फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. आणि हो, त्याआधी आपली सर्वांची लाडकी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. तेव्हा अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर तसंच वेव्स OTT या प्लॅटफॉर्म वरही.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
2: तुमच्या फिटनेस साठी फक्त विक्रम्स फिटनेस.
3: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा.
2: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
3: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
2: संपर्क 90111-32500
3: 9011-32500.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट स्टे फिट.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम स्वीटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
7: श्रोत्यांनो नमस्कार.
6: विक्रम, नेहमीप्रमाणेच वेगवेगळ्या केसेस आहेत आपल्याकडे.
7: बरोबर.
6: ही जी केस आहे यांचं वय आहे 53 वर्ष, नाव शर्मिला असं समजूया. आता यांचे मेडिकल प्रॉब्लेम म्हणजे यांना डायबिटीज आहे, थायरॉइड आहे, प्लस हायपर ऍसिडिटी आहे, म्हणजे सगळ्याच्या वेगवेगळ्या गोळ्या. उंची 157 सेंटीमीटर आणि जेव्हा या तुझ्याकडे आल्या तेव्हा त्यांचं वजन आहे 72 किलो.
7: मी आता शर्मिला मॅडमची केस सांगतो. वय 53, मेनोपॉज झालेला, आणि त्यांचं म्हणजे त्या जेव्हा भेटल्या आणि आम्ही डिस्कस करत होतो तर त्यांचं तेच म्हणणं पडलं की मेनोपॉजच्या 1 वर्षातच त्यातलं 4-5 किलो वजन वाढलं. ते आधी 68-67 या रेंजमध्ये असायचं, जे सुद्धा उंचीनुसार थोडंसं जास्तच होतं. पण त्यांचे मेन जे त्रास होते म्हणजे वजन कमी करणं हा त्यातला एक भाग झाला. म्हणजे इनफॅक्ट त्या मला हेही सांगत होत्या की जेवढं माझं आधी वजन होतं साधारण 67 तेवढं जरी तुम्ही आणून दिलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही. मला अगदी काय ते वजन 57 किलो 55 किलो नेची इच्छा नाही, म्हणजे नाही गेलं तरी चालेल. त्यांचे बाकीचे मेन गोष्टी म्हणजे या मेनोपॉजच्या कालावधीमध्ये त्यांना डायबिटीसची त्यांची सुरुवात झाली होती. ज्या डायबिटीस करता त्यांना दिवसातनं एक दुपार म्हणजे एक नाश्त्यानंतर एक गोळी आणि एक रात्रीच्या जेवणाच्या वेळेस एक गोळी, अशा 2 गोळ्या चालू झाल्या होत्या. थायरॉइड त्यांना भरपूर वर्ष गेले चालू होता. आणि मेन म्हणजे हायपर ऍसिडिटीचा त्रास त्यांना रिसेंटली भरपूर व्हायला लागला होता, इतका की त्यांना आठवड्यातनं 3-4 दिवस ऍसिडिटी कंट्रोल करण्याकरता गोळी घ्यायला लागत होती. तर हे जे त्यांचे बाकीचे प्रॉब्लेम होते आणि त्यांनी बेसिकली हे ऐकलं होतं की आपल्याकडे विक्रम्स फिटनेसमध्ये आपण लोकांना त्यांची लाईफस्टाईल सुधारून त्यांचे प्रॉब्लेम्स टॅकल करण्याला मदत

0: करतो आणि ती गोष्ट त्यांना आवडली म्हणून त्यांनी आपल्याकडे जॉईन करायचं ठरवलं.
1: श्रोत्याहो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9031135000 9031135000. सो विक्रम, तू सांगतोय शर्मिला मॅडम यांच्या केस बद्दल आणि तू म्हणालास जसं हायपर ऍसिडिटी, डायबिटीज हे सगळं रिकव्हर करायचं होतं लाईफस्टाईल चेंज करून.
0: तर त्यांनी सांगितलं आणि त्याच्यात मला लक्षात आलंच त्यांनी काय केलंय, म्हणजे त्यांचं वजन जेव्हा त्यांना कळलं की पटपट पटपट वाढत चाललेलं आहे मेनोपॉजच्या काळात, तेव्हा त्यांनी एक गोष्ट केली, तेव्हा त्यांनी दिवसातनं दोनदा खायला चालू केलं. म्हणजे एकदा सकाळी 11:30 आणि संध्याकाळी 7:30 असं दोनच वेळा खायला चालू केलं. व्हेरॅज आधीची त्यांची जी सवय होती त्याच्यामध्ये त्या 8 नाश्ता करत होत्या, 12:30, 1 जेवण करत होत्या, संध्याकाळी परत चहा बरोबर काहीतरी घेत होत्या आणि मग रात्री खात होत्या, त्याच्याऐवजी दोनदा खायला चालू केलं आणि मग सकाळी जी भूक लागत होती तर ते भूक लागल्यानंतर त्या अंशापोटी चहा पित होत्या, ज्याच्यामुळे त्यांची ऍसिडिटी अजून उफाळून येत होती. त्या दोन वेळा खात होत्या आणि मध्ये काहीच खात नव्हत्या, त्यामुळे मध्ये परत ऍसिडिटी होत होती. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे त्यांची झोपेची क्वालिटी चांगली नव्हती, तर झोपेची वेळ सुद्धा एवढी काही नीट नव्हती, म्हणजे साधारण 11 झोपणं आणि सकाळी 5:30 उठणं. तिन्ही प्रॉब्लेम्स त्यांना समजावून सांगितले, एक्सरसाइज, डायट, बाकीचं तर सगळं नॉर्मल असं जे प्रत्येका क्लायंट बरोबर करतो तसं लिहून दिलं. आणि त्यांना आपल्याकडे जॉईन करून ऑलरेडी 4 झाले, तर या 4 पहिला जो आठवडा होता तो सोडल्यानंतर त्यांनी ऍसिडिटीची एकही गोळी खाल्ली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या डायबिटीसच्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या, कारण का त्यांचं HbA1c कमी आलं, डायबेटॉलॉजिस्टनी त्यांच्या सगळ्या गोळ्या हळूहळू करत बंद केल्या होत्या, दोनच, त्या सुद्धा कमी पॉवरच्या होत्या पण त्या पटकन बंद झाल्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या 4 त्यांचं 11 वजन 53 कमी झालंय, म्हणजे मेनोपॉजच्या आधी त्यांचं 67 होतं वजन, आज त्यांचं वजन 72 वरनं डायरेक्ट आलेलं आहे 61. म्हणजे त्यांना कल्पना नसलेला रिझल्ट ह्याच्यामध्ये त्यांना
1: दिसतोय. श्रोत्याहो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9031135000 9031135000. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस, थिंक फिट स्टे फिट. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: विक्रम्स फिटनेस हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 आणि 15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
6: नमस्ते.
5: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
6: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
5: श्रोते हो, सर्व

0: तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
0: ओके,
1: याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991, वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता ऐकूया काही संदेश आणि त्यानंतर सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.
4: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा, विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती.
5: 2-10 डिसेंबर 2026. इतिहास, संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
4: अंकुर थॉम, बयॉन, बांटी श्री सह 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
5: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले. शाकाहारी भोजन, 5-स्टार हॉटेल्स, आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट.
4: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
5: ऑनलाइन बुकिंग साठी कंबोडिया अंकोर फाउंडेशन डोंबिवली. संपर्कासाठी फोन 98-21-40-38-38.
6: फोन पुन्हा एकदा 98-21-40-38-38.
7: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
8: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
7: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
8: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

प्रवीण दमणे यांची रचना पण ऐकली रवींद्र साठे यांच्या स्वरात. यानंतर ऐकूया आनंदराव टेकाडे यांचं देशभक्तीपर गीत आकाशवाणी गायकवृंद यांच्या स्वरात.

या समूह गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळी 8:40 आपण ऐकू शकाल आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. त्यानंतर सकाळी 9 अज्ञात मुंबई, त्यापूर्वी सकाळी 8 हिंदी बातमीपत्र, 8:15 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. तसंच सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: Week of men's team gold final, India's Harvinder Singh and Vijay Sundi will go up against Slovakia's David Ivan and Denis Ivan. And now for a look at today's newspapers, it's over to Renu Kataria.
1: Thank you, Anuja. The news of launching a crackdown on all illegal five-story buildings by the MCD in the national capital finds coverage in all the dailies today. The Tribune writes, five top civic body officials suspended, court orders probe, flags unsafe PG culture. Defence Acquisition Council clears proposals for the three services with 98% procurements to be sourced from Indian industry. Hindustan Times headline says, from missiles to radars, DAC clears 1.1 lakh crore rupee defense boost with 300 kilometer range Sukhoi missiles on list. The Indian Express quotes ISRO chief's message to his staff allaying apprehensions of the space agency being privatized. The headline states, no privatization, but space economy has to grow. National Film Awards ceremony to be in Gujarat this year, cites the Times of India. And finally, in a first, alternative fuels overtake petrol car sales is a headline in the Financial Express. And with that, it's back to you, Anuja.
0: Thank you, Renu. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to launch development projects worth over 35,000 crore rupees from Vadodara in Gujarat today to also inaugurate Global FinTech Fest 2026 in Mumbai. Defence Acquisition Council clears capital acquisition proposals worth over 110,000 crore rupees for defence forces. Luxembourg backs India's bid for permanent seat in UNSC. India joins US and 24 other countries to shape development of next generation 6G networks. Delhi police arrests three members of family that owned collapsed building in Satyaniketan area of the national capital. And India set to feature in four gold medal finals at World Archery Para Series in Ahmedabad today. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत
3: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या पंतप्रधान आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट तर गुजरातमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार भविष्यातील सुरक्षित 6G दूरसंचार सेवा विकसित करण्यासाठी भारत अमेरिका आणि इतर 24 देशांच्या गटात सहभागी संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी आणि उत्तर प्रदेशातील 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर आजही मुसळधार पावसाचा इशारा आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत मुंबईत होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्ट परिषदेचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे नागरिक उद्योग आणि अर्थव्यवस्थांसाठी नवनवीन वित्तीय तंत्रज्ञानाचा विश्वासार्ह समावेशक आणि परिणामकारी उपयोग कसा करता येईल यावर या परिषदेतल्या संवाद सत्रांमध्ये चर्चा केली जाईल वडोदरा इथं पंतप्रधान 35,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांची पायाभरणी उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत तसंच ते 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेड कॉरिडॉरचं 3 विभाग देशाला अर्पण करतील त्याचबरोबर 9,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे पश्चिम विभागातील राज्यांमध्ये आता कोणतेही वाद नाहीत ही महत्वाची बाब असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे विभागीय परिषदांचं स्वरूप आता मर्यादित राहिलेलं नाही या परिषदांच्या माध्यमातून जनहिताच्या योजनांच्या अंमलबजावणीवर काम केलं जात आहे असं शहा म्हणाले गोव्यात पणजी इथं झालेल्या पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीत ते काल बोलत होते विभागीय परिषदेच्या माध्यमातून राज्यांमधील नद्यांशी संबंधित अनेक वाद सोडवण्यात आले आहेत असंही त्यांनी नमूद केलं महाराष्ट्र 33,872 स्टार्टअप्ससह देशात प्रथम क्रमांकावर असून देशाची वित्तीय राजधानी मुंबई ही जागतिक भांडवलाचं महत्वाचं केंद्र म्हणून वेगाने उदयास येत असल्याचं शहा म्हणाले आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात काल राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार

प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती शहराला तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार तर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 प्रभागस्तरीय सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाला. राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना एकंदर 5,25,00,000 रुपये तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रभागांना 2,70,00,000 रुपयांची पारितोषिकं प्रदान करण्यात आली. ही पारितोषिकाची रक्कम संबंधित शहरांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण, हवेची गुणवत्ता सुधारणा आणि स्वच्छ वायूसाठीच्या विविध उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे. राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. 6G नेटवर्कच्या विकासाला दिशा देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या एका आंतरराष्ट्रीय उपक्रमात भारत सहभागी होणार आहे. या उपक्रमात अमेरिकेसह इतर 24 देशांचा समावेश आहे. अमेरिकेतील मियामी इथं G20 इनोव्हेशन मिनिस्टेरियल बैठकीदरम्यान केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद आणि अमेरिकेचे वाणिज्य विभागाचे हॉवर्ड लटनिक यांच्यात बैठक झाली, त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. यावेळी भारत आणि अमेरिका यांच्यात सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सेंटर्सच्या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत चर्चा झाली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावं या मागणीचं लक्झेंबर्गचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री झेवियर बेटेल यांनी समर्थन केलं आहे. सध्याच्या जागतिक व्यवस्थेचं वास्तव प्रतिबिंबित करण्यासाठी या संस्थेत सुधारणा होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नवी दिल्लीत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. भारत आणि ब्राझील अशा प्रमुख देशांना सामावून घेण्यासाठी सुरक्षा परिषदेचा विस्तार केला जाऊ शकतो असंही ते म्हणाले. विद्यमान नकाराधिकार पद्धतीवरही त्यांनी यावेळी बोलताना टीका केली. बेटेल सध्या भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. संरक्षण मंत्रालयानं 3 संरक्षण दलासाठी 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना संरक्षण खरेदी परिषदेनं काल मंजुरी दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावांमध्ये भारतीय लष्करासाठी रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि आण्विक रेकी वाहनं, हाय मोबिलिटी इनो व्हेकल्स आदी नव्या तंत्रज्ञानाने सज्ज वाहनांच्या खरेदीचा समावेश आहे. भारतीय नौदलासाठी अरुद्रा रडारची खरेदी तसंच मरीन गॅस टर्बाईन्सची रचना, विकास आणि खरेदी यांसाठी आवश्यक असलेली मान्यता देण्यात आली. भारतीय हवाई दलासाठी लढाऊ विमानं, मालवाहू विमानं आणि हेलिकॉप्टर्सची युद्धसज्जता वाढवणाऱ्या विविध प्रस्तावांना तसंच इतरही अनेक प्रकारच्या खरेदी प्रस्तावांना यावेळी मान्यता देण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर बुकिंगचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागांसाठी 25 दिवसांचा असा समान असणार आहे. केंद्र सरकारने तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात काल निर्देश दिले आहेत, अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात दिली. यापूर्वी पश्चिम आशियाई संघर्षामुळे एलपीजी पुरवठ्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीत गॅस बुकिंगचा कालावधी शहरी भागांसाठी 25 दिवस आणि ग्रामीण भागांसाठी 45 दिवस असा ठेवण्यात आला होता. दिल्लीतील सत्यनिकेतन भागातील इमारत दुर्घटना प्रकरणी इमारतीच्या मालकाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पटियाला हाऊस न्यायालयात काल हजर करण्यात आलं. न्यायालयाने घरमालक आणि त्याच्या पत्नीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर त्याचा मुलगा यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मुलांचं वसतिगृह असलेली ही जुनी इमारत रविवारी कोसळली. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताची भूमिका जागतिक स्तरावर महत्वपूर्ण असल्याचं इराणनं म्हटलं आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या आगामी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघई काल पत्रकार परिषदेत बोलत होते. ब्रिक्स संघटना द्विपक्षीय व्यापार आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान सहभागी होणार आहेत.
पश्चिम आशियातील युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आर्थिक दबावाचा सामना करत असलेल्या इराणनं पेट्रोलचे दर वाढवले आहेत. डिसेंबरनंतर ही इराणनं केलेली दुसरी इंधन दरवाढ आहे. नवीन दरवाढीनुसार महिन्याला 110 लिटर या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक पेट्रोल खरेदी

करणाऱ्या देशांना आता प्रति लिटर 1,00,000 मोजावे लागतील अशी माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. ही दरवाढ डिसेंबरपासून लागू असलेल्या दराच्या दुप्पट आहे. इराण सध्या 67% वार्षिक महागाई दराचा सामना करत आहे. इंडोनेशियातील बालीमध्ये आयटीएफ M15 टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत काल झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या करण सिंगनं पुरुषांच्या गटातील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. त्याने न्यूझीलंडच्या इसाक बेक्रॉफ्टचा पराभव केला. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाज आजच्या अंतिम स्पर्धेत 4 सुवर्णपदकांच्या लढतीमध्ये सहभागी होणार आहेत. पॅरा रिकर्व महिला सांघिक सुवर्णपदक लढतीत भारताच्या भावना आणि पूजा यांचा सामना चीनच्या लियांग क्युरोंग आणि चेन यू यांच्याशी होणार आहे. तर पॅरा रिकर्व पुरुष सांघिक सुवर्णपदक लढतीत भारताचे हरविंदर सिंग आणि विजय सुंडी यांचा सामना स्लोवाकियाच्या डेव्हिड इव्हान आणि डेनिस इव्हान यांच्याशी होईल. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बरेली, एटा, शाहजहापूर, बहराईच आणि लखीमपूर खेरी या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. या भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यानं बरेलीमधील सर्व शाळांना पुढील 2 दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्या मात्र रद्द करण्यात आल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज महाराष्ट्र आणि गुजरातच्या दौऱ्यावर. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट तर गुजरातमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार. भविष्यातील सुरक्षित 6G दूरसंचार सेवा विकसित करण्यासाठी भारत अमेरिका आणि इतर 24 देशांच्या गटात सहभागी. संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी. आणि उत्तर प्रदेशमधील 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर, आजही मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 8:40 आणि 25 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास.
1: आपण ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास. लेखिका संजना संतोष तारी, निवेदन पल्लवी गोडसे आणि अनघा मगदुम, निर्मिती सहाय्य अनघा मगदुम, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे.
2: नमस्कार श्रोते हो. श्रोते हो, आपण कधी विचार केलाय का, एखाद्या व्यक्तीला स्वतःचं नाव लिहिता येणं, एखादं पत्र वाचता येणं, साधा हिशोब करता येणं, या छोट्याशा वाटणाऱ्या गोष्टी एखाद्याच्या आयुष्यात किती मोठा बदल घडवू शकतात. आणि ज्या काळात साक्षरता म्हणजे अ आ ई ओळखणं, त्या काळापासून आजच्या डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगापर्यंत साक्षरतेचा प्रवास किती मोठा झालाय, याच विचाराला समर्पित आहे आजचा आपला विशेष दिवस, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास. दरवर्षी 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. युनेस्कोने 1966 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून घोषित केला आणि 1967 पासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला. या दिवसामागे एक अत्यंत साधा पण तितकाच महत्वाचा विचार होता. प्रत्येक व्यक्तीला शिकता आलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला वाचता आलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला लिहिता आलं पाहिजे, कारण अक्षर ज्ञान हे व्यक्तीच्या स्वावलंबनाचं पहिलं पाऊल आहे. पूर्वी साक्षरतेचा अर्थ अगदी साधा होता. वाचता येणं, लिहिता येणं आणि साधं गणित करता येणं, इतकं आलं की ती व्यक्ती साक्षर. परंतु आज साक्षरतेचा अर्थ खूप व्यापक झालाय. आज आपण मोबाईल वापरतो, इंटरनेट वापरतो, ऑनलाईन व्यवहार करतो, सोशल मीडियावर माहिती घेतो, विविध डिजिटल माध्यमांमधून बातम्या आणि संदेश आपल्या हातात येतात. मग आजचा साक्षर माणूस कोण, जो केवळ अक्षर वाचतो तो, की मिळालेली माहिती समजून घेतो, तिची सत्यता तपास

0: असतो, योग्य निर्णय घेतो आणि तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करतो तो आजच्या काळात दुसरी व्याख्या अधिक समर्पक ठरते. म्हणूनच साक्षरता म्हणजे केवळ अक्षर ओळख नव्हे तर ज्ञान समजून घेऊन त्याचा योग्य उपयोग करण्याची क्षमता.
1: चला आता थोडं मागे वळून पाहूया. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात भारतासमोर अनेक आव्हानं होती. त्यापैकी एक मोठं आव्हान होतं निरक्षरता. विशेषतः ग्रामीण भागातील लोक, कामगार, महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिक्षणापासून दूर होते. शिक्षणाची संधी सर्वांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज होती. स्वातंत्र्यानंतर गावोगावी शाळा सुरू झाल्या, प्राथमिक शिक्षणाचा विस्तार झाला. असंख्य स्त्री पुरुषांसाठी रात्र शाळा म्हणजे ज्ञानाचा नवा दरवाजा होता. हळूहळू प्रौढ शिक्षणाला चालना मिळाली. राष्ट्रीय साक्षरता अभियानासारख्या विविध उपक्रमांमधून निरक्षर प्रौढांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न झाले. शिक्षक, विद्यार्थी, स्वयंसेवक, सामाजिक संस्था आणि शासन यांनी या कार्यात सहभाग घेतला. कारण साक्षर समाज निर्माण करणं ही केवळ शासनाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. निरक्षरता व्यक्तीला केवळ अक्षरांपासून दूर ठेवत नाही, ती तिला अनेक संधींपासून दूर ठेवते. अज्ञानामुळे आर्थिक शोषण होऊ शकतं. शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. आरोग्य विषयक माहिती समजण्यात अडथळे येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निरक्षर व्यक्तीला स्वतःच्या अधिकारांची आणि कर्तव्यांची माहिती मिळणं सुद्धा कठीण होऊ शकतं.
0: एक काळ असा होता की अनेक मुलींना शिक्षणाची संधी मिळत नव्हती. घरातील जबाबदाऱ्या, सामाजिक बंधनं आणि परिस्थिती यामुळे अनेक महिला शिक्षणापासून वंचित राहिल्या. पण जेव्हा एका महिलेच्या हातात शिक्षण आलं तेव्हा केवळ तिचं आयुष्य बदललं नाही, तिच्या संपूर्ण कुटुंबाची दिशा बदलली. साक्षर आई मुलांच्या शिक्षणाचं महत्व अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. ती मुलांचे गृहपाठ पाहू शकते, शाळेतील सूचना वाचू शकते, आरोग्य विषयक माहिती समजू शकते, बँकेचे व्यवहार करू शकते, आपलं मत व्यक्त करू शकते आणि सर्वात महत्वाचं, ती स्वतःच्या निर्णयांमध्ये अधिक आत्मविश्वासाने सहभागी होऊ शकते. म्हणूनच असं म्हटलं जातं, एका महिलेला साक्षर करणं म्हणजे एका कुटुंबाला आणि पुढील पिढीला शिक्षित करण्याची सुरुवात करणं.
1: साक्षरतेमुळे कुटुंबाचं जीवनमान बदलतं. साक्षर पालकांना मुलांच्या शिक्षणाचं महत्व समजतं. आरोग्य, स्वच्छता, पोषण, बचत आणि आर्थिक नियोजन याविषयी जागरूकता वाढते. मुलांच्या भविष्याचा विचार केला जातो आणि मग एक सुंदर साखळी तयार होते. साक्षर व्यक्ती, साक्षर कुटुंब, साक्षर समाज आणि सक्षम राष्ट्र.
0: साक्षर समाज अधिक जागरूक असतो. शिक्षणामुळे माणूस प्रश्न विचारायला शिकतो, विचार करायला शिकतो, कारण मीमांसा करायला शिकतो, अंधश्रद्धा, अफवा आणि चुकीची माहिती यापासून स्वतःचं संरक्षण करायला शिकतो. साक्षरतेमुळे महिलांचा सामाजिक सहभाग वाढतो. लोकांना आपल्या हक्कांची जाणीव होते. लोकशाहीतील सहभाग वाढतो. मतदानाचं महत्व समजतं. संविधानातील मूल्यांची जाणीव होते. म्हणूनच साक्षरता ही सामाजिक परिवर्तनाची पहिली पायरी आहे.
1: शिक्षणामुळे व्यक्तीसमोर रोजगाराच्या संधी वाढतात. वाचन, लेखन आणि अंकज्ञानामुळे कामाच्या ठिकाणी सूचना समजणं, हिशोब ठेवणं आणि व्यवहार करणं सोपं होतं. परंतु आजच्या काळात रोजगारासाठी केवळ अक्षरज्ञान पुरेसं नाही. संगणकाचं ज्ञान हवं, डिजिटल कौशल्य हवं, संवाद कौशल्य हवं, नवीन तंत्रज्ञान शिकण्याची तयारी हवी. म्हणजेच आजची साक्षरता ही रोजगार क्षमतेशी जोडलेली आहे.
0: आता आपण वर्तमान काळातील एका महत्वाच्या उपक्रमाकडे वळूया. तो म्हणजे नवभारत साक्षरता कार्यक्रम. या कार्यक्रमाचा दृष्टिकोन केवळ अक्षरज्ञानापुरता मर्यादित नाही. मूलभूत साक्षरता आणि अंकज्ञानासोबत जीवनातील आवश्यक कौशल्ये, व्यावसायिक कौशल्ये, मूलभूत शिक्षण आणि सातत्यपूर्ण शिक्षण यांना महत्व दिलं जातं. हीच आधुनिक साक्षरतेची दिशा आहे. आता साक्षरतेचा अर्थ बदललाय.
1: श्रोते हो, आज आपण एका वेगळ्याच जगात जगत आहोत. आपल्या हातातील मोबाईल हे माहितीचं संपूर्ण जग झालंय. एका क्षणात बातमी येते, एका क्लिकवर पैसे पाठवले जातात, ऑनलाईन शिक्षण मिळतं, कृत्रिम बुद्धिमत्तेची साधनं उपलब्ध आहेत. मग प्रश्न असा आहे, आज साक्षर होणं म्हणजे काय? त्याचं उत्तर असं आहे, आज साक्षर होणं म्हणजे केवळ पुस्तक वाचता येणं नाही, तर आज आपल्याला अनेक प्रकारे साक्षर व्हावं लागेल.
0: आज मोबाईल आणि इंटरनेट आपल्या जीवनाचा भाग आहेत. म्हणून डिजिटल साधनांचा योग्य आणि सुरक्षित वापर करता येणं आवश्यक आहे. यावर सायबर तज्ज्ञ अक्षय फाटक म्हणाले,
2: आज आपण सगळेच इंटरनेट, मोबाईल आणि सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. माहिती मिळवण्यासाठी, पैसे पाठवण्यासाठी, खरेदी करण्यासाठी किंवा एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी सुद्धा.

0: तत्काळ 1930 या सायबर हेल्पलाईन वर संपर्क करा. तसंच सायबर क्राईम .gov.in वर कंप्लेंट करा आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करणं खूपच महत्वाचं आहे. शेवटी एवढंच म्हणेन, तंत्रज्ञानाचा वापर करा पण डोळे उघडे ठेवून करा. सायबर साक्षर बना आणि स्वतः सोबत आपल्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवा. धन्यवाद.
1: पैसा कमावणं महत्वाचं आहे पण पैसा योग्य पद्धतीनं वापरणं, बचत करणं आणि भविष्यासाठी नियोजन करणं तितकंच महत्वाचं आहे. आर्थिक दृष्ट्या साक्षर व्यक्ती आर्थिक निर्णय अधिक समजूतदारपणे घेऊ शकतात. अर्थविषयक अभ्यासक निवृत्त प्राध्यापक उदय बोडस मत मांडताना म्हणाले,
2: आज मुख्य गरज आहे ती आर्थिक साक्षरतेची. आपल्याला जे उत्पन्न मिळतं त्यातला 50% भाग हा स्वतःची विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि खर्चासाठी वापरल्यानंतर उरलेला 30% भाग हा गुंतवणुकीसाठी आणि 20% भाग सामाजिक ऋण फेडण्यासाठी, अशा प्रकारचं नियोजन ही खरी आर्थिक साक्षरता आहे. याच वेळेला डिजिटल युगामध्ये आपण प्रवेश केलेला असल्या कारणाने आपण जो मोबाईल नंबर UPI साठी वापरणार त्या खात्यात कमीत कमी शिल्लक ठेवायची, कुठल्याही प्रकारचे आलेले फसवणुकीचे कॉल SMS याला प्रलोभनाला बळी न पडता खात्री करण्यासाठी वेळ पडल्यास बँकेत जाऊन खात्री करून मगच व्यवहार करायचे आणि आपले पैसे वाचवायचे. आणि एक जो विषय सध्या असा सुरू झालेला आहे की शेअर बाजाराच्या दैनंदिन चढउतारामध्ये अनुमानावरती आधारित शॉर्ट टर्म गेन्स करायच्याऐवजी दीर्घकालीन विचार करून जर आपली संपत्ती वाढवून ठेवली तर निवृत्तीच्या हिशोबाने एक संपत्तीपासून साठलेला जो काही आपला बचतीचा मोठा गोळा असेल त्याच्या व्याजावरती आपलं आयुष्य सुखाने जगता येईल. आणि अशा प्रकारे आपलं उत्पन्न किती आहे ते आपण कसं खर्च करणार आणि कशा प्रकारे आपण आर्थिक गुन्ह्यांपासून दूर राहणार अशी माहिती करून राहणं ही खरी आर्थिक साक्षरता आहे.
1: आज माहितीची कमतरता नाही, उलट माहितीचा महापूर आहे. पण त्या माहितीतील सत्य काय आणि असत्य काय हे ओळखणं अधिक महत्वाचं झालंय. सोशल मीडियावर आलेला प्रत्येक संदेश खरा असेलच असं नाही. एखादी बातमी पुढे पाठवण्यापूर्वी तिचा स्रोत तपासणं आवश्यक आहे. म्हणून आजची साक्षर व्यक्ती केवळ माहिती घेत नाही, ती माहितीची पडताळणी करते. हीच माहिती साक्षरता होय. रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी याविषयी अधिक सांगितलं.
3: आज आपल्या एका क्लिकवर माहितीचा महापूर येतो, पण प्रश्न असा आहे, मिळणारी प्रत्येक माहिती खरी असतेच का? इथेच गरज भासते माहिती साक्षरतेची, म्हणजेच इन्फॉर्मेशन लिटरसीची. माहिती साक्षर असणं म्हणजे केवळ इंटरनेट वापरता येणं नव्हे, तर कोणती माहिती गरजेची आहे ती योग्य स्त्रोतातून आली आहे का आणि तिचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे अचूक पारखता येणं. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा, बनावट बातम्या आणि डीप फेकच्या या काळात माहितीची सत्यता न तपासता पुढे पाठवणे घातक ठरू शकते. म्हणूनच एखादी माहिती वाचल्यावर आधी थांबा, विचार करा आणि अधिकृत स्त्रोताकडून खात्री पटल्यावरच त्यावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, सजग नागरिक तोच जो माहितीचा केवळ ग्राहक नाही तर विवेकी वापरकर्ता असतो. माहिती साक्षर व्हा, सुरक्षित आणि समृद्ध जगाकडे पाऊल टाका.
1: वर्तमानपत्र, दूरदर्शन, सोशल मीडिया, व्हिडिओ, जाहिराती, माहितीचे अनेक स्त्रोत आज आपल्या आसपास आहेत. त्यातील तथ्य आणि मत, बातमी आणि जाहिरात, सत्य आणि अफवा यातील फरक ओळखता आला पाहिजे. आणि म्हणूनच माध्यमांचा जबाबदारीनं वापर करणं ही आधुनिक साक्षरतेची महत्वाची गरज आहे. आरोग्याबद्दल योग्य माहिती असणंही आज आवश्यक आहे. पोषण, स्वच्छता, आरोग्य सेवा, रोगप्रतिबंध आणि वैद्यकीय सूचना यांचं ज्ञान असणं गरजेचं आहे. इंटरनेटवर आरोग्यविषयक माहिती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, पण प्रत्येक ऑनलाईन माहिती वैद्यकीय दृष्ट्या योग्य असेलच असं नाही. म्हणून विश्वासार्ह स्रोत आणि तज्ज्ञांचा सल्ला ओळखण्याची क्षमता ही देखील आरोग्य साक्षरतेचा भाग आहे.
4: पाणी वाचवणं, ऊर्जा वाचवणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करणं, वृक्ष संवर्धन करणं, निसर्गाचं संरक्षण करणं ही केवळ चांगली कामं नाहीत, ही आपल्या पर्यावरण साक्षरतेची चिन्ह आहेत.
1: पर्यावरण तज्ज्ञ प्रशांत परांजपे आपलं मत मांडताना म्हणाले,
5: पर्यावरण साक्षरता म्हणजे निसर्गाची ओळख. याच्यामध्ये जल, जमीन आणि जंगल याचा योग्य असा सन्मान करणं, याचं शिक्षण घेणं हा एक प्रामुख्याचा भाग येतो. पर्यावरण साक्षरतेमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार पडत असतात की ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ जल साक्षरता आहे, कचरा साक्षरता आहे. सामान्यपणे पर्यावरण साक्षरता म्हणजेच जल प्रदूषण न करणं किंवा वनांचं संवर्धन करणं, वायू प्रदूषण न करणं, जमीन प्रदूषण न करणं या सामान्य शब्दात सांगायच्या गोष्टी आहेत. याकरता पर्यावरण पूरक उत्सव करणं, पर्यावरण पूरक घर निर्माण करणं, पर्यावरण पूरक शाळा उपक्रम करणं, पर्यावरण पूरक पर्यटन संकुल, त्यानंतर पर्यावरण पूरक गाव, पर्यावरण पूरक तालुका, पर्यावरण पूरक जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य असा जर संकल्प केला तर आपण कुठेतरी या भूमातेचे उत्तराई होऊ शकतो असं मला वाटतं. आपल्याकडे काळ आता खूप कमी राहिला आहे. मानवानं आजपर्यंत केलेल्या चुकांची शिक्षा मिळायला आता सुरुवात झाली. अगदी 10 दिवसापूर्वीचं जर उदाहरण घेतलं तर नेपाळची अवस्था न भूतो अशी झाली. भविष्यात होणार नाही असं मी म्हणणार.

0: नाही, पण भविष्यात यापेक्षाही महाभयंकर अशा नैसर्गिक आपत्तीनं आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. एखादी प्रदेश वितळतायत, हिमालय वितळतोय, हिमनद्या वितळतायत आणि त्यामुळे समुद्राची पातळी वाढते, नद्यांची पातळी वाढते. ही निसर्गाचा आरोग्य हे अबाधित राहावं यासाठी प्रयत्न करणं आतापासून काळाची गरज निर्माण झाली. त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची निकडीची किंवा प्रत्येकाची आवश्यकता आहे असंच यानिमित्ताने मला सांगावं वाटतं आणि हीच पर्यावरणाची साक्षरता असणार
1: आहे. आपण देशाचे नागरिक आहोत, आपले अधिकार काय आहेत, आपली कर्तव्य कोणती आहेत, संविधान आपल्याला कोणती मूल्य शिकवतं, लोकशाहीमध्ये आपली भूमिका काय आहे, या प्रश्नांची जाणीव असणं म्हणजे नागरिक साक्षरता. आधुनिक जीवनात आणखी एका प्रकारच्या साक्षरतेची गरज आहे, ती म्हणजे भावनिक आणि सामाजिक साक्षरता. स्वतःच्या भावना ओळखणं, इतरांच्या भावनांचा आदर करणं, मतभेद शांतपणे सोडवणं, संवाद साधणं, सहकार्य करणं, समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेणं ही देखील जीवन जगण्याची महत्वाची कौशल्य आहेत. आणि आता आपण भविष्यात डोकावूया. आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI आपल्या जीवनातील अनेक क्षेत्रात प्रवेश करतंय. शिक्षण, उद्योग, आरोग्य, शेती, व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये AIचा वापर वाढतोय. म्हणून भविष्यातील नागरिकाला AIची मूलभूत ओळख असणं, त्याचा जबाबदारीने वापर करणं आणि AI कडून मिळालेली माहिती तपासून घेणं आवश्यक ठरेल. म्हणजेच आ पासून सुरू झालेला साक्षरतेचा प्रवास आता AI पर्यंत पोहोचलाय. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार मनोज मुळे माध्यम आणि AI साक्षरतेवर बोलताना म्हणाले,
2: तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे मोठ्या प्रमाणात माहिती आपल्या सगळ्यांसमोर येते, पण या माहितीमध्ये किती अधिकृतपणा आहे हे तपासलं जात नाही. माध्यमं वेगवेगळ्या प्रकारची झालेली आहेत आणि या माध्यमांच्या माध्यमातून असंख्य प्रकारची माहिती समोर येते. उपलब्ध माहितीची अधिकृतता तपासून त्यावर विश्वास ठेवणं आणि नंतर ती इतरांना देणं म्हणजे त्यातली साक्षरता आहे. दुर्दैवाने आता तसं होत नाहीये, पण अजूनही काही काळानंतर ते लोकांना सवय लागेल असं अपेक्षित आहे. की आणि AI किंवा तांत्रिक बुद्धिमत्ता जी आहे ती अजूनही परिपूर्ण नाही, त्याला अजूनही फीडिंग केलं जातंय, त्यात माहितीचा साठा अजूनही होणं आवश्यक आहे. त्याशिवाय AIच्या कुठल्याही गोष्टीवर 100% विश्वास ठेवणं हे निरक्षरपणाचं लक्षण होईल. AI मार्फत मिळालेली माहिती ही सुद्धा अन्य आपल्या स्रोतांच्या माध्यमातून पडताळून घेणं सद्यस्थितीत गरजेचं आहे. AI अजूनही परिपूर्ण नाही, त्याची बाल्यावस्था अजूनही सुरू आहे, त्यामुळे AI बाबतही अजून पुरेशी साक्षरता आपल्यामध्ये आलेली नाही. थोड्या काळानंतर ती येईल 100%, कारण जसजशी त्यात माहितीचा साठा वाढत जाईल तशी AI कडून मिळणारी माहिती अधिकृत असेल, पण सद्यस्थितीमध्ये AI कडून येणारी माहिती सुद्धा अपुरी आहे.
1: साक्षरता ही केवळ वैयक्तिक प्रगतीची बाब नाही, ती देशाच्या शाश्वत विकासाशी जोडलेली आहे आणि म्हणूनच साक्षरता ही समताधिष्ठित, जागरूक आणि शाश्वत समाज निर्मितीची पायाभरणी आहे. साक्षरतेच्या क्षेत्रात आपण मोठी प्रगती केली आहे, तरीही काही आव्हानं आपल्या समोर आहेत. शिक्षणापासून दूर असलेले घटक, ग्रामीण आणि शहरी भागातील फरक, डिजिटल साधनांपर्यंत असमान पोहोच, चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार, डिजिटल फसवणूक आणि वाचनाची कमी होत जाणारी सवय, ही आव्हानं आपल्याला नव्यानं विचार करायला भाग पाडतात. साक्षरतेचा पाया शाळेत घातला जातो. शाळेने विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील माहिती देणं पुरेसं नाही, त्यांना प्रश्न विचारायला शिकवलं पाहिजे, विचार करायला शिकवलं पाहिजे, माहितीची सत्यता तपासायला शिकवलं पाहिजे, तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करायला शिकवलं पाहिजे, आर्थिक, डिजिटल, पर्यावरणीय आणि सामाजिक जाणीव निर्माण केली पाहिजे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे, हाच विद्यार्थी साक्षरतेचा दूतही आहे. प्रत्येक विद्यार्थी स्वतः साक्षर होण्याबरोबरच इतरांसाठी सुद्धा साक्षरतेचा दूत होऊ शकतो. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीला मोबाईल वापरायला शिकवणं, डिजिटल व्यवहार करताना आवश्यक काळजी सांगणं, एखाद्याला वाचायला शिकवणं, वाचनाची सवय लावणं हेही साक्षरता अभियानच आहे. म्हणूनच एक सुंदर संकल्प करता येईल, प्रत्येक विद्यार्थी एक साक्षरता दूत. साक्षरता ही फक्त शाळेची जबाबदारी नाही, पालक, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामपंचायत, वाचनालये, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळ आणि समाजातील प्रत्येक साक्षर व्यक्ती या सर्वांनी एकत्र काम केलं तर साक्षरतेची चळवळ अधिक प्रभावी होईल. श्रोते हो, एकेकाळी साक्षरता म्हणजे अक्षर ओळख, नंतर ती झाली वाचणं, लिहिणं आणि अंकज्ञान, त्यानंतर आली कार्यात्मक साक्षरता आणि जीवन कौशल्य. आज आपल्याला हवीये डिजिटल साक्षरता, आर्थिक साक्षरता, माहिती साक्षरता.

0: मध्यम साक्षरता, आरोग्य साक्षरता, पर्यावरण साक्षरता आणि नागरिक साक्षरता आणि उद्याच्या जगासाठी AI साक्षरता म्हणजेच अक्षर ज्ञान, विचार ज्ञान, जीवन ज्ञान, डिजिटल ज्ञान, जबाबदार नागरिकत्व हा आहे साक्षरतेचा बदलता प्रवास.
1: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस हा केवळ दिनविशेष नाही, तो आपल्याला एक प्रश्न विचारतो. आपण खरोखर किती साक्षर आहोत? आपल्याला वाचता येतं पण आपल्याला वाचलेल्या गोष्टीचा अर्थ समजतो का? आपण माहिती मिळवतो पण ती खरी आहे हे तपासतो का? आपण डिजिटल व्यवहार करतो पण त्यात सुरक्षितता पाळतो का? आपण पैसा कमावतो पण त्याचं योग्य नियोजन करतो का? आपण समाजात राहतो पण आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवतो का?
0: या प्रश्नांची उत्तरं शोधताना साक्षरतेचा खरा अर्थ आपल्याला समजतो. कारण अक्षर माणसाला वाचायला शिकवतं, शिक्षण त्याला विचार करायला शिकवतं आणि खरी साक्षरता त्याला योग्य निर्णय घ्यायला शिकवतं. आजच्या दिवशी आपण असा संकल्प करूया, एक व्यक्ती शिकेल, एक कुटुंब सक्षम होईल, एक समाज जागरूक होईल आणि एक राष्ट्र अधिक सामर्थ्यवान बनेल.
1: आणि म्हणूनच अक्षरापासून विचाराकडे, विचारापासून कृतीकडे आणि कृतीपासून सक्षम समाजाकडे जाणं हीच साक्षरतेची खरी वाटचाल आहे याची जाणीव आता व्हायलाच हवी.
2: श्रोतेहो, आपण ऐकलात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास. लेखिका संजना संतोष तारी, निवेदन पल्लवी गोडसे आणि अनघा मगदुम, निर्मिती सहाय्य अनघा मगदुम, सादरकर्ते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त अक्षर ज्ञानापासून जीवन ज्ञानापर्यंतचा प्रवास हा समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9 वाजलेत. आता ऐकूया नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज भाग 119.

0: श्रोताहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादर करत्या ज्योत्सना केतकर. आज आपण ऐकणार आहोत महालक्ष्मीच्या धोबी घाटाच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: झपाट्यानं वाढणाऱ्या मुंबईतल्या फोर्ट परिसराचा चेहरा मोहरा बदलायचा असं गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांनी ठरवलं आणि आत्ताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ठिकाणी, म्हणजे त्या काळातल्या व्हिक्टोरिया टर्मिनस या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी असलेला धोबी घाट हलवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यावेळी डब्ल्यू जी पेडर हे म्युन्सिपाल्टीचे कमिशनर होते. बोरीबंदरच्या धोब्यांना अन्यत्र जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारनं घ्यायला हवी असा त्यांचा आग्रह होता. धोबीच्या एस्प्लनेड फी फंड समितीला विहाराच्या पाण्याचं भाडं देत होते, त्या समितीचा मात्र धोब्यांना पर्यायी जागा द्यायला विरोध होता. ही संपूर्ण जागा सरकारची असल्यामुळं सरकारला ती ताब्यात घेण्याचा पूर्ण अधिकार असून धोब्यांनी आपली सोय स्वतःच करावी त्यासाठी सरकारला भरीस पडू नये असं कमिटीचं म्हणणं होतं. परंतु कमिशनर पेडर आपल्या म्हणण्यावर ठाम होते. या जागेवर सरकार एवढाच धोब्यांचाही हक्क कसा आहे हे स्पष्ट करताना पेडर म्हणाले, हे धोबी या ठिकाणी नेमके कधीपासून कपडे धुवायचं काम करतायत त्याची कागदपत्र उपलब्ध नाही, परंतु ते खूप पूर्वीपासून या ठिकाणी कपडे धुलायचं काम करतायत. ही एक प्रकारची सार्वजनिक सेवा आहे हे ओळखून सरकारनंही त्यांना

0: कपडे धुण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक सोयी करून दिलेल्या आहेत. म्युन्सिपाल्टीनंही EFFC मार्फत त्यांना विहार तलावाचं पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या बदल्यात EFFC ला त्यांच्याकडून भाडंही मिळतंय. या सर्व गोष्टी पाहता इथल्या जागेवरचा त्यांचा वहिवाटीचा हक्क सरकारनं मान्य केल्यासारखा आहे आणि तो हक्क नाकारणं नैतिक आणि कायदेशीर दृष्ट्याही योग्य होणार नाही. धोबी घाटासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारनंच घ्यायला हवी. त्याही पुढे एक पाऊल जाऊन पेडर म्हणाले की सरकारनं जागा उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी धुण्यासाठी आवश्यक असलेलं बांधकाम आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी म्युन्सिपाल्टी घेईल.
1: कमिशनर पेडर यांच्या आग्रहापुढे अखेर एस्प्लेनेड फी फंड कमिटीनं मान तुकवली. धोबी घाटाला पर्याय म्हणून दोन ठिकाणं दाखवण्यात आली. पहिलं ठिकाण दाखवलं ते सेंट जॉर्ज हॉस्पिटल पाशी, परंतु ती जागा पुरेशी मोठी नसून त्या ठिकाणी कपडे वाळवण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध नाही, या कारणानं पेडर यांनी ती जागा नाकारली. दुसरी जागा कर्नाक ब्रिज पाशी होती, मात्र ती पूर्वीच BPT च्या ताब्यात दिली होती. BPT नं ती जागा धोबी घाटासाठी देण्याची तयारी दर्शवली, परंतु तिथला पाणी पुरवठा, कपडे धुण्याच्या दगडाचं भाडं इत्यादी पाहता कपडे धुण्याचा दर वाढण्याची शक्यता होती, त्यामुळं पेडर यांनी हा पर्यायही नाकारला. तशी सरकारची एक जागा महालक्ष्मीला होती, परंतु ती खाजण स्वरूपाची होती, त्यात मोठ्या प्रमाणावर भरणी करावी लागणार होती. या ठिकाणी धोबी घाट उभारता येण्यासारखा होता, परंतु ती जागा उपयोगात आणण्यासाठी मोठा खर्चही येणार होता. पेडर यांनी या जागेला पसंती दाखवली. महानगरपालिकेला धोबी घाटासाठी ही जागा हवी असल्यास या जागेसाठी महानगरपालिकेनं सरकारकडे अर्ज करावा असं एस्प्लेनेड फी फंड कमिटीनं पेडर यांना सुचवलं. भविष्यात त्या जागेवर होणाऱ्या धोबी घाटाच्या बांधकामाचा सर्व खर्च मात्र म्युन्सिपाल्टीला उचलावा लागेल असं सांगायलाही कमिटी विसरली नाही.
0: म्युन्सिपाल्टीनं त्या जागेसाठी रितसर अर्ज केला. सरकारनं ती जागा देण्याची तयारीही दर्शवली. शिवाय उदार होऊन त्या जागेवर भरणी करण्यासाठी अनुदानही दिलं. वापराजोगी जागा तयार झाल्यावर त्या ठिकाणी धोबी घाटासाठी आवश्यक असलेली बांधकामं करण्यासाठी येणारा खर्च म्युन्सिपाल्टी करणार होती. बोरीबंदरच्या या घाटाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यायच्या महापालिकेनं केलेल्या ठरावाला वर्ष उलटून गेलं होतं. April 1875 सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात धोबी घाटाच्या बांधणीसाठी महापालिकेनं 30,000 रुपयांची तरतूदही करून ठेवली होती. जागेचा आराखडाही तयार होता. बोरीबंदरच्या या धोबी घाटावर 294 धोबी कपडे धुत असत, तर नवीन ठिकाणी 360 धोब्यांसाठी तरतूद करण्यात आली होती. कपडे वाळवण्यासाठी प्रशस्त जागेचीही तरतूद होती.
1: महालक्ष्मीला नवीन धोबी घाटासाठी जागा नक्की केल्याचं धोब्यांना कळवण्यात आलं. मात्र धोबी त्या ठिकाणी जायला राजी नव्हते. धोब्यांनी आपला विरोध म्युन्सिपाल्टीच्या कानावर घातला. 29 ऑगस्ट 1876 या दिवशी म्युन्सिपाल्टीत पुन्हा एकदा या विषयावर चर्चा झाली. नानाभाई बैरामजी जिजीबॉय या सदस्यांनी महालक्ष्मी ऐवजी चौपाटीची जागा सुचवली, परंतु तिथली जागा मलबार हिलवर राहणाऱ्या रहिवाशांचे कपडे धुण्यासाठी राखीव असल्यामुळं ती बोरीबंदरच्या धोब्यांना देता येणार नाही असं सांगत कमिशनरांनी तो पर्याय नाकारला. धोब्यांना बोरीबंदर जवळच पर्यायी जागा हवी असेल तर त्यांना लहान जागा स्वीकारावी लागेल आणि दगडावर आपटून कपडे धुण्याच्या पारंपरिक पद्धतीऐवजी अन्य पद्धतीचा वापर करावा लागेल, जेणेकरून जागा, पाणी आणि श्रम अशा तिन्ही गोष्टींची बचत होऊ शकेल असं डॉक्टर कुक या सदस्यांनी सुचवलं. महानगरपालिकेचे अध्यक्ष असलेल्या डॉक्टर थॉमस ब्लानी यांनी वॉशिंग मशीनचा पर्याय सुचवला. P&O या जहाज कंपनीनं अशा मशीन्स त्यांच्या मुंबईतल्या कार्यालयात दिलेल्या होत्या. धोब्यांशी चर्चा करून अशा पर्यायांवर विचार केला जाईल असं आश्वासन कमिशनरांनी दिलं.
0: केवळ आश्वासन देऊन कमिशनर थांबले नाही, तर त्यांनी अशा मशीन पुरवणाऱ्या मे पियर्स अँड कंपनीशी संपर्क साधून

0: मशीन्स विषयी सविस्तर माहिती देण्याची विनंती केली. कंपनीनेही महानगरपालिकेला पत्र लिहून मशीनचं कार्य कशा पद्धतीने चालतं, त्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात, त्याचे फायदे तोटे काय हे तपशीलवार समजावून सांगितलं. हे सर्व ध्यानात घेऊनही नवीन धोबी घाटावर जर कपडे धुण्याच्या मशीन्स बसवायच्या असतील तर त्यामुळं कपडे धुण्याचा दर जवळपास दुपटीनं वाढेल. तो वाढलेला दर धोब्यांचा ग्राहक देऊ शकणार नाही. शिवाय गरम पाणी, वाफ इत्यादी बाबी इथल्या धोब्यांना व्यवस्थित हाताळता आल्या नाही तर अपघातांचा धोकाही राहील, असंही स्पष्ट केलं. एकूण सगळा विचार करून कमिशनरांनी मशीनचा पर्याय नाकारला आणि ही योजना बारगळली.
1: श्रोतहो, आत्ताच आपण ऐकला महालक्ष्मीच्या धोबी घाटाच्या गोष्टीचा तिसरा भाग. उद्या ऐकूया या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादर करत्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या

आत्ताच आपण ऐकलं नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:11 होत आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

श्रोतेहो, आपण पहिल्यांदा अक्षर ओळखायला शिकलो ते लहानपणी. तेव्हा कदाचित आपल्याला कल्पनाही नसेल की ही छोटी छोटी अक्षरं एक दिवस आपल्यासाठी ज्ञानाचं मोठं दार उघडतील. कारण अक्षरं केवळ वाचायला शिकवत नाहीत, तर ती आपल्याला जग समजून घ्यायला शिकवतात. एखाद्या पुस्तकातला विचार वाचताना, वर्तमानपत्रातून जगात काय घडतंय हे समजून घेताना, किंवा एखादा महत्त्वाचा फॉर्म स्वतः भरताना साक्षरतेची खरी ताकद आपल्याला जाणवते. साक्षर असणं म्हणजे केवळ आपलं नाव लिहिता येणं किंवा सही करता येणं नव्हे, तर ज्ञानाच्या मदतीने योग्य काय आणि चुकीचं काय हे समजून घेण्याची क्षमता मिळवणं. म्हणूनच प्रत्येक मुलाच्या हातात पुस्तक आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, नाही का?

0: सुशीला या चित्रपटातल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आणि सहकारी यांच्या स्वरात, संगीतकार राम कदम. या गाण्यानंतर ऐकूया काही संदेश.
1: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.

ज्योतिबाचा नवस या चित्रपटातल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार सुधीर फडके. श्रोतेहो, आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन. साक्षरतेचं महत्व पटवून देण्यासाठी आणि समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आपण स्वतःही शिकत राहूया आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहोचवण्याचा प्रयत्न करूया.

0: जगदीश खेबुडकर यांचं आणखी एक गीत आपण ऐकलं, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरात, संगीतकार प्रभाकर जोग. यानंतर ऐकूया एक संदेश.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

गीत बहार या कार्यक्रमातले शेवटचं गीत ऐकूया. आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत. संगीतकार श्रीधर फडके. चित्रपट लक्ष्मीची पाऊले.

आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात आपण ऐकलं सुधीर मोघे यांचं हे गीत. आणि या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:30 वाजलेत. भावधारा.

भावधारामध्ये सुरुवातीला शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता येसुदास आणि अनुराधा पौडवाल यांचा. यानंतर ऐकूया बी आर तांबे यांची रचना वीणा बर्वे यांच्या स्वरात.

0: वैजयंती जोशी यांनी गायलेलं रमेश वैद्य यांचं गीत आपण ऐकलं. या कार्यक्रमातलं पुढील गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया एक संदेश.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
5: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
6: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
5: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

विवेक केळकर यांनी गायलेलं ना धो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर भावधारामध्ये आपण ऐकणार आहात वसंत आजगावकर यांच्या स्वरात शांता शेळके यांची ही रचना.

वाह किती छान स्माइल आहे. दातांची ठेवणे सुरेख आहे हा. पण गरम चहा किंवा थंड खाल्लं की लगेच दातांमध्ये चमक भरते. खर तर निरोगी दात हा निरोगी आरोग्याचा आरसा मानला जातो. या दातांची काळजी कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन करताय डॉक्टर अनघा मुळे आरोग्य दर्पण मध्ये. दातांचे आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. तुमच्याही मनात काही शंका असतील काही प्रश्न असतील तर अवश्य फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4129 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. आणि हो त्याआधी आपली सर्वांची लाडकी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. तेव्हा अवश्य ऐका मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर तसंच वेव्स OTT या प्लॅटफॉर्म वरही.

साने गुरुजी यांची ही रचना आपण ऐकली आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात. आणि या समूह गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोतेहो, हिंदी मराठीसह विविध भारतीय भाषांमध्ये गाणी गाऊन ज्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं अशा ज्येष्ठ आणि जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचा आज जन्मदिवस. 8 सप्टेंबर 1933 या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी गायलेली काही गाणी ऐकून त्यांचं स्मरण करूया.

0: मुंबईचा जावई या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं, आशा भोसले यांच्या स्वरात, संगीतकार सुधीर फडके. श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार.
1: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल, आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातले जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलंय. आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरात, संगीतकार एन दत्ता. श्रोते हो, भावगीत असो, लावणी असो, गझल असो, रोमॅन्टिक गीत असो किंवा एखादं खट्याळ गाणं, प्रत्येक प्रकारच्या गीताला आपल्या खास शैलीने जिवंत करणाऱ्या ज्येष्ठ आणि अष्टपैलू पार्श्वगायिका म्हणजे आशा भोसले. आशाताईंनी त्यांच्या कारकिर्दीत हजारो गीतांना आपला आवाज दिला. त्यांच्या गायकीत प्रत्येक भावनेला स्पर्श करण्याची एक विलक्षण ताकद होती. भारतीय संगीत आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक प्रतिष्ठेचे सन्मान मिळाले. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी गायलेली गाणी ऐकून आपण त्यांचं स्मरण करत आहोत. या कार्यक्रमातलं पुढील गीत लाखात अशी देखणी या चित्रपटातलं, रचना आहे ग.दि. माडगुळकर यांची.

श्रोते हो, आपल्या बहारदार आणि भावपूर्ण आवाजाने ज्यांनी भारतीय संगीत विश्व समृद्ध केलं अशा आशाताईंना विनम्र अभिवादन. त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी गायलेली काही गाणी ऐकून आपण त्यांचं स्मरण केलं. आणि याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकणार आहोत तरुण भट्टाचार्य यांचं संतूरवादन, राग आहे चारुकेशी. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ अभिजित बॅनर्जी यांची. ऐकूया तरुण भट्टाचार्य यांचं संतूरवादन, राग चारुकेशी.

नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं तरुण भट्टाचार्य यांचं संतूर वादन. राग होता चारुकेशी, त्यांना तबल्याची साथ अभिजित बॅनर्जी यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला.

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोतेहो, ठीक 11 वाजता हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 11:05 आणि 15 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत आपली आवड.

आपली आवड या कार्यक्रमात सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, तुमची छान छान पत्रं आम्हाला येत असतात. तुमच्या गाण्याची पसंती तुम्ही आम्हाला कळवत असता आणि आपली आवड या कार्यक्रमात तुमच्या पसंतीची गाणी ऐकवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. असेच पत्र पाठवत राहा. ऐकूया कार्यक्रमातलं पहिलं गीत.

अष्टविनायक या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं, पंडित वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. या गाण्याची पसंती कळवली होती सागर श्रोतांगण निंभोरा इथून बबनराव जोशी, करिश्मा मनीषा, अभिजित जोशी, त्याचबरोबर अशोक देशमुख आणि अलोक कुमार यांनी. यानंतर आणखी एक चित्रपट गीत ऐकूया, बोल की बाहुली या चित्रपटातलं हे गीत आहे.

बाबांचा क्रमवर्ती राही त्यांचा पाय

0: बोलकी बाहुली या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं, आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार श्रीनिवास खळे. या गाण्याची पसंती कळवली होती शिरपूर जैन जिल्हा वाशिम इथून गिरीश देशमुख, अश्विनी देशमुख, रेणुका देशमुख आणि राधा सोनू यांनी. सकाळचे 11:20:55 होत आहेत. आपण ऐकत आहात आपली आवड.
1: वा, किती छान स्माईल आहे. दातांची ठेवणे सुरेख आहे हा. पण गरम चहा किंवा थंड खाल्लं की लगेच दातांमध्ये चमक भरते. खर तर निरोगी दात हा निरोगी आरोग्याचा आरसा मानला जातो. या दातांची काळजी कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन करताय डॉक्टर अनघा मुळे आरोग्य दर्पण मध्ये. दातांचे आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर अवश्य फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. आणि हो, त्याआधी आपली सर्वांची लाडकी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. तेव्हा अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर तसंच वेव्स OTT या प्लॅटफॉर्म वरही.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 11:22:15 झाली आहेत. आपण ऐकत आहात आपल्या मनपसंत गाण्यांचा कार्यक्रम आपली आवड. श्रोते हो, तुमच्या पसंतीची गाणी तुम्ही आम्हाला कळवत असता पत्राद्वारे. अशीच पत्रं आम्हाला पाठवत रहा. आम्हालाही ही पत्रं पाहून खूप आनंद होतो. आता या कार्यक्रमातलं पुढील गीत आता ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातलं हे पद.

ಸಟ್ಟು ಸಟ್ಟು ನಾನು ಕುಣವೆ.

0: பட்டி மத்திரே நம்ம
1: நீ நன்றி நாரலை அச்சாளம் பட்டி நன்றி.

देवता या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. या गाण्यांची पसंती कळवली होती संघमित्रा श्रोता संघ, वॉर्ड क्रमांक 1, पोफाळी, जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार यांनी. श्रोतेहो, कार्यक्रम आपली आवड आपण ऐकत आहात. या कार्यक्रमात आम्ही आपल्या पसंतीची गाणी ऐकवत आहोत आणि तुम्ही छान छान पत्र आमच्यापर्यंत पोहोचवत असता. जे नवीन श्रोते आहेत आज नव्याने जे हा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांच्यासाठी मी पत्ता सांगतो. या पत्त्यावर तुम्ही तुमची पसंतीची गाणी आम्हाला पत्राद्वारे कळवू शकता. आमचा पत्ता असा आहे, कार्यक्रम आपली आवड, द्वारा केंद्र निर्देशक, आकाशवाणी केंद्र, मुंबई, पोस्ट बॉक्स क्रमांक 11034, आमचा पिन नंबर आहे 400020. आता ऐकूया या कार्यक्रमातलं पुढील गीत. उषा मंगेशकर यांच्या स्वरात ऐकूया दादा कोंडके यांची ही रचना.

या गाण्याची पसंती कळवली होती शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी, सृष्टी आणि समस्त पाटील परिवार यांनी. यानंतर ऐकूया आपली आवड या कार्यक्रमातल्या शेवटचं गीत लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात. या गाण्याची पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका आणि गजानन घायाळ यांनी.

उंबरठा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात. रचना होती वसंत बापट यांची, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि श्रोते हो, याबरोबरच आपली आवड हा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 11:40 आणि 40 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

अरुण बोडे यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोतेहो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआरई ऍपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. ठीक 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम.

नमस्कार मैत्रिणो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

श्रोते हो, आशा भोसले यांचा संगीतातला प्रवास हा भारतीय सिनेमातला एक ऐतिहासिक स्वर्ण काळ मानला जातो. 1940च्या दशकात बालकलाकार म्हणून त्यांच्या गायन कारकिर्दीला सुरुवात झाली आणि मग त्यानंतर अनेक दशकं हजारो गाणी गाऊन त्यांनी संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केलं. आर डी बर्मन, एस डी बर्मन, ओ पी नय्यर यांच्यासारख्या महान संगीतकारांबरोबरच त्यांनी हिंदी, मराठी आणि तसंच इतरही अनेक भाषांमध्ये गाणी गायली. कजरा मोहब्बतवाला, दम मारो दम, ये मेरा दिल, चुरा लिया है तुमने, तसंच मराठीतली असंख्य गाणी, तसंच त्यांनी भजन, गझल, लोकगीतं आणि आधुनिक गाणी गाऊनही नवीन श्रोत्यांना सुद्धा, अगदी तरुण पिढीतल्या मंडळींमध्ये सुद्धा स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं. पद्मविभूषण, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, नॅशनल अवॉर्ड्स या आणि यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं.

श्रोते हो, आता आपण ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. याचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर, दीपक केसावलेकर आणि दिनेश अडावतकर. ऐकूया तर कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: शर्वरी, अगे शर्वरी,
1: हाँ काय रे
0: इकडे
1: दादा,
0: इकडे ये जरा. या कपाटामध्ये ही एवढी एवढी पुस्तकं ही कोणी कोंबून ठेवली आहेत ग?
1: कुणी म्हणजे तूच? आणि आता घरी आल्या आल्या सुरुवात करू नकोस हा?
0: मी कोंबून ठेवली आहेत हे कधी
1: हो,
0: केलं मी?
1: पुस्तक विकत घेताना तू फार शिस्तीत असतोस. हे पुस्तक मला नक्की वाचायचं आहे, हे फार महत्वाचं आहे, हे तर प्रत्येकानं वाचायला हवं. आणि मग पुस्तक घरी आलं की त्याची जागा कपाटात.
0: अच्छा, म्हणजे मी पुस्तकं वाचत नाही असं तुला म्हणायचंय?
1: नाही नाही नाही वाचतोस, पण तुझ्या वाचायच्या पुस्तकांची संख्या आणि वाचलेल्या पुस्तकांची संख्या या जमीन आसमानाचं अंतर आहे.
0: आणि ते अंतर कमी करण्यासाठीच आज मी कपाट उघडलंय.
1: सुखदा असती तर तिने आतापर्यंत सगळी पुस्तकं लावून घेतली असती.
0: हा, सुखदा असती तर. अजून तिच्या भावाकडेच आहे ना ती, सहलीवरून आली आणि रक्षाबंधनासाठी जी भावाकडे गेली आहे ती तिथेच रेंगाळती आहे अजून.
1: अरे राहू दे ना तिला तिथे, किती दिवसांनी सगळी भावंड एकत्र आली असतील, नाही का
0: नाही,
1: रे?
0: खरे खरे, म्हणजे मी सुद्धा तिला तेच म्हणालो आणि म्हणालो, पण मला ना आता घर चांगलंच खायला उठलंय बघ, पण येऊ दे तिला आरामात.
1: आणि तुझ्याकडे ही पुस्तकं आहेतच की सोबतीला?
0: हे मात्र खरंय. अरे,

0: कोण असेल सुखदा असेल का?
1: हा मोहित असेल, कारण तो येतो असं म्हणाला होता.
0: अच्छा,
2: नमस्कार नमस्कार साहित्यिक मंडळी.
0: काय साहित्यिक?
2: हा, अरे दाराबाहेरूनच दिसत होत, आत पुस्तकांचा ढीग आहे.
1: पुस्तकांचा ढीग नाही बरं का मोहित, दादाची अपूर्ण वाचन यात्रा आहे.
2: म्हणजे आज घरामध्ये पुस्तकांची पंचायत बसली आहे म्हणायचं.
0: तू आलाच आहेस तर बस. एक सांग, तू पुस्तकं वाचतोस का?
2: वाचतो
1: किती?
2: बघ शर्वरी, लोकांना त्यांचं वय, त्यांचा पगार आणि त्यांनी वाचलेली पुस्तकं असे प्रश्न विचारून अडचणीत आणायचं नसतं.
1: वा
0: अच्छा, म्हणजे नक्की कमी वाचतोस.
2: नाही म्हणजे तुला सांगू का रोहित, माझं वाचन असं निवडक आहे.
1: हा शब्द ना फार सोयीचा आहे. निवडक म्हणजे प्रत्यक्षात किती?
2: ए बघ, महिन्याला दोन.
0: अरे वा, महिन्याला दोन? किती छान.
2: पण त्यातली एक पूर्ण आणि दुसरी अर्ध.
1: हा म्हणजे वर्षाला 18 पुस्तकं.
2: बघ शर्वरी, गणितात तू पूर्वीही माझ्यापेक्षा चांगलीच होतीस आणि आजही हे बदललेलं नाहीये, मान्य मान्य
0: खरं सांगू का, मला एक असं जाणवत आहे की आपण सगळेच पुस्तकांपासून थोडे दूर गेलेलो आहोत.
1: पुस्तकांपासूनच नाही, वाचनापासून.
2: हे कारण माहितीये का तुम्हाला? मोबाईलमुळे.
1: मोबाईल एक कारण आहे, पण सगळा दोष मोबाईलचा नाही. आपण स्वतःच आपली वाचनाची सवय बदलली आहे.
0: हो ना, म्हणजे पूर्वी कसं पुस्तक हातामध्ये घेतलं की आपण त्या पुस्तकाच्या जगात अगदी कसं हरवून जायचो.
2: आणि आता जरा 5 मिनिटं गेली की फोन तपासतो.
1: एक परिच्छेद वाचतो, मग एक मेसेज वाचतो, मग नोटिफिकेशन, मग दुसरं काहीतरी. शेवटी पुस्तक उघडलेलं असतं आणि आपलं मन कुठे कुठे फिरून आलेलं असतं.
0: हे पण या आठवड्यामध्ये बरं का, वाचन आणि लेखन या दोन्हीची आठवण करून देणारे दोन सुंदर असे दिवस आहेत.
2: आता हे दोन सुंदर दिवस कोणते?
0: अरे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, जो तुम्हाला वाचायला शिकायची आठवण करून देतो.
1: आणि पुस्तक वाचण्यासाठी ही एक दिवस असतो ना.
2: राष्ट्रीय पुस्तक वाचन दिवस म्हणजे दिवसाला एक पुस्तक वाचण्याची आठवण करून देणारा हा राष्ट्रीय दिवस.
0: एक म्हणजे एक तरी,
2: एक
0: नाही का?
2: तरी, बरोबर.
0: अक्षर ओळखण्यापासून सुरू झालेला प्रवास पुस्तकाच्या पानापर्यंत यावा अशी जणू आठवण असते.
1: आणि मला वाटतं साक्षरता म्हणजे फक्त नाव लिहिता येणं, वर्तमानपत्र वाचता येणं किंवा परीक्षा पास होणं नाही.
2: मग काय तुझी व्याख्या काय?
1: सांगत्या, वाचलेलं समजून घेता येणं, प्रश्न विचारता येणं, जगाकडे स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येणं आणि एखाद्या दुसऱ्या माणसाच्या अनुभवातून स्वतःला समृद्ध करता येणं, हेही साक्षरतेचंच मोठं रूप आहे.
0: वा वा वा, म्हणजे पुस्तक आपल्याला फक्त माहिती देत नाही तर ते आपल्याला दुसऱ्या माणसाच्या जगात घेऊन जातं, नाही का?
2: बरं, मला तुम्ही दोघं एक सांगा बरं, तुमच्या दोघांचं आवडतं असं मराठी पुस्तक कोणतं आहे?
0: अरे प्रश्न कठीण आहे रे हा मोहित.
1: हा कारण एक पुस्तक निवडणं म्हणजे घरातलं कोणतं माणूस बाकी सगळ्यांपेक्षा जास्त आवडतं असं विचारण्यासारखं आहे.
2: अगं एक तरी सांग.
0: आता हे बघ, म्हणजे वपू काळेंचं लेखन मला आवडतं. त्यांच्या लेखनातली माणसं खूप आपली वाटतात.
1: वपूंच्या कथा वाचताना कधी कधी असं वाटतं की आपल्या आजूबाजूला भेटलेली एखादी व्यक्ती त्यांनी शब्दात पकडली आहे.
2: आणि पुलं
0: पुलं म्हणजे अरे मराठी साहित्याचा मानबिंदूच नाही का?
1: हा आणि व्यक्ती आणि वल्ली मधली पात्र आठवली की चेहऱ्यावर हसूच येतं.
2: मला पु ल देशपांडेंच्या लिखाणातला निरीक्षणाचा गुण आवडतो. साधा माणूस, साधी परिस्थिती आणि त्यातून एवढा मोठा विनोद निर्माण करायचा, सोपं आहे
0: खरं
2: का?
0: खरंच. आणि तुला सांगतो ना मोहित, की हे साहित्यिक जे असतात ना, त्यांच्याकडे माणसांना पाहण्याची एक वेगळी नजर असते बघ.
2: बरोबर आहे.
1: आणि वाचकाला त्यांच्या नजरेतून ते पाहायला शिकवतात.
2: हे वाक्य लिहून ठेव.
0: अरे म्हणजे काय समीक्षक वगैरे आहेस
2: नाही,
0: का?
2: माझ्यातला समीक्षक जागा झाला आज.
1: मला ना नासी फडके, वी स खांडेकर, गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर अशी नावं घेतली की एक काळ डोळ्यासमोर येतो.
0: म्हणजे ययाती सारखं पुस्तक वाचताना एक वेगळं जग उघडतं आपल्या
2: आणि
0: समोर.
2: बनगरवाडी.
1: हा बनगरवाडी म्हणजे फक्त कादंबरी नाही, संपूर्ण प्रदेश, तिथली माणसं, त्यांचे प्रश्न आणि त्यांचं जगणं आपल्यासमोर उभं राहतं.
0: आणि हीच तर वाचनाची खरी ताकद आहे. आपण मुंबईसारख्या ठिकाणी बसलेलो असतो आणि एका पुस्तकामुळे एखाद्या दूरच्या गावात कुठेतरी पोहोचतो.
2: आणि त्यासोबतच अगदी एखाद्या काळात आपण पोहोचतो.
1: एखाद्या माणसाच्या मनात जातो.
0: तर म्हणजे कधी एखाद्या स्त्रीच्या नजरेतूनही जग पाहतो.
2: कधी एखाद्या शेतकऱ्याचं आयुष्य समजतं.
1: कधी युद्ध, दुष्काळ, गरिबी, प्रेम, मैत्री.

0: राजकारण समाज सगळं पुस्तकाच्या पानांतून आपल्यापर्यंत येतं.
1: पण एक प्रश्न आहे बरं का,
0: कोणता?
1: चांगलं पुस्तक कोणतं हे ठरवणार कोण आणि कसं?
2: अरे वाचक ठरवतात.
0: समीक्षकही ठरवू शकतात.
1: पण दोघं वेगवेगळं उत्तर देऊ शकतात.
2: हो हो, हे मात्र खरं.
0: आणि म्हणूनच समीक्षकांचं काम महत्वाचं आहे. तो फक्त पुस्तकाची स्तुती किंवा निंदा करत नाही. लेखकानं काय सांगितलं, कसं सांगितलं, त्याची भाषा, रचना, विचार, पात्र या सगळ्याकडे वेगळ्या नजरेनं पाहतो.
1: हो ना, पण शेवटी पुस्तक वाचायचं की नाही हा निर्णय वाचकाचा.
2: हो, आणि एखाद्या समीक्षकाला पुस्तक आवडलं नाही म्हणून ते आपल्यालाही आवडू नये असं काही नाही.
1: असं पण नाही.
0: हा, तसं उलटही. एखादं पुस्तक सर्वांनी महान म्हटलं तरी ते आपल्याला भावेलच असं नाही.
1: म्हणजे वाचनात सुद्धा स्वतःचा विवेक असावा.
2: हो, आणि स्वतःची आवड सुद्धा असावी.
0: मला एक गोष्ट खूप आवडते. काही पुस्तकं आपण पहिल्यांदा एका विशिष्ट वयात वाचतो आणि पुन्हा काही वर्षांनी वाचतो तर त्याचा अर्थच बदलतो.
1: कारण काय माहिती का? कारण पुस्तक बदललेलं नसतं, आपण बदलत जातो.
2: अगदी.
0: कॉलेजमध्ये वाचलेली एखादी कादंबरी चाळीशीत पुन्हा वाचली तर वेगळे प्रश्न दिसतात. एखाद्या पात्राची बाजू आधी समजत नाही, नंतर अचानक समजते. एखादी शाळेत वाचलेली कविता आपल्याला नंतर मोठं झाल्यावर अचानक वेगळी वाटते.
1: कारण अनुभव आपल्याला नवी भाषा देतो.
2: आणि म्हणून ना काही काही पुस्तकं बघ आयुष्यभर आपल्या बरोबर चालतात.
1: तुला श्यामची आई आठवत?
0: हो, शाळेत वाचलं होतं.
2: आणि त्या पुस्तकातलं आई मुलाचं नातं.
0: हा, आज पुन्हा वाचलं तर त्यातली भावनिक खोली आणखीन वेगळी जाणवते.
1: म्हणून पुस्तक पिढ्या जोडतात.
2: आता बघ ना, म्हणजे माझ्या आईनी मला काही पुस्तकं दिली, मी ती माझ्या मुलांना दिली. आता त्यांच्या हातात त्याच पुस्तकाची नवी प्रत असेल कदाचित, पण गोष्ट तीच आहे.
0: पुस्तक जुनं होतं पण वाचणारा प्रत्येक जण त्याला नवा अर्थ देतो.
2: अरे हे बघ, माझं आवडतं पुस्तक सापडलं. थांब, आधी त्याच्यावरची धूळ झटकू देत मला.
1: कोणतं पुस्तक?
2: हे बघ हे बघ हे बघ. अरे मृत्युंजय.
0: अरे वा, शिवाजी सावंत.
1: कर्णाची गोष्ट सांगताना तुला सांगतो रोहित, लेखकानं त्याच्या मनातलं द्वंद्व ज्या पद्धतीनं उभं केलंय ना, खूप प्रभावी आहे.
2: हो, आणि मला त्यातली एक गोष्ट नेहमी जाणवते.
0: कोणती?
2: म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला फक्त बाहेरून पाहतो, त्याच्या मनामध्ये किती संघर्ष चालू असतो हे आपल्याला माहितीच नसतं.
1: हो ना.
0: म्हणूनच वाचन आपल्याला थोडं अधिक संवेदनशील बनवतं.
1: कारण आपण फक्त तो असा आहे असं म्हणत नाही, आपण विचार करतो तो असा का आहे.
2: आणि कदाचित म्हणजे माणसानं समजून घेण्याची ही सवय जी आहे ना, ही पुस्तकांपासून सुरू होत असावी.
0: हा, मला वाटतं आज आपण पुस्तक वाचण्याची सवय मुलांना लावण्यापेक्षा वाचायला स्वतःपासून सुरुवात करायला हवी.
1: हे बघ, कारण मुलांना सांगून उपयोग नाही आहे, फोन ठेव आणि पुस्तक वाच.
2: आणि आपण स्वतः 2 तास फोनवर.
0: मुलं शब्द ऐकत नाहीत, ती उदाहरणं पाहतात.
1: म्हणून घरामध्ये पुस्तक उघडलेलं दिसलं तर मुलंही कधीतरी ती उघडतात.
2: आणि माझं काय म्हणणं आहे की वाचनाची सक्ती कुणावर करू नये.
0: हा, हे मात्र एकदम बरोबर बोललास दादा. प्रत्येकाला एकच प्रकार आवडेल असं नाही. कुणाला कादंबरी आवडेल, कुणाला चरित्र वाचायला आवडेल, कुणाला कविता, कुणाला प्रवास वर्णन, कुणाला विज्ञान, तर कुणाला इतिहास सुद्धा.
1: मला तर स्वयंपाकाची पुस्तकं आवडतात बाबा.
2: अरे, म्हणजे तू पुस्तकं वाचतोस की रेसिपी शोधतोस?
1: दोन्हींमध्ये फरक आहे ना?
0: फरक आहे. रेसिपी वाचून तू पुस्तक बंद करतोस, कादंबरी वाचून तू विचारात पडतोस.
1: हे बरंय बरं का? आता माझं वाचन सुद्धा तुम्हीच ठरवणार काय?
2: पण एक सांगतो, पुस्तकं वाचणं म्हणजे शांत बसणं नाही, ते मनात खळबळ घडवून आणतं.
0: सुंदर अशी एक खळबळ.
1: काही पुस्तकं प्रश्नांची उत्तरं देतात
2: आणि काही पुस्तकं नवे प्रश्न देतात.
0: मला दुसऱ्या प्रकारची पुस्तकं जास्त आवडतात.
1: आता का?
0: कारण प्रश्न संपले की विचार थांबतो. चांगलं पुस्तक वाचून झाल्यावर जर आपण काही वेळ शांत बसलो आणि मनातलं तळ हललं तर ते पुस्तक खरंच आपल्यापर्यंत पोहोचलं असं मला वाटतं.
1: मग आपण या आठवड्यात एक काम करूया.
2: काय? काय?
1: प्रत्येकानं एक एक पुस्तक निवडायचं आणि पुढच्या वेळी आपण जेव्हा भेटू तेव्हा त्या पुस्तकाबद्दल बोलायचं.
0: पण माझी एक अट आहे.
1: सांग ना ग बाई. आता
0: पुस्तक पूर्ण वाचायचं
2: आणि मध्येच दुसरं पुस्तक सुरू करायचं नाही.
1: तुम्हाला माझ्यावर संशय की काय?
2: नाही, संशय नाही, अनुभव सिद्ध खात्री.
1: ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी पुस्तक नक्की पूर्ण वाचेन.
0: आणि सुखदा आली की तिच्यासाठीही आपण एक पुस्तक निवडू.
2: हो, आणि तिला विचारूया, कदाचित तीच आपल्याला एखादं चांगलं पुस्तकही सुचवेल.
1: ती ट्रीप मधून मनानं परतली की तिला वाचनाची ट्रीपही घडवून आणूया आपण.
0: पुस्तकातली ट्रीप?
1: हो, त्यासाठी तिकीट लागत नाही, फारसा खर्चही नाही.
2: खरंच.

0: पुस्तक ही किती विलक्षण गोष्ट आहे नाही. एका माणसाने लिहिलेलं जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातला एक माणूस वाचतो, कधी दोघे भेटलेलेही नसतात.
1: हां, आणि तरीही त्यांच्यात एक संवाद सुरू होतो.
2: लेखक लिहितो आणि वाचक वाचत असताना मनात त्याची उत्तरं देत असतो.
0: कधी सहमत होतो,
1: कधी चिडतो
2: कधी रडतो,
0: कधी हसतो.
1: आणि कधी पुस्तक बंद करून बराच वेळ विचार करत राहतो.
2: म्हणून वाचक हा पुस्तकाचा शेवटचा टप्पा नाही आहे, तो पुस्तकाच्या प्रवासाचा एक फक्त भाग आहे.
0: आणि समीक्षक
2: तो त्या प्रवासाकडे थोडं लांबून पाहतो.
1: लेखक लिहितो, वाचक अनुभवतो आणि समीक्षक त्याचा अर्थ लावतो.
0: आणि या तिघांशिवाय साहित्याचं जग खऱ्या अर्थाने पूर्ण होतच नाही.
1: दादा, तुला आठवतं
0: काय
1: का,
0: काय
1: आपण लहान असताना एकच पुस्तक घरात होतं आणि ते वाचण्यासाठी आपण खूप भांडायचो.
0: हो, आणि तुला आधी वाचायचं असायचं.
1: हां, कारण मी लहान होते ना.
0: हो, 2 वर्षांनी.
1: पण तरी लहान असणारे.
2: आणि आता
0: आता माझ्याकडे पुस्तक आहे, तिच्याकडे तिचं आहे.
1: पण पुस्तकावरून भांडणं संपली
2: आता त्याऐवजी कशावरून भांडता तुम्ही?
0: रिमोटवर
1: आणि मोबाईलच्या चार्जरवर.
2: मला वाटतं या आठवड्यात प्रत्येकानं एक छोटा संकल्प करायलाच हवा.
0: काय म्हणजे रोज 20 मिनिटं वाचन?
1: चालेल.
2: हे बघा, पुस्तक किती छोटं असो मोठं असो, रोज काही पाना.
0: आणि फक्त स्वतःसाठी.
1: कारण वाचनासाठीही वेळ काढावा लागतो.
2: वेळ मिळत नाही असं आपण म्हणतो, पण खरं तर वेळ द्यावा लागतो.
0: अरे, आपण नात्यांना वेळ देतो ना, अगदी तसंच आहे पुस्तकांचं.
1: आणि कदाचित पुस्तकांशी असलेलं नातंही तसंच असतं.
0: अरे, सुखदचा मेसेज आहे.
1: हां, काय म्हणते रे?
0: मी अजून 2 दिवस भावाकडे आहे. इथे बाबांच्या जुन्या कपाटात पुस्तकांचा खजिना सापडला आहे. मी मस्त वाचत बसली आहे.
1: वा
2: बघा
1: वा
2: बघा बघा, विषय तिकडे सुद्धा पोहोचलाय.
1: तिला विचार, कोणतं पुस्तक वाचतेय?
0: विचारलं ना, ती म्हणतेय तुम्हाला परत आल्यावर सांगेल.
2: म्हणजे आपल्यासाठी गृहपाठ तयार राहा.
0: हो, आणि ती आली की पुस्तकावर चर्चा.
1: मग आजच सुरुवात करूया.
2: कोणतं पुस्तक?
0: प्रत्येकाने स्वतःच निवडायचं.
1: पण एक अट.
2: अगं, किती अटी घालतेस? एवढ्या तर लग्नातही घालत नसतील.
1: बरं बरं, सॉरी, ही अगदी शेवटची अट. हा, आपण पुस्तक वाचताना फोन बाजूला ठेवायचा
0: मान्य.
2: अर्धा तास.
1: किमान.
0: आणि त्यानंतर?
2: त्यानंतर पुस्तकावर गप्पा.
1: म्हणजे पुस्तक आपल्याला पुन्हा एकत्र बसवणार.
0: किती छान आहे नाही. काही पुस्तकं आपण एकेकटे वाचतो, पण ती आपल्याला माणसांच्या जवळ घेऊन जातात.
2: आणि काही माणसं, तुम्हाला सांगतो, आपल्याला पुन्हा पुस्तकांकडे घेऊन जातात.
1: म्हणूनच वाचन फक्त अक्षरांचा प्रवास नाही,
0: तो माणसांचा प्रवास आहे,
2: आठवणींचा प्रवास आहे,
1: विचारांचा प्रवास आहे.
0: आणि कदाचित स्वतःला शोधण्याचा सुद्धा.
2: बरं बरं, आता हे सगळं बोलून झालं, पण कपाट कोण लावणार आहे?
0: तू लाव.
2: मी का? मी का?
1: हां, कारण त्याचसाठी तुझी वाट आम्ही बघत होतो. तुला कामाला लावायचं होतं आम्हाला.
2: नको नको बाबा, मी पळतो आता इथून.
0: अरे, थांब थांब थांब थांब, जरा चहा पिऊन तरी जा.
2: नको नको नको, तुमचा चहा नको मला. तुमच्या चहाच्या बदल्यात कपाट लावायचं नाहीये मला. तुम्हीच लावा, मी पळतो. बाय बाय बाय बाय.
1: अरे, पुढच्या आठवड्यात ये, दुसरं कपाट लावूया. श्रोता, आपण ऐकत होतात कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. याचं लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी, आणि यात सहभागी झाले होते दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर. थोड्याच वेळात आपण ऐकूया आरोग्य दर्पण.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या आरोग्य दर्पणमध्ये मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, सुंदर आणि मजबूत दात हे आपल्या उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. कोणी स्मित हास्य केलं तर प्रसन्न वाटतं, कोणी प्रेमाने हसलं तर चेहऱ्यावर आनंद पसरतो, समोरची व्यक्ती ही तितकीच आनंदी होते. पण हसताना किंवा बोलताना दात जर असे पिवळळ, थोडेसे अस्वच्छ, एखाद्या वेळेला डाग पडलेले किंवा किडलेले दिसले तर किंचित किंवा क्षणभर आपण थांबतो. मुळात दातांचं आरोग्य हा निरोगी आरोग्याचा आरसा मानला जातो. त्यासाठी या दातांची काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. दात, तोंड, हिरड्या हा सर्वात महत्वाचा अवयव आहे. अन्न चावणं, स्पष्ट शब्दोच्चार आणि सौंदर्य हे सगळं या दातांमुळेच होतं. तेव्हा श्रोते हो, आज आपण हे सगळं जाणून घेणार आहोत डॉक्टर अनघा मुळे यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर अनघा मुळे या गेली 15 वर्ष ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि तसंच 2003 मध्ये त्या BDS झालेल्या आहेत. डॉक्टर, मी आता म्हटलं तसं की दातांची काळजी घेणं, दातांचं आरोग्य सांभाळणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. सध्या श्रावण महिना संपत आलेला आहे, सगळ्यांना भाद्रपदाचे, गणपतीचे, मग त्यानंतर येणाऱ्या नवरात्राचे आणि मग दिवाळीचेही वेध लागतील हळूहळू. पण सणवार म्हटलं किंवा गेट टुगेदर्स, अगदी हल्लीच्या भाषेत म्हटलं की जसं आपण गोडधोड खातो तसं चमचमीत सुद्धा खाल्लं जातं ओघाने, तर मुळात दातांची काळजी कशी घ्यावी, काय सांगाल आपण त्याबद्दल?
1: जसं आता तू म्हणाली सणवार चालू झालेत, तर मेन मुख्य आपण तेव्हा काय खातो तर चमचमीत तेलकट पिष्टमय पदार्थ. हल्ली तर आपला ओढा जास्ती रिफाइंड कार्बोहायड्रेट्स किंवा जे प्रोसेस्ड फूड असतं त्याच्याकडे आणि साखर, ह्या दोनचं प्रमाण आपण ह्या सगळ्या सणवारांमध्ये जास्ती बघितलं पाहिजे. कीड ही मुख्यतः साखर तुमच्या तोंडामध्ये किती वेळ आहे, किती सारख्या सारख्या वेळाने तुम्ही खाताय, तिचा मारा किती होतोय, त्याचप्रमाणे चिकट चिवट पदार्थ किती खाल्ले जात आहेत, ह्यावर संतुलन ठेवलं मुख्य परत्वे. आणि बाकीच्या दात स्वच्छ करण्याच्या, चूळ भरण्याच्या आपण काळजी घेतली की मला असं वाटतं तुम्ही थोडेसे ह्या महिन्यांमध्ये सुद्धा निश्चिंत राहू शकता.
0: अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते की छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यातून आपण हे सहज सगळं साध्य करू शकतो. प्रत्येक वेळेला आपल्याला हे ऋतू बदल पाहायला मिळतात, म्हणजे नुसता पावसाळा आला, उन्हाळा आला, हिवाळा आला असं होत नाही, तर त्या दोघांच्या

0: मध्ये सुद्धा थोडासा एक ऋतू बदलाचा काल असतो तेव्हा सुद्धा या आहारातील बदल करणं काय काय अपेक्षित आहे जे दातांसाठी आणि संपूर्ण आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत.
1: अगदी बरोबर म्हणालीस. ऋतूंचा बदल, त्याच्यामधले जे ट्रान्झिशन सीझन्स किंवा बदलणारे काळ असतात ते सुद्धा, आणि वेगवेगळ्या ऋतूमध्ये काय खावं. साधारण आम्ही म्हणतो की ते दातांच्या आरोग्यासाठी पण चांगलं असतं. एक म्हणजे ऋतूमध्ये मिळणाऱ्या सगळ्या भाज्या फळं ही त्या त्या ऋतूमध्ये पोटात गेली पाहिजेत दातांच्या आरोग्यासाठी आणि मुख्य म्हणजे संपूर्ण आरोग्यासाठी. तर उन्हाळा घेतलास तू साधारण, एक उदाहरणार्थ सांगायचं झालं तर भरपूर पाणी प्यायला हवं. आवळा, कलिंगड, खरबूज, टरबूज, कोकम, लिंबू सरबत हे आपण साखर कमी ठेवून त्याच्यातली जी नैसर्गिक साखर असते आपण घेऊ शकतो. तर हे आपण त्या ऋतूमध्ये सेवन केल्यास आपल्याला फायदा होतो. जे फायबर किंवा तंतुमय पदार्थ टरबुजामध्ये असतात, खरबुजामध्ये असतात, तेही गेले पाहिजेत. जर का तू पावसाळा धरलास तर मेन मुख्य म्हणजे पाणी उकळून प्यायचं, त्याला सगळ्यांना माहिती. याचा दाताशी डायरेक्टली काही संबंध नाही पण ते आपल्या शरीराला चांगलं जास्ती फायद्याचं असतं. शुद्ध पाणी, त्यामध्ये बरेच वेळा पावसाळ्यामध्ये चहा कॉफीचं प्रमाण आपलं खूप वाढतं आणि त्याच्याबरोबर दूध साखरही वाढते आणि खूप गरम आणि खूप गार. उन्हाळ्यामध्ये पण खूप गार पिण्याची बऱ्याच जणांना सवय असते तर ते थोडं संतुलन राखायला हवं. चहा आणि दूध साखर याचं प्रमाण कमी ठेवायला हवं. उकाळा पिऊ शकता हिवाळ्यामध्ये आणि भाज्या आणि फळं ऋतूप्रमाणे काहीही सेवन करणं काही हानिकारक नाही, ते कराव्यात. मी मुख्य सांगते की पावसाळ्यामध्ये करटुली आली त्या त्या मिळणाऱ्या ज्या पालेभाज्या फळभाज्या असतात त्या खाव्यात. हिवाळ्यामध्ये थोडस तीळ वगैरे हे जायला पाहिजेत, उष्ण पदार्थ. तसं आपापल्या आहाराप्रमाणे सल्ला ज्यांना लागतोय त्यांनी घ्यावा, बाकीच्यांनी पूर्ण त्याची मजा, ऋतूची मजा त्या आहाराप्रमाणे.
0: बरोबर बरोबर. हे सगळं आपण आनंदानं करत असतो आणि एकीकडे बऱ्याच जणांना सवय असते, अर्थात चांगली सवय आहे, ती इयरली एकदा स्वतःचा चेकअप करून घेतात. आणि याबरोबरच हल्ली हे सुद्धा सांगितलं जातं की दातांचा सुद्धा असंच इयरली चेकअप केला जाणं गरजेचं आहे. का असं सांगितलं जातं आणि त्यामागची महत्वाची कारणं जी आहेत ती कोणकोणती आहेत?
1: दातांचा इयरली चेकअप किंवा तोंडाचा इयरली चेकअप हे अगदी बरोबर म्हणतात सगळे, किंवा जे आता सांगितलं जाते. आपण आपल्या स्वास्थ्यासाठी, जसं हल्ली बरेच वर्षात आपण पाहतोय की प्रत्येक वर्षी आपण ब्लड प्रेशर चेक करतो, कम्प्लीट ब्लड काउंट किंवा रक्त तपासणी होते, डोळे तपासतात, लहान मुलांचे व्हॅक्सिन मिळतं. दाताला कोणतंही व्हॅक्सिन नाही, त्यामुळे तुम्हाला कीड लागली आहे, हिरड्या कशा आहेत, जबड्याची वाढ कशी होती, ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात हे आपल्याला चेकअप केल्याशिवाय समजणार नाही. डायरेक्ट दुखायला लागल्यानंतर किंवा संपूर्ण काहीतरी त्रास झाल्यानंतर, सूज झाल्यानंतर जाण्यापेक्षा जेवढं लवकर तुम्ही त्याचा निदान होईल, जेवढं निदान लवकर होईल तेवढी तुम्हाला मदत लवकर मिळेल.
0: बरोबर.
1: आणि मी म्हटलं व्हॅक्सिन नसल्यामुळे तुम्हाला तो चेकअप गरजेचा आहे. सो इयरली एकदा, वर्षातनं एकदा, सहा महिन्यातनं एकदा, लहान मुलांना शक्यतो सहा महिन्यातनं एकदा, बाकीच्यांना वर्षातनं एकदा खूप फायद्याचं ठरतो.
0: बरं. म्हणजे सध्या आपण बघतो की दातांचे जे काही समस्या आहेत त्या वाढलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे पूर्वीच्या तुलनेत खरोखरच हे प्रमाण वाढलंय का, किंवा मग आता अजूनही काही अशी कारण आहे ज्याच्यामुळे वारंवार त्या दातांच्या डॉक्टरकडे जावं लागतंय? नेमकं काय काय आपल्याला ह्यात पाहायला मिळतंय आणि दात किडणं ही समस्या खरोखर एवढी वाढलेली आहे का?
1: दात किडणं ही समस्या वाढलेली आहे ह्याची, म्हणजे नुसते दात किडणं ही समस्या नाही वाढलेली, त्याला बरीच कारण आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे पहिल्या काळामध्ये आपण शक्यतो घरातलं खाणं, ताजं बनवून खाणं याचं प्रमाण खूप होतं. नैसर्गिक सकसता, मातीतली सकसता, अन्नधान्यातली सकसता ही खूप जास्ती पहिल्या काळात होती. प्रदूषण कमी म्हणा, फर्टिलायझर्स कमी वापरणं ह्या सगळ्यामुळे ती सकसता होती आणि ताजं करून खाल्ल्यामुळे आपल्याला ती मिळत होती. आता बरीच लोक बाहेर जातात त्यामुळे कधी ना कधीतरी आपल्याला खाणं, पॅक मधलं खाणं खावंच लागतं सगळ्यांना, त्याच्याशी आपण परे नाही. त्यामुळे थोडस ह्या पिष्टमय पदार्थांचा जो प्रकार बदललाय ना, त्यामुळे सेवन आपलं साखरेचं, मिठाचं आणि मैद्याचं आणि प्रोसेस्ड कार्बोहायड्रेटचं वाढलंय, त्यामुळे कीड जास्ती लागते. बरं, प्रत्येक वेळेस बाहेर असल्यानंतर आपण स्वच्छ करू शकत नाही. त्यामुळे आत्ताचं प्रमाण थोडस ह्या पिढीतलं सकसता आणि आपली आपली अशी सकसता कमी झाली आहे.
0: हे सगळ्यात महत्वाचं,
1: कारण की जे पहिल्या पिढीत ना आपल्यात आलाय त्याच्यामधली, ते म्हणतो तसं की न्यूट्रिशन हे आपल्यामध्ये येणारं, जीन्स मधनं येणारं जी सकसता आहे ती

0: थोडीशी कमी होते जसं आपलं उत्क्रांती किंवा इव्होल्युशन पुढे पुढे जातं. बरोबर आहे. सो हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा मला असं वाटतं की नुसतीच कीड वाढलेली नाही आहे, आता त्याच्याबद्दल माहिती आणि तंत्रज्ञानामुळे आपण लवकर ती त्याचं निदान करू शकतो. पद्धती वाढल्यात आणि लोकांमध्ये जागरूकता आहे, हेही कारण आहे. म्हणजे आपण त्याच्याकडे ह्या नुसत्या निगेटिव्ह ह्याच्याने पाहू नाही शकत की आता कीड वाढली. पहिले काय होत होतं ना, डायरेक्ट दात काढणं हा पर्याय उरत होता.
1: हो,
0: ते कळायचंच नाही. आणि कितीतरी वेळा आता सुद्धा दात किडलेले समजत नाहीत. थेट पेशंट येतात, माझे पुढचे दात हालायला लागलेत, कधीतरी पडलेले असतात, कधी पडले मला माहित नाही, मला कधीही त्रास झाला नाही.
1: अरे बापरे.
0: बरोबर आहे. पण ह्याच्या मागे काहीतरी पार्श्वभूमी असते किंवा काही काळाचा असा म्हणजे काळ गेलेला असतो.
1: त्याच्यामुळे हे सगळं
0: काही म्हणजे कारण असू शकतं.
1: अगदी खरं आहे. तुम्ही आता उल्लेख करतो म्हणजे न्यूट्रिशन्स म्हणा किंवा आपण सतत जे काही बाहेर खाल्लं जातं, मुद्दामून ठरवून जरी खात नसेल तरी काही कामानिमित्त बाहेर जातो किंवा काही कामानिमित्त प्रवास करावा लागतो, अशा वेळेला सुद्धा बाहेरचं खाल्लं जातं, तर या सगळ्या आहाराचा जो आहे तो आरोग्यावर किती परिणाम होतो आणि दातांवर सुद्धा खास करून, तर मग तेव्हा दातांची काळजी कशी घ्यावी?
0: दोन गोष्टी मला असं वाटतं सतत सगळ्यांसाठी लक्षात ठेवण्यासाठी आहे. रूल ऑफ थंब म्हणू आपण की ठोकताळे म्हणतो ना तसे, की पदार्थ किती वेळ तोंडात राहतोय, साखर, पिष्टमय पदार्थ, तेलकट पदार्थ कोणताही, हा ह्याला ह्याच्यावर ठरतं की तुम्ही किती कीड लागणार आहे. बेसिकली जर का साखरेचं प्रमाण जास्ती असेल, ती जेवढा वेळ आपल्या दाताबरोबर असेल तेवढा वेळ त्या साखरेवरच तुमचे जीवाणू, बॅक्टेरिया ज्याला आपण म्हणतो, ते वाढतात. आपल्या तोंडात असंख्य बॅक्टेरिया असतातच, पण त्यांना जर का पोषक आहार त्यांच्यासाठी तेलकट पदार्थ, पिष्टमय पदार्थ, साखर त्यात गेलं, त्यांचा पोषक आहार
1: बरोबर,
0: तर ते वाढणार. आणि मग नंतर चूळ भरली नाही गेली तर मग ते तसंच राहणार, थुंकी कमी होणार आणि मग ती कीड चालू होणार. एकदा कीड लागली आणि आपलं वरचं जे लेअर असते दाताची, इनॅमल म्हणतो त्याला, ती सर्वात कडक असते.
1: अच्छा.
0: तिला एकदा तो बुरुज एकदा तुटला किल्ल्याचा की किल्ल्यात शिरणं सहज शक्य असतं. सो तो बुरुज ठेवण्यासाठी दोन तीन गोष्टी कराव्यात चांगल्या. एक म्हणजे चूळ भरणं जिथे शक्य असेल तिथे, शेजारी बाटली असेल आपल्या आणि जागा असेल, सोय असेल, तर खाणं झाल्यानंतर पाणी पिऊन खळखळून चूळ भरणे सर्वात सोपा उपाय. दोन वेळा ब्रश करणे, मग ते तुमच्या घरी आल्यानंतर. पण हे तुम्ही सतत सगळ्यांसाठी, सगळ्या वयातल्या लोकांसाठी. अजून जे काय नियम आहेत ते फक्त प्रत्येकाच्या हिरड्यांप्रमाणे, त्या टाईप प्रमाणे तुम्ही दंतशल्य चिकित्सकाचा
1: सल्ला
0: घेऊन करू शकता.
1: नक्कीच. श्रोते हो, तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर अवश्य फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. दातांचं आरोग्य, निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली या विषयावर आज आपण बोलत आहोत आजच्या आपल्या आरोग्य दर्पणमध्ये. आणि सहभागी झाले आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आपल्याला फोन यायला लागलेले आहेत श्रोत्यांचे, तर नमस्कार. हॅलो.
2: हॅलो.
1: हा नमस्कार, बोला. आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
2: हा, मी रुपेश गुजराती बोलतो, लाल चौक जवळ नाशिक सिन्नर जिल्हा नाशिक येथून.
1: हा
2: रुपेश गुजराती. माझा प्रश्न असा आहे की मॅडम, दातांचा हृदयरोगाशी आणि डोळ्याशी काही संबंध आहे का?
1: बर, ठीक आहे.
2: आणि दुसरं असं की ग्रामीण भागात अजून सुद्धा वृद्ध लोक ऊस चावून चावून खातात. त्यांचा समज असतो की ऊस खाल्ल्याने दात मजबूत होतात किंवा ओल खोबरे. त्यानंतर खेळाडू काही खेळताना च्युंगम चावतात, त्याचा बी काही उपयोग होतो का दात मजबूत होण्यासाठी, स्वच्छ
1: होण्यासाठी?
2: त्याबद्दल माहिती आहे. थँक्यू मॅडम.
1: त्यांचा पहिला प्रश्न असा होता की दातांचं जे आरोग्य आहे त्याचा डोळ्याशी आणि हृदयाशी काही संबंध आहे का?
0: डोळ्याशी पेक्षा हृदयाशी जास्ती संबंध आहे. कारण अशा स्टडीज आहेत की जेव्हा दातामधली कीड इन्फेक्शन, सूज येणं आणि ते दुर्लक्षित राहतं, तेव्हा खूप जास्ती संसर्ग झाला तर तो हृदयापर्यंत जाण्याचा थोडासा संभव असतो. आणि त्यामध्ये आपलं शरीराची जी प्रतिकार शक्ती ती खूप कमी झाली तर हा धोका जास्ती उद्भवतो. सो डायरेक्ट संबंध असला तरी
1: इनडायरेक्ट संबंध
0: आहे आणि त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. प्लस काही मेडिकल कंडिशन्स अशा असतात जिथे हृदय ऑलरेडी कमकुवत असतं, त्या सगळ्यांना दाताच्या इन्फेक्शन हे जास्ती काळजीपूर्वक हाताळायला लागतात. डोळ्याच्या सर्जरीच्या आधी मात्र दातांची काळजी, दात निरोगी आहेत ना, एकदा चेक केलं.

0: अगदी खरंय. त्यांचा दुसरा प्रश्न होता की आपण आजही बघतो गावाकडे अनेक मंडळी ऊस अगदी छान चावून चावून खाताना दिसतात, आणि मग त्याने सांगितलं की त्याबद्दल आपण काय सांगाल.
1: मी आधी म्हटलं तसं, खाणं कधीच बंद करायचं नाहीये. ऊस खाऊ शकता, फक्त आपले दात कसे आहेत हे सांभाळून खायचंय. कारण झेपत असेल तर थोडासा चावून चावून जो खाऊ शकतोय तो, पण त्याचा अट्टहास नाही धरायचा. कारण उत्क्रांती जशी झाली तसे दातांचा सुद्धा
0: हो,
1: म्हणजे त्यांचा शक्ती ही कमी कमी होत गेलेली असेल. कदाचित आधीचे लोक जास्ती चांगल्या प्रकारे ते खाऊ शकत असतील. खाऊ शकताय तर ठीक आहे, अट्टहास नाही.
0: नमस्कार. नमस्कार.
2: नमस्कार.
0: हा, आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
2: हा, मी कोल्हापूरचा नितीन डोली बोलतोय.
0: हा बोला.
2: हा सर, मला माझा असा प्रश्न आहे की वयाच्या सातव्या किंवा आठव्या महिन्यात दात येत असतात.
0: हा,
2: तर ती दात येण्याची म्हणजे असं लक्षण काय असतं, म्हणजे कसं ओळखावं?
0: बर, लक्षणं काय आहेत दात येतात त्याची?
1: दुधाचे दात येतात तेव्हा जास्ती जरा पोट दुखणं किंवा बाळाला समजवता म्हणजे सांगता येत नसतं, त्यामुळे हिरड्या शिवशिवणं आणि थोडीशी अशी खाज सुटल्यासारखी वाटते किंवा कुठे कुठे दुखतं. तसेच जेव्हा आपले परमनंट दात किंवा कायमस्वरूपीचे दात येतात तेव्हा कमी फार प्रमाणात हे होऊ शकतं. थोडस पोट बिघडण्याचा वगैरे संभव असतो. अक्कल दाढा येतात तेव्हा मात्र जरा जास्ती समजतं. दुसऱ्या नंबरच्या दाढा 12व्या 14व्या वर्षी येतात किंवा अक्कल दाढा येतात तेव्हा थोडस आ करताना त्रास आणि एखाद दिवशी ताप वगैरे येऊ शकतो.
0: नमस्कार. हॅलो.
3: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार, आपलं नाव सांगा.
3: मी जोशी बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की वरिष्ठ नागरिकांमध्ये ज्यांचं वय 50-55 पेक्षा जास्त आहे आणि त्यांची अक्कल दाढ पडल्यानंतर किंवा काढल्यानंतर असं सांगितलं जातं की ती अक्कल दाढची त्याचं जे मूळ आहे ते वरती मेंदूकडे गेलेला आहे किंवा खाली गेलेला आहे आणि त्याच्यासाठी वेगळं ऑपरेशन करायला लागतं. तर हा काय प्रकार आहे, म्हणजे नेमकं काय असतंय? आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की मानसिक आजार आणि आपल्या दाताचं आरोग्य यांचा काही परस्पर संबंध आहे का? असेल तर तो सांगा. धन्यवाद.
1: पहिल्या प्रश्नाचं म्हणजे अक्कल दाढेचं, असं आमच्या तरी काही म्हणजे वाचनात किंवा अभ्यासामध्ये असं आलं नाही की डायरेक्ट मेंदूपर्यंत वगैरे संबंध असतो. तज्ञांचा सल्ला घ्यावा शक्यतो.
0: अगदी खरं आहे. आणि मानसिक आरोग्य आणि दातांचा काय संबंध आहे?
1: मानसिक आरोग्यामध्ये दोन गोष्टी सांगण्यासारख्या वाटतात. एक म्हणजे आपल्या विचारांमुळे रात्री झोपताना वगैरे आपण ते विचार चालूच राहतात आणि सबकॉन्शियस लेवलला ते विचार चालू असल्यामुळे कधी कधी दात खाल्ले जातात
0: चावल्यासारखे.
1: त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये ब्रक्सिझम किंवा दात खाणे साध्या भाषेमध्ये. तर ते दात झिजत लागतात मानसिक आजारांमध्ये. हे असं काही काही रुग्णांमध्ये पाहिलं जातं, नॉर्मल केसेसमध्ये सुद्धा पाहिलं जातं. ह्यासाठी सुद्धा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असं काही असं.
0: नमस्कार.
4: हॅलो.
0: हा बोला.
4: नमस्कार.
0: नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा, नाव सांगून.
4: बरेच जणांना दाताचा आजार आहे की गार पाणी पिल्यावर त्याच दुखतात. तर माझा प्रश्न असा होता की गार पाणी पिल्यावर बी दात दुखतात आणि दुसरी गोष्ट गरम काय खाल्लं आणि पाणी की दात दुखतात.
0: बर, काय सांगाल आपण डॉक्टर याच्यावर?
1: गरम आणि गार खाल्ल्यानंतर दात दुखत असतील तर मुख्य म्हणजे पहिले दात दाखवून यायला पाहिजेत. कारण त्याची कारण बरीच आहेत. हिरड्यांमध्ये त्रास आहे की दातांमध्ये शिवशिवत आहेत का दात का झिजलेत हे सगळं निदान करूनच समजतं.
0: बर, त्यावर उपाय छोटासा काय करता येऊ शकतो?
1: म्हणजे खूप गरम आणि खूप गार हे जे दोन टोकं असतात ते कमी करावं आणि त्याला आम्ही म्हणतो की डिसेन्सिटायझिंग टूथपेस्ट तज्ञांच्या सल्ल्याने दात दाखवून त्या वापरायला देतात पहिले.
0: नमस्कार. तर श्रोते, तुमच्याही काही मनात प्रश्न असतील, काही शंका असतील तर अवश्य फोन करा. आजचा आपला विषय आहे दातांचे आरोग्य, निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली, आणि आपण आज जाणून घेत आहोत डॉक्टर अनघा मुळे यांच्याकडून. आपण मगातपासून जाणून घेत आहोत की आहाराचा किंवा इतरही घटकांचा कसा दातावर परिणाम होतो, आणि दात मी मग असे म्हटलं तसं की तो एक चांगला आरोग्याचा आरसा आहे. तर या दातांच्या घासण्याच्या आणि स्वच्छतेच्या पद्धती या सगळ्यात महत्वाच्या आहेत. तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल?

0: घासण्याच्या पद्धती, दात स्वच्छ करण्याच्या पद्धतींमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 वेळा दिवसातनं दात घासले गेले पाहिजेत.
1: बरं,
0: योग्य पद्धत आपण आपल्या दंतशल्य चिकित्सकाकडनं जाणून घेणं ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. बरेच वेळा आम्ही दात चुकीचे घासल्यामुळे पण त्याच्यावर परिणाम झालेत असे पाहतो. जोर दिलाय, बरोबर नसेला ब्रश, सो हे सगळं तुम्ही सल्ल्यानी करावं. साधारण फ्लुराईड असलेली टूथपेस्ट 3 वर्षाच्या वरच्या मुलांनंतर, 3 वर्षाच्या खालच्या मुलांमध्ये नाही, त्यांच्या नंतर घ्यावी. तीही सल्ला घेऊनच घ्यावी, नंबर एक. नंबर दोन, सॉफ्ट ब्रिसल, मीडियम ब्रिसल, हार्ड ब्रिसल, 3 टाईपचे ब्रश असतात. कोणता आपल्याला सुटेबल आहे हाही डॉक्टरांना दाखवून त्यांच्या सल्ल्याने 45 डिग्रीच्या कोणामध्ये साधारण तो ब्रश ठेवून हिरडीच्या आणि दाताच्या असं आपण हलक्या प्रेशरनी ब्रश करावं. ओके, सकाळी ब्रश करताना अगदी तुम्ही उठल्या उठल्या करणं ही फक्त आपल्याला सायकोलॉजिकली आपल्याला तजेलदारपणा देतं, पण तुम्हाला अगदी म्हणजे असं सांगायचं की डेंटिस्ट म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो की जर का सकाळी मुलांना त्याच्या मागे लागायचं नसेल ना, तर बाहेर पडायच्या आधी, घरातनं बाहेर पडायच्या आधी त्यांना ब्रश करायला सांगा.
1: ओ, पण असं खाल्लं वगैरे तरी
0: चालतं, चूळ भरू दे त्यांना. ही सवय ऍट रिस्क घ्यायला लागते कधी कधी थोडक्यात, पण तरी सुद्धा त्यांना सवय लावताना अशी लावू शकता की आधी चूळ भर, उठल्या उठल्या खा, नाश्ता कर, दूध पी, आणि मग तेव्हा खरं त्यांना ब्रशिंगची गरज असते.
1: अच्छा, खाऊन वगैरे
0: झाल्यानंतर घराच्या बाहेर, तर ते त्या माणसाने म्हणजे त्यांनी तसं सांगावं की बाबा मग तू जाताना ब्रश कर. रात्री सुद्धा मी तेच सांगेन की जेवल्यावर ब्रश नाही, झोपायच्या आधी ब्रश झाला पाहिजे. बरेच वेळा आईस्क्रीम खाल्लं जातं, काही गोड खाल्लं जातं, तर त्याच्यानंतर सर्वात शेवटी ब्रश केला गेला पाहिजे. सो ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, ब्रशिंगची पद्धत, ब्रश कोणत्या प्रकारचा हवाय, आणि सकाळी आणि रात्री कधी ब्रश करायचा आहे. मध्ये मध्ये वेळ मिळेल तसा चूळ भरणं हे अतिशय योग्य आहे आणि ते चालू ठेवावं.
1: बरोबर, तुम्ही आता म्हणालात की ते जास्त जोरात किंवा हळू किंवा हिरड्यांना लागतं का म्हणे, तेव्हा सुद्धा काय काळजी घ्यायला हवी अगदी थोडक्यात सांगाल.
0: एक म्हणजे मीडियम ब्रिसलचा ब्रश सगळ्यांना सूट होतो, त्यामुळे तो वापरावा. कोण जो आपण धरू तो असं म्हणजे
1: पुढे मागे
0: न करता 45 डिग्रीच्या अँगलवर, म्हटलं तसं अर्धा हिरडीवर आणि अर्धा ह्याच्यावर, हिरडी करणं दाताकडे, कारण अडकतं आपल्या हिरड्यांमध्ये,
1: म्हणजे वरच्या दिशेनं,
0: वरच्या दिशेनं असं निवांत. एक 1.5 मिनिटापेक्षा जास्ती ब्रश नाही करायचा, वेळ सुद्धा महत्वाचा. कोणी 3-3, 4-4 मिनिटं ब्रश करत बसतात म्हणजे घासण्याच्या ह्याच्याने ते वरचा लेअर काढून टाकतात दाता, इतका वेळ ब्रशिंग होतं, तेही महत्वाचं. ह्या काही गोष्टी लक्षात ठेवाव्या.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: हा नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा, नाव सांगा.
2: आणि बोलतो मी, चहावाले सिन्नरू. माझा प्रश्न असा आहे की मधुमेह असलेल्या व्यक्तींनी दातावर नारा लावतात ते लावणे योग्य आहे का, आणि दाढ काढणे योग्य आहे का शुगर असल्या?
0: त्यांचा पहिला प्रश्न, तार लावणे योग्य आहे का? तार लावायला तशी काहीही ना नसते, फक्त हिरड्यांची कंडिशन मधुमेहामध्ये काय आहे किंवा मधुमेह कितपत आहे, किती वर खाली सारखा होतोय हे तपासून घ्यायला लागतं, आणि त्या सल्ल्याने नंतर मग तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन घेऊन मग ते लावायचं की नाही ते ठरवता येतं. आणि दुसरी गोष्ट, शुगर असलेल्या माणसांना दात काढता येतो का? शुगर किती आहे हे मोजावे लागते. 200 खाली शुगर असेल, बाकीचे दुसऱ्या कोणत्या अवयवांवर परिणाम कसा आहे, कोणत्या गोळ्या चालतात काय नाही, हे सगळं बघून सल्ल्याने दात काढू शकतात.
1: नमस्कार, आपलं नाव सांगा. आपण आज बोलत आहोत डॉक्टर अनघा मुळे यांच्याशी. आजच्या आपल्या आरोग्य दर्पणमध्ये क्षारांची भूमिका नेमकी काय असते दातांच्या आरोग्याच्या बाबतीत, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा.
0: क्षारांमध्ये पहिले 2-3 क्षार हे सर्वात जास्त महत्वाचे ठरतात हाडांसाठी आणि दातांसाठी. पहिले म्हणजे कॅल्शियम, नंतर फॉस्फरस म्हणजे फॉस्फेट ह्या अनुषंगाने, नॉट डायरेक्टली फॉस्फरस, आणि फ्लुराईड्स. कॅल्शियम फॉस्फेट्स हे पेस्टमधनं जे आपण अन्न खातो त्याच्यामधनं येतं, आणि फ्लुराईड मात्र आपल्या देशामध्ये म्हणाल तर विहिरींचं पाणी वगैरे पिऊन जास्ती मिळत होतं, बाकीची छोटी छोटी क्षार पण. पण ती आता साधारण विहीर कमी झाल्यामुळे आपल्याला ऍडिशनल फ्लुराईड सप्लिमेंट्स घ्याव्या लागतात बेसिकली लहान मुलांमध्ये. साधारण 1000 PPM पेक्षा कमी लहान मुलांमध्ये, आणि 1000 ते 1500 मोठ्या वाढलेल्या आणि मोठ्या माणसांमध्ये. सो ते तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, डेंटिस्ट अपॉइंटमेंट ही तेव्हाही म्हणूनच गरजेची पडते की कोणती पेस्ट वापरावी.

0: बाळाला त्यांना माहिती द्यावी लागते. दुसरं म्हणजे ती बाटली काढून तोंड स्वच्छ करून मगच बाळाला झोपून दे. किंवा आम्ही नेहमी सांगतो की बाटली हे शक्यतो लावायचीच नाही, चमचा भांड वाटी चमचा ह्याच्यानेच दूध प्यायलेलं बरं, किडण्याचं प्रमाण कमी. दुसरी गोष्ट म्हणजे झोपताना दूध साखर नाही द्यायचं, त्याच्या आधी द्या. थोडी मोठी झाली मुलं की कमी येणं दात, उशिरा येणं, एकमेकांवर म्हणजे जडणगडण त्या दातांची ही बरोबर नसणं, पडल्यामुळे कधी कधी पडल्यामुळे सुद्धा ट्रॉमा ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे दात आत जाणं वर येणं हे सगळं राहतं. आणि अजून मोठ्या मुलांमध्ये थोडस त्याची रचना बरोबर नसल्यामुळे किंवा काही औषधं चालू असल्यामुळे सुद्धा त्यांचा वेगळा रंग येतो.
1: हो,
0: तर ह्या काही काही समस्या आढळतात.
1: अच्छा, हल्ली दातांची रचना किंवा छान स्माईल याकडे खूप लक्ष दिलं जातं आणि हा सगळा कशाचा परिणाम आहे? फक्त आपण जे काही बघतो सध्या सोशल मीडिया हाच एकमेव आहे.
0: छान प्रश्न आहे हा, कारण हा हॅपनिंग क्वेश्चन किंवा नीड ऑफ द टाइम गरज आहे ही काळाची हे माहिती असणं. तर मी असं सांगेन की त्यामधल्या ज्या काही उपचार पद्धती किंवा एकदम जे आपल्याला डायरेक्ट सारखं असं बंबार्डिंग होतं सारखं आपल्यावर, तर त्याच्यामधल्या खऱ्या उपचार पद्धती काय आहेत किंवा काय शक्य आहे आपल्या दातांमध्ये. प्रत्येकाच्या रचनेला अगदी असं फोटोग्राफ परफेक्ट किंवा परफेक्ट स्माईल असं देता येत नाही, पण त्यातल्या त्यात काय बदल करता येत आहे हे फोटोवर न जाता ऍक्च्युली डेंटिस्टकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन करणं गरजेचं आहे. ते तुम्हाला सांगतात की काही काही आवाजही अपेक्षा ठरतात, काही काही शक्य नाहीये,
1: बरोबर,
0: काही काही ते तंत्रांनी केलेलं असतं, तर त्याच्या आहारी न जावं. तुम्ही प्रत्यक्षात जाऊन भेटून सल्ला घ्यावा.
1: नक्कीच नक्कीच. आणि दातांच्या समस्येकडे किती गांभीर्याने बघणं गरजेचं आहे का? मंडळी बघतात का आणि नसतील बघत तर काय सांगाल तुम्ही?
0: मी ह्या प्रश्नाला थोडस डिवाइड करून किंवा एज ग्रुप रिलेटेड मी सांगते. एक म्हणजे छोट्या मुलांच्या, जसं आपण बोललो समस्या लहान मुलांच्या, त्यांना सांगता येत नसतं, पण हे आई आईचं बाबांचं म्हणजे ऍज पेरेंट्स किंवा पालक हे काम आहे की त्यांना, म्हणून म्हटलं की इयरली चेकअप हे म्हणून महत्वाचं,
1: बरोबर,
0: की कारण हे दात पडतायत लवकर येत नाहीये ह्यामुळे आपल्या उच्चारांवर पण परिणाम होतो.
1: हो,
0: कधी कधी त्यांच्या आत्मविश्वासावर. बरेच वेळा आम्ही पाहिलंय की त्यांना हसणं ते थांबवतात, बोलणं थांबवतात, कारण कोणीतरी बोललेलं असतं. सो लहान मुलांमध्ये हे फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्या जबड्याची वाढ ही सुद्धा वेगवेगळ्या प्रकाराने होत असते. दातांबरोबर जबड्याची वाढ, तर ती बरोबर होते की नाही, रचना बरोबर होते की नाही, आणि मग नंतर आपल्याला तार लावायला लागते की नाही हे आधी कळलं ना, तर बऱ्याच गोष्टी आपल्याला लवकर साधता येतात.
1: बरोबर.
0: एक उदाहरण म्हणून सांगते, आमच्याकडे एका मुलीला जेव्हा आम्ही 9 वर्षाची असताना, तिला डेंटल चेकअपची सवय होती तिच्या आईलाही, त्यामुळे तिला जे दात येत नव्हते आज जबड्यात अडकले होते. जर का 12व्या वर्षी समजलं असतं तर आपल्याला सर्जरी करायला लागली असती, कारण की ते अडकलेले दात बाहेर काढणं, त्या जबड्याला मोठं करणं, आणि ते ती संगीत खुर्ची झाली होती, जास्ती दात आणि कमी जागा. पण ती 9व्या वर्षापासून आल्यामुळे आम्हाला ते सर्जरी न करता आज तिला आम्ही तारेची ट्रीटमेंट लावली आहे, पण ते सोपं गेलं, सुखकर गेलं, आणि त्याच्यामुळे तिचा कॉन्फिडन्स पण आता हळूहळू परत येईल.
1: बरोबर बरोबर.
0: रचना व्यवस्थित होईल जेव्हा तिची. दुसरा प्रकार जो असतो तो मोठ्या माणसांमध्ये, ते स्वतःचे स्वतः इयरली चेकअपला आल्यामुळे खूप फायदे होतात. रूट कॅनल, त्याच्या आधीची स्थिती, त्याच्या आधीची स्थिती हे हळूहळू पटकन आपल्याला समजतं, आणि कमी त्रासामध्ये, पर्यायी कमी खर्चामध्ये, या सगळ्यामध्येच ते साधता येतं.
1: नक्की.
0: थोडं मोठा वयोवृद्धांचा आपण जर का ग्रुप पाहिला तर त्यांच्यामध्ये ना साधारण असं असतं की नाही आता जाऊ दे ना, काय वय झालंय माझं. पण पचन हे त्यांनाही तितकंच गरजेचं असतं, आणि हसणं, पचन, आपली सगळं शरीर व्यवस्थित हे त्या दातांवर राहणार आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा नक्की हे डोक्यात ठेवावं की ते तरीही तज्ञांचा सल्ला घेणं आणि वेळोवेळी जाणं हे गरजेचं आहे.
1: निश्चितच. आणि आपण बघतो की काही मंडळी अशी असतात जी नेहमी फॉलोअपसाठी येतात, आणि मग त्यांच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते बदल दिसून येतात किंवा त्यांना ट्रीटमेंट देताना किंवा ट्रीट करताना कसं सोपं जातं डॉक्टरला सुद्धा आणि पर्यायाने पेशंटला सुद्धा, काय सांगाल?
0: पेशंटला जेव्हा अवेअरनेस, ज्याला आपण म्हणतो की माहिती होतं, तर आम्हाला खूप सोपं जातं. एक म्हणजे थोडस काही वर खाली झालेलं ते लगेच नोंद करतात त्याची आणि आम्हाला कळवतात, आणि तो एक आपला प्रवास त्यांच्या बरोबरचा. प्रत्येकाला दातांच्या कटकटी, छोट्या छोट्या कंप्लेन्स आहेत. अगदी डेंटिस्टला सुद्धा दुसऱ्या डेंटिस्टकडे जावं लागतं बरं का, त्याला पण स्वतःच स्वतः काम नाही करत. सो हा हे चुकणारच नाही, पण त्याचं मूळ म्हणजे हेतू याचा हा आहे की लवकर आल्यामुळे लवकर निदान होतं, मोठे जे काही थोडं नुकसान असं आपण म्हणतो ते टाळता येणार असतं, बऱ्याच वेळा येत

0: जेव्हा नाही येत तेव्हा काही पर्याय नसतो,
1: पर्याय नसतो हो,
0: आणि त्यांची ती तयारी होते. त्यामुळे आपण सतत चेकअपला जाणाऱ्यांमध्ये मी एक पाहते की त्यांना ते सहज घेता येतं जरी मोठी ट्रीटमेंट असली तरी.
1: मानसिक तयारी त्यांची
0: होते आणि हा प्रवास शेवटी दोघांचा आहे. हो. जेवढे ते दोघं त्याच्यात चांगले सामील होतील ते जाऊ शकतात.
1: नक्कीच नक्कीच. आता घड्याळ दर्शवायला लागलंय, कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. शेवटच्या ते दोन मला मुद्दे विचारावेसे वाटतात. एकतर पाश्चात्य खाण्याचा किती परिणाम होतो आणि टिप्स म्हणून तुम्ही काय सांगाल की या सगळ्यांसाठी खूप महत्वाच्या आहेत.
0: पाश्चिमात्य खाण्यामध्ये मेन विलन आपण असं म्हणू की प्रोसेस्ड फूड आणि शुगर्स,
1: येस,
0: एनर्जी ड्रिंक्स इकडनंच आलेले, ऍसिड ड्रिंक्स. तर ह्या सगळ्याचा, ऍसिड ड्रिंक्सचा आपल्या तोंडातला पीएच कमी करतो, ऍसिडिक करतो, आणि त्यामुळे आपल्या गालाला, हिरड्यांना आणि दातांना, दातांची झीज होते. सो तो एक मोठा वाईट परिणाम. शुगर्स डेफिनेटली आपलं कीड ह्याचं प्रमाण वाढवतं आणि प्रोसेस शुगर सुद्धा तेच होतं. बाकी अल्सर्स किंवा जास्ती तोंडामध्ये आपण हे जे प्रकार पाहतो ते सुद्धा आम्लयुक्त म्हणजे पदार्थ, ऍसिडिक फूड खाल्ल्यामुळेच होतं. सो ह्या सगळ्याचं संतुलन हा मेन म्हणजे मुख्य गरज आहे की खाऊ नये असं नाही पण संतुलन राखावं त्याचं.
1: बरोबर बरोबर.
0: आणि मी टिप्स जरा सांगू शकते तू विचारलंस त्याप्रमाणे. पहिले म्हणजे परत मी स्ट्रेस करते, दोन वेळा ब्रशिंग करायचं, चूळ भरणं, फ्लोराईड टूथपेस्ट वापरणं सल्ल्याने, भरपूर पाणी आणि रेग्युलर फॉलोअप सगळ्यांसाठी, सगळ्या वयोगटांसाठी. हे मी पुन्हा नमूद करावं असं वाटतं मला.
1: निश्चितच डॉक्टर, आज तुम्ही इतकं छान आणि सोपं करून सांगितलं आम्हा सगळ्या श्रोत्यांना, त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे आपले मनापासून आभार मानते. डॉक्टर अनघामुळे आज आपण इथे आलात, खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मजनमश्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

स्वतः आत्ताच आपण ऐकलात वनिता मंडळाचा कार्यक्रम. ठीक 1 वाजता तुम्ही ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं बातमीपत्र, ते आम्ही सहक्षेपित करू. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवरही आम्ही आपण आपले कार्यक्रम ऐकू शकता.

हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि

0: आपली माणसं या सिनेमातलं सौमित्र यांचं हे गाणं होतं. आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. दुपारचा 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करू. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या महाराष्ट्रातल्या कॉरिडॉरचं उरण इथं उद्घाटन. रशियानं युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात 2 जण ठार, किमान 10 जण जखमी. आणि अग्रमानांकित जर्मन टेनिसपटू अलेक्झांडर झेवेर अमेरिकेच्या खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज

0: गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. न्यू साणंद ते न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव ते न्यू सफाळे आणि न्यू सफाळे ते न्यू जेएनपीटी हे 3 टप्पे आहेत. सुमारे 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून हे टप्पे विकसित करण्यात आले आहेत. याशिवाय न्यू साणंद, न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव आणि न्यू जेएनपीटी इथल्या मालवाहू रेल्वेसेवांना तसंच टांडा रोड ते वडोदरा दरम्यानच्या नवीन रेल्वेसेवेलाही त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा गेल्या 12 वर्षात देशाच्या बदललेल्या कार्यसंस्कृतीचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वडोदरा इथून केलं. आपण यंदा लाल किल्ल्यावरून विकासाच्या संकल्पाच्या सप्तधारांचा उल्लेख केला होता. त्यातली ही एक धारा ही गतिशक्तीची आहे. विकसित भारतासाठी वेगवान आणि सुलभ दळणवळणाची गरज आहे. हा कॉरिडॉर पूर्ण होणं हा विकसित भारताच्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
1: आज ईस्टर्न और वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देश के व्यापार कारोबार का मुख्य आधार बन रहा है. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर तेजी से विकसित होते भारत की जीवन रेखा है. इसने भारत के ट्रांसपोर्टेशन सेक्टर का कायाकल्प कर दिया है.
0: या कॉरिडॉरची संकल्पना माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात मांडलेल्या सुवर्ण चतुष्कोन प्रकल्पाचा भाग आहे. मात्र 2014 पर्यंत या मार्गाचं काम सुरू झालं नव्हतं. मात्र त्यानंतर सर्व अडचणींना दूर करून कॉरिडॉरचं काम पूर्ण झाल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3रा टप्प्यात येणाऱ्या जेएनपीटी बंदर परिसरातही महाराष्ट्र सरकारनं या कॉरिडॉरच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा सुमारे 1500 किलोमीटर लांबीचा 5 राज्यांना जोडणारा आणि 1,30,000 कोटी रुपये खर्चाचा रेल्वे कॉरिडॉर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या कॉरिडॉरमुळे उत्तर भारताला पश्चिम भारताशी जोडलं जाणार असून जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार भारताच्या अन्य भागांमध्ये होणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कॉरिडॉरविषयी मुख्यमंत्री म्हणाले.
2: न्यू उंबरगाव ते जेएनपीटी ही एक अत्यंत मिसिंग लिंक होती, जिचं काम करणं हे अतिशय कठीण काम आहे. कारण अतिशय दलदलीचा भाग आहे, डोंगराळ भाग आहे. त्या डोंगराळ भागातून काही टनेल्स तयार करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की डबल डेकर कंटेनरची उंची लक्षात घेऊन, कारण कंटेनर स्टॅक तयार करतोय देशामध्ये, पहिल्यांदा कंटेनर स्टॅक हा या फ्रेट कॉरिडॉरवरनं जाणार आहे.
0: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीचं जाळं आणखी मजबूत होणार असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा म्हणाले. या कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीवरचा खर्च कमी होऊन पुरवठा साखळीही मजबूत होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले. यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. ही परिषद जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली फिनटेक परिषदांपैकी एक आहे. 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे. या परिषदेत धोरणकर्ते, नियामक घटक, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ आणि इतर संबंधितांमध्ये वित्त क्षेत्राच्या भविष्याबाबत चर्चा होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून 3 दिवस श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारत आणि श्रीलंकेदरम्यान दीर्घकाळापासून असलेली भागीदारी तसंच उभय देशातले ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध महत्वाचे आहेत असं राजनाथ सिंह म्हणाले. त्यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलंय की भारताच्या नेबरहूड फर्स्ट आणि महासागर या उपक्रमातला श्रीलंका हा अत्यंत महत्वाचा भागीदार आहे. श्रीलंकेबरोबर फलदायी आणि सकारात्मक चर्चा होईल अशी अपेक्षा राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे. या दौऱ्यात ते श्रीलंकेतल्या भारतीय नागरिकांशीही संवाद साधणार आहेत. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. साक्षरता लोकांसाठी, पृथ्वीसाठी आणि समृद्धीसाठी अशी यंदाची संकल्पना आहे. युनेस्कोतर्फे दिले जाणारे आंतरराष्ट्रीय साक्षरता प्रसार पुरस्कार आज मेक्सिकोमध्ये प्रदान करण्यात येणार आहेत. साक्षरता दिनानिमित्त दिलेल्या संदेशात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे की साक्षरतेमुळे ज्ञान, संधी आणि उज्ज्वल भविष्याचे दरवाजे उघडतात. सुशिक्षित आणि सक्षम नागरिक हा विकसित भारताचा

0: भक्कम पाया असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. युक्रेनवर 72 तास हल्ले न करण्याची घोषणा केल्यानंतर रशियानं काल रात्री कीववर केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र माऱ्यात 2 जणांचा मृत्यू झाला तर किमान 10 जण जखमी झाले. कीव शहरातल्या 16 ठिकाणी लष्करी आणि नागरी आस्थापनांचं या हल्ल्यात नुकसान झाल्याचं युक्रेनच्या लष्करी सूत्रांनी सांगितलं. काही इमारती कोसळल्या तर काही ठिकाणी आगी लागल्या. घटनास्थळावरून 10 जणांची सुखरूप सुटका केली असल्याचं युक्रेनच्या प्रशासनानं सांगितलं. इराणनं अतिरिक्त पेट्रोल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी इंधनाच्या दरात वाढ केली आहे. डिसेंबरनंतरची ही दुसरी दरवाढ आहे. नव्या व्यवस्थेनुसार महिन्याला 110 लिटरपेक्षा अधिक पेट्रोल खरेदी करणाऱ्यांना प्रतिलिटर 1 लाख रियाल मोजावे लागणार असून हा दर आधीच्या तुलनेत दुप्पट आहे. ढासळता चलन दर आणि घटत्या क्रयशक्तीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या दरवाढीमुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांमध्ये वसतिगृहांची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं आज नकार दिला. दिल्ली विद्यापीठ परिसराजवळ सत्यनिकेतन इथं एका पीजीची इमारत कोसळून 7 जण ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकारच्या जनहित याचिकेवर काल सुनावणी झाली असून ही नवी याचिका उद्या सुनावणीसाठी घेतली जाईल असं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या नेतृत्वातल्या पीठानं स्पष्ट केलं. भारतीय महिला हॉकी संघ आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज जपानला रवाना झाला. संघाचं नेतृत्व सलीमा टेटे हिच्याकडे असून शोड मारिन हे संघाचे प्रशिक्षक आहेत. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा संघ 2028 लॉस एंजेलिस इथं होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरणार असल्यानं हे पदक जिंकण्याचं उद्दिष्ट संघानं ठेवलं आहे. सलीमा टेटे हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघानं विश्वचषक स्पर्धेत 5वं स्थान मिळवलं होतं. त्यामुळे सर्वांचं लक्ष संघाच्या कामगिरीकडे लागलं आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव यानं इटालीच्या लुसियानो डार्डेलिरा हिला 6-2, 6-2, 7-6 असं हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना नेदरलँडच्या बेटिक वॅन डे जॅडशल्प याच्याबरोबर होईल. प्रसिद्ध संगीतकार डॉ भूपेंद्र हजारिका यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. ईशान्य भारतातलं लोकसंगीत आपल्या चालींमधून अजरामर करणारे हजारिका यांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्यात आला होता. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या मान्यवरांनी समाजमाध्यमावर हजारिका यांना आदरांजली वाहिली आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची मागणी नोंदवण्यासाठीचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागासाठी 25 दिवसांचा असमान असणार आहे. केंद्र सरकारने तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात निर्देश दिले असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाजमाध्यमावरून दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या महाराष्ट्रातल्या कॉरिडॉरचं उरण इथं उद्घाटन. रशियानं युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात 2 जण ठार, किमान 10 जण जखमी. आणि अग्रमानांकित जर्मन टेनिसपटू अलेक्झांडर झ्वेरेव अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचे वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी दिनांक 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रारूप मतदार यादीत जिल्ह्यातील 19,27,502 मतदारांचा समावेश आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासून आवश्यक दावे आणि हरकती 30 सप्टेंबर पर्यंत सादर करावे असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केलं आहे. भारत निवडणूक आयोगानं चंद्रपूर जिल्ह्यात

0: एकूण 2066 मतदान केंद्रांना अंतिम मंजुरी दिली आहे. यामध्ये 13 मतदान केंद्रे विलीन अथवा रद्द करण्यात आली असून 3 नवीन मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहे. मतदान केंद्रांची संपूर्ण यादी जिल्हा प्रशासनाच्या chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत गृहभेटीदरम्यान मृत कायमस्वरूपी स्थलांतरित गैरहजर अथवा सापडू न शकलेले दुबार किंवा अन्यत्र नोंदणी असलेले अशा एकूण 2,70,153 मतदारांची स्वतंत्र यादी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे तसंच जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामध्ये 51,913 मृत, 1,62,844 कायमस्वरूपी स्थलांतरित, 28,532 गैरहजर अथवा सापडू न शकलेले, 25,623 दुबार किंवा अन्यत्र नोंदणी असलेले आणि 1,241 इतर मतदारांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगामात धान पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जिल्ह्यातील अनेक भागातील शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते. मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, राजुरा या तालुक्यासह अन्य भागात धानाचे पीक घेतले जाते. मात्र गेल्या महिन्याभरापासून पावसानं हुलकावणी दिल्यानं पिकांची वाढ थांबली. अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. यंदा अपुऱ्या पावसामुळे शेतीतील कृषी पंपाच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रोहित्रावरील सर्व कृषी पंप एकाच वेळेस सुरू झाल्यानं त्यावरील भार अचानक वाढतो. यामुळे रोहित्र जळणे किंवा नादुरुस्त होणे, वीज वाहिन्यावरील तार तुटणे अशा घटना वारंवार घडतात. याचा फटका ऐनवेळी शेतकऱ्यांसह महावितरणलाही बसत असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या कृषी पंपास योग्य क्षमतेचा कॅपॅसिटर बसवावा असं आवाहन महावितरणच्या वतीनं करण्यात आलं आहे. शिक्षक म्हणजे केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी व्यक्ती नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाची, संस्काराची आणि भविष्यातील जडणघडणीची पायाभरणी करणारा मार्गदर्शक असतो. शिक्षकांच्या कार्याचे खरे प्रतीक त्यांच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीत दिसून येते. आज एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्या कमी होत असताना या शाळांमधील अनेक विद्यार्थी आपल्या गुणवत्तेच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर जिल्हा तसंच राज्यस्तरावर नावलौकिक मिळवत आहेत. यामागे शिक्षकाचे अथक परिश्रम, समर्पण आणि योग्य मार्गदर्शन निश्चितच आहे असं प्रतिपादन शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात केलं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 हा देशातील नागरिकांना कमी दरात आणि दर्जेदार अन्नधान्य उपलब्ध करून देणारा महत्वाचा कायदा आहे. या कायद्याची अंमलबजावणी करून शासनाच्या विविध योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणारे अन्नधान्य योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अन्नधान्य वितरकांमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता होऊ नये यासाठी नियमित तपासणी करावी. लाभार्थ्यांची त्यांच्या हक्काचे धान्य मिळत आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर प्रभावी देखरेख ठेवावी असे निर्देश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा आढावा घेताना प्रशासनाला निर्देश दिले. चंद्रपूर जिल्ह्यानं नेहमी सामाजिक सलोखा आणि सर्वधर्म समभावाची परंपरा जपली आहे. आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करताना स्वच्छता आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असं आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पांत यांनी नियोजन भवन येथे आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत केलं. चंद्रपूर जिल्ह्यात शनिवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. विधिज्ञ, पक्षकार आणि नागरिकांनी या लोक अदालतीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग होऊन आपसी समजोतीद्वारे प्रकरणे निकाली काढण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय लाहोटी यांनी केलं आहे. अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक 07172271679 किंवा कार्यालयीन मोबाईल क्रमांक 8591903934 वर संपर्क साधता येईल. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. दिलीप पंडित यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तक या मालेत ऐकूया रशियन साहित्यिक व्हिक्टर पेलेविन यांच्या बुद्धास लिटिल फिंगर या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, जे जग आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय ते खरोखरच अस्तित्वात आहे का, की हे सगळं फक्त आपल्याच मनानं रचलेलं एक मोठं आणि गुंतागुंतीचं स्वप्न आहे? हा विचार भारतीय अद्वैत वेदांतात आणि बौद्ध तत्वज्ञानात महत्वाचा मानला जातो. विचार करा, तुम्ही एकाच वेळी दोन पूर्णपणे वेगळ्या आणि परस्पर विरोधी कालखंडांमध्ये जगत असाल तर काय होईल? आज तुम्हाला अशाच एका मेंदूला झिणझिण्या आणणाऱ्या आणि वास्तवाची जाणीव पुसून टाकणाऱ्या भन्नाट कादंबरीच्या दुनियेत आम्ही घेऊन जाणार आहोत. या अत्यंत विलक्षण आणि अतिवास्तववादी कादंबरीचं नाव आहे बुद्धाज लिटिल फिंगर, आणि या अद्भुत कादंबरीचा लेखक आहे एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रयोगशील रशियन साहित्यिक व्हिक्टर पेलेविन. व्हिक्टर पेलेविन हा आधुनिक रशियन साहित्यातला एक अतिशय गूढ आणि वेगळा विचार करणारा लेखक मानला जातो. मूळ रशियन भाषेमध्ये या कादंबरीचं नाव

0: वायव अँड व्हॉइड असं आहे आणि हिला रशियन साहित्यातली पहिली झेन बौद्ध कादंबरी मानलं जातं. पेलेविननं या पुस्तकात इतिहास, राजकारण, तत्वज्ञान आणि भ्रम या सगळ्यांचं एक अतिशय अफलातून मिश्रण केलं आहे. कादंबरीचा मुख्य नायक आहे प्योत्र व्हॉइड. प्योत्र व्हॉइड हा एकाच वेळी दोन पूर्णपणे भिन्न आणि विस्कळीत वास्तवांमध्ये जगत असतो. एका वास्तवात साल आहे 1919, रशियामध्ये एक मोठं आणि रक्तरंजित यादवी युद्ध सुरू आहे आणि प्योत्र हा एक तरुण कवी म्हणून वासिली चापायव या एका महान आणि ऐतिहासिक बोल्शेविक कमांडरच्या हाताखाली काम करतोय. पण पेलेविननं या चापायवला केवळ एक लष्करी अधिकारी म्हणून रंगवलेलं नाहीये, तर तो एक अतिशय रहस्यमय असा झेन मास्टर किंवा बौद्ध तत्वज्ञानी आहे. युद्धाच्या रणधुमाळीतही प्योत्रला शून्यता आणि वास्तवाच्या खोटेपणाचे तो धडे देत असतो. गोळ्यांचा भयंकर पाऊस पडत असताना आणि तोफांचे कंठळ्या बसवणारे आवाज येत असताना चापायव अत्यंत शांतपणे प्योत्रला अस्तित्वाच्या पोकळीबद्दल समजावून सांगत असतो. त्यांच्यातले ते लांब लचक तत्वज्ञानानं भरलेले संवाद वाचताना आपण एका वेगळ्याच दुनियेत पोहोचतो. दुसरीकडे प्योत्रचं दुसरं वास्तव आहे 1990 दशकातलं. सोव्हिएत युनियन कोसळल्यानंतरचा हा एक अतिशय गोंधळलेला काळ आहे. या वास्तवात प्योत्र हा मॉस्कोमधील एका मनोरुग्णालयात दाखल झालेला एक मानसिक रुग्ण आहे. तिथं त्याच्यावर स्प्लिट पर्सनॅलिटी किंवा दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाचा उपचार सुरू आहे. या इस्पितळात त्याच्यासोबत आणखी काही विक्षिप्त आणि मनोरंजक असे सहरुग्ण आहेत. ते आपापल्या खोट्या आणि भ्रमित जगात जगतायत. कोणी स्वतःला जपानी सामुराई समजतात तर कोणी रशियन माफिया. 90 दशकातल्या उद्ध्वस्त आणि दिशाहीन रशियन समाजाचं हे एक अत्यंत विदारक आणि उपरोधिक चित्रण आहे. भांडवलशाहीच्या अचानक आलेल्या लाटेत सापडलेल्या गोंधळलेल्या पिढीची शोकांतिकाच पेलेविननं या वेड्यांच्या इस्पितळाच्या माध्यमातून उभी केली आहे. आता खरी आणि रंजक गोम इथंच आहे. या दोन वास्तवांपैकी नक्की खरं वास्तव कोणतं? मनोरुग्णालयातला प्योत्र हा 1919 युद्धाचं स्वप्न पाहतोय की 1990 मधला कवी प्योत्र हा भविष्यातल्या एका मनोरुग्णालयाचं दुःस्वप्न अनुभवतोय? पेलेविननं यातून एक अत्यंत सखोल आणि अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित केला आहे. तो आपल्याला सांगतो की वास्तव हा फक्त आपल्या मनाचा एक खेळ आहे. पुस्तकाचं नाव बुद्धाज लिटिल फिंगर, बौद्ध तत्वज्ञानातल्या शून्यावस्थेकडे आणि आत्मज्ञानाकडे बोट दाखवतं. जगातल्या सर्व राजकीय उलथापालथी, सत्ता संघर्ष आणि मानवी दुःख हा शेवटी एक मोठा भ्रम आहे, हा एक अतिशय वेगळा आणि खोल विचार पेलेविन या विलक्षण कथेतून मांडतो. तर श्रोतेहो, जर तुम्हाला अस्तित्वासमोरच प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्या एका बौद्धिक रोलर कोस्टरची सफर करायची असेल तर व्हिक्टर पेलेविनची बुद्धाज लिटिल फिंगर ही कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
1: श्रोतेहो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला रशियन साहित्यिक व्हिक्टर पेलेविन यांच्या बुद्धाज लिटिल फिंगर या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला मागोवा. वाचक स्वर होता दिनेश अढावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांमध्ये परजीवी कीटक आणि परजीवीजन्य रोग हे अत्यंत महत्वाचे मानले जातात. परजीवींचा प्रादुर्भाव अनेकदा हळूहळू वाढत असल्यामुळे सुरुवातीला याची तीव्रता लक्षात येत नाही, मात्र कालांतरानं तो उत्पादन क्षमतेवर गंभीर परिणाम करतो. पशुधनापासून मिळणारं दूध, मांस, अंडी, लोकर, कातडी आणि शेणखत यांचा ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. या सर्व पशुधनासाठी हिरव्या आणि पौष्टिक चाऱ्याची उपलब्धता करणारा हंगाम म्हणजे पावसाळा. कुरणं हिरवीगार होतात, चाऱ्याची उपलब्धता वाढते आणि जनावरांना नैसर्गिकरित्या चांगलं पोषण मिळतं. मात्र पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता, सततचा ओलावा, साचलेलं पाणी, चिखलयुक्त परिसर आणि मध्यम तापमान यामुळे परजीवी कीटक, जंत आणि रोगकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीसही वातावरण

0: पोषक बनलेलं असतं. त्यामुळे या काळामध्ये गोचिड, उवा, पिसू, डास, माशा यासारख्या बाह्य परजीवींची संख्या झपाट्यानं वाढते, तर गोलकृमी, यकृतकृमी आणि फुफ्फुसकृमी यासारख्या अंतर्गत परजीवींचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतो. दुसऱ्या सजीवाच्या शरीरावर किंवा शरीराच्या आतमध्ये राहून त्याच्याकडून अन्न किंवा रक्त मिळवतानाच हानी पोहोचवणाऱ्या सजीवास परजीवी असं म्हणतात. परजीवींच्या प्रकारांमध्ये बाह्य परजीवी आणि अंतर्गत परजीवी असे दोन प्रकार आहेत. बाह्य परजीवींमध्ये जनावरांच्या शरीराच्या बाहेर हे परजीवी राहतात, म्हणजेच गोचिड, उवा, पिसू, माशा, डास इत्यादी. तर अंतर्गत परजीवींमध्ये गोलजंत, सपाट जंत, यकृतकृमी, फुफ्फुसकृमी, प्रोटोझोआ इत्यादींचा समावेश होतो. पावसाळ्यामध्ये वाढलेली आर्द्रता, मध्यम तापमान, सततचा ओलावा आणि अस्वच्छ वातावरण यामुळे परजीवींच्या वाढीस आणि पुनरुत्पादनास अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे गोचिड, उवा, पिसू, माशा, डास तसंच विविध प्रकारचे अंतर्गत जंत यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. या काळात परजीवींचं जीवनचक्र कमी कालावधीत पूर्ण होत असल्यानं त्यांची संख्या झपाट्यानं वाढते. पशुधनाला अधिक संसर्ग होण्याची शक्यता निर्माण होते. वातावरणातील जास्त आर्द्रतेमुळे म्हणजे 70-90% हे प्रमाण असतं, त्यामुळे परजीवींची अंडी आणि अळ्या कोरड्या पडत नाहीत आणि त्यांच्या जगण्याचं प्रमाण वाढतं. तापमान 20-30 सेल्सिअस दरम्यान असणं हे बहुतेक परजीवींच्या वाढीस, प्रजननास आणि जीवनचक्र पूर्णतेसाठी अनुकूल असतं. गोठेभोवती साचलेल्या पाण्यामध्ये डास, माशा आणि इतर कीटकांची पैदास वेगानं होते. परिसरातील चिखलामुळे गोचिड, पिसू आणि इतर बाह्य परजीवींना लपण्यासाठी आणि वाढण्यासाठी योग्य वातावरण मिळतं. कुरणातील ओलसर गवतावर आढळणाऱ्या अंतर्गत जंतांच्या अळ्या चरताना जनावरांच्या पोटामध्ये जातात. गोठ्यातील शेण, मूत्र आणि सेंद्रिय काडीकचरा वेळेवर बाहेर न काढल्यास परजीवींची वाढ झपाट्यानं होते. जनावरांची बसण्याची, झोपण्याची जागा सतत ओलसर राहते. ही बाब गोचिड, माइट्स आणि इतर परजीवींसाठी पोषक ठरते. दाट गवत आणि झुडपांमध्ये गोचिड मोठ्या प्रमाणात आढळतात, तिथेच ते जनावरांच्या संपर्कात येतात. पावसाळ्यातील ताण, पोषणातील कमतरता किंवा इतर रोगांमुळे जनावरांची प्रतिकार शक्ती कमी होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत परजीवींचा संसर्ग अधिक गंभीर होतो. जनावरांतील परजीवींचा प्रादुर्भाव आणि परिणाम याविषयीची अधिक माहिती आपण उद्याच्या कृषीवाणीमध्ये करून घेऊया.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिद्वार.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, कालच्या भागात आपण मध्यम वयात आहारातून आजारांचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध कसा करावा याविषयी जाणून घेतलं, तर आजच्या भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी निरोगी वृद्धत्वासाठी पोषण कसे असावे याविषयी जाणून घेऊया. वृद्धत्व हा आयुष्याचा नैसर्गिक टप्पा आहे. या टप्प्यात शरीराच्या गरजा बदलतात,

0: भूक कमी होणे, पचन शक्तीत बदल होणे, दातांच्या समस्या, चावण्यास त्रास, हालचाल कमी होणे किंवा एखाद्या आजारामुळे आहारावर निर्बंध येणे अशा अनेक कारणांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. सर्वप्रथम आवश्यक आहे पुरेसे प्रथिने. वयानुसार स्नायूंची ताकद आणि स्नायूंचे प्रमाण कमी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे डाळी, कडधान्ये, दूध, दही, पनीर, सोयाबीन, अंडी आणि योग्य मांसाहारी पदार्थ यांचा आहारात समावेश करणे महत्वाचे आहे. हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि जीवनसत्व ड आवश्यक आहे. दूध, दही, पनीर, तीळ आणि इतर कॅल्शियमयुक्त पदार्थ आहारात घेता येतात. जीवनसत्व ड ची कमतरता असल्यास आहारतज्ञांच्या सल्ल्याने पूरक आहार घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांमध्ये पचन शक्ती आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या आढळू शकतात. त्यासाठी पुरेसे पाणी, भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये आणि योग्य प्रमाणात तंतुमय पदार्थ घेणे महत्वाचे आहे. मात्र काही वैद्यकीय स्थितींमध्ये पाणी किंवा फायबर्सचे प्रमाण डॉक्टर किंवा आहार तज्ञांच्या सल्ल्यानुसार ठरवावे. प्रतिकार शक्तीसाठी विविध जीवनसत्वे आणि खनिजे आवश्यक आहे. त्यामुळे रोजच्या आहारात विविध रंगांची फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. मेंदूच्या आरोग्यासाठीही संतुलित आहार महत्वाचा आहे. हिरव्या पालेभाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, सुका मेवा आणि योग्य प्रमाणात आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ यांचा समतोल आहाराचा समावेश असावा. ज्येष्ठ नागरिकांनी एका वेळी खूप मोठे जेवण करण्याऐवजी गरजेनुसार लहान आणि पौष्टिक आहारांचे भाग घेणे सोयीचे ठरू शकते. भूक कमी असली तरी केवळ चहा बिस्किटांवर दिवस काढणे योग्य नाही. कमी प्रमाणात पण पौष्टिक पदार्थ घेणे महत्वाचे आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाची आहाराची गरज सारखी नसते. मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार किंवा इतर वैद्यकीय समस्या असल्यास आहार वैयक्तिक आरोग्य स्थितीनुसार ठरवावा. म्हणूनच निरोगी वृद्धत्व म्हणजे केवळ दीर्घायुष्य नव्हे तर सक्रिय, स्वतंत्र आणि गुणवत्तापूर्ण जीवन जगण्याची क्षमता टिकवणे होय. योग्य आहार, पुरेशी शारीरिक हालचाल, योग्य झोप, नियमित आरोग्याची तपासणी आणि कुटुंबाचा आधार या सर्वांचा निरोगी वृद्धत्वात महत्वाचा वाटा आहे. लक्षात ठेवा, वय वाढले तरी पोषणाची गरज संपत नाही, उलट योग्य पोषणाचे महत्व अधिक वाढते. निरोगी वृद्धत्वासाठी आजपासूनच आपल्या आहाराची काळजी घेऊया. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या विपुल वनसंपदेमध्ये औषधी वनस्पतींचा जो बहुमोल खजिना आहे त्याच्या संवर्धन आणि जतनामध्ये शाश्वतता यावी यासाठी कार्य करणाऱ्या पुण्याच्या पूर्वाताई जोशी यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत. नमस्कार पूर्वाताई.
1: नमस्कार.
0: तर असं होतं ना की कधी कधी पाय वाटेवर चालता चालता त्याचा हा रस्ता कधी होऊन जातो, आपल्याच या वाटेवरनं पुढे कसे लोक चालायला लागतील सांगता येत नाही. तर असं एक महत्वाचं काम तुमचं सुरू झालेलं आहे. पण आता एकीकडे आपण म्हटलं तसं की हा रस्ता तयार झाला याचा अर्थ कार्यक्षेत्रही विस्तारलंय.
1: हो.
0: तर आता इथून पुढच्या तुमच्या योजना काय असणार आहेत आणि एखाद दुसऱ्या गावाच्या ऐवजी आता ते कार्यक्षेत्र किती मोठं विस्तारणार आहे?
1: खरं सांगू का, निसर्गाधारित आर्थिक घडी असा हल्ली अतिशय महत्वाचा हा विषय समोर येतोय की ज्याला आम्ही नेचर बेस्ड इकॉनॉमी असं म्हणतो. तर ही घडी गावागावातून बसवायला लागणार आहे. एक किंवा दोन गावांमधनं कामं करून काही होणार नाही हे लक्षात यायला लागलेलं आहे.

0: त्याच दरम्यान नेमकं हे लक्षात यायला लागलं आणि असं झालं की आयुसीएनची जी सस्टेनेबल यूज आणि लाईव्हलीहूड हे जे ग्लोबल नेटवर्क आहे की ज्याच्यामध्ये हा शाश्वततेचा वेगळ्या प्रकारे एक सपोर्ट किंवा इंटरनॅशनल रेकॉग्निशन आपण म्हणूया त्याला, त्याच्यामध्ये त्यांनी मला मेंबर म्हणून घेतलेलं आहे आतमध्ये आता. आणि मग त्याच्या ते जेव्हा झालं तेव्हा मला स्वतःला असं वाटलं की अरे हे आता फार वेगळ्या प्रकारे पाहायला हवं आपण. आणि मग देशाच्या उलाढाली उद्योगधंदे याला जोडलं कसं जायचंय हा सुद्धा एक मनात आता विचार यायला लागला.
1: आणि मला असं वाटतं भारताचं प्रतिनिधित्व करताय तुम्ही त्या आयुसीएनच्या माध्यमातून.
0: हो करते मी.
1: तर जागतिक पातळीवरतीही आपल्या या सगळ्या वनसंपदेचा आपण अभिमानाने कसं मांडलं गेलं पाहिजे
0: अगदी,
1: आणि भारताचं नाव उज्ज्वल करण्याचा हा आणखीन एक मार्ग आहे
0: आणि तो प्रयत्न मी नक्कीच करेन. लोकसहभागातून संघटित प्रयत्नातून असा दुहेरी फायदा करून घेण्याच्या गोष्टी असतील
1: बरोबर,
0: किंवा त्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न असतील. म्हणजे काही वेळेला टेक सपोर्ट लागतो, काही वेळेला छोटी ऍप बनवावी लागतात, काही वेळेला काळजीपूर्वक वापर कसा करायचा याचं नुसतं एक सस्टेनेबिलिटी ब्रोशर्स करावी लागतात की जी गावांना गावांच्या भाषेत म्हणजे समजून सांगता येतील. काही वेळेला याच्या सगळ्यात असं जाणवायला लागलंय की ट्रेनिंगची गरज आहे.
1: बरोबर.
0: ते ज्या बायकांचा गट उभा राहतोय, पुरुषांचा गट उभा राहतोय, दोघांचा एकत्रित मॅनेजमेंटचा एक गट उभा राहतोय, सर्टिफिकेशन आहेत वेगवेगळी की ज्याच्यात आपण मूल्यवर्धन म्हणतोय, लॅब अनालिसिस आहेत जे मी वनस्पतीशास्त्र आणि याचं जोडणी करण्यासाठी उल्काच्या वेळी जो प्रयत्न केला की क्वालिटी काय आहे त्या फळांची, त्याच्यात काय आहे आणि त्याचं संपूर्ण न्यूट्रिशनल आणि अँटीऑक्सिडंट प्रोफाइलिंग ज्याला आपण ते सुद्धा गरजेचं आहे. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज इको टुरिझमला कशा पूरक ठरतील
1: बरोबर बरोबर,
0: कारण त्या ठरणारच आहेत. एक गाव अशा पद्धतीचं काही करत असेल
1: म्हणजे मला असं वाटतं की फक्त त्या गावांना तिथल्या ग्रामस्थांनाच याचं महत्व कळलं पाहिजे असं नाही, जे शहरात राहतात त्यांना सुद्धा ते तिथे गेले पाहिजे, त्यांनी ह्या कामात सहकार्य केलं पाहिजे, हातभार लावला पाहिजे, त्यांनाही याचं महत्व कळलं पाहिजे आणि म्हणून अॅग्रो टुरिझम महत्वाचं.
0: खरंच. आणि म्हणजे विकास विकास आपण म्हणतोय सगळे, पण सस्टेनेबिलिटीचा मुद्दा जेव्हा येतो ना तेव्हा जगण्याची खात्री एक स्वस्थतेतून आली पाहिजे असं वाटलं मला.
1: हे मात्र खरं आहे. वसुदैव कुटुंबकम म्हणतो तसं की ही कुटुंब सांभाळली तर आपण पृथ्वीला सांभाळणार आहोत.
0: खरंच.
1: शहरांमध्ये सिमेंटची जंगलं उभी राहत असतील त्याला जर आपण वैभव मानत असू तर खरं वैभव काय आहे
0: हे
1: तुम्ही तिथे जाऊन सांगण्याचा प्रयत्न करताय. पूर्वातही हाच परिसस्पर्श सगळ्यांना व्हावा आणि यातनं तुम्ही म्हणता तसं की उपजीविकेची ही साधनं उभी राहावीत आणि आरोग्यपूरकही अशी सगळी जी काही वाटचाल आहे तीही चालू राहावी यासाठी आमच्या सगळ्या श्रोत्यांकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत.
0: धन्यवाद.
1: पुन्हा एकदा तुम्ही इथे तुमच्या कामाविषयी त्याचं तुम्ही माहिती दिली तिथे येऊन त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, मी प्रसाद कुलकर्णी पूर्वा जोशी यांच्यासह आपला निरोप घेतो. नमस्कार
0: सगळ्या श्रोत्यांना आणि प्रसादजी नमस्कार. थँक्यू.
1: धन्यवाद. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्वेता चक्रवर्ती यांनी गायलेला राग वृंदावनी सारंगश्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचं उरण इथं उद्घाटन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन करणार. गोंदिया जिल्ह्यात रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू, 11 जण जखमी. आणि जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी 2 सुवर्णपदकं पटकावली. देशात औद्योगिक निर्मितीचं चित्र गेल्या 12 वर्षात पूर्णतः बदललं असून अनेक उत्पादनं आता देशातच तयार होतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचं उद्घाटन करताना ते बोलत होते.
1: अब भारत चीप से लेकर शिप तक निर्माण की एक नई गाथा लिख रहा है. यानी पुर्जे भी हमारे और प्रोडक्ट भी हमारा. आत्मनिर्भरता की एक पूरी चेन भारत में ही बनेगी.
0: देशाच्या पश्चिमेकडच्या 5 राज्यांमधून मालवाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी समर्पित रेल्वेमार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण आज मोदी यांनी केलं. याखेरीज 9,700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 3 रेल्वेमार्ग विस्तार प्रकल्पांची आणि 1,780 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली. हा कॉरिडॉर दिवंगत प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात मांडलेल्या सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा भाग होता

0: असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. मालवाहतुकीला समर्पित असलेल्या या मार्गाच्या तिसऱ्या टप्प्यात उंबरगाव ते सफाळे या राज्यातल्या लोहमार्गाचा समावेश आहे. उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरात या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज राज्यपाल जिष्णू देववर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. या कॉरिडोरमुळे उत्तर आणि पश्चिम भारत जोडला जाणार असून जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार देशाच्या अन्य भागांमध्येही होणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कॉरिडोरवरच्या सुविधांबद्दल त्यांनी सांगितलं.
1: न्यू उंबरगाव ते जेएनपीटी ही एक अत्यंत मिसिंग लिंक होती, जिचं काम करणं हे अतिशय कठीण काम आहे. कारण अतिशय दलदलीचा भाग आहे, डोंगराळ भाग आहे. त्या डोंगराळ भागातून काही टनेल्स तयार करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की डबल डेकर कंटेनरची उंची लक्षात घेऊन, कारण कंटेनर स्टॅक तयार करतोय देशामध्ये पहिल्यांदा, कंटेनर स्टॅक हा या फ्रेट कॉरिडॉरवरनं जाणार आहे.
0: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीचं जाळं आणखी मजबूत होणार असल्याचं राज्यपाल जिष्णू देववर्मा म्हणाले. या कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीवरचा खर्च कमी होऊन पुरवठा साखळीही मजबूत होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. ही परिषद जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली फिनटेक परिषदांपैकी एक आहे. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे. या परिषदेत धोरणकर्ते, नियामक घटक, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ञ आणि इतर संबंधितांमध्ये वित्त क्षेत्राच्या भविष्याबाबत चर्चा होणार आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागांमध्ये गेल्या महिनाभरापासून पाऊस न पडल्यानं सोयाबीनसह इतर पिकांवर संकट आलं आहे. त्यामुळे सरकारने नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्यातला सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या अत्यंत गंभीर संकटात सापडला असून जवळपास 70% सोयाबीन पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडून ते पुन्हा कर्जबाजारी होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांना या संकटातून वाचवण्यासाठी सरकारनं युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात असं वडेट्टीवार म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्यानं त्यांच्यावर सलाईन लावण्यात आलं आहे. मध्यरात्री त्यांच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण खूप कमी झालं आणि तब्येतीच्या इतरही तक्रारी सुरू झाल्या. त्यानंतर मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांना फोन करून त्यांच्या मागण्यांवर आजपासून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर जरांगे यांनी सलाईन लावायला होकार दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गोंदिया जिल्ह्यात नागरा इथं काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आणि 11 जण जखमी झाले. गोंदिया बालाघाट मार्गावर झालेल्या अपघातातले सर्वजण मध्य प्रदेशातल्या बालाघाटचे रहिवासी होते. जखमींपैकी काहीची प्रकृती गंभीर आहे. शिवसेनेनं पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांच्यासह एकंदर 7 पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. बेजबाबदार वागणूक आणि पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल ही कारवाई केल्याचं पक्षाच्या पत्रकात म्हटलं आहे. दहीहंडीच्या दिवशी जखमी गोविंदांना रुग्णालयातून घरी सोडण्यावरून आणि कथित पैशांच्या प्रकरणांवरून पक्षाचे पदाधिकारी आणि रुग्णालय प्रशासनात वाद झाला होता आणि यावर एकंदर 17 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज या प्रकरणी पालघर पोलिसांनी राहुल घरत यांना अटक केली. न्यायालयानं त्यांना 1 दिवसाची कोठडी दिली आहे. दरम्यान पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी आपल्यासमोर हजर व्हावं असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या आणि रुग्णालयात तोडफोड केल्याच्या तक्रारींवर पोलिसांनी कारवाई न केल्याच्या आरोपांवरून न्यायमूर्ती एस गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं त्यांना समन्स जारी केलं. न्यायालयानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेच्या 3र्या दिवशी भारतीय तिरंदाजांनी 2 सुवर्णपदकं पटकावली. स्पर्धेत पुरुषांच्या पॅरा रिकव्ह दुहेरीच्या अंतिम फेरीत हरविंदर सिंह आणि विजय सुंडी यांनी स्लोवाकियाच्या खेळाडूंना 6-2 हरवून 3र्यांदा जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत सुवर्णपदक पटकावलं. कंपाऊंड प्रकारात तोमर कुमार आणि श्याम सुंदर स्वामी यांनी इराकच्या अल्दावूद अन्वर आणि कादिम अब्बास यांचा 152-139 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या पॅरा रिकव्ह दुहेरीत पूजा जत्यान आणि भावना चौधरी जोडीनं चीनच्या खेळाडूंचा 6-0 पराभव करत रौप्यपदक मिळवलं. महिला दुहेरीच्या कंपाऊंड प्रकारात कांस्य

0: पदकाच्या लढतीत भारताच्या पायल नाग आणि शीतल देवी यांना चीनच्या खेळाडूंनी पराभूत केलं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर झेरेव याने इटलीच्या लुसियानो डार्डेरी याला 6-2, 6-2, 7-6 असं नमवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना नेदरलँडच्या बोटिक वॅन्डे जॅनशल्प याच्याशी होईल. स्त्रीभ्रूण हत्या रोखणं, बेकायदेशीर गर्भपाताला आळा घालणं आणि लिंग गुणोत्तर प्रमाणात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारनं नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताधारी पक्षाच्या महिला आमदारांचं राज्यस्तरीय कृती दल स्थापन केलं आहे. हे कृती दल विविध रुग्णालयं, सोनोग्राफी आणि तत्सम केंद्रांना भेटी देऊन कायद्यातल्या तरतुदींचा भंग होत नसल्याची खात्री करेल. कायद्याच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी आणि अडचणींवर मात करण्यासाठी सरकारला शिफारसी करेल. या कृती दलाचा कार्यकाळ 3 वर्षांचा असून त्यांना दर 3 महिन्यांनी सरकारला अहवाल सादर करावा लागेल. तिसरी राष्ट्रीय लोक अदालत येत्या शनिवारी 12 सप्टेंबरला होणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एनआय अॅक्ट, मोटार वाहन अपघात, दिवाणी प्रकरणं आणि लेबर लॉ यांच्यासह विविध प्रकरणांचा निपटारा केला जाणार आहे. लोक अदालतीत प्रकरण निकाली लागल्यास पक्षकारांना त्याच दिवशी त्यांच्या प्रकरणाचा निकाल मिळू शकतो. त्यामुळे प्रलंबित प्रकरणं लोक अदालतीत आणावीत असं आवाहन भंडारा विधी सेवा प्राधिकरणानं केलं आहे. याआधी झालेल्या लोक अदालतींमध्ये 299 प्रकरणांचा निपटारा केला होता, तर विशेष लोक अदालतींमध्ये 54 प्रकरणं निकाली काढली आहेत. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. साक्षरता लोकांसाठी, पृथ्वीसाठी आणि समृद्धीसाठी अशी यंदाची संकल्पना आहे. युनेस्कोतर्फे दिले जाणारे आंतरराष्ट्रीय साक्षरता प्रसार पुरस्कार आज मेक्सिकोमध्ये प्रदान करण्यात येणार आहेत. साक्षरता दिनानिमित्त दिलेल्या संदेशात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलंय की साक्षरतेमुळे ज्ञान, संधी आणि उज्ज्वल भविष्याचे दरवाजे उघडतात. सुशिक्षित आणि सक्षम नागरिक हा विकसित भारताचा भक्कम पाया असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडोरचं उरण इथं उद्घाटन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन करणार. गोंदिया जिल्ह्यात रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू, 11 जण जखमी. आणि जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी 2 सुवर्णपदकं पटकावली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

सुरुवातीला हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. राज्यात सर्वत्र मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आणि येत्या 48 तासातही राज्यात सर्वत्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हे होतं हवामान वृत्त. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर श्रोते हो आम्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित करत असतो. मनिता मंडळ या कार्यक्रमात आता सुरुवातीला आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका का

0: शर्वरी, अगं ये शर्वरी,
1: हां काय रे दादा,
0: इकडे इकडे ये जरा. या कपाटामध्ये एवढी एवढी पुस्तकं ही कोणी कोंबून ठेवली आहेत ग?
1: कोणी म्हणजे तोच. आणि आता घरी आल्या आल्या सुरुवात करू नकोस.
0: मी कोंबून ठेवली आहेत हे कधी केलं? मी
1: पुस्तक विकत घेताना तू फार शिस्तीत असतोस. हे पुस्तक मला नक्की वाचायचं आहे, हे फार महत्वाचं आहे, हे तर प्रत्येकानं वाचायला हवं. आणि मग पुस्तक घरी आलं की त्याची जागा कपाटात.
0: अच्छा, म्हणजे मी पुस्तकं वाचत नाही असं तुला म्हणायचंय?
1: नाही नाही नाही, वाचतोस, पण तुझ्या वाचायच्या पुस्तकांची संख्या आणि वाचलेल्या पुस्तकांची संख्या या जमीन आसमानाचं अंतर आहे.
0: आणि ते अंतर कमी करण्यासाठीच आज मी कपाट उघडले.
1: सुखदा असती तर तिने आतापर्यंत सगळी पुस्तकं लावून घेतली असती.
0: सुखदा असती तर अजून तिच्या भावाकडेच आहे ना ती. सहलीवरून आली आणि रक्षाबंधनासाठीची भावाकडे गेलीये, ती तिथेच रेंगाळती अजून.
1: अरे राहू दे ना तिला तिथे, किती दिवसांनी सगळी भावंड एकत्र आली असतील. नाही खरे
0: खरे खरे, म्हणजे मी सुद्धा तिला तेच म्हणालो आणि म्हणालो, पण मला ना आता घर चांगलंच खायला उठलंय बघ, पण येऊ दे तिला आरामात.
1: आणि तुझ्याकडे ही पुस्तकं आहेतच की सोबतीला.
0: हे मात्र खरंय. अरे कोण असेल? सुखदा असेल का?
1: मोहित असेल, कारण तो येतो असं म्हणाला होता.
0: अच्छा,
2: नमस्कार नमस्कार साहित्यिक मंडळी.
0: काय साहित्यिक?
2: हा, अरे दाराबाहेरून दिसत होत, आत पुस्तकांचा ढीग आहे.
1: पुस्तकांचा ढीग नाही बरं का मोहित, दादाची अपूर्ण वाचन यात्रा आहे.
2: म्हणजे आज घरामध्ये पुस्तकांची पंचायत बसली आहे म्हणायचं.
0: तू आलाच आहेस तर बस. एक सांग, तू पुस्तक वाचतोस का?
2: वाचतो.
1: किती?
2: बघ शर्वरी, लोकांना त्यांचं वय, त्यांचा पगार आणि त्यांनी वाचलेली पुस्तक असे प्रश्न विचारून अडचणीत आणायचं नसतं.
0: अच्छा अच्छा, म्हणजे नक्की कमी वाचतोस.
2: नाही म्हणजे तुला सांगू का रोहित, माझं वाचन असं निवडक आहे.
1: हा शब्द ना फार सोयीचा आहे. निवडक म्हणजे प्रत्यक्षात किती?
2: अरे बघ, महिन्याला दोन.
0: अरे वा, महिन्याला दोन, किती छान.
2: पण त्यातली एक पूर्ण आणि दुसरी अर्ध.
1: म्हणजे वर्षाला 18 पुस्तकं.
2: बघ शर्वरी, गणितात तू पूर्वीही माझ्यापेक्षा चांगलीच होतीस आणि आजही हे बदललं नाहीये. मान्य मान्य मला.
0: खरं सांगू का, मला एक असं जाणवतंय की आपण सगळेच पुस्तकांपासून थोडे दूर गेलेलो आहोत.
1: पुस्तकांपासूनच नाही, वाचनापासून.
2: हे कारण माहितीये का तुम्हाला? मोबाईल मुळे.
1: मोबाईल एक कारण आहे, पण सगळा दोष मोबाईलचा नाही. आपण स्वतःच आपली वाचनाची सवय बदलली आहे.
0: हो ना, म्हणजे पूर्वी कसं पुस्तक हातामध्ये घेतलं की आपण त्या पुस्तकाच्या जगात अगदी कसं हरवून जायचो.
2: आणि आता जरा 5 मिनिटं गेली की फोन तपासतो.
1: एक परिच्छेद वाचतो, मग एक मेसेज वाचतो, मग नोटिफिकेशन, मग दुसरं काहीतरी. शेवटी पुस्तक उघडलेलं असतं आणि आपलं मन कुठे कुठे फिरून आलेलं असतं.
0: हे पण या आठवड्यामध्ये बरं का, वाचन आणि लेखन या दोन्हीची आठवण करून देणारे दोन सुंदर असे दिवस आहेत.
2: आता हे दोन सुंदर दिवस कोणते?
0: अरे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, जो तुम्हाला वाचायला शिकायची आठवण करून देतो.
1: आणि पुस्तक वाचण्यासाठी ही एक दिवस असतो ना.
2: राष्ट्रीय पुस्तक वाचन दिवस म्हणजे दिवसाला एक पुस्तक वाचण्याची आठवण करून देणारा हा राष्ट्रीय दिवस.
0: एक म्हणजे एक तरी,
2: एक तरी बरोबर.
0: अक्षर ओळखण्यापासून सुरू झालेला प्रवास पुस्तकाच्या

0: मनापर्यंत यावा अशी जणू आठवण असते.
1: आणि मला वाटतं साक्षरता म्हणजे फक्त नाव लिहिता येणं, वर्तमानपत्र वाचता येणं किंवा परीक्षा पास होणं नाही.
2: मग काय तुझी व्याख्या काय
1: सांगत्या? वाचलेलं समजून घेता येणं, प्रश्न विचारता येणं, जगाकडे स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येणं आणि एखाद्या दुसऱ्या माणसाच्या अनुभवातून स्वतःला समृद्ध करता येणं, हेही साक्षरतेचं मोठं रूप आहे.
0: वा वा वा. म्हणजे पुस्तक आपल्याला फक्त माहिती देत नाही तर ते आपल्याला दुसऱ्या माणसाच्या जगात घेऊन जात, नाही का?
2: बरं, मला तुम्ही दोघं एक सांगा बरं, तुमच्या दोघांचं आवडतं असं मराठी पुस्तक कोणतं आहे?
0: अरे प्रश्न कठीण आहे रे हा मोहित.
1: हा, कारण एक पुस्तक निवडणं म्हणजे घरातलं कोणतं माणूस बाकी सगळ्यांपेक्षा जास्त आवडतं असं विचारण्यासारखं आहे.
2: एक तरी सांग.
0: आता हे बघ, म्हणजे वपू काळेंचं लेखन मला आवडतं. त्यांच्या लेखनातली माणसं खूप आपली वाटतात.
1: वपूंच्या कथा वाचताना कधी कधी असं वाटतं की आपल्या आजूबाजूला भेटलेली एखादी व्यक्ती त्यांनी शब्दात पकडली आहे.
2: आणि पुलं
0: पुलं म्हणजे अरे मराठी साहित्याचा मानबिंदूच नाही का?
1: हा, आणि व्यक्ती आणि वल्ली मधली पात्र आठवली की चेहऱ्यावर हसूच येतं.
2: मला पुलं देशपांडेंच्या लिखाणातला निरीक्षणाचा गुण आवडतो. साधा माणूस, साधी परिस्थिती आणि त्यातून एवढा मोठा विनोद निर्माण करायचा, सोपं आहे का?
0: खरंच. आणि तुला सांगतो ना मोहित की हे साहित्यिक जे असतात ना त्यांच्याकडे माणसांना पाहण्याची एक वेगळी नजर असते.
2: बरोबर.
1: आणि वाचकाला त्यांच्या नजरेतून ते पाहायला शिकवतात.
2: हे वाक्य लिहून ठेव.
0: खरे? म्हणजे काय समीक्षक वगैरे आहे?
2: नाही, माझ्यातला समीक्षक जागा झाला आज.
1: मला ना नासी फडके, वि स खांडेकर, गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर अशी नावं घेतली की एक काळ डोळ्यासमोर येतो.
0: म्हणजे ययाती सारखं पुस्तक वाचताना एक वेगळं जग उघडतं आपल्या.
2: आणि बनगरवाडी.
1: हा, बनगरवाडी म्हणजे फक्त कादंबरी नाही, संपूर्ण प्रदेश, तिथली माणसं, त्यांचे प्रश्न आणि त्यांचं जगणं आपल्या समोर उभं राहतं.
0: आणि हीच तर वाचनाची खरी ताकद आहे. आपण मुंबईसारख्या ठिकाणी बसलेलो असतो आणि एका पुस्तकामुळे एखाद्या दूरच्या गावात कुठेतरी पोहोचतो
2: आणि त्यासोबतच अगदी एखाद्या काळात आपण पोहोचतो.
1: एखाद्या माणसाच्या मनात जातो.
0: तर म्हणजे कधी एखाद्या स्त्रीच्या नजरेतूनही जग पाहतो,
2: कधी एखाद्या शेतकऱ्याचं आयुष्य समजतं,
1: कधी युद्ध, दुष्काळ, गरिबी, प्रेम, मैत्री, राजकारण, समाज सगळं पुस्तकाच्या पानांतून आपल्यापर्यंत येतं.
2: पण एक प्रश्न आहे बरं का?
1: कोणता?
2: चांगलं पुस्तक कोणतं हे ठरवणार कोण आणि कसं?
0: अरे वाचक ठरवतात.
1: समीक्षकही ठरवू शकतात.
2: पण दोघं वेगवेगळं उत्तर देऊ शकतात.
0: हो हो, हे मात्र खरं.
1: आणि म्हणूनच समीक्षकांचं काम महत्वाचं आहे. तो फक्त पुस्तकाची स्तुती किंवा निंदा करत नाही. लेखकानं काय सांगितलं, कसं सांगितलं, त्याची भाषा, रचना, विचार, पात्र या सगळ्याकडे वेगळ्या नजरेनं पाहतो.
2: हो ना. पण शेवटी पुस्तक वाचायचं की नाही हा निर्णय वाचकाचा.
0: हो. आणि एखाद्या समीक्षकाला पुस्तक आवडलं नाही म्हणून ते आपल्यालाही आवडू नये असं काही नाही.
2: असं पण नाही.
1: हा, तसं उलटही. एखादं पुस्तक सर्वांनी महान म्हटलं तरी ते आपल्याला भावेलच असं नाही.
2: म्हणजे वाचनात सुद्धा स्वतःचा विवेक असावा.
0: हो. आणि स्वतःची आवड सुद्धा असावी.
1: मला एक गोष्ट खूप आवडते. काही पुस्तकं आपण पहिल्यांदा एका विशिष्ट वयात वाचतो आणि पुन्हा काही वर्षांनी वाचतो तर त्याचा अर्थच बदलतो.
2: कारण काय माहिती का? कारण पुस्तक बदललेलं नसतं, आपण बदलत जातो.
0: अगदी.
1: कॉलेजमध्ये वाचलेली एखादी कादंबरी चाळीशीत पुन्हा वाचली तर वेगळे प्रश्न दिसतात. एखाद्या पात्राची बाजू आधी समजत नाही, नंतर अचानक समजते. एखादी शाळेत वाचलेली कविता आपल्याला नंतर मोठं झाल्यावर अचानक वेगळी वाटते.
2: कारण अनुभव आपल्याला नवी भाषा देतो.
0: हो. आणि म्हणून ना काही काही पुस्तकं बघ आयुष्यभर आपल्या बरोबर चालतात.
2: तुला श्यामची आई आठवतं?
1: हो, शाळेत वाचलं होतं.
0: आणि त्या पुस्तकातलं आई मुलाचं नातं.
1: हा, आज पुन्हा वाचलं तर त्यातली भावनिक खोली आणखीन वेगळी जाणवते.
2: म्हणून पुस्तक पिढ्या जोडतात.
0: आता बघ ना, म्हणजे माझ्या आईनी मला काही पुस्तकं दिली, मी ती माझ्या मुलांना दिली. आता त्यांच्या हातात त्याच पुस्तकाची नवी प्रत असेल कदाचित, पण गोष्ट तीच आहे.
1: पुस्तक जुनं होतं पण वाचणारा प्रत्येक जण त्याला नवा अर्थ देतो.
0: अरे हे बघ, माझं आवडतं पुस्तक सापडलं. था माधी त्याच्यावरची धूळ झटकू देत मला.
2: कोणतं कोणतं पुस्तक?
0: हे बघ हे बघ हे बघ. अरे मृत्युंजय.
1: अरे वा, शिवाजी सावंत.
2: कर्णाची गोष्ट सांगताना तुला सांगतो रोहित, लेखकानं त्याच्या मनातलं द्वंद्व ज्या पद्धतीनं उभं केलंय ना, खूप प्रभावी आहे.
0: हो, आणि मला त्यातली एक गोष्ट नेहमी जाणवते.
1: कोणती?
0: म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला फक्त बाहेरून पाहतो,

0: त्याच्या मनामध्ये किती संघर्ष चालू असतो हे आपल्याला माहितीच नसतं.
1: हो
2: म्हणूनच वाचन आपल्याला थोडं अधिक संवेदनशील बनवतं,
1: कारण आपण फक्त तो असा आहे असं म्हणत नाही, आपण विचार करतो तो असा का आहे.
0: आणि कदाचित म्हणजे माणसानं समजून घेण्याची ही सवय जी आहे ना ही पुस्तकांपासून सुरू होत असावी.
2: हा मला वाटतं आज आपण पुस्तक वाचण्याची सवय मुलांना लावण्यापेक्षा वाचायला स्वतःपासून सुरुवात करायला हवी.
1: हे बघ, कारण मुलांना सांगून उपयोग नाही आहे, फोन ठेव आणि पुस्तक वाच.
0: आणि आपण स्वतः 2 तास फोनवर.
2: मुलं शब्द ऐकत नाहीत, ती उदाहरणं पाहतात.
1: म्हणून घरामध्ये पुस्तक उघडलेलं दिसलं तर मुलंही कधीतरी ती उघडतात.
0: आणि माझं काय म्हणणं आहे की वाचनाची सक्ती कुणावर करू नये.
2: हा हे मात्र एकदम बरोबर बोललास ना दादा, प्रत्येकाला एकच प्रकार आवडेल असं नाही. कुणाला कादंबरी आवडेल, कुणाला चरित्र वाचायला आवडेल, कुणाला कविता, कुणाला प्रवास वर्णन, कुणाला विज्ञान, तर कुणाला इतिहास सुद्धा.
1: मला तर स्वयंपाकाची पुस्तकं आवडतात बाबा.
0: अरे म्हणजे तू पुस्तकं वाचतोस की रेसिपी शोधतोस?
1: दोन्हीमध्ये फरक आहे ना?
2: फरक आहे, रेसिपी वाचून तू पुस्तक बंद करतोस, कादंबरी वाचून तू विचारात पडतोस.
1: हे बरंय बरं का? आता माझं वाचन सुद्धा तुम्हीच ठरवणार काय?
0: पण एक सांगतो, पुस्तकं वाचणं म्हणजे शांत बसणं नाही, ते मनात खळबळ घडवून आणतं.
2: सुंदर अशी एक खळबळ.
1: काही पुस्तकं प्रश्नांची उत्तरं देतात
0: आणि काही पुस्तकं नवे प्रश्न देतात.
2: मला दुसऱ्या प्रकारची पुस्तकं जास्त आवडतात.
1: आता का?
2: कारण प्रश्न संपले की विचार थांबतो. चांगलं पुस्तक वाचून झाल्यावर जर आपण काही वेळ शांत बसलो आणि मनातलं तळ हललं तर ते पुस्तक खरंच आपल्यापर्यंत पोहोचलं असं मला वाटतं.
1: मग आपण या आठवड्यात एक काम करूया.
0: काय? काय?
1: प्रत्येकानं एक एक पुस्तक निवडायचं आणि पुढच्या वेळी आपण जेव्हा भेटू तेव्हा त्या पुस्तकाबद्दल बोलायचं.
2: पण माझी एक अट आहे.
1: सांग ना गं बाई. आता
2: पुस्तक पूर्ण वाचायचं
0: आणि मध्येच दुसरं पुस्तक सुरू करायचं नाही.
1: तुम्हाला माझ्यावर संशय आहे की काय?
0: नाही संशय नाही, अनुभव सिद्ध खात्रीचे.
1: ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी पुस्तक नक्की पूर्ण वाचेन.
2: आणि सुखदा आली की तिच्यासाठीही आपण एक पुस्तक निवडू.
0: हो, आणि तिला विचारूया, कदाचित तीच आपल्याला एखादं चांगलं पुस्तकही सुचवेल.
1: ती ट्रीप मधून मनानं परतली की तिला वाचनाची ट्रीपही घडवून आणूया आपण.
2: पुस्तकातली ट्रीप?
1: हो, त्यासाठी तिकीट लागत नाही, फारसा खर्चही नाही.
0: खरंच पुस्तक ही किती विलक्षण गोष्ट आहे ना. एका माणसाने लिहिलेलं जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातला एक माणूस वाचतो, कधी दोघे भेटलेलेही नसतात.
2: हा आणि तरीही त्यांच्यात एक संवाद सुरू होतो.
1: लेखक लिहितो आणि वाचक वाचत असताना मनात त्याची उत्तरं देत असतो.
0: कधी सहमत होतो,
2: कधी चिडतो,
1: कधी रडतो,
0: कधी हसतो
2: आणि कधी पुस्तक बंद करून बराच वेळ विचार करत राहतो.
1: म्हणून वाचक हा पुस्तकाचा शेवटचा टप्पा नाही आहे, तो पुस्तकाच्या प्रवासाचा एक फक्त भाग आहे.
0: आणि समीक्षक?
1: तो त्या प्रवासाकडे थोडं लांबून पाहतो.
2: लेखक लिहितो, वाचक अनुभवतो आणि समीक्षक त्याचा अर्थ लावतो.
0: आणि या तिघांशिवाय साहित्याचं जग खऱ्या अर्थाने पूर्ण होतच नाही.
2: दादा तुला आठवत का आपण लहान असताना एकच पुस्तक घरात होतं आणि ते वाचण्यासाठी आपण खूप भांडायचो.
0: हो, आणि तुला आधी वाचायचं असायचं.
2: हा कारण मी लहान होते ना.
0: हो, 2 वर्षांनी.
2: पण तरी लहान असणार रे.
1: आणि आता?
0: आता माझ्याकडे पुस्तक आहे, तिच्याकडे तिचं आहे.
2: पण पुस्तकावरून भांडणं संपली.
1: मग आता त्याऐवजी कशावरून भांडता तुम्ही?
0: रिमोटवर
2: आणि मोबाईलच्या चार्जरवर.
1: मला वाटतं या आठवड्यात प्रत्येकानं एक छोटा संकल्प करायलाच हवा.
0: काय? म्हणजे रोज 20 मिनिटं वाचन?
2: चालेल.
1: बघा, पुस्तक किती छोटं असो मोठं असो रोज काही पान.
0: आणि फक्त स्वतःसाठी.
2: कारण वाचनासाठीही वेळ काढावा लागतो.
1: वेळ मिळत नाही असं आपण म्हणतो पण खरं तर वेळ द्यावा लागतो.
0: अरे आपण नात्यांना वेळ देतो ना, ते तसंच आहे पुस्तकांचं.
2: आणि कदाचित पुस्तकांशी असलेलं नातंही तसंच असतं.
0: अरे सुखदाचा मेसेज आहे.
2: काय म्हणते रे?
0: मी अजून 2 दिवस भावाकडे आहे, इथे बाबांच्या जुन्या कपाटात पुस्तकांचा खजिना सापडला आहे. मी मस्त वाचत बसली आहे.
1: बघा बघा बघा, विषय तिकडे सुद्धा पोहोचलाय.
2: तिला विचार कोणतं पुस्तक वाचतेय.
0: विचारलं ना, ती म्हणतेय तुम्हाला परत आल्यावर सांगेन.
1: म्हणजे आपल्यासाठी गृहपाठ तयार राहा.
0: हो, आणि ती आली की पुस्तकावर चर्चा.
2: मग आजच सुरुवात करूया.
1: कोणतं पुस्तक?
0: प्रत्येकाने स्वतःच निवडायचं.
2: पण एक अट.
1: अगं किती अटी घालतेस, एवढ्या तर लग्नातही घालत नसतील.
2: बरं सॉरी, ही अगदी शेवटची अट. हा, आपण पुस्तक वाचताना फोन बाजूला ठेवायचा.
0: मान्य.
1: अर्धा तास
2: किमान.
0: आणि त्यानंतर?
1: त्यानंतर पुस्तकावर गप्पा.
2: म्हणजे पुस्तक आपल्याला पुन्हा एकत्र बसवणार.
0: किती छान आहे ना. काही पुस्तकं आपण एक एकटे वाचतो पण

0: ती आपल्याला माणसांच्या जवळ घेऊन जातात.
1: आणि काही माणसं तुम्हाला सांगतो आपल्याला पुन्हा पुस्तकांकडे घेऊन जातात.
2: म्हणूनच वाचन फक्त अक्षरांचा प्रवास नाही,
0: तो माणसांचा प्रवास आहे,
1: आठवणींचा प्रवास आहे,
2: विचारांचा प्रवास आहे,
0: आणि कदाचित स्वतःला शोधण्याचा सुद्धा.
1: बरोबर, आता हे सगळं बोलून झालं, पण कपाट कोण लावणार आहे?
0: तुला.
1: मी का?
2: कारण त्याचसाठी तुझी वाट आम्ही बघत होतो. तुला कामाला लावायचं होतं आम्हाला.
1: नको बाबा, मी पळतो आता इथून.
0: अरे थांब, जरा चहा पिऊन तरी जा.
1: नको, तुमचा चहा नको मला. तुमच्या चहाच्या बदल्यात कपाट लावायचं नाहीये मला, तुम्हीच लावा. मी पळतो, बाय बाय.
2: अरे पुढच्या आठवड्यात ये, दुसरं कपाट लावूया.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत. मराठी साहित्याची परंपरा अत्यंत समृद्ध आणि विविधरंगी आहे. आजच्या भागात आपण अशा दोन महान साहित्यिकांच्या शब्दसृष्टीचा आढावा घेणार आहोत ज्यांनी आपल्या कसदार आणि चिंतनशील लेखनाने मराठी साहित्यात एक अद्वितीय स्थान निर्माण केलं, आणि ते म्हणजे श्रीनिवास कुलकर्णी आणि दभा धामनसकर. श्रीनिवास कुलकर्णी यांच्या साहित्यातून मानवी भावभावनांचे नाजूक ताणेबाणे, निसर्गाचं सूक्ष्म निरीक्षण आणि अनुभवांची सखोलता अत्यंत प्रत्ययकारीपणे व्यक्त होते. त्यांच्या कलाकृतीमधून त्यांनी समृद्ध केलेल्या ललित गद्याचा प्रवास आपल्या लेखातून उलगडत आहेत डॉक्टर सोमनाथ कोमरपंत. वाचक स्वर आहे दिनेश अडावतकर यांचा.
1: साहित्यप्रेमी रसिकहो नमस्कार. 1960 नंतरच्या कालखंडात सर्वच प्रकारच्या मराठी साहित्याला नवे धुमारे फुटले. नववाङ्मयीन प्रमेय आणि नवसाहित्याचा प्रवाह दृढमूल होऊ लागला. साहित्य, संगीत, चित्रकला अशा सर्वच क्षेत्रात नवपरिवर्तन दिसू लागलं. प्रत्येक लेखक, कवी जुने संकेत मोडून कालप्रवाहानुसार वाङ्मयीन

क्षेत्रात नवा आशय आणि नव्या अभिव्यक्तीच्या वाटा शोधण्याचा प्रयत्न करू लागला. जुन्या भाषेची वळणं आणि वाकण मोडून नवीन प्रयोगशीलता आणण्याचं काम करू लागला. 1960च्या दशकात प्रचलित ललित लेखनाला अशी सहज सुलभ नवं वळण देऊ पाहणारं, कवितेत न मावणारा आशय आपल्या काव्यात्मक अनुभूतीनं ललित निबंधामधून टिपणारं एक ठळक नाव म्हणजे लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी. जुनी पिढी आणि नवी पिढी यामध्ये जीवनमूल्य आणि वाङ्मयीन मूल्य याबाबतीत संघर्ष चालत असतो. त्यातून घडून येणाऱ्या मंथन प्रक्रियेतून नव्या प्रवाहांचा आणि नव्या प्रवृत्ती प्रवाहांचा जन्म होतो. पाश्चात्य जीवनप्रवाह आणि इंग्रजी साहित्य यांचं परिशीलन केलेले प्राध्यापक श्रीपू भागवत यांनी या संक्रमणावस्थेत सत्यकथा मासिकाला नवी रूपकळा प्राप्त करून दिली आणि याच पार्श्वभूमीवर श्रीनिवास कुलकर्णी यांनी लखलखीत नाममुद्रा निर्माण करणाऱ्या डोहचं लेखन सुरू केलं. आत्माविष्कारार्थ निर्माण झालेल्या डोहची साहित्य निर्मिती ही मौलिक स्वरूपाची ठरते. श्रीनिवास कुलकर्णी यांना सृष्टी आणि सृष्टीतील पक्षी प्राणी यांचं कुतूहल वाटतं. त्यांचं हे निरागस कुतूहलच त्यांनी डोह या ललित निबंधात्मक कादंबरीतून शब्दांकित केलं. या अभिनव स्वरूपाच्या यक्षनगरीत नक्की काय काय आढळतं? औदुंबराच्या परिसरात अंकलखोप इथं श्रीनिवास कुलकर्णी यांचा जन्म झाला. हा परिसर त्यांनी रूपरस गंध स्पर्श नाद या संवेदनांसह चैतन्यमय केला. या सृष्टीचित्रणात निरागसपणे नवनिर्मिती करण्याची ओढ होती. अनोखी सौंदर्यदृष्टी कुलकर्णींना लाभलेली होती. वास्तवभूमीवर कल्पनाविश्वात न रमता घट्टपणे उभे राहून ते भवतालाचं सूक्ष्म निरीक्षण करतात. सृष्टीतील अणुरेणू त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. त्यांची संवेदनशीलता इतकी तीव्र आणि उत्कट आहे की जणू काही बालकवींच्या काव्यविश्वात आपण वावरत असतो. आजोबांपासून चालत असलेल्या चित्रकलेचं त्यांनी जाणीवपूर्वक जतन केलं आहे. त्यामुळे ते लेखनातून चित्रमय सृष्टी निर्माण करतात, सृष्टीचं प्रतिरूप आपल्यासमोर ठेवतात. त्या सुकुमार शैलीशी आपण एकरूप होऊन जातो आणि विस्मयानं भारावतो देखील. ही सारी किमया कशामुळे घडत असेल? वडिलांचा चित्रकलेचा वारसा त्यांनी लेखन प्रक्रियेत आणि सुंदर हस्ताक्षरात सामावून घेतला. आईकडून वाचनाचे संस्कार घेतले. औदुंबराचा परिसर त्यांनी अंतचक्षूंनी निहाळला, कारण त्यांचं कुमारवयीन आयुष्य त्याच परिसरात गेलं होतं. त्या समृद्धीचा, त्या गर्भश्रीमंतीचा प्रत्यय त्यांच्या आशयामधून व्यक्त होतो. ते आपल्या व्यक्तिमत्वातील हळुवारपणा कळत नकळत अभिव्यक्तीत मिसळून टाकतात. त्यामुळेच त्यांचा ललितबंध लालित्यानं ओथंबून येतो. शब्द समाधीच लाभलेली असते त्यांना. श्रीनिवास कुलकर्णी यांचे डोह, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख आणि कोरडी भिक्षा हे ललित निबंध संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ही सगळीच पुस्तकं साहित्य रसिकांनी उचलून धरली. सामान्य वाचकांपासून ते समीक्षक, सर्जनशील कवी, लेखकांपर्यंत सर्वांच्याच मनावर डोहने मोहिनी घातली. पु ल देशपांडे यांना तर पद्मसहस्रबुद्धे यांनी काढलेलं डोहचं मुखपृष्ठ एवढं आवडलं की त्यांनी आपल्या दिवाणखान्यात ते दर्शनी भागात ठेवलं होतं. डोहचं अंतरंगही त्यांना भावलं होतं. या ललित निबंध शैलीचं माध्यम जरी गद्याचं होतं तरी काव्यात्म अनुभूतीनं ते ओथंबलेलं होतं. हे शब्दशिल्प अनुभवताना आपल्या अंतःश्रुती जागृत ठेवावे लागतात. आम्ही वानरांच्या फौजा, मृगजळातील यक्षघराला जुन्या जन्मींची माणसं, रात्र दिवाभीतीची, मनातल्या उन्हात वारावाहे ऋणझुणा, शब्दांच्या संध्याकाळी, पाणी, सुसरीचे दिवस आणि चौघडा झणाणे हे सारेच ललित निबंध अत्यंत रमणीय आणि सरस आहेत. या लेखकाच्या भावविश्वात वनस्पती, पशुपक्षी, नदीप्रवाह, त्याचा डोह, त्याच्या सहचर्यानं येणाऱ्या सुसरी, वानर, वड, पिंपळ इत्यादी, वृक्षविशेष, घरातील आप्त आणि परिसरातील माणसं या सर्वांचे तपशील वातावरणाला जिवंतपणा आणतात. या संग्रहाला श्रीनिवासजींनी डोहा पलीकडे हे शीर्षक सुचवलं होतं, पण डोह या शीर्षकात अधिक गहिरेपणा आहे असं श्रीपू भागवतांनी त्यांना सुचवलं. सोन्याचा पिंपळ हा त्यांचा ललित निबंध संग्रह
अनुभूती दर्शनाच्या बाबतीत

0: आगळा वेगळा आहे। अतींद्रिय अनुभवांचं विश्व त्यामध्ये श्रीनिवासजींनी उभं केलं आहे। पाण्याचे पंख या ललित निबंध संग्रहात आपलं घर, घरासभोवतालचा परिसर आणि त्यात वावरणाऱ्या लहान मुलांचं भावविश्व त्यांनी तन्मयतेने रंगवलेलं आहे। कोरडी भिक्षा हा श्रीनिवासजींच्या परिणतावस्थेतील ललित निबंध संग्रह, ज्यामध्ये 1972 ते 1997 या कालखंडात लिहिलेले 16 ललित निबंध आहेत। मानवी वृत्ती प्रवृत्तींचं सूक्ष्म चित्रण यांनी त्यात केलेलं आहे। या साऱ्या लेखन संपदेबरोबरच 1987 पासून त्यांनी मौज वार्षिकाचं अत्यंत निगुतीनं संपादन केलं आणि वाङ्मयीन जगतात मौज वार्षिकाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली। ललित लेखनाच्या प्रचलित पायवाटा मोडून मिताक्षरातून अर्थघन आशय अभिव्यक्त करण्याचं सामर्थ्य जात आहे। साध्या सुध्या अलंकार विरहित छोट्या छोट्या वाक्यांमधून तलम पोत असलेलं अक्षरविश्व ज्यांनी निर्माण केलं, ज्यांची काव्यात्मक अनुभूती वाचकाला आल्हाद देते, बोट धरून त्याला बालपणात नेते, असं अनुभूतीविश्व हे केवळ श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचंच असू शकतं, अन्य कुणाचं नाही।
1: श्रोते हो, द भा धामणसकर यांची कविता अल्पाक्षरी पण अतिशय सखोल आणि चिंतनशील, बडेजाव नसलेली, शांत पण मनाच्या खोलवर ठसणारी, त्यांची शब्दरचना आणि मानवी जगण्याचं तत्वज्ञान यामुळे धामणसकरांचे काव्यसृष्टीतील योगदान अत्यंत वेगळे आणि मोलाचे ठरते। त्यांच्या या साहित्यिक योगदानाचा आढावा घेतला आहे डॉक्टर वैशाली जावळेकर यांनी। वाचक स्वर आहे दिनेश अडावतकर यांचा।
0: साहित्यप्रेमी श्रोते हो, नमस्कार। 1980 दशकातील द भा धामणसकर हे एक महत्वाचे मानले गेलेले कवी आहेत। वाङ्मयाच्या इतिहासात धामणसकर यांचा समावेश ग्रामीण कवींमध्ये केलेला आढळतो। रूढार्थानं ज्याला ग्रामीण वास्तव म्हटलं जातं, त्या वास्तवाचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष संदर्भ त्यांच्या कवितेला नाही। ग्रामीण कृषी संस्कृतीशी निगडीत असं वास्तव धामणसकरांच्या कवितांमधून प्रकटत नाही हे नमूद करायला हवं। मात्र ग्रामीण स्थलावकाशाशी संबंधित निसर्ग हा घटक त्यांच्या कवितांमधून वारंवार वेगवेगळ्या रूपात अवतरलेला आहे। 1980 काळात अतिवृष्टी, दुष्काळ, पीक नासाडी अशा नैसर्गिक आपत्तींनी ग्रामीण कवींचं भावविश्व भरडून निघालं होतं। पण धामणसकर यांच्या कवितेतून प्रकटलेला निसर्ग आक्रमक नाही, तो माणसाशी जवळकीचं नातं सांगतो। निसर्गातील विविधता आणि त्या विविधतेशी माणसाचं असलेलं अद्वैती नातं त्यांच्या कवितांच्या चिंतन मननाचा विषय दिसतं। द भा धामणसकर यांची कविता प्रामुख्यानं मौज, दीपावली, गंधाली, कालनिर्णय, सांस्कृतिक, कवितारती अशा अंकांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या। 80 दशकात प्राक्तनाचे संदर्भ या संग्रहाद्वारे त्यांची कविता रसिकांसमोर आली। त्यानंतर बरेच काही उगवून आलेले हा त्यांचा दुसरा संग्रह जवळपास 27 वर्षांनी म्हणजे 2009 प्रकाशित झाला आणि तिसरा कविता संग्रह भरून आलेले आकाश 2016। त्यांचे तीनही कविता संग्रह मौजेने प्रकाशित केले आहेत। तीनही संग्रह मिळून जवळपास त्यांच्या 250 कविता आहेत। प्राक्तनाचे संदर्भ या संग्रहात 1957 ते 1981 या कालावधीत लिहिलेल्या 101 कविता आहेत। यावरून एक गोष्ट लक्षात येते की धामणसकर बहुप्रसव कवी नाहीत। चिंतनात्मकता आणि सौंदर्यात्मक अनुभवदृष्टी यांचं रसायन त्यांच्या कवितेत एकरूप झालेलं दिसतं। भौतिक विश्व आणि कवीचं अंतर्मन, सभोवताल आणि भव्य दिव्य असा निसर्ग अशा दुहेरी पातळीवर त्यांची कविता वाचकांशी संवाद साधते। निसर्ग हा त्यांच्या कवितेमध्ये श्वासोश्वासासारखा वाहतो। प्रेम करणं ही माझी उपजत प्रेरणा आहे। मी करतो प्रेम झाडांवर, पक्ष्यांवर, आकाशावर, उन्हावर, चांदण्यावर आणि माणसांवर देखील। त्यांच्या कवितेतील अनुभव विश्व निसर्गाविषयी जसं कथन करतं, तसंच ते निसर्ग आणि माणूस यामधील परस्पर सौहार्दाची गरज व्यक्त करतं। कुणा एकीच्या केसातील अनंताचे फूल पाहून तिच्या अंगणात अनंताचं झाड असेल

म्हणतात, उत्तुंग इमारतीच्या डांबरी रस्त्यांच्या या अद्ययावत महान शहरात तुम्ही किती एकनिष्ठपणे मातीची होऊन राहिलात। जमेल तिथे तिठ्या तिठ्यावर इमारती इमारतीमधल्या मोकळ्या जागेत मातीचे मौन सामर्थ्य उभे केलेत। मानव आणि निसर्ग यांच्या अतूट नात्यावर भाष्य करणारे कवी धामणसकर मानवी नातेसंबंध आणि सामाजिक संदर्भांविषयी थेटपणे बोलतात। उदाहरणार्थ, आई गंगेची एक बारीकशी धार, दुराव्यानंतर दिवंगत प्रिय मित्रासाठी आजीचा नातू या कवितांचा उल्लेख करता येईल। आई या कवितेत, आई कधी गेली आठवत नाही, सर्व आठवणी ती आल्याच्याच आहेत, अशी अनोखी सुरुवात करून आई आणि तिचे अपत्य या दोघांमधील सहृदयता वाचकाच्या भावविश्वात रचली जाते। गंगेची एक बारीकशी धार या कवितेत प्रतिकात्मक रीतीनं माणसाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देताना कर्तव्यपूर्तीच्या परिणामांकडे ते लक्ष वेधून घेतात। दुराव्यानंतर या कवितेमधील रक्तसंबंधात येणाऱ्या दुराव्याविषयी धामणसकर मनन चिंतन करताना दिसतात। घर मध्ये मुलगी आणि बाप, दुराव्यानंतर मध्ये आई मुलगी आणि पत्रोत्तर मध्ये मुलगी कुटुंब यामधील भावनिक दुराव्यावर भाष्य करताना दिसतात। या तीन कवितांमधून आत्यंतिक भावुक होत कवी नात्यांविषयी गंभीरपणे बोलतो। कौटुंबिक नात्यांमधील परस्पर सहकार्य, परस्पर सौहार्द हे निकोप समाजरचनेसाठी अत्यावश्यक असतं। एका अर्थानं राष्ट्राच्या निकोप उभारणीसाठी या प्रकारचं कौटुंबिक सहकार्य पायाभूत ठरत असतं हे लक्षात घेतलं म्हणजे मग प्रस्तुत कवितेतून प्रकटलेले भावविचार हे उद्बोधक वाटतात। घर या कवितेत प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे ते अभिव्यक्त होतं। कनिष्ठवर्गीय मुलीला स्वतःचा संसार थाटण्यासाठी स्वतःचं वेगळं घर हवं आहे, पण ते तिला घेता येत नाही। महानगरांमध्ये स्वतःला हवा तसा निवारा मिळवणं तर शक्य नाहीच, पण किमान निवाऱ्याची गरज भागवण्या इतका निवारा मिळावा यासाठीची धडपड त्या व्यक्तीला हतबल बनवते। इतकंच नाही तर नात्यांमध्ये दुरावाही निर्माण करते। नात्यांमधील हा दुरावा व्यक्तिगत स्वभावधर्मापायी निर्माण झालेला नसून त्यामागे आर्थिक कारणंही आहेत हे लक्षात घेतलं म्हणजे कवितागत मी वर्गीय भेदांविषयी सतर्क असल्याचं म्हणता येतं। दुराव्यानंतर आणि पत्रोत्तर या दोन कवितांमधून व्यक्त झालेल्या नातेसंबंधातील दुराव्यामागे व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाज नियम यामधील द्वंद्व आहे। विशेष म्हणजे नातेसंबंधात व्यक्तीपेक्षा समाज नियम चौकटींना विशेष स्थान प्राप्त होतं हे वास्तव धामणसकर यातून अधोरेखित करतात। माणसातील दुरावा हा महानगरीय जीवनाचा भाग कसा झाला आहे याची नोंद शहर आणि शहरातील माणसे या त्यांच्या कवितेतून अनुभवास येतं। भरून आलेले आकाश या कविता संग्रहातील शहरातील भेटी या कवितेत शहरातील माणसांमधली परस्परांमधील गुंतवणूकच कशी हरवली आहे हे धामणसकर यांची कविता टिपते। उत्तराशी देणे घेणे नसणारे प्रश्न विचारून आम्ही शहरातील अचानक भेटी साजऱ्या करीत असतो। फार जवळ जायचं नाही व अगदी अनोळखीही राहायचं नाही अशी कसरत। याच संग्रहातील नेहमीच असे होते या कवितेत शहरी माणसांच्या व्यवहारवादी भूमिकेचा विषाद व्यक्त झालेला आहे। प्राजक्ताची फुले गोळा करताना म्हणालो, प्राजक्ताची फुले गोळा करताना म्हणालो, फारच कमी होत आहेत फुलं दिवसेंदिवस। ते तसे कोणासाठीच नव्हते, तरी जवळ उभा असलेला परिचित ज्येष्ठ भक्त मला वास्तवाचं ज्ञान द्यायची जबाबदारी स्वीकारून म्हणतो, तुमच्याकडे देव असे किती आहेत, त्यांना पोरून उरतील इतकी फुले अजून आहेत, झाड चांगले गदगदा हलवून तर पहा। माझे नेहमीच असे होते आणि काही कमालीचे व्यक्तिगत अतोनात सामाजिक होते। एखादी परिस्थिती, वैयक्तिक अनुभव सांगत सांगत सहज वाटणारी अभिव्यक्ती अचानक चमत्कृतीपूर्ण अशी कलाटणी घेते आणि अनपेक्षित असं सामाजिक भाष्य करणं अशी धामणसकर यांच्या कवितेची धाटणी वाचकाला जाणवते आणि ती अर्थात भावते देखील। धामणसकरांच्या कवितेतील शहरी आजोबा ज्यांची नाळ मातीशी जोडलेली आहे ते निसर्गाशी असलेली आपली बांधिलकी नातवाच्या हाती सोपवतात। आजोबा नातवाला घराबाहेर नेतात, कटाक्षाने

0: झाडं, फुलं, पक्षी, आकाश इत्यादी उन्हाच्या संदर्भाशी दाखवतात, तेव्हा तोही पर्युत्सुक डोळ्यांनी सारे पाहत राहतो. आजोबा निसर्गाला साकडे घालतात की वारसा हक्काने जणू त्याला कुठेच कधीच एकटं वाटणार नाही, एवढं मात्र बघा. मानवी जीवनातील असंख्य समाज निसर्ग संबंध धामणसकर त्यांच्या कवितेतून रेखत जातात. निसर्ग हा कवीच्या मनात सकारात्मक जीवन जाणीव पेरतो. जे कृष्णमूर्ती यांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव धामणसकरांच्या कवितेत प्रतिबिंबित होतो. जिथे माणूस आणि निसर्ग यांच्यातील अद्वैत अनुभवणं हीच आत्मदर्शनाची एक अद्भुत जाणीव आहे, आणि अशी आत्मदर्शनाची जाणीव ही करुणेची रुजवण करते. मानवजातीविषयक कळवळ्याची प्रेरणा धामणसकरांच्या कवितेत जागोजागी विखुरलेली आहे. भोवताली निसर्गाचा अमानुष विध्वंस घडत असताना सृजनशील वाचकाच्या मनात सौंदर्याचं, परिपक्वतेचं आणि कारुण्याचं बीज पेरण्याची क्षमता असलेली द. भा. धामणसकर यांची कविता सहज, सोपी आणि मनाला स्पर्शणारी आहे. त्यांनी आपली कवितेविषयीची जाणीव भरून आलेले आकाश या संग्रहात व्यक्त केली आहे. ते म्हणतात, कविता लिहायची म्हणजे भक्ताची लीनता घेऊन सत्याच्या म्हणजेच देवाच्या अधिक जवळ जाण्याची संधी स्वीकारायची. सत्यातच वस्तीला असलेल्या शिवाचा, सुंदराचा साक्षात परिचय होण्यासाठी प्राणच जणू पणाला लावायचे. परिचय होण्यासाठी प्राणच जणू पणाला लावायचे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण साहित्य सौरभ या कार्यक्रमात श्रीनिवास कुलकर्णी आणि द. भा. धामणसकर यांच्या साहित्याचा आढावा घेणारा आठवणीतील पानं हा विशेष कार्यक्रम ऐकला. या कार्यक्रमासाठी लेखन केलं होतं डॉक्टर सोमनाथ कोमरपंत आणि डॉक्टर वैशाली जावळेकर यांनी. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं उमा कुलकर्णी यांनी. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। संगीतकार राम कदम यांच्या लावण्यांवर आधारित आजचा 21वा भाग, राम कदम यांच्या जीवनामध्ये घडलेले किस्से आणि गाण्यांच्या आठवणी आपण जाणून घेत आहोत। गेल्या भागामध्ये आपण ऐकलंच की गदी माडगुळकर आणि राम कदम यांची मैत्री बरीच जमली होती, अनेक वेळेला त्यांच्या गप्पा टप्पा होत असत। अशाच गप्पा चालू असताना गदी माडगुळकरांनी राम कदमांना आकाशवाणीतलाही एक किस्सा सांगितला। गीत रामायणाचा तो काळ होता। कुठलं गीत कसं लिहिलं, एखादी चाल लावताना काय काय घडलं इत्यादी अनेक गमती जमती ते सांगत होते। त्याच वेळेला गदी माडगुळकर राम कदमांना म्हणाले, बरं का राम, अरे गीत रामायणामध्ये राम जन्मावरचं एक गाणं मला लिहायचं होतं। रात्री जेवण झाल्यानंतर मी ते गाणं लिहायला बसलो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याचं रेकॉर्डिंग करायचं होतं, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मला ते गाणं रात्री लिहून काढायचं होतं। गदी माडगुळकर टेबल खुर्ची घेऊन बसले, गीत लिहायला घेतलं, पण काही केल्या ते गाणं मनासारखं काही कागदावर उतरत नव्हतं। एक दोन तीन ओळी कागदावर लिहायच्या आणि तो कागद पुन्हा गुंडाळा करायचा आणि कोपऱ्यात टाकून द्यायचा, पुन्हा नवीन कागद घ्यायचा, पुन्हा दोन ओळी लिहायच्या, पुन्हा त्या कागदाचा चोळामोळा करायचा आणि कागद कोपऱ्यामध्ये टाकून द्यायचा। मध्यरात्र उलटून गेली। गदिमांच्या पत्नी म्हणजे विद्याताई टेबलाच्या बाजूलाच बसूनच झोपल्या होत्या आणि गदिमांचं एकीकडं गीतलेखन चालू होतं। थोडंसं कागदावरती लिहायचं, त्याचा बोळा करायचा आणि बाजूला टाकून द्यायचं। असं करता करता रात्रीचे 2 वाजले। 2 वाजण्याच्या सुमाराला विद्याताईंना जाग आली। त्यांनी उठून बघितलं तर गदी माडगुळकर खुर्चीवर बसून लिहित आहेत, पण सगळी खोली मात्र कागदाच्या बोळ्याने भरून गेलेली आहे। ते बघितल्यावर विद्याताई म्हणाल्या, काय हो, अजूनही गाणं लिहित आहे तुम्ही? आज गाणं लिहायला एवढा त्रास का होतोय तुम्हाला? त्यावेळेला गदिमा मिश्किलपणे म्हणाले, अगं राम जन्मावरचं गाणं लिहायचंय ते। कुणा गजानन दिगंबर माडगुळकराचा जन्म नाहीये तो, साक्षात प्रभू रामचंद्रांचा जन्म होण्यावर म्हटल्यानंतर गाणं लिहायला एवढा तरी त्रास होणारच ना। अशा काहीतरी गमती जमती आणि किस्से गाण्याच्या वेळेला घडायचे आणि गदिमा राम कदमांना असे किस्से आवर्जून सांगायचे। चला आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ईर्षा चित्रपटातलं एक गाणं ऐकूया आणि त्यानंतर या चित्रपटाविषयी बोलूया।

श्रोतेहो, मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध नायक ज्याचा मराठीतील देवानंद म्हणून उल्लेख केला जातो, त्या सूर्यकांत यांनी निर्मिती क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं. ईर्षा नावाच्या चित्रपटाची ते निर्मिती करत होते. वास्तविक त्यांच्या स्वतःच्या घरची परिस्थिती फार चांगली नव्हती, ओढाताणच होत होती. तरीही त्यांनी ईर्षेनं हा चित्रपट निर्माण केला आणि त्याचं संगीत राम कदमच तयार करत होते. रेकॉर्डिंगच्या मुहूर्तासाठी सूर्यकांत यांना आशाताईंचा आवाज हवा होता. आशाताईंना देखील मुहूर्ताला बोलवा असं ते सांगत होते, पण आशा भोसले त्यावेळेला फार बिझी असल्यामुळं त्या मुहूर्ताला येणं अवघड होतं. पण दैव अनुकूल असलं की सारं काही होतं असं म्हणतात, आणि खरोखरच आशाताई मुहूर्ताला आल्या देखील गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं, आशाताईंना मानधन दिलं गेलं, पावती झाली. एवढ्यात कुणाच्या तरी बोलण्यावरून आशाताईंना समजलं की चित्रपटाचे निर्माते स्वतः सूर्यकांत आहेत. हे लक्षात येताच त्यांनी ते पैसे लगेच परत केले. सूर्यकांत यांनी आशाताईंना मानधन घ्या म्हणून विनंती केली, पण आशाताई म्हणाल्या ही नव्या वर्षाची भेट आहे आणि तो 1978 सालचा जानेवारीचा पहिला आठवडा होता. केवळ आशाताईंना सूर्यकांत यांच्या घरची परिस्थिती माहीत होती म्हणून त्यांनी काहीही पैसे न घेता या चित्रपटातली गाणी गायली. आणखीन एक गाणं आपण ऐकूया.

अभिनेते आणि निर्माते सूर्यकांत एकदा गाणं रेकॉर्डिंग करायचं होतं त्यांना, पण रेकॉर्डिंग रूम बुक करण्यासाठी पैसे कमी पडत होते. मग त्यांनी सुलोचना लाटकर यांच्याकडे शब्द टाकला. सुलोचनाबाई म्हणजे मराठी कलावंतांचं मदत मागण्याचं हक्काचं ठिकाणच होतं. त्याही अगदी मनापासून सगळ्यांना मदत करत असत. त्यांनी सूर्यकांतना देखील त्या काळामध्ये आवश्यक ती मदत केली. ईर्ष्या चित्रपटामध्ये जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली 6 गाणी होती, पण वैशिष्ट्य म्हणजे 6 च्या 6 गाणी मराठीतले वेगवेगळे जे गीत प्रकार होते त्यावर आधारित होती. म्हणजे एक वासुदेव गीत होतं, कीर्तन रूपी एक गाणं होतं, एक झगडा होता, एक लावणी होती, एक नागपंचमीचं गाणं होतं, एक भिकारी आणि एक भावगीत, असे सगळे गीत प्रकार या चित्रपटामध्ये त्यांनी घेतले होते. त्यातलं ध्रुववाळाचं कीर्तन सुधीर फडके यांच्याकडून राम कदम यांनी गाऊन घेतलं होतं. गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं आणि सुधीर फडके देखील मानधन घ्यायला तयार होईना. त्यांनी स्पष्ट सांगितलं, मी निर्माता असताना सूर्यकांतनं आमची कधीच अडवणूक केली नाही, उलट इतकं सांभाळून घेतलं की ते मी कधीच विसरू शकणार नाही. आणि मग सूर्यकांत निर्माता असताना मी गाण्याचं मानधन कसं घेऊ? परंतु सूर्यकांत यांनी फारच आग्रह केल्यानंतर त्यांचा मान म्हणून सुधीर फडके यांनी त्या गाण्याचं मानधन म्हणून फक्त 1 रुपया घेतला. एवढे कलावंतही मोठे होते आणि त्यांचं मनही मोठं होतं. यानंतरची कलावंतीण चित्रपटातली लावणी आपण ऐकणार आहोत. ती उषा मंगेशकर आणि सहकार्यांनी गायलेली आहे. रात झुरती या चंद्रासाठी गं.

0: सूर्यकांत चित्रपट काढतायत, आशा भोसले, सुधीर फडके, सुलोचनाबाई ही मराठी मंडळी त्यांना मदत करतायत, हे सगळं बघून मराठी कलावंतांनाही आनंद झाला. त्यांनी सूर्यकांत यांचं कौतुक केलं. ईर्ष्याचं शूटिंग भेडसगाव इथं झालं. तिथल्या नलगे यांनी देखील सूर्यकांतांना खूपच मदत केली. ईर्ष्याच्या चित्रीकरणामध्ये थोडी दिरंगाई व्हायला लागली, अडचणी यायला लागल्या. तेव्हा कुणीतरी सूर्यकांतला त्यांनी केलेल्या नवसाची आठवण करून दिली. त्यांनी तासगावच्या गणपतीला चांदीचे डोळे वाहून नवस पूर्ण केला अशी ही एक आठवण राम कदमांनी लिहून ठेवलेली आहे. आणि त्यानंतर ईर्ष्या चित्रपट लगेच पूर्णही झाला. कलावंतीण चित्रपटातच कसा उचकीनं घातला पिंगा ही अतिशय गाजलेली लावणी उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली आहे, तीच आपण ऐकूया.
1: मध्यानरातीला एकाएकी उचकी लागली बाई, पाणी प्याली साखर खाल्ली तरी ती थांबली नाही. अशा येळला आठवण काढू.

चित्रपटाने जबरदस्त मार खाल्ला. चेलाराम भाटिया यांना आर्थिक फटका सहन करावा लागला, पण त्यांचं मराठीवरचं प्रेम पाहून राम कदम भारावून गेले. आणि त्याच वेळेला ते त्यांना म्हणाले, तुमच्या पुढच्या चित्रपटाचं संगीत मी पैसे न घेता करीन. आणि त्यांनी तो शब्द पुढे पाळला देखील. श्रोतेहो, आता शोभा गुरुटो यांनीच गायलेली जगदीश केवडकरांची रचना आपण ऐकूया, कलावंतीणी या चित्रपटातली.

0: हलू हलू गुरुवा हो पिकल्या पानाचा आहो पिकल्या पानाचा देत की हो पिरुवा पिकल्या पानाचा।
1: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला। अभिराम सराफ आपला निरोप घेतोय, नमस्कार।

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजता आहेत. आता आमची दुसरी सभा सुरू करीत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी. नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशाच्या पश्चिमेकडच्या 5 राज्यांमधून मालवाहतुकीसाठी समर्पित रेल्वे मार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 टप्प्याचं लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मालवाहतुकीला समर्पित असलेल्या या मार्गाच्या 3 टप्प्यात उंबरगाव ते सफाळे या राज्यातल्या लोहमार्गाचा समावेश आहे. उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरात या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे. राज्यात नोकरभरती खेळाडूंच्या आरक्षणाबाबत सुरक्षित आरक्षण धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. त्यानुसार यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठीच्या 5% आरक्षणाबाबत सुधारित धोरण लागू होईल. त्यामुळे याबाबत यापूर्वीचे सर्व शासन निर्णय, शासन शुद्धीपत्रकं, परिपत्रकं, पत्रं रद्द होतील. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत पुरुषांच्या पॅरा रिकव्हर दुहेरीच्या अंतिम फेरीत हरविंदर सिंह आणि विजय सुंडी यांनी स्लोवाकियाच्या खेळाडूंना हरवून सुवर्णपदक मिळवलं. तर कंपाऊंड प्रकारात तोमर कुमार आणि श्यामसुंदर स्वामी यांनी इराकच्या तिरंदाजांचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 555 अंकांची घसरण झाली आणि तो 75,578 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 144 अंकांची घसरण नोंदवत 23,635 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झालेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज महेश राव यांचं व्हायोलिन वादन आपल्याला ऐकवत आहोत. महेश राव यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग भीमपलास विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी केलेली आहे. ऐकूया महेश राव यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग भीमपलास.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात महेश राव यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकलं. राग भीमपलास यांना तबला साथ होती मिलिंद जोशी यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. श्रोतो, आज रात्री 10 वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन आपण ऐकणार आहात. माज खमाज ठुमरी आणि कजरी आपण ऐकत आहात. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे ठीक 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी.

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. मंडळी, ह्या बालकवींच्या पंक्ती म्हणजे श्रावणाचं सुरेख वर्णन. श्रावणाचं स्वागत करताना मनात एक वेगळंच समाधान असतं. आषाढ संपून श्रावण आला की निसर्गात जसा गंध दरवळतो तसाच आपल्या संस्कृतीत भक्तिरस दरवळायला लागतो. श्रावण सरी म्हणजे नुसता पाऊस नाही, ती आपल्या परंपरेची, श्रद्धेची आणि आस्थेची सर आहे. या सरी आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मुळांशी जोडतात. श्रावण महिना म्हणजे पंचांगानुसार श्रवण नक्षत्र असलेला एक शुभ महिना, पावसाळ्याचा मध्यबिंदू. शेतकरी याच महिन्यात आपल्या पिकांची काळजी घेतो तर घराघरात सणांची रेलचेल सुरू.

करते। श्रावणातला प्रत्येक दिवस हा केवळ धार्मिक नसतो, तर तो आरोग्य, सामाजिक एकता, निसर्ग संवर्धन आणि कुटुंब संस्कार घेऊन येतो। श्रावणातली पहिली सर आली की मातीचा गंध मनात शिरतो। ह्या दिवसात प्राचीन काळी वर्षावास ही संकल्पना प्रचलित होती। साधू संन्यासी 4 महिने एका जागी थांबत, प्रवचन करत, समाज प्रबोधन करत, श्रावण हा त्याचा मुख्य भाग होता। ह्याच काळात संतांनी अनेक प्रवचन, अभंग आणि ओव्या रचल्या, त्यामुळे श्रावण हा आध्यात्मिक उन्नतीचा काळ मानला गेला। वास्तविक पाहता श्रावणातले उपवास ही प्रथा केवळ धार्मिक नाही, हा काळ म्हणजे संसर्गजन्य रोगांचा। म्हणून आहारात सात्विक पदार्थ, उपवास, फळ, दुग्ध पदार्थ यांचा समावेश ठेवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा उद्देश। मंडळी, श्रावणात सोमवाराला फार महत्व आहे। श्रावणातील सोमवारी भगवान शंकराची पूजा करणं ही हजारो वर्षांची परंपरा। यामागे एक कथा आहे। समुद्र मंथनात हलाहल म्हणजेच विष निघालं ते कोणालाच पचवता आलं नाही। शेवटी भगवान शिवानं ते प्राशन केलं आणि त्यांच्या घशात ते स्थिरावलं, म्हणून त्यांना निळकंठ म्हणतात। हा प्रसंग श्रावण महिन्यात घडला असं मानलं जातं आणि तेव्हापासूनच श्रावणी सोमवारी शिवभक्त हे त्यांच्या आराध्य देवतेची उपासना करून त्यांची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतात। मित्रांनो, श्रावण म्हटलं की सण उत्सव हे आलेच, त्यातलाच पहिला सण तो म्हणजे नागपंचमी। श्रावणातली नागपंचमी या दिवशी नागदेवतांची पूजा केली जाते। महाराष्ट्रात घराघरात नागाचं चित्र गंधाने रेखाटून त्यावर दुर्वा, दूध, फुलं वाहिली जातात। इतकंच नाही तर गावाकडे अजूनही महिला वारुळाजवळ जाऊन नागाची पूजा करतात। या दिवशी नागाच्या कथा ऐकल्या जातात आणि नागपंचमी साजरी केली जाते। तसंच या दिवशी नेवऱ्या, पातोळ्या यासारखा नैवेद्य बनवला जातो।

मंडळी, श्रावणातल्या पौर्णिमेला सुद्धा महत्व आहे. या श्रावणातल्या पौर्णिमेलाच आपण नारळी पौर्णिमा म्हणतो. कोकणात आणि पश्चिम किनारपट्टीवर नारळी पौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. कोळी बांधवांचं नववर्ष म्हणून याकडे पाहिलं जातं. समुद्राला नारळ अर्पण करून कोळी बांधव समुद्रात उतरतात. समुद्र हे त्यांच्या उपजीविकेचं साधन आहे आणि नारळी पौर्णिमा हा समुद्र पूजनाचा दिवस म्हणून मानला जातो. नारळ हे फळ सर्वार्थानं शुभ मानलं जातं. त्यात पाणी, गोडवा आणि त्रैतीय तत्व असतात. पावसामुळे बंद असलेलं मच्छीमारीचं काम हे नारळी पौर्णिमेनंतर सुरू केलं जातं. या कामाचा श्री गणेशा करताना ते समुद्राला नारळ अर्पण करतात आणि त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतात. मंडळी, या नारळी पौर्णिमेसोबतच लागून जो सण येतो तो म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणजेच बहीण भावाच्या पवित्र नात्याची आठवण आणि ठेव. श्रावणातला रक्षाबंधन हा सण फक्त भाऊ बहिणीचं नात्यापुरता मर्यादित नाही, तर तो रक्षण या भावनेनं साजरा केला जातो. रक्षा म्हणजे रक्षण करणं आणि बंधन म्हणजे भावा बहिणीच्या नात्यातला गोडवा, तिखटपणा, कडवटपणा ह्या एकूण सगळ्याच गोष्टी, सगळ्याच बाबी या सणाला साजरा केल्या जातात आणि या नात्याची वीण घट्ट केली जाते. मंडळी, श्रावण म्हटलं की सगळ्यात जास्त लगबग असते ती स्त्रियांची, कारण मंगळागौर हा सण तेव्हा येतो. मंगळागौर म्हणजे नवीन सून, विवाहित स्त्रियांसाठी आनंदाची पर्वणी. रात्री फुगड्या, झिम्मा, गायन, ओव्या म्हणणं या माध्यमातून स्त्रियांना समाजात अभिव्यक्त होण्याची आणि एकमेकींच्या सानिध्यात जीवन अनुभवण्याची संधी मिळते. मंगळागौर म्हणजे केवळ पूजा नाही, तर ती स्त्री सामर्थ्य आणि सृजनशक्तीचं रूप आहे. मित्रांनो, श्रावण हा खऱ्या अर्थाने सगळ्या सणांना सामावून घेतो आणि श्रावणातला आणखी एक आणि फार फार जवळचा सण म्हणजे गोकुळाष्टमी, गोपाळकाला. गोकुळाष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म साजरा होतो. मध्यरात्री जन्मकथा, झोपाळा, आरती या वातावरणात गोपाळकाला हा सामूहिक उत्सव आपण साजरा करतो. यामध्ये दही, दूध, पोहे, साखर, तूप इत्यादी गोष्टी मिसळून काला हा पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य श्रीकृष्णाला अर्पण केला जातो. आणि दुसऱ्या दिवशी गल्लोगल्ली वेगवेगळी गोविंदा पथकं बाहेर पडतात आणि दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

मंडळी एकूण काय तर श्रावण म्हणजे नुसता महिना नाही तर तो आपल्या संस्कृतीचं हृदय, श्रद्धा, निसर्ग, समाज आणि आरोग्य याचं एक सुंदर संमेलन. प्रत्येक सणामागे असलेल्या कथा, परंपरा आणि जीवनशैली आपल्याला एक नवा दृष्टिकोन देतात. आज या पावसांच्या सरीत भिजताना आपणही पुन्हा आपल्या संस्कृतीच्या मुळाशी जाऊन एकदा ती स्नेहाने समजून आणि अनुभवून जगायला शिकूया. मंडळी, ह्या श्रावणाच्या सरी आपल्याला कायमच मनाला आनंद देऊन जातात. अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, वेगवेगळ्या विषयांवर माहिती शेअर करायची आहे, पण आता घड्याळ खुणावतंय त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युवावाणी आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता.

प्रसार भारतीच्या वेव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आणि 6:05 इंग्रजी समाचार हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र. ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. ठीक 6 हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून.

प्रसार भारतीच्या वेळेस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 आणि 32 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.

0: श्रोतेहो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आज ऐकूया ज्येष्ठ नागरिक आणि उतारवयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी या विषयावर केंद्रीय स्वास्थ्य सेवा विभागाचे आयुर्वेद प्रमुख चिकित्सक डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विनायक मोरे.
1: अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात रसिको आपलं स्वागत. आज कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केले डॉक्टर बालाप्रसाद रामेश्वर बडायले यांना. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ज्येष्ठ नागरिकांनी उतार वयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी हा आपला आजच्या मुलाखतीचा विषय आहे. डॉक्टर बालाप्रसाद बडायले आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत.
2: नमस्कार.
1: नमस्कार. सुरुवातीला डॉक्टरांचा परिचय थोडक्यात आपण करून घेऊयात. डॉक्टर आयुर्वेदातील MD आहेत, PhD आहेत आणि केंद्रीय आरोग्य सेवा विभाग म्हणजेच मुकुंदनगरच्या CGHS या ठिकाणी आयुर्वेद चिकित्सा प्रमुख म्हणून या पदावरती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि नांदेडच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातून त्यांनी MD आणि PhD ची डिग्री प्राप्त केलेली आहे आणि विद्यापीठामध्ये ते सर्वप्रथम आलेले आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांना सहयोगी प्राध्यापकाचा अध्यापनाचा जवळपास 10 वर्षाचा अनुभव आहे आणि राष्ट्रीय तसंच जागतिक परिषदांमध्ये परिसंवादामध्ये त्यांचा सहभाग आहे. याच क्षेत्रातलं त्यांचं संशोधन आणि लेखन तसंच स्वस्थ जीवनशैली सार या शीर्षकावरचं त्यांचं पुस्तक देखील प्रकाशित झालेलं आहे. आणि डॉक्टर आज आपल्या मुलाखतीचा विषय आहे तो उतार वयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी. एक तज्ज्ञ म्हणून या बाबत आपल्याला आम्ही या आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना आपलं वयोवर्धन किंवा आपलं आरोग्य जर उत्तम राखायचं असेल तर लंघन किंवा उपवास त्यांनी करावा का किंवा दीर्घायुष्य बनण्याचा उपवासाशी काही संबंध आहे का किंवा हा मूलमंत्र म्हणता येईल का आपल्याला?
2: होय होय. तर खरंच सांगतो तर याच्यामध्ये नाही 2016 चं एक

0: नोबेल पारितोषक ओशिनोरू ओशुमी या जपानी सेल बायोलॉजिस्टला मिळालेला आहे. थोडक्यात सांगतो की त्यांनी असं शोध केलेला आहे की जेव्हा आपण उपवासी अवस्थेमध्ये राहतो तेव्हा ऑटोफेजी म्हणजे स्वतःचे सेल्स आहे, स्वतःचे काही खराब गोष्टी या खातात आणि त्याच्यामुळे चांगल्या गोष्टीचं पुनर्निर्माण व्हायला मदत होते. म्हणजे कचऱ्याचा निचरा करण्यासाठी उपवास हा योग्य प्रमाणामध्ये महत्वाचा असतो. तर त्या उपवासामुळे आपली म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वाढतं, चयापचयामध्ये सुधार होतं, न्यूरोलॉजिकल म्हणजे आपल्या मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी ते सुधारण्यासाठी महत्वाचं असतो. पण ही गोष्ट सरसकट सगळ्यांनाच लागू होत नाही. आपली वैद्यकीय स्थिती काय आहे, आपल्याला कुठलं आजारपण आहे यावर उपवास आणि उपवास किती दिवस करायचा, छोटा करायचा की मोठा करायचा, ह्या गोष्टी वैद्यकीय याच्यामध्ये सल्ल्यामध्ये करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आजकाल फेमस जे होत आहे ते इंटरमिटियंट फास्टिंग, म्हणजे 16 तास काही खायचं नाही आणि 8 तासाच्या इंडोमध्ये खायचं. तर ह्या गोष्टी ह्या उपवास आणि वृत्त वैकल्य आपल्याकडे जे केले जातात खरंच त्याच्यामध्ये एक शास्त्रीय तथ्य आहे. आणि उपवास हा दीर्घायुष्य येण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. काही प्रकारच्या उंदरांवर पण असे प्रयोग झालेले आहेत की ज्या उंदरांना म्हणजे सतत खायला दिलंय आणि ज्या उंदरांना हे काही काही ड्युरेशन नंतर खाली दिलं तर ज्या उंदरांना हे रेस्ट्रिक्टेड फीडिंग दिली किंवा काही उपवासी मारून त्यांना खायला दिले ते उंदर हे जास्त जगलेत. म्हणजे सर्व हे शोध हे उपवासाच्या दृष्टीनं पॉझिटिव्हली अँगल जात असतात. तरी पण हा कोणी करायचा का कोणी नाही करायचा एकदा वैद्यकीय सल्ला पर्सनल व्यक्तिगत याच्यामध्ये घेणं आवश्यक आहे.
1: बर बर, अतिशय उत्तम आणि छान अशी माहिती डॉक्टर बालाप्रसाद बडायले आपल्याला देत आहेत. श्रोत्यांच्या वतीनं यानंतर थोडंसं असं विचारायचं होतं की ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भामध्ये काही व्यायाम करायचे असतील तर कोणते व्यायाम त्यांनी करावेत आणि आपलं आरोग्य किंवा आपले आजार लक्षात घेऊन कशा पद्धतीचा त्यांचा व्यायाम असावा याबाबत तज्ञ म्हणून तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: अगदी महत्वाचा प्रश्न आहे सर. व्यायाम व्यायामाला व्यायाम स्थैर्य करणं म्हटलेलं आहे. म्हणजे शरीर आणि मनाला जर स्थिरीकरणासाठी जर कोणती जर गोष्ट असेल तर व्यायाम आहे. व्यायाम क्लेश सहत्व म्हणजे बाहेरचं क्लेश सहत्वाची कॅपॅसिटी पण व्यायामानं वाढतं. अगोदरच आपण बदलांमध्ये बोललो की ज्येष्ठ नागरिकांमध्ये सारकोपिया म्हणजे मसल वेस्टिंग वगैरे या टाईपचे होत असते तर हे मसल लॉस कमी करण्यासाठी त्याची बोन डेन्सिटी वाढवण्यासाठी कार्डिओस्कुलर कॅपॅसिटी किंवा त्याचं हृदयाचं आरोग्य, फुफ्फुसाचं आरोग्य, त्याचे झोपेची सुधार करण्यासाठी, त्याचं एकंदरीत मेटाबॉलिझम सुधार करण्यासाठी, त्याला एकदम पॉझिटिव्ह वाटण्यासाठी किंवा त्याचं नैराश्य हे कमी करण्यासाठी अतिशय अतिशय महत्वाचं व्यायामाची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. तर साधारणपणे व्यायामामध्ये एक काही प्रकार असतात जसं एरोबिक्स. एरोबिक्स प्रकारच्या व्यायामामध्ये जसं चालणं फिरणं, हे चालणं हा व्यायाम हा अतिशय ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा व्यायाम आहे. ज्येष्ठ नागरिक शक्यतो धावण्याचा व्यायाम करू नये पण चालण्याचा व्यायाम ते करू शकतात किंवा ब्रिस्क वॉकिंगचा व्यायाम. काही प्रकारचे व्यायाम हे म्हणजे स्ट्रेस स्नायूची ताकद वाढवणारे व्यायाम आहेत. त्याला आपण स्ट्रेनिंग एक्झरसाइज म्हणतो. जसं पुशअप करणं किंवा थोडेसे छोटे छोटे डंबल्स घेऊन उचलणं. काही व्यायाम प्रकार हे तुमच्या म्हणजे संतुलन राखण्यासाठी मदत करतात किंवा तुमची लवचिकता शरीराची राखण्यासाठी मदत करतात. त्याच्यामध्ये योगासनाची भूमिका आहे. तर काही प्रकारचे योगासन हे करायला पाहिजेत. तर याच्या व्यायामामध्ये म्हणजे एक चिर सातत्य जर ठेवलं तर त्या व्यायामाचा हा परिणाम हा अनेक सकारात्मक परिणाम होतो आणि एकंदरीतच जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी व्यायामाची अतिशय अतिशय महत्वाची भूमिका आहे. आळशीपणाला म्हणजे चांगल्या आरोग्यसंपन्न जीवनामध्ये मोठं स्थान नाही आहे.
1: अच्छा, जसं व्यायाम हा ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्वाचा आहे तर तद्वतच ध्यान धारणा करणं हे किती महत्वपूर्ण ठरेल वयोवर्धनाचा?
0: अगदी बरोबर. ध्यान धारणा ही ज्येष्ठ नागरिकांच्या याच्यासाठी सगळ्यांनाच कुठल्याही अवस्थेमध्ये कुठेही करण्यासारखं म्हणजे एक महत्वाचं आहे. तर या ध्यानामुळं आपलं म्हणजे माइंडफुल इटिंग होतं, ताणतणावपणा कमी होतो, ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी मदत होतं, झोप सुधरतं, भावनिक स्थैर्य येण्यासाठी मदत होतं आणि शांती मिळतं. तर खरं सुख हे शांतीमध्ये अशांत तसं कुतः सुखम असं गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे. म्हणजे ध्यानामुळे आपण शांतीकडे आपली वाटचाल होतं. पेन मॅनेजमेंटसाठी किंवा आपलं वेदना सहन करण्याची क्षमता पण हे होतं. लोकांना प्रतिसाद देण्याची वृत्ती ही ध्यानामुळे ही कमी होते. कारण बऱ्याच व्यक्तींमध्ये ओव्हर रिॲक्टिव्हिटी आलेली असतात, तर ते ओव्हर रिॲक्टिव्हिटी क्रिया प्रतिक्रिया याचं पण हे करत होतं. तर हे कारण मेडिटेशनच्या बाबतीत बोललं जातं, मेडिटेशन इज बिईंग इन ट्यून विथ आवर इनर युनिव्हर्स, म्हणजे आपण स्वशी जुडलं जातो आणि स्वशी जुडलं जातो. स्वस्थ म्हणजे स्वशी जुडणं, स्वस्थ दोन शब्दापासून आहे. तर ध्यान हे आपल्याला

0: स्वतःची जाणीव चांगल्या रीतीनं करून देण्यासाठी अतिशय अतिशय महत्वाची भूमिका करतं. तर याच्यामध्ये मी सांगतो की सर्वात चांगला ध्यान हा ओंकाराचा ध्यान आहे, ओंकार मेडिटेशन आहे. तर ओम अक्षरावर लक्ष केंद्रित करणं आणि त्याचं जास्तीत जास्त ध्यान करणं हे महत्वाचं आहे. किंवा एखाद्या स्थिर प्रतिमेचं ध्यान पण आपण करू शकतो. याच्यामध्ये कुठल्याही धर्माचा मुद्दा न घेता अनेक प्रकारच्या ध्यान पद्धती विकसित झाल्या, जसं विपश्यना ध्यान आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान आहेत. तर हे ध्यान अतिशय अतिशय शारीर मानस आरोग्यासाठी महत्वाचं आहे.
1: बरं, ज्येष्ठ नागरिकांमध्ये सामान्यपणे अधिक प्रमाणामध्ये आढळणारी जी समस्या आहे ती निद्रानाशाची आहे. किंवा अनेक ज्येष्ठ नागरिकांची तक्रार असते की झोप व्यवस्थित
0: होय नाही,
1: तर मग ज्येष्ठांनी आपल्या या झोपेचं किंवा निद्रेचं व्यवस्थापन कसं करावं, किंवा हे व्यवस्थापन जर त्यांनी योग्य पद्धतीनं केलं तर त्यांचं आरोग्य उत्तम राखण्यामध्ये किती त्याची मदत होणार आहे?
0: खरं पाहिलं तर निद्रेला एक उपस्तंभ म्हटलं म्हणजे हेल्थचं एक महत्वाचं एक पिलर म्हटलेलं आहे. तर आपल्या सेल्स बहुतांश जे आपल्या पेशी आहेत ते काही ऑर्गन्सच्या पेशी ह्या झोपेमध्ये रिपेअर होण्याची प्रक्रिया ही होत असतं. तर याच्यामध्ये नाही हे जे आहे इम्युनिटीचा पण झोपेशी संबंध आहे, अनेक अनेक आजारांचा पण निद्रेशी किंवा झोपेच्या आरोग्याशी फार जवळचा संबंध आहे. तर ही झोप ही बहुतांशी आजकाल वृद्ध लोकांमध्ये एक कमी झोप होण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. एक तर झोप म्हणजे उशिराने येते किंवा झालं तरी म्हणजे लवकर जाग आल्यानंतर झोप येत नाही. 6 ते 7 तासाची निद्रा ही नितांत आवश्यक आहे. तर मी एक काही म्हणजे प्रॅक्टिकल टिप्स सांगू इच्छितो की आजकाल जितके लोक म्हणजे मीडियामध्ये व्यस्त आहेत तेवढं म्हणजे त्यांची झोप ही पळून गेली आहे. तर झोपण्याच्या 1 तास अगोदर त्यांनी त्यांची मोबाईल किंवा टीव्ही पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. दुपारनंतर शक्यतोवर चहा कॉफी पिऊ नये, कारण त्यांच्यामध्ये कॅफेन जे आहे ते मेंदूला उत्तेजित करतं ते, आणि त्याच्यामुळे मग झोप येण्याचा कालावधी हा प्रोलॉंग होतो आणि आलेली झोप पण म्हणजे गाढ झोप येत नाही. त्यामुळं त्या कॅफेन शक्यतोवर टाळलेलं बरं, उत्तेजक टाळलेलं बरं. रात्री झोपताना थोडस दुधामध्ये ढाळ जर टाकून घेतली तर त्याच्यामुळे सेरोटोनिन वगैरे वाढून झोप येण्यासाठी मदत करतं. रात्रीचं जेवण शक्यतोवर लवकर करायचं,
1: झोपेचा
0: हलका आहार घ्यायचा, अगदी बरोबर आहे, हलका सुपाच्य आहार घ्यायचा आणि झोपेमध्ये आणि खाण्यामध्ये 2 तासाचं मिनिमम गॅप असलेला बरा. काही मॅग्नेशियम युक्त आहार, मॅग्नेशियम बी ब्रेनला एक रिलीज करणार आहेत, म्हणजे काही हिरवे पदार्थ किंवा आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये मेलाटोनिन युक्त काही पदार्थ जसे की बेरीज वगैरे हे पण एक झोपेला मदत करतात. आपण जिथं झोपतो ती खोली ही म्हणजे थोडीशी जास्त प्रकाशमय नसावी, थोडी अंधारी खोली असलेली बरी. आणि दिवसा जर नाही जर झोपलं तर ऑटोमॅटिक रात्रीच्याला झोप येते. म्हणून दिवसाची जी हे जे आपण नॅप्स वगैरे काही लोक करतात, गुलके वगैरे घेतात, ते शक्य ज्यांना झोप येत नाही त्यांनी दिवसाची झोप ही शक्यतो टाळावी. आणि झोपताना हे म्हणजे कुठल्याही चिंते आपल्या हातात आहे तेवढ्या गोष्टी आपण दिवसभर केलेल्या असतात. तर ईश्वर अर्पण भावेमध्ये राहून चिंतामुक्त होऊन झोपलेलं चांगलं, त्याच्यामुळं आपल्याला एक जास्तीत जास्त गाढ निद्रा येण्यास मदत होईल.
1: अच्छा, तुम्ही सर सांगितलं की चिंतामुक्त किंवा फार विचार न करता आपण झोपेच्या अधीन झालं तर तुम्हाला छानपैकी झोप ही येऊ शकते. परंतु मग ज्येष्ठांनी आपलं मानसिक आरोग्य जर त्यांना उत्तम राखायचं असेल किंवा संतुलन साधायचं असेल तर हे मानसिक आरोग्याचं व्यवस्थापन किंवा याबाबतची गुरुकिल्ली म्हणून तुम्ही काय सांगाल?
0: अगदी बरोबर आहे सर. कारण ज्येष्ठ नागरिकांमध्ये असं आढळलेलं आहे की जास्तीत जास्त लोकांना म्हणजे नैराश्य येण्याचा संभव हा जास्तीत जास्त असतो. तर ते नैराश्यापासून दूर राहण्यासाठी एक काही गोष्टी त्यांनी सगळ्यात अगोदर म्हणजे फिजिकल आरोग्य जर चांगलं ठेवलं, शारीरिक आरोग्य जर चांगलं ठेवलं तर आपोआपच मानसिक आरोग्य हे चांगलं राहण्यासाठी मदत होतं. त्यामुळं मानसिक आरोग्यासाठी पण व्यायामाचा आधार घ्यायचा, काही आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन जे की मनाला स्थिरता देईल, जसं गीताशास्त्र आहे किंवा आपापले जे धर्मग्रंथामध्ये प्रत्येक धर्मग्रंथ हे चांगली शिकवण देतात, तर त्यांचं वाचन करणं, आपला आहार हा सात्विक ठेवण्याचा प्रयत्न करणं, कुठलं तरी छंद जोपासणं जे की आपण त्याची फाउंडेशन हे तरुण वयापासूनच करायला हवी, आणि काही गोष्टी ह्या अंगीकारणं, जसं की काही लोक क्षमा करण्याचा गुण हा अंगीकारणं, फॉरगिवनेस किंवा काही देवी गुणांचं अंगीकारण करणं, ओंकारांचं गुंजन करणं, ध्यान करणं किंवा सत्संगात जाणं, किंवा फारच जर विरंगुळ्यासाठी फार जर शक्य असेल तर काही सहलीसाठी जाणं, तर या गोष्टी या जर सगळ्या जर गोष्टी जर करत केल्यात तर

0: खरोखरीच आपलं म्हणजे मानसिक आरोग्य हे चांगलं राहण्यासाठी, सत्वाजयासाठी फार म्हणजे अतिशय महत्वाची आहे. आणि आयुर्वेद शास्त्रानुसार जर विचार केला तर वाढलेला जो वात आहे तो मनाला पण चंचल करतो, पण पवन जयात मनोजया म्हणजे त्या वायूचं नियंत्रण हे आपण योग्य आहाराद्वारे योग्य विहाराद्वारे केलं तर या चंचल मनाला पण आपण हे करू शकतो. त्यासाठी योगशास्त्राची पण भूमिका, अष्टांग योगाची पण भूमिका, प्राणासारख्या क्रियेची पण भूमिका अतिशय महत्वाची आहे. श्वासोच्छ्वास नियंत्रण करून पण आपण एक मनाला बऱ्यापैकी नियंत्रण आणू शकतो. अर्थातच हे मन हे खूप चंचल असतं, पण त्याला आपण किती नियंत्रण आणू शकतो हे महत्वाचं आहे.
1: हे झालं मानसिक आरोग्याच्या संदर्भामध्ये. आत्मिक आरोग्याच्या बाबत तुम्ही काय सांगता?
0: अगदी बरोबर आहे सर. स्पिरिच्युअल हेल्थ पण म्हणजे आत्मिक आरोग्य पण एक जागतिक आरोग्य संघटना एक महत्वाचं असं सांगतं. तर याच्यामध्ये आत्मरेत उद्धरेत आत्मना म्हणजे आपणच आपला स्वतःचा हा एक उद्धार हा करायचा असतो. तर त्याच्यासाठी म्हणजे विश्वापुरत ग्रॅटिट्यूडची भावना, उदारतेची भावना, उपकाराची भावना, विश्वापुरती जर अंगीकारली आणि सगळ्यांची विषयी आपण जर चांगलं जर चिंतन करत राहिलं की देवा सर्वांचंच भलं कर, किंवा पसायदानासारख्या प्रार्थना किंवा वामनराव पै सद्गुरु म्हणतात त्यासारख्या काही प्रार्थना केल्या तर ऑटोमॅटिकच आपल्यामध्ये म्हणजे एक सकारात्मक, कारण ईश्वामध्ये आपण पण असतो, सकारात्मकता होत. तर हे आत्मिक आरोग्यासाठी सर्व ईश्वरांना एक अद्वैत भावामध्ये जर पाहिलं तर ऑटोमॅटिकच आत्मिक गुण, देवी गुण हे ऑटोमॅटिक आपल्यामध्ये हळूहळू वृद्धिंगत होऊन आपलं आत्मिक आरोग्य सुधारण्यास मदत होत.
1: आत्मिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य तर हे उत्तम राखण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन केलेलंच आहे, परंतु मग ज्येष्ठांनी आपलं सामाजिक आरोग्य जे आहे ते उत्तम राखायचं असेल, ठेवायचं असेल, तर यासाठी त्यांनी काय प्रयत्न करायला हवेत असं तुम्हाला वाटतं?
0: खरं सामाजिक आरोग्य हा एक ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे एक अतिशय म्हणजे एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण याच्यामध्ये बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांमध्ये म्हणजे एकाकीपणा आलेला असतो, कारण प्रत्येक लोक हे वर्किंग मध्ये आलेले असतात. तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये वेळेचं व्यवस्थापन पण फार महत्वाचं आहे. उदाहरणार्थ काही ज्येष्ठ नागरिक हे दिवसभर काम असतं की प्रत्येकाला म्हणजे मेसेज अलग अलग फॉरवर्ड करणं, तसं न करता आपण जेव्हा अनुभवजन्य एखादा मेसेज आपण फॉरवर्ड करतो त्याची वेटेज ही चांगली असते आणि आपली सामाजिक प्रतिमा पण उंचावण्यास मदत असते. अन्यथा काही लोक हे काही मेसेजेस हे न वाचता डस्टबिन मध्ये रिसायकल बिन मध्ये जे जातात, तर असं न करता ठराविक गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे. आपल्यामध्ये एक सेन्स असतं, मी एक निरुपयोगी, कोणीच एक निरुपयोगी नसतं, मी एक निरुपयोगी नाही आहे, मी समाजासाठी काही ना काही काम करू शकतो. तर आपल्याला जे काही एखाद्या सामाजिक ऍक्टिव्हिटीमध्ये, क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीमध्ये, सर्जनात्मक ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेता येईल तेवढा भाग घ्यायचा. काही हास्य क्लब वगैरे जर असेल ज्यांना आवड आहे तर त्यांनी तिकडं जॉईन करणं महत्वाचं आहे. किंवा काही विरंगुळा केंद्र आहेत, घरात एकटं राहण्यापेक्षा विरंगुळा केंद्रात जाणं, कारण एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप म्हटलं जातं. त्याच्यामुळं शक्यतोवर सोशलाइज राहणं फार महत्वाचं आहे. जर सोशलाइज जर आपण जर राहिलं तर आपण म्हणजे मेन स्ट्रीमिंग मध्ये राहू आणि जेणेकरून की म्हणजे आपलं आत्मिक आरोग्य आणि आपल्यामध्ये समाधानाची सेन्स ही दिवसोंदिवस ही वाढत जाईल. तर हे सामाजिक याच्या माणूस हा मुळातच एक सामाजिक प्राणी आहे आणि त्यांनी समाजामध्ये जास्तीत जास्त आपल्या मिसळावं आणि आपल्याला जे काही शक्य ऍक्टिव्हिटी आहेत समाजाच्या हितासाठी कल्याणासाठी ते करत राहाव्यात.
1: सर, आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे आपण आहोत, तर शेवटी जाता जाता ज्येष्ठ नागरिकांना आपण काय आवाहन कराल, काय संदेश द्याल?
0: म्हणू इच्छितो फार जास्त माहितीचा भडीमार घेऊन कन्फ्युज न करण्यापेक्षा संकल्प तो एक ही कापी है मंजिल तक जाने के लिए, विकल्प मिलेंगे हजार मार्ग भटकाने के लिए. याच्यातल्या काही गोष्टी आपण म्हणजे प्रॅक्टिकली त्याच्या अवलंबवायच्या आहेत. ते योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य झोप आणि योग्य वेळी योग्य निदान हे जर केलं तर म्हणजे ज्येष्ठांचं आरोग्य हे अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे राहू शकतं आणि आरोग्य संपन्न जीवन जगू शकतात. मी शेवटी एकच सांगू शकतो की मनामध्ये म्हणजे एक दीर्घायुष्य राहण्याची, 100 वर्ष चांगलं जगण्याची एक ठाम म्हणजे आपला एक संकल्प पाहिजे आणि त्या दृष्टीनं प्रत्येक पावलं उचलणं पाहिजे. कारण यजुर्वेदामध्ये पण एक सांगितलं की पश्चेम शरदा शतम, जीवेम शरदा शतम, शृण्याम शरदा शतम, पृभ्र्याम शरदाशतम, अदिना सयात शरदाशतम, भुजिष्य शरदाशतम, थोडक्यामध्ये 100 वर्षे आपण आपले नेत्र, आपलं कर्ण, आपलं आरोग्य, आपली वाणी हे सगळ्या गोष्टी ह्या अबाधित राखण्याचा प्रयत्न करून या जीवनाचा आनंद घ्यावा आणि या जीवनावर या जगण्यावर सतत प्रेम करावे, या ॲटिट्यूड मध्ये राहावे. सर्वे संतु निरामया.

0: वाढतं वय आणि वयोवर्धन हे जर आपल्याला सुसह्य करायचं असेल, आपला आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य आणि यानिमित्तानं आपण जर काही छंद जोपासले तर आपलं हे ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य आणि त्यांचं वयोवर्धन होण्यात आजच्या आपण मुलाखतीमध्ये जे ज्या विषयांवरती चर्चा केली आणि हा लाख मोलाचा असा सल्ला आमच्या ज्येष्ठ नागरिकांना दिलात, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अतिशय उत्तम असं मार्गदर्शन तुम्ही केलं त्याबद्दल डॉक्टर बालाप्रसाद रामेश्वर बडायले ही उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
1: ओम सर्वे संतु निरामया.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रसारणात आज आपण ऐकत होता ज्येष्ठ नागरिक आणि उतारवयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी या विषयावर केंद्रीय स्वास्थ्य सेवा विभागाचे आयुर्वेद प्रमुख चिकित्सक डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते होते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: घर संसार नोकरी रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्स मधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
1: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो, त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
2: मैं मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को की मतलब कुछ भी हो, तकलीफ आए, कुछ भी हो, जियो, खुश रहो.
1: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
0: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेऱ्यामागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100° 1 MHz FM गोल्डवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
1: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा

0: तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोते, एक निवेदन ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार 2025-26 साठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.
0: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत, एका चुकीमुळे आयुष्य दूर जात। मद्यपान करून गाडी नको रे धरू, आई बाबांची स्वप्न नको भंग करू। झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा। जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा।

प्रसार भारतीच्या वेळेस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजत आहेत. 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या काही वेळातच.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन. जगाच्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्राचा इतिहास युपीआय शिवाय पूर्ण होणार नसल्याचं प्रतिपादन. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश. खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि मराठा आरक्षण प्रश्नावरचे सर्व मुद्दे सोडवल्याचा सरकारचा दावा. मनोज जरांगे यांनी सकारात्मक भूमिका घेण्याची अपेक्षा. जगात वित्तीय तंत्रज्ञान या विषयावरची कोणतीही चर्चा युपीआयचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत केलं. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात 7व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. जगातल्या सध्याच्या संघर्षपूर्ण आणि अस्थिर परिस्थितीतही भारतावरचा जगाचा विश्वास वाढत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. जगातल्या अधिकाधिक देशात युपीआयचा स्वीकार व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले. जपानच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीनं भारताचं सॉवरिन रेटिंग 1 स्थान वर चढवलं आहे आणि ही प्रगती भारतानं 30 वर्षांनंतर केली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. उद्घाटनापूर्वी त्यांनी या प्रदर्शनात सहभागी झालेल्यांशी संवाद साधला आणि विविध दालनांना भेट देऊन फिनटेक क्षेत्रात होत असलेल्या नवोन्मेषाविषयी जाणून घेतलं. 8 ते 11 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्ये 80 हून जास्त देशांमधून 8,000 पेक्षा जास्त संस्था, 5,000 पेक्षा जास्त स्टार्टअप्स, 120 पेक्षा जास्त नियामक, 500 पेक्षा जास्त गुंतवणूकदार तसंच धोरणकर्ते, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या, गुंतवणूकदार आणि इतर भागधारक सहभागी होणार आहेत. देशात औद्योगिक निर्मितीचं चित्र गेल्या 12 वर्षात पूर्णतः बदललं असून अनेक उत्पादनं आता देशातच तयार होतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या मार्गांचं लोकार्पण बडोद्यातून केल्यावर ते बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: देशाच्या पश्चिम भागातल्या 5 राज्यांमधून मालवाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी समर्पित हा रेल्वे मार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण आज मोदी यांनी केलं.
2: आज ईस्टर्न और वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देश के व्यापार कारोबार का मुख्य आधार बन रहा है. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर तेजी से विकसित होते भारत की जीवन रेखा है. इसने भारत के ट्रांसपोर्टेशन सेक्टर का कायाकल्प कर दिया है.
1: प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी वेगवेगळे लोहमार्ग उपलब्ध झाल्यामुळे दररोज 430 पेक्षा जास्त मालगाड्या धावू शकतील. शेतकऱ्यांना नाशवंत माल बाजारपेठेत जलदगतीनं पोहोचवण्यासाठी या मार्गाचा फायदा होईल. जेएनपीडीला देशाच्या विस्तीर्ण भूभागाशी जोडणारी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यामुळे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे. या माध्यमातून देशातील सुमारे 55% कंटेनर वाहतूक हाताळणाऱ्या जेएनपीटीच्या माध्यमातून होणाऱ्या मालवाहतुकीत या मार्गिकेमुळे मोठी वाढ होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मालवाहतुकीला समर्पित असलेल्या या मार्गाच्या 3र्या टप्प्यात उंबरगाव ते सफाळे या राज्यातल्या लोहमार्गाचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यात उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरात या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. रायगड, ठाणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांमधून 178 किलोमीटर लांबीचा हा लोहमार्ग जात असून त्यावर 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे. या कॉरिडॉरमुळे जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार देशाच्या अन्य भागांमध्येही होणार असून 2030 पर्यंत जेएनपीटी 10 लक्ष TEU पेक्षा जास्त क्षमतेचं देशातलं पहिलं बंदर ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

0: या कॉरिडॉरवरच्या सुविधांबद्दल त्यांनी सांगितलं.
1: न्यू उंबरगाव ते जेएनपीटी ही एक अत्यंत मिसिंग लिंक होती, जिचं काम करणं हे अतिशय कठीण काम आहे. कारण अतिशय दलदलीचा भाग आहे, डोंगराळ भाग आहे. त्या डोंगराळ भागातून काही टनेल्स तयार करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की डबल डेकर कंटेनरची उंची लक्षात घेऊन, कारण कंटेनर स्टॅक तयार करतोय देशामध्ये, पहिल्यांदा कंटेनर स्टॅक हा या फ्रेट कॉरिडॉरवरनं जाणार आहे.
0: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीचं जाळं आणखी मजबूत होणार असल्याचं राज्यपाल जिष्णू देववर्मा म्हणाले. या कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीवरचा खर्च कमी होऊन पुरवठा साखळीही मजबूत होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले. सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
2: राज्यात नोकरभरतीत खेळाडूंच्या आरक्षणाबाबत सुधारित आरक्षण धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. त्यानुसार यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षण लागू होईल. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी प्रगती प्रकल्प सन 2026 ते 2031 या कालावधीत राबवण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून कर्ज घ्यायला तसंच त्यात राज्य शासनाचा हिस्सा समाविष्ट करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेले सर्व मुद्दे सोडवले आहेत, तरीही त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्या विचाराव्यात असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सरकारनं सकारात्मक भूमिका घेऊन एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी भूमिका मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना मांडली.
3: शिष्टमंडळ जाऊन आम्ही जाऊन आलो ना, शिष्टमंडळ आम्ही स्वतः गेलो, चर्चा केली, सगळे मुद्दे आता निराकरण केले. आता त्यांनी त्याच्यात विचार केला पाहिजे की सरकार ज्यावेळी एक पाऊल पुढे येत आहे, आपणही दोन पाऊल पुढे येऊन सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद दिला पाहिजे.
2: 58 लाख नोंदी ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये लावल्या आहेत. सरकारनं घेतलेल्या निर्णयांप्रमाणे निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी आजपासून मराठवाड्यातले दौरे सुरू केले आहेत. त्यांच्या दौऱ्यातूनही वस्तुस्थिती समोर येईल असं विखे पाटील म्हणाले. कुणबी दाखले देण्याच्या प्रक्रियेलाही गती यावी म्हणून शिबिरांचं आयोजन मंडळ स्तरावर केलं जाणार आहे. यासाठी लोकांनीही अर्ज केले पाहिजेत असं ते म्हणाले. सरकारचं शिष्टमंडळ यापुढे जरांगे यांच्या भेटीला जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे समाजासाठी विखे पाटील यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. दरम्यान मराठा आंदोलकांनी मुंबईत येण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं ओबीसी मराठा आरक्षणाचा मुद्दा 2 दिवसात सोडवावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना तसंच एसटी बसना टोलमाफी देण्यात आली आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्यांवर गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन अशा आशयाचं स्टिकर स्वरूपातील विशेष टोलमाफी पास दिले जातील. शिवसेनेनं पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांच्यासह एकंदर 7 पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. बेजबाबदार वागणूक आणि पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल ही कारवाई केल्याचं पक्षाच्या पत्रकात म्हटलं आहे. दहीहंडीच्या दिवशी जखमी गोविंदांना रुग्णालयातून घरी सोडण्यावरून आणि कथित पैशांच्या प्रकरणावरून पक्षाचे पदाधिकारी आणि रुग्णालय प्रशासनात वाद झाला होता आणि यावर एकंदर 17 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज या प्रकरणी पालघर पोलिसांनी राहुल घरत यांना अटक केली. न्यायालयानं त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी दिली. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी पावसानं ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातल्या सोयाबीन पिकासह उडीद, तूर, मूग, ऊस फळबागा वाळून गेल्यानं शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन भाजपाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी दिलं आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागांमध्ये गेल्या महिनाभरापासून पाऊस न पडल्यानं सोयाबीनसह इतर पिकांवर संकट आलं आहे. त्यामुळे सरकारनं नुकसानीचा पंचनामा करून

0: शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करावा आणि जनगणनेत ओबीसी प्रवर्गाचा स्वतंत्र रकाना असावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती असं काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य हरीश चौधरी यांनी आज मुंबईत सांगितलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन. जगाच्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्राचा इतिहास यूपीआय शिवाय पूर्ण होणार नसल्याचं प्रतिपादन. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश. खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि मराठा आरक्षण प्रश्नावरचे सर्व मुद्दे सोडवल्याचा सरकारचा दावा. मनोज जरांगे यांनी सकारात्मक भूमिका घेण्याची अपेक्षा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेळ ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:11 आणि 11 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15

0: घर संसार नोकरी रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्स मधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
1: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो, त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
2: मैं मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को की मतलब कुछ भी हो, तकलीफ आए, कुछ भी हो, जियो, खुश रहो.
3: मी ह्या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये

0: मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
1: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली? कॅमेऱ्यामागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे, समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्डवर आणि न्यूज ऑन AIR या ऍपवरही.
2: प्रसार भारतीच्या वेळेस OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आणि 23 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची पूर्वतयारी आणि उत्साह पाहायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा या दृष्टीनं विविध पैलूंवर केलेली चर्चा आपण आजच्या वृत्त विशेष मध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, गणेशोत्सवाचा सण आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची पूर्वतयारी आणि उत्साह पाहायला मिळतोय. आपल्या या लाडक्या गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता असंही म्हणतो, पण त्याच श्री गणेशाचा उत्सव साजरा करताना त्याच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत कधी जाणतेपणानं तर कधी अजाणतेपणानं आपण करत असलेल्या प्रत्येक कृती मात्र अनेकदा पर्यावरणासाठी नवं विघ्न उभं करणारा ठरतायत, आणि हे देखील गंभीर वास्तव आहे. खरं तर गणेश मूर्तीची निवड, सजावट, पूजेचं साहित्य, मिरवणुका आणि शेवटी विसर्जन अशा प्रत्येक टप्प्यावर पर्यावरणाचं भान न राखता केलेल्या कृतीमुळे जल, जमीन, हवा, पाणी या सगळ्याला कमी अधिक प्रमाणात बाधा पोहोचत असते. या नुकसानीचं स्वरूप नेमकं काय असतं याविषयी अधिक सांगतायत सामाजिक आणि पर्यावरणीय कार्यकर्त्या संध्या धारडे.
1: आपल्या महाराष्ट्रात गौरी गणपती उत्सव घरगुती स्तरावर व सार्वजनिक स्तरावर मोठ्या प्रमाणात 1.5, 3, 5, 7, 10 अशा दिवसांमध्ये धूमधडाक्यात साजरा होतो. अगदी गणपती मूर्ती आणण्यापासून ते मूर्ती विसर्जनापर्यंत सर्वांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला असतो. पण या सर्व प्रक्रियेत वायू प्रदूषण होतं, ध्वनी प्रदूषण होतं, जल प्रदूषण होतं याची जाणीव आता सर्वांना प्रकर्षाने होत चाललेली आहे. या गणपती उत्सवात कशी हानी होते हे आधी आपण पाहूया. तर सुरुवात आपण मूर्तीपासूनच करूया. बहुतेक वेळा ह्या मूर्तीच्या असतात, ह्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात, दिसायला खूप आकर्षक दिसतात, त्यावरील रंगसंगती खूप मनमोहक असते, वजनाने त्या हलक्या असतात. पण ह्या मूर्ती जर पाण्यात विसर्जित केल्या तर मूर्तीवरील रासायनिक द्रव्ये, रंग पाण्यात मिसळतात आणि त्यामुळे जलीय जीवांना धोका पोहोचतो. पीओपी पाण्यात विरघळत नाही, पाण्यात टाकल्यानंतर त्याचा दगड बनतो आणि त्यामुळे तलाव, विहिरी, नद्या यांच्या तळाशी तो बसून पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद होतात, पाणी प्रदूषित होतं आणि ते प्रदूषित पाणी पिण्यासाठी जर वापरलं गेलं किंवा शेतीसाठी जर वापरलं गेलं तर ते अधिक धोकादायक असतं. मूर्तीची उंची जेवढी जास्त तेवढे त्यात वापरले जाणारे पीओपी, केमिकल्स, रासायनिक द्रव्य हे अधिक असतात. म्हणजे केवळ पीओपीच्या मूर्तीमुळे पाण्याचे प्रदूषण होते हे शास्त्रशुद्ध पद्धतीने सिद्ध झालेले आहे. मग त्याला पर्याय म्हणून शाडूच्या मातीच्या जर मूर्ती घेतल्या तर ही शाडूची माती कुठून तरी खोदून आणलेली असते, म्हणजे तिथे भूप्रदूषणाची संभावना असते. गणेशोत्सवाचं किंवा कोणत्याही उत्सवाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य किंवा सर्वात मोठं आकर्षण असतं आणि ते म्हणजे सजावट. सजावटीसाठी आपण घरगुती गणपती उत्सवासाठी किंवा सार्वजनिक उत्सवासाठी वापरले जाणारे जे पदार्थ असतात ते प्रामुख्याने असतात प्लास्टिक व थर्माकोल. हे दोन्ही पदार्थ जे असतात यांचं विघटन होत नाही. म्हणजे ते जर जमिनीवरती पडून राहिले किंवा जमिनीमध्ये मिसळले गेले तर ते वर्षानुवर्षे तसेच राहतात, जमिनीवर त्यांचा थर साचत राहतो आणि त्यामुळे जमिनीचे प्रदूषण होते. ते जर हवेत जाळले तर बेन्झीन, कार्बन मोनॉक्साईड यासारखे विषारी वायू तयार होतात आणि जे

0: कॅन्सर सारख्या रोगांना आमंत्रण देतात. थर्माकोलच्या कचऱ्यामुळे जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी होते. म्हणजे प्लास्टिकचा कचरा किंवा थर्माकोलचा कचरा हा वायू प्रदूषण करतोच, शिवाय जमिनीचं प्रदूषण पण करतो. शिवाय आणखीन गोष्ट अशी की थर्माकोल किंवा प्लास्टिक हे हलकं असल्यामुळे पाण्याबरोबर किंवा हवेबरोबर त्याचे हलके कण तरंगत वाहत जातात आणि जलचरांच्या किंवा इतर प्राण्यांच्या पक्ष्यांच्या खाण्यामध्ये ते आले तर हे सूक्ष्म कण त्यांच्या पचन संस्थेत येऊन त्यांना इजा होते. सजावटीसाठी आणखीन एक आकर्षक प्रकार म्हणजे सातत्याने केलेली विद्युत रोषणाई. विद्युत रोषणाईचा अतिरिक्त वापरही घातक आहे. दिवस रात्र जळणाऱ्या सतत दिव्यांमुळे रोषणाईमुळे प्रकाश प्रदूषण होतं. प्रदूषणाचा हा एक आणखीन एक प्रकार आता आपल्याला माहित झालाय. त्याचा मानव पशु पक्षी प्राणी यांच्या नैसर्गिक जैविक घड्याळावर दुष्परिणाम होतो. विसर्जन किंवा आगमनच्या मिरवणुकीमध्ये वाजणारे ढोल ताशे, डीजे, डॉल्बी, कर्कशच्या आवाजातील गाणी यांचा तर अतिशय घातक परिणाम होतात. ध्वनी प्रदूषणाच्या उच्चतम पातळीपर्यंत पोहोचलेल्या या आवाजाने हृदयाचे ठोके वाढणे, हृदयविकाराचे झटके येणे, डोके दुखणे, चक्कर येणे, चिडचिडेपणा, शारीरिक मानसिक स्वास्थ्य बिघडणे हे गंभीर दुष्परिणाम होतात. मिरवणुकीत किंवा पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये रासायनिक द्रव्ये असतात, त्यामुळे डोळ्यांची जळजळ, त्वचेवर रॅश उमटणे, श्वसनास त्रास होणे, दम लागणे असे अनेक त्रास होऊ शकतात. आपल्या ह्या सगळ्या कृतीमुळे जर पर्यावरणाची हानी होत असेल तर पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, पर्यावरण पूरक गणेश उत्सव कसा आपण साजरा करू शकतो याचाही विचार आपण करूया.
1: श्रोते हो, खरं तर पर्यावरणाचं नुकसान न करता कोणत्याही सण उत्सवाचा आनंद लुटता येतोच, आणि तीच तर खरी आपली संस्कृती, खरी परंपरा आहे. त्यामुळेच यंदाच्या गणेशोत्सवातही वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर आपण व्यावहारिक आणि शाश्वत पर्यायांचा अवलंब करायला हवा. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला पर्याय शोधण्यापासून ते कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासारखे पर्याय अंगीकारायला हवेत. सजावटीचं साहित्य निर्माल्य पर्यावरणीय हित साधणारं असेल हे पाहायला हवं. याच अनुषंगानं आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक ठरावा या दृष्टीनं आपली पूर्वतयारी कशी असायला हवी याबद्दल मार्गदर्शन करतायत सामाजिक आणि पर्यावरणीय कार्यकर्त्या संध्या धारडे.
0: पर्यावरणपूरक गणपती उत्सव कसा साजरा करता येईल याचा विचार करता आपण चार टप्पे करू शकतो. एक म्हणजे गणेश आगमन पूर्वतयारी, दुसरा म्हणजे सजावट, तिसरा गणपती वास्तव्यातील पूजा प्रसाद वगैरे, आणि शेवटचा टप्पा म्हणजे विसर्जन. असे ढोबळ टप्पे जर आपण केले तर या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला प्रदूषण टाळता येतं. त्यातला पहिला मुद्दा जर आपण घेतला की आगमन पूर्व तयारीत श्री गणेश मूर्ती शक्यतो धातूची असावी, पीओपीची तर नकोच. मातीची पण घेतली तरी ती माती कुठून तरी खोदून आणलेलीच असते, आणि त्यामुळे धातूच्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की घरीच स्वच्छ पाण्यात विसर्जन करून ते पाणी आपल्याला झाडांना घालता येतं. इथे आपण भूमी प्रदूषण, जल प्रदूषण हे टाळू शकतो. हल्ली कागदाचा लगदा, कागद, पुठ्ठे, धान्य, फळे, मिठाई, लोणी वापरून पण मूर्ती बनवतात, पण तेही पर्यावरणपूरक नाहीत. खाद्यपदार्थ वापरून त्यांची नासाडी होते. कागदही पाण्यात पूर्ण विरघळत नाही, अर्थात घरगुती व सार्वजनिक दोन्ही ठिकाणी हे लागू होतं. सार्वजनिक ठिकाणी तर मूर्तीची उंची कमी असावी हे तर सर्वांना आता माहीतच आहे. सार्वजनिक किंवा हल्ली घरगुती गणेश उत्सवात पण विसर्जन मिरवणुकीमध्ये किंवा आगमन पूर्व मिरवणुकीमध्ये कर्णकर्कश डीजे, डॉल्बी, ढोल ताशे, अचकट विचकट नृत्य, गुलालांची उधळण, पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचा रस्त्यावर पडलेला ढिगारा हे सर्व टाळता येईल. हल्ली घरगुती गणेश उत्सवाच्या वेळेस पण हे दृश्य दिसतं, ते जर टाळता आलं तर अति उत्तमच आहे. त्यापेक्षा मंद स्वरातील संगीत, भक्तिगीते, वाद्यसंगीत असं असलं आणि गुलाल उधळण्याऐवजी जर तो मिरवणुकीतील लोकांच्या कपाळाला लावला तर वायू प्रदूषण आपण टाळू शकतो. घरगुती आणि सार्वजनिक गणेश उत्सवातील पर्यावरणास हानी पोहोचवणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सजावट. बऱ्याच पर्यावरण पूरक संस्थांनी जनजागृती केल्याने सजावटीसाठी थर्माकोलचा वापर आता खूप कमी झालेला आहे. तो शून्य येईपर्यंत आपल्याला प्रयत्न करायला हवे. मग सजावटीसाठी पर्याय तरी कोणते, तर कागदाचे पुठ्ठे, नैसर्गिक फुले

0: पाने, शोभेच्या झाडांची सजावट अतिशय मनमोहक दिसते. शिवाय वस्त्र, साड्या, ओढण्या, पडदे, बेडशीट्स, कापडाची तोरणे, लोकरींची तोरणे हा सजावटीसाठी पर्याय वापरून बघायला काय हरकत आहे. आणि त्याही पुढे जाऊन मला असं सांगावंसं वाटतं की घरातील, सोसायटीतील किंवा विभागातील बालकलाकारांनी किंवा मोठ्या कलाकारांनी तयार केलेल्या ओरिगामीच्या वस्तू, काढलेली सुंदर चित्रे यांनी सुद्धा सजावट खुलवता येईल. हल्ली प्रत्येक क्षणाला आपण मोबाईल कॅमेऱ्यात बंदिस्त करून ठेवतो. तेच फोटो, मग ते निसर्गातील फोटो असोत, फुला झाडांचे फोटो असोत किंवा व्यक्तिचित्रणाची फोटो असोत, ते जर डेव्हलप करून त्यांची जर सजावट केली तरी ती सुद्धा खूप छान खुलून दिसेल असं मला वाटतं. शिवाय जुने आठवणीतील खेळ, वस्तू यांच्या प्रदर्शनातून सजावटीला वेगळा रंग मिळेल. रोषणाईवर पण बंधन असावे, फटाके तर नकोच नको. आता प्रत्यक्ष जेवढे दिवस आपल्या घरी गणपतीचं वास्तव्य असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी असेल, तेव्हा उग्र वासाच्या भरपूर धूर करणाऱ्या असंख्य अगरबत्तींचा वापर टाळून मंद वासाची, कमी धुराची एखादी अगरबत्ती वायू प्रदूषण टाळते. दर्शनास येणाऱ्यांना सुगंधी फूल देता येईल. प्रसाद प्लास्टिक पिशव्यांऐवजी कागदी पिशवीत देता येईल. पाण्याच्या बाटल्यांचा तर वापर टाळावाच, त्यापेक्षा तांब्या पेला भरून ठेवावा. पुन्हा कर्णकर्कश स्वरातील टाळांचा आवाज टिपेला पोहोचवणाऱ्या आरत्यांचा आवाज नियंत्रित ठेवता येईल आणि त्यामुळे ध्वनी प्रदूषण आपल्याला टाळता येईल. विसर्जन, शेवटचा टप्पा म्हणजे विसर्जन. धातूची मूर्ती असल्यामुळे घरीच आपल्याला विसर्जन करता येईल आणि ते पाणी झाडांना घालता येईल. मूर्तीचं वरचं जे निर्माल्य आहे ते पाण्यात नको, त्यापेक्षा त्याचं खत तयार करावं. हल्ली बरेच जण हे करतात पण अजून मोठ्या प्रमाणात हे होण्याची गरज आहे. शिवाय निर्माल्यातील सुकलेले झेंडू, शेवंती यासारखी जी फुलं आहेत ती जर वाळवली आणि ती जर कुंड्यातून टाकली तर त्याची नवीन रोपं तयार करता येतात. नैसर्गिक फुलापानांपासून कीटकनाशके, फ्लोअर क्लीनर तयार करता येतात असं आमच्या बालवैज्ञानिकांनी प्रकल्पातून वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध केलेलं आहे. सुगंधी फुलांच्या निर्माल्यातून अगरबत्त्या पण तयार करता येतात. मग असं जर सगळं आपण एकत्रित करून अगरबत्त्या तयार करणाऱ्यांना किंवा फ्लोअर क्लीनर तयार करणाऱ्यांना जर कच्चा माल आपण त्यांना दिला तर त्यातून आपण वायू प्रदूषण, जल प्रदूषण हे आपल्याला कमी करता येईल. अर्थात हे पर्याय घरगुती गणेशोत्सवात जसे लागू आहेत तसेच सार्वजनिक गणेशोत्सवात पण आपल्याला हे करता येईल. एक स्वतंत्र भारताचे एक सुबुद्ध नागरिक म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून पर्यावरणाला धोका पोहोचेल असं आपण काहीही करणार नाही.
1: श्रोते हो, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प तळीला न्यायचा असेल तर त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांमधला समन्वय महत्वाचा आहे. त्यादृष्टीनंच संस्कृतीचा आदर आणि पर्यावरणाचा समतोल साधणाऱ्या नियमांची आखणी, अंमलबजावणी नियमांना पूरक ठरतील अशा सोयी सुविधांची उभारणी हे प्रशासनाचं काम आहे. महत्वाचं म्हणजे प्रशासनाच्या सज्जतेला नागरिक आणि गणेश मंडळांच्या सकारात्मक प्रतिसादाची जोडही तितकीच महत्वाची आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासन आणि नागरिकांच्या जबाबदारीविषयी अधिक सांगतायत सामाजिक आणि पर्यावरणीय कार्यकर्ते सुरेंद्र दिघे.
2: गणपती उत्सवासाठी शासनाची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. मंडपांना परवानगी देण्यापासून शासनाने आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. गणपतीचे मंडप बांधताना पर्यावरणाला धोका लागणार नाही ना त्याची काळजी घेतली पाहिजे. गणेश महोत्सवाच्या दिवसात घनकचऱ्याची विल्हेवाट लावणं हे पण एक मोठं कठीण काम असलं पण शासनाने ती पण जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मुख्यतः विसर्जनाच्या वेळेस होणारा गोंगाट, आरडा ओरडा आवाज हा पण टाळला गेला पाहिजे. ध्वनी प्रदूषण हे मानवी आरोग्याला धोकादायक असतंच, पण त्याबरोबरच आपल्या भोवताली राहणाऱ्या पशु प्राणी पक्षी या सर्वांना ते धोकादायक असतं. श्रीच्या मूर्तीच्या विसर्जनानंतर त्याची होणारी विल्हेवाट हा पण एक तेवढाच महत्वाचा विषय आहे. आज अनेक ठिकाणी तलावांमध्ये किंवा नद्यांमध्ये मूर्तींचं विसर्जन होतं. ते विसर्जन झालेल्या मूर्ती नंतर काढून त्याची विल्हेवाट लावणं ही अतिशय कठीण पण तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. जर ती तलावातील मूर्ती काढून नंतर खाडीमध्ये घेतल्या तर खाडीचं पाणी प्रदूषण होईल, खाडी पण बुजण्याचा धोका असतो. त्या जर कुठे माळराना डोंगरावर नेल्या तर पॅस्टर ऑफ परिसमध्ये असलेल्या जिम्सनमुळे जमीन क्षारयुक्त होऊ शकते, अतिशय क्षार, आणि मग ती नापीक पण होऊ शकते. ह्या सर्व गोष्टींचा विचार शासनाने करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करणं ही तेवढीच आवश्यक आहे. ह्या

0: गणपती उत्सव प्रदूषण विरहित पर्यावरण प्रेमी व्हावा यासाठी आपण सर्वांनी व्यक्तीच्या समाजाने आणि शासनाने एकत्र प्रयत्न केले तर त्याचा निश्चितच परिणाम होईल।
1: श्रोते हो, सण साजरा करताना पर्यावरणाचं रक्षण करणं हीच आपल्या लाडक्या बाप्पाची खरी भक्ती ठरणार आहे। यंदाच्या गणेशोत्सवात त्याची प्रचिती देऊया इतकंच। श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता। यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल। याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला। हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला। संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर।
2: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
3: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं,
2: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
6: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया पशुधनातील संसर्गजन्य आजार याविषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
7: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरांमधील संसर्गजन्य आजार हा आजचा आपला विषय आहे। जनावरांमध्ये संसर्गजन्य आजार नेमके का होतात किंवा त्यासाठी काय काय कारणं आढळून येतात आणि लक्षणं काय असतात आणि अर्थातच आपण यावर काय काय उपाययोजना करू शकतो या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत। आणि यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर वर्षा थोरात मॅडमना। नमस्कार मॅडम।
8: नमस्कार
7: मॅडम। आता जनावरांमधील संसर्गजन्य आजार म्हणजे काय, नेमकं काय सांगाल तुम्ही?
8: जनावरांमध्ये होणारे संसर्गजन्य आजार म्हणजे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना होणारे आजार। साथीप्रमाणे हे आजार जनावराच्या कळपात पसरतात। हे आजार मुख्यतः जीवाणू आणि विषाणूंमुळे होतात। या आजाराची लागण फार वेगाने होते। निरोगी जनावराच्या शरीरामध्ये श्वसन, चारा, पाणी, सड, आजारी जनावरांशी संपर्क आणि माणसाद्वारे जंतू प्रवेश करतात आणि आजार जनावरांमध्ये पसरतात। तर यालाच आपण संसर्गजन्य आजार असे म्हणतो।
7: जनावरांमध्ये कोणकोणते संसर्गजन्य आजार आढळून येतात?
8: जनावरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संसर्गजन्य आजार आढळून येतात। यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे सांसर्गिक गर्भपात, ज्यामध्ये जनावरांमध्ये गर्भपात मुख्यत्वे दिसून येतो।

0: त्यानंतर दुसरा महत्वाचा आजार आहे क्षयरोग, ज्याला ट्युबरक्युलॉसिस टीबी जो माणसांमध्येही दिसतो. नंतर आहे स्तनदाह, ज्याला मस्टायटिस दगडी कास असं म्हटलं जातं. नंतर काळीपुळी, फुफ्फुसदाह हे जीवाणूजन्य आजार आहेत. त्यानंतर लाळ्या खुरकूत, पीपीआर, बुळकांडी अशा प्रकारचे विषाणूजन्य आजार आढळून येतात. तर हे सर्व संसर्गजन्य आजार जनावरांमध्ये आढळून येतात.
1: अच्छा, म्हणजे गाई म्हशी किंवा शेळ्या सगळ्यांमध्येच,
0: सगळ्यांमध्ये आजार आहेत. गाई म्हैस असू द्या, शेळी, मेंढी, मांजर असू द्या, कुत्रा, बर्ड्स आहेत, पोल्ट्री बर्ड्स, तर सर्वांमध्ये हे आजार आढळून येतात.
1: अच्छा, आता तुम्ही उल्लेख केलात की सांसर्गिक गर्भपात हा एक सांसर्गिक आजार आहे, तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: सांसर्गिक गर्भपात ज्याला ब्रुसेलोसिस आम्ही म्हणतो, हा एक संसर्गजन्य झोनोटिक आजार आहे. झोनोटिक म्हणजे तो आजार जनावरांपासून माणसांना होऊ शकतो किंवा माणसांपासून जनावरांना होऊ शकतो. हा आजार ब्रुसेला या जीवाणूमुळे होतो. या आजारामध्ये मर्तुकीचे प्रमाण कमी असले तरी प्रजननाच्या समस्या जास्त दिसून येतात. हा आजार चारा, खाद्य आणि पाणी, संक्रमण झालेल्या प्राण्यांचे व्यवस्थित न उकळलेले दूध किंवा कमी शिजलेले मांस जर खाल्ले किंवा त्यांच्या स्त्रावाच्या संपर्काने हा आजार पसरतो. निरोगी जनावर बाधित जनावराच्या जननेंद्रियाच्या संपर्कात आल्यानंतर या रोगाची बाधा होते.
1: अच्छा, पण मग याची लक्षणं काय असतात की म्हणजे हा आजार झालाय तर कसं कळणार ना?
0: या आजारामध्ये संक्रमण झाल्यानंतर जीवाणू हे रक्त व लिम्फ प्रणालीद्वारा मुख्यतः प्रजननामध्ये सहभागी होणारे जे अवयव आहेत जसं की स्तन ग्रंथी आहे, सांधे, यापर्यंत पोहोचतात आणि मग जनावरांमध्ये लक्षणे दिसून येतात. गाभण जनावर जर असेल तर त्यामध्ये गर्भपात दिसून येतो. गर्भपात झाल्यानंतर गर्भाशयाला सूज येते. गर्भाशयामधून पिवळसर, तपकिरी, चॉकलेटी किंवा रक्त मिश्रित असा स्त्राव येतो. गर्भपातामध्ये प्रामुख्याने गर्भाशयाला संसर्ग झाल्याने जनावराची वार अडकण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते.
1: अच्छा,
0: दूध उत्पादनामध्ये घट होऊन जनावरामध्ये तात्पुरता किंवा कायमचा वांजपणा येण्याची दाट शक्यता असते. काही संक्रमण झालेल्या प्राण्यांच्या सांध्यामध्ये मुख्यतः त्यांचे गुडघे यामध्ये संक्रमण आढळून येते, ज्यामध्ये सांध्यावर सूज येणे, त्यानंतर हालचालीवर मर्यादा येतात आणि उत्पादन क्षमता घटते आणि पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते.
1: बरोबर आहे, पण आता या आजाराचं निदान जर करायचं असेल तर कसं करता येईल?
0: या आजाराच्या निदानासाठी प्रयोगशाळेमध्ये जे काही नमुने पाठवले जातात ते नमुने वापरून जीवाणू अलगाव करून रोग निदान केले जाते. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या चाचण्या आहेत, जसं की आरबीपीटी दूध वापरून एमआरटी केली जाते, आरबीपीटी रक्तजल वापरून केली जाते, स्टॅट आहे, सीएफटी, एलायझा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिरोलॉजिकल चाचण्या आहेत. तर ह्या चाचण्या करून या रोगाचे निदान त्वरित करता येते.
1: अच्छा, आणि जे निदान आहे ते आपल्याकडे सगळीकडे आहे का?
0: आहे, आमच्या इथं मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये आमचं सूक्ष्मजीवशास्त्र असं हे डिपार्टमेंट आहे, विभाग आहे, तर तेथे या सर्व चाचण्या होतात आणि याचे वेगवेगळे सॅम्पल्स पण वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात आणि आम्ही रेग्युलर म्हणजे ही ऍक्टिव्हिटी आहे, डायग्नोस्टिक ऍक्टिव्हिटी आहे, तिथं आम्ही चाचण्या करून त्याचं रोग निदान करून देतो.
1: आता मॅडम, याच्यासाठी उपाययोजना आपण काय करू शकतो?
0: उपाययोजना करण्यासाठी जनावर विकत घेताना रोगाची चाचणी करून घ्यावी. संक्रमण झालेले वार किंवा बाधित जे फिटस आहे त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. बाधित जनावराचे दूध व मांस व्यवस्थित उकळून व शिजवून खावे. बाधित जनावर प्रजननासाठी वापरू नये आणि त्यांना वेगळे करून त्यांचे व्यवस्थापन करावे. गर्भपात झालेल्या जनावरांना तत्काळ वेगळे करावे, कारण हा एक संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे जर एका कळपामध्ये एक जनावर बाधित आढळलं तर वेगळं करून त्याचं व्यवस्थापन केलं तर हा आजार बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकतो. तसंच बाधित जनावरांना व्यवस्थित प्रथिनेयुक्त असा आहार द्यावा. तर अशा प्रकारच्या उपाययोजना करून हा आजार आटोक्यात आणला जाऊ शकतो.
1: बरोबर आहे. आता मॅडम, स्तनदाह हा सुद्धा एक आजार आहे की जो संसर्गजन्य आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगा?
0: स्तनदाह हा दुभत्या जनावरांमध्ये आढळणारा आणि कासेचा फार हानिकारक असा आजार आहे. हा आजार उत्पादन तसेच उत्पादकता करिता अभिशाप आहे. दूध निकृष्ट प्रतीचे आणि जीवाणू मिश्रित असल्या कारणाने मानवी आरोग्यास धोकादायक असते. योग्य उपचार न केल्यास स्तन किंवा कास कायमची निकामी होते आणि पिल्लांना दूध न मिळाल्यामुळे त्यांची मर्तूक होऊन आर्थिक नुकसान होते. तर याला मस्टायटिस किंवा दगडी कास असं म्हणतात. अत्यंत महत्वाचा असा आजार आहे. जे डेअरी अॅनिमल्स आहेत, दुभती जनावरे जसे की गाई, म्हशी, शेळी, मेंढी यांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि पशुपालकांचं आर्थिक नुकसान होतं, दूध जनावराचं घटतं आणि त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होतं.
1: बरोबर आहे. पण मग याची काय कारणं असतात साधारण?

0: या आजाराची कारणं म्हणजे जेव्हा दूध काढतात पशुपालक तर सडाची छिद्रे जी असतात जनावराच्या ती 45 मिनिट उघडी राहतात. तर ती धार काढल्यानंतर जनावराला खाली बसू दिलं नाही पाहिजे कारण त्या उघड्या छिद्रामधून ते जे काही जीवाणू आहेत ते मध्ये प्रवेश करतात. तर त्या जनावराला दूध काढल्यानंतर उभं ठेवायचं ऍटलिस्ट 1 तास तरी.
1: अच्छा,
0: हे जर केलं तर हा आजार आटोक्यात येऊ शकतो. आणि या आजाराला वेगवेगळे जीवाणू आहेत जसं की स्टाफायलोकोकस ऑरियस, स्ट्रेप्टोकोकस अ गॅलेक्सी, युबेरिस, इकोलाय, क्लेप्सियला, मायकोप्लाझ्मा, एन्ट्रोकोकस असे वेगवेगळे प्रकारचे जीवाणू आहेत. आणखी विषाणू आहेत, बुरशीजन्य घटक आहेत. तर हे सर्व या छिद्रांमधून मध्ये जातात आणि हा आजार होतो.
1: अच्छा, म्हणजे हे घटक कारणीभूत ठरतात. पण याच्यामध्ये मग काय लक्षण आपल्याला दिसून येतात?
0: या आजारामध्ये कासेवर सूज येते, कासेला हात लावून पाहिल्यास कास गरम लागते, दूध पातळ किंवा फिक्कट असे रक्त मिश्रित असते, दुधात गुठळ्या होतात, वेदनेमुळे जनावर कासे स्पर्श करू देत नाही, दूध काढू देत नाही, शरीराचे तापमान वाढते, तसेच जनावर खात पित नाही. बरेचदा कासेचा काही भाग कडक होतो त्यामुळे त्याला दगडी कास असं म्हणतात आणि त्या भागामधून दूध येत नाही. तर अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसतात.
1: बरोबर आहे. आणि यासाठी मग आपल्याला काय काळजी घेणं किंवा काय उपाय करणं आवश्यक आहे?
0: या आजारासाठी उपाययोजना म्हटलं तर दूध काढण्यापूर्वी आणि दूध काढल्यानंतर कास किंवा सड स्वच्छ अशा पाण्याने धुवून कोरडे केले पाहिजेत.
1: बरं,
0: सध्या बाजारामध्ये टीट डीप अशी उपलब्ध आहे. तर धार काढल्यानंतर ते सड त्या टीट डीप मध्ये बुडवावेत जेणेकरून जरी छिद्र उघडी राहिली तरी ते जीवाणूमध्ये प्रवेश करणार नाही. त्यानंतर ठराविक वेळेलाच त्या करड्यांना किंवा पिल्लांना पाजण्यासाठी सोडणे, तसेच ठराविक वयानंतर दूध पिणे तोडले पाहिजे. स्तनदाह झाल्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य असे उपचार करून घ्यावेत. प्रत्येक महिन्यामध्ये जनावराच्या स्तनदानासाठी नियमित परीक्षण करून घ्यावे. नवीन जनावर जेव्हा विकत घेतात पशुपालक तेव्हा ते स्तनदाह रोगमुक्त आहे याची खात्री करूनच ते विकत घ्यावे. तसेच जनावरांची त्यांच्या गोठ्याची नियमित अशी स्वच्छता जर ठेवली तर हा आजार बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकतो.
1: काळीपुळी हा जो एक संसर्गजन्य आजार आहे म्हणजे जनावरांमध्ये बरेचदा हा दिसून येत असतो, तर काय याचं काय सांगाल तुम्ही आणि लक्षणं काय असतात याची?
0: काळीपुळी हा आजार आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असा आजार आहे. बॅसिलस अँथ्रासिस या नावाच्या जीवाणूमुळे हा आजार होतो. तरी हा लसीकरण आणि व्यवस्थापनामधील स्वच्छतेमुळे हल्ली या आजाराचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झालाय. तर या आजारामध्ये लक्षणे म्हटलं तर रोगाची सुरुवात एकदम होते. जनावरांमध्ये एकदम ताप चढतो, 41-42 डिग्री एवढा ताप चढतो. जनावरे थरथर अशी कापतात, चारा खाणे, रवंथ करणे, तसेच दूध देणे बंद होते. गळ्यामध्ये सूज येते, श्वासोच्छवास अतिशय जलद चालतो आणि जनावर बेहोश होतात. म्हणजे एकदम जनावर मरणं हे त्याचं महत्वाचं लक्षण आहे. काहीच लक्षणं न दाखवता जनावर जर मरत असतील तर दॅट इज काळीपुळी. रक्ताचे जुलाब होतात, जनावर मलूल होऊन पडून राहते आणि 2-3 दिवसांमध्ये मरते. रोगाचे विशिष्ट लक्षण, आणखी एक महत्वाचं लक्षण म्हणजे काळ्या रंगाचं न गोठलेलं रक्ताचे स्त्राव नाकामधून किंवा अन्य छिद्रामधून येतात. या रोगामध्ये मृत्यूचे जास्तीत जास्त प्रमाण आढळून येते. तर हे जर असं लक्षण दिसलं नाकामधून किंवा कानामधून किंवा गुदद्वारामधून जर तुम्हाला रक्त दिसलं न गोठलेलं, जनरली रक्त कसं गोठतं तर यामध्ये न गोठलेलं रक्त येतं, तर असं लक्षण असलं की हे काळीपुळी आहे
1: हे ओळखायचं. अच्छा, मॅडम याचं जे रोगनिदान आहे तर ते कसं करता येतं?
0: प्रयोगशाळेमध्ये बाधित जनावराचे रक्त आणि कानाचा तुकडा यापासून रोगनिदान करता येते. रक्ताचे नमुने सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यास बॅसिलस अँथ्रासिस जीवाणू ओळखले जातात. रोगाच्या निश्चित निदानासाठी रक्तातून जीवाणूचे विलगीकरण करून ओळखले जाते. याशिवाय स्कोलिस चाचणी आहे, पीसीआर चाचणी आहे, एलायझा आहे, अशा प्रकारच्या चाचण्या करून या रोगाचे निदान केले जाते. तर जेव्हा कधी काळीपुळीचं एखादं जनावर दिसलं तर त्याचं रक्त जर नाही दिसलं, म्हणजे रक्त न गोठलेलं रक्त जर नाही आलं बाहेर, तर एक कानाचा तुकडा कट करून जर हे सॅम्पल तुम्ही हे नमुने तुम्ही प्रयोगशाळेत पाठवले तर आम्ही त्याचं रोगनिदान करून देतो.
1: अच्छा, त्याच्यावरनं कळतो म्हणजे?
0: त्याच्यावरून आम्ही रोगनिदान करून देतो.
1: यासाठी काय आपण उपाय करू शकतो?
0: काळीपुळी आजाराची लक्षणे दाखविणाऱ्या जनावरांचे शवविच्छेदन उघड्यावर किंवा निर्जंतुकीकरणाच्या आधुनिक सुविधा नसलेल्या ठिकाणी करू नये असं एक गाईडलाईन्स दिलेले आहेत. कारण हे जे जीवाणू आहेत, हे जीवाणू याचं एक विशिष्ट असं लक्षण आहे, कॅरेक्टर आहे की हे जीवाणू जेव्हा वातावरणामध्ये खूप ऍडव्हर्स कंडिशन म्हणजे तापमान खूप जास्त आहे अशा ऍडव्हर्स कंडिशनमध्ये हे जीवाणू स्पोर्समध्ये कन्वर्ट होतात, स्पोर्समध्ये रुपांतरित होतात. आणि या स्पोर्स ज्या आहेत या खूप वर्षानुवर्ष या वातावरण

0: मध्ये राहतात, जिवंत राहतात. आणि मग जेव्हा तापमान कमी होतं, जेव्हा चांगल्या फेवरेबल कंडिशन्स तयार होतात, तर हे स्पोर्स परत जीवाणूमध्ये कन्वर्ट होतात, रुपांतरित होतात आणि आजार पसरतो. त्याच्यामुळे असं काळी पोळी असलेलं जर जनावर असेल तर त्याचं पोस्टमार्टम करू नये असं एक गाईडलाईन दिलेली आहे गव्हर्नमेंटनी. त्यामुळे त्याचं पोस्टमार्टम टाळायचं. त्यानंतर आजारात जनावरे दगावतात, बऱ्याचदा आजार करण्यापुरताही वेळ उपलब्ध होत नाही, त्यासाठी प्रतिबंध हा चांगला उपाय आहे. या आजारावर परिणामकारक अशी लस उपलब्ध आहे. आजार उद्भवणाऱ्या विभागामध्ये असे लसीकरण पावसाळ्यापूर्वी मे ते जून महिन्यामध्ये पशुवैद्यकामार्फत करून घ्यावे. आणि मृत जनावर जमिनीत खोल खड्डा करून त्यामध्ये चुनखडी टाकून त्याची विल्हेवाट लावावी, त्याचं पोस्टमार्टम किंवा शवविच्छेदन करू नये, जेणेकरून हा आजार पसरणार नाही.
1: नक्कीच नक्कीच. मॅडम, आतापर्यंत आपण जे जीवाणूमुळे संसर्गजन्य आजार होतात त्यांची माहिती बघितली, परंतु काही वेळेला विषाणूजन्य आजार सुद्धा पसरत असतात. तर लाळ्या खुरकत हा एक विषाणूजन्य असा आजार आहे, संसर्गजन्य. तर काय असतो हा आजार?
0: लाळ्या खुरकूत हा संसर्गजन्य असा आजार आहे. तो ऑफ्थो व्हायरस, ऑफ्थो या विषाणूमुळे होतो. या विषाणूचे एक चार उपप्रकार, जसे की ओ, ए, सी आणि एशियावन, असे चार उपप्रकार ह्या भारतामध्ये आढळून आलेले आहेत. सामान्यपणे हा आजार विभागलेली खुरे असलेल्या किंवा रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये प्रामुख्याने आढळतो. या आजारामध्ये मर्तुकीचे प्रमाण कमी असून जनावराची उत्पादन व प्रजनन क्षमता घटते. तसेच जनावरे पायातील जखमांमुळे कायमस्वरूपी लंगडतात, त्यामुळे पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते.
1: अच्छा, लक्षणं काय दिसून येतात?
0: या आजारामध्ये तोंडामधून लाळ गळणे, तोंड, जीभ, हिरड्या, कास इत्यादींवर लालसर रंगाचे फोड येणे, अशा प्रकारची लक्षणे दिसतात. 24 तासांमध्ये हे फोड फुटतात आणि ते चट्टे दिसतात. खुरांमध्ये जखमा होऊन जनावरे लंगडत राहतात. ताप येणे, अशक्तपणा येणे, तसेच गाभण जनावरांचा गर्भपात होणे, अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसून येतात.
1: बरोबर आहे. पण मग आपण याच्यासाठी काय प्रतिबंध म्हणजे उपाययोजना काय काय करू?
0: आता विषाणूजन्य आजार आहे पण तरी एक जे लक्षण आहे त्याच्यावर, त्याच्या बेसिसवर एक उपाययोजना केल्या जातात. जसे की तोंडामधील व पायातील जखमा पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने धुवून घेतात. त्यानंतर तोंडामधील जखमांना तुरटी, ग्लिसरीन, बोरिक ऍसिड पावडर लावली जाते. तोंडामधील आणि पायातील जखमांना जीवाणू संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिजैविके दिली जातात. रोगग्रस्त जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत आणि रोग प्रतिबंधक अशी लस वर्षामधून दोनदा टोचून घ्यावी. तर अशा प्रकारची उपाययोजना केल्या तर हा जो लाळ्या खुरकूत, ज्याला FMD असं म्हटलं जातं, हा जर आटोक्यात आणला जाऊ शकतो.
1: आता मॅडम, PPR हा जो आजार आहे प्रामुख्याने शेळ्यांमध्ये हा दिसून येतो ना?
0: बरोबर.
1: विषाणूजन्य आजार आहे तर हा कसा काय असतो, याचं PPR म्हणजे काय आणि त्याचं लक्षण काय असतं?
0: PPR म्हणजे पेस्टिडेस पेटिट्स रुमिनंट्स, म्हणजे स्मॉल रुमिनंट्स. शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये आजार दिसून येतो, मोठ्या जनावरांमध्ये पण दिसून येतो, पण जनरली शेळ्या मेंढ्यांमध्ये दिसतो. या रोगाला जनावरातील प्लेग असं म्हटलं जातं.
1: बरं.
0: हा अतिशय संसर्गजन्य आजार असून एकाच वेळी तो अनेक जनावरांना बाधित करतो. या रोगामध्ये जनावर मरण्याचे प्रमाण अधिक आहे, यामुळे पशुपालकाचे अतोनात नुकसान होते.
1: बरोबर आहे. आता मग लक्षणं काय असतात?
0: या आजारामध्ये जनावराचे तापमान भरपूर वाढते, 107 डिग्री फॅरनहाईट पर्यंत वाढते. नाकातून व डोळ्यातून पाणी गळणे, डोळ्यामध्ये चिपडे दिसून येणे, तोंडात हिरड्यांवर व जिभेवर व्रण येणे, हगवण लागणे, खोकला येणे, गाभण जनावरांमध्ये गर्भपात, अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसून येतात.
1: अच्छा, मग आपण यासाठी काय उपाय करू शकतो?
0: तर PPR हा विषाणूजन्य आजार आहे, यावर उपचार नाही. जेव्हा केव्हा विषाणूजन्य व्हायरल आपल्याकडे, जसं कोविड आला होता, व्हायरल असलं की एक सिम्टमॅटिक ट्रीटमेंट दिली जाते. तर PPR हा विषाणूजन्य आजार आहे, यावर उपचार नाही तसं पाहिलं तर, पण लक्षणांवरून उपचार करून घेतल्यास आणि योग्य ती काळजी घेतल्यास या रोगामध्ये मृत्यूदर आटोक्यात ठेवण्यात यश येते. आजारी जनावरास निरोगी जनावरापासून वेगळं करावं आणि निरोगी जनावरास लसीकरण करावं. नवीन जनावर खरेदी करताना माहिती असलेल्या कळपामधूनच खरेदी करावं. त्यानंतर बुळकांडी हा एक आजार आहे, ज्यामध्ये ज्याला रिंडर पेस्ट म्हणतात. तर ह्या रोगाची लस दिली तर PPR या रोगाचं निर्मूलन करण्यामध्ये यश आलंय, बुळकांडी लस दिली तर.
1: बरं.
0: त्यामुळे या रोगावर लसीकरणाची आवश्यकता नाही, परंतु ज्या भागामध्ये पीपीआर या रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे त्या भागात पूर्व परवानगीने लसीकरण करणे योग्य ठरते. तर अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात.
1: बरोबर आहे. मॅडम, थोडक्यामध्ये जनावरांमध्ये जे संसर्गजन्य आजार होत असतात तर तुम्ही काय एक उपाययोजना म्हणजे सांगाल साधारण?
0: हा, म्हणजे जनावरांमध्ये कुठलाही संसर्गजन्य आजार असेल तर एक जनरल उपाययोजना केली

0: जातात,
1: हो
0: त्यामध्ये
1: हो
0: जनावरांचा महत्वाचं म्हणजे गोठा आणि परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. गोठ्यामध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जनावरांना पिण्यासाठी नेहमी स्वच्छ ताजं पाणी उपलब्ध करून द्यावं. आजारी जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळं बांधावं, जेणेकरून हे संसर्गजन्य आजार पसरणार नाहीत.
1: बरोबर.
0: दूषित चारा पाण्याची योग्यशी विल्हेवाट लावावी. गोठ्यामधील सांडपाणी, मलमूत्र व वाया गेलेला चारा याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. एखाद्या आजाराचा एखाद्या भागात प्रादुर्भाव झाल्यास त्या भागामध्ये जनावरे चरावयास नेऊ नयेत. जंताचा प्रादुर्भाव असलेल्या जनावरांमध्ये लसीकरणाने योग्य ती प्रतिकार शक्ती निर्माण होत नाही, यासाठी जनावरांचे लसीकरणापूर्वी जंतनाशक करून म्हणजे डिवॉर्मिंग करतात. आपण वॅक्सिनेशनच्या अगोदर डिवॉर्मिंग करतो, तर जनावरांचं नियमित असं लसीकरण करून घ्यावं. आजारी जनावरांना त्वरित औषधोपचार करावेत. एखाद्या गावात संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास त्या गावाच्या सभोवतालच्या गावांमध्ये प्रथम लसीकरण करावं. आजार कुठलाही असो लसीकरण करून घ्यावं. त्यानंतर त्या गावच्या परिसरातील जवळील गावांमध्ये लसीकरण करून घ्यावं. शेवटी आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या गावामध्ये लसीकरणाची अंमलबजावणी करावी. याला रिंग वॅक्सिनेशन म्हणतात. यामुळे संसर्गजन्य आजार 1 ते 3 आठवड्यामध्ये नियंत्रणात येतो. आता लसीकरणाचं जर बोलायचं झालं तर वेळेवर लसीकरण करावं. जी आपण लस वापरतो ती नामांकित अशा कंपनीची आहे का? लस वापरताना ती बर्फामध्ये ठेवून आणावी. त्याची एक्सपायरी ती कालबाह्य झाली नाहीये याची खात्री करून घ्यावी. नंतर निरोगी आणि सशक्त जनावरांचे लसीकरण सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा अशा थंड वेळेमध्येच करावं. गावातील सर्व जनावरांचे शक्यतो एकाच दिवशी लसीकरण करावं. त्यानंतर लसीकरणासाठी जी सुई आपण वापरतो ती उकळत्या पाण्यातून काढलेली आहे की निर्जंतुक केलेली आहे की नाही, किंवा प्रत्येक जनावरच नवीन अशी सुई वापरावी. तर या सर्व प्रकारच्या अशा काळजी घ्यावी जेव्हा लसीकरण आपण करतो.
1: बरोबर.
0: आणि संसर्गजन्य आजाराने जर एखादं जनावर जर मरण पावलं असेल तर त्या जनावराला जमिनीमध्ये खोल खड्डा करून तिथं पुरावानी चुनखडी टाकावी किंवा त्याला जाळावं. तर अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या तर हे जे जनावरांमध्ये होणारे संसर्गजन्य आजार आहेत ते कमी करता येऊ शकतात. आजार आपण थांबवू शकत नाही, पण त्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो किंवा ते पसरू नयेत म्हणून आपण ती काळजी
1: घेऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे पशुपालकांनी खरं तर आपल्या जनावरांचं निरीक्षण करणं गरजेचं आहे की त्यांच्यात काही बदल दिसून येत आहेत का किंवा काय.
0: बरोबर.
1: या गोष्टी पाहणं आवश्यक
0: आहे. त्याचं रेग्युलर टेस्टिंग करून घेतल्या पाहिजे. चाचण्या प्रत्येक इंटरव्हलला त्या चाचण्या करून घ्यायला हव्यात.
1: लसीकरण
0: करायला हवं. आणि जर एखादं जनावर आजारी असेल तर त्याला तात्काळ वेगळं करून त्याचं व्यवस्थापन करावं. छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या
1: अगदी
0: तर आजार आटोक्यात येऊ शकतात.
1: नक्कीच नक्कीच. मॅडम आज आपण इथे आलात आणि जनावरांमधील जे संसर्गजन्य आजार आहेत जी लक्षणं दिसतात तर त्यावर काय काय आपण उपाययोजना करू शकतो याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण पशुधनातील संसर्गजन्य आजार याविषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी आपण ऐकलत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: प्रसार भारतीच्या व्हेज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 8 वाजत आहेत।
2: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच।
3: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड।

0: आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
0: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
2: श्रोतहो, मैदानापासून पदकापर्यंत,
3: विजयापासून विक्रमापर्यंत,
2: प्रत्येक खेळ,
3: प्रत्येक खेळाडू
2: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
3: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
2: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
4: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
5: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
0: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
0: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
6: घर, संसार, नोकरी, रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःच स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्स मधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
7: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो, त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
8: मैं मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को कि मतलब कुछ भी हो, तकलीफ आए, कुछ भी हो, जियो, खुश रहो.
9: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
6: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेरा मागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे, समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका दिनांक 12 सप्टेंबर रोजी 11:00 100.1 MHz FM गोल्डवर आणि न्यूज ऑन AIR या ऍपवरही.
5: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉ SR रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार 2025-26 प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 8:05 होत आहेत. ठीक 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई अंकिता.

0: आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युपीआय प्रमाणेच विमा आणि इतर वित्तीय उत्पादनं सुलभतेनं नागरिकांना मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मुंबईत उद्योजकांना आवाहन. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या तिसऱ्या टप्प्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश. खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंना 2 सुवर्णपदकांसह 5 पदकं. युपीआयप्रमाणेच विमा, कर्ज मिळवणं, निवृत्ती वेतन, शेअर बाजारातले व्यवहार यासारख्या गोष्टी नागरिकांना सुलभरित्या उपलब्ध करून देण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जगभरातल्या उद्योजकांना केलं. प्रधानमंत्र्यांनी मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात 7व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते.
1: फिनटेक इन्शुरन्स प्रोडक्ट्स और अन्य फाइनेंशियल सर्विस तक भी एक्सेस आसान बना सकता है. ये सब भी उतने ही सरल, सहज और सुलभ हो सकते हैं जितना आसान आज QR कोड से पेमेंट करना है.
0: जगात वित्तीय तंत्रज्ञान या विषयावरची कोणतीही चर्चा युपीआयचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. आता हे तंत्रज्ञान 11 देशांमध्ये सक्रिय असून आणखी इतर देशांमध्ये त्याचा स्वीकार व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना युपीआयची सुविधा मिळाली तर मायदेशी पैसे पाठवणं सुलभ होईल. तसंच हे तंत्रज्ञान आपण विकसित केलं असल्यानं त्याचे नियम आपल्याला ठरवता येतील, असंही ते म्हणाले. वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्र बळकट करण्यासाठी नवोन्मेष आणि सायबर सुरक्षा या दोन घटकांवर भर देण्याचं आवाहन त्यांनी केलं.
1: पहिला, हमें भारत में सायबर सिक्युरिटी को टॉप नॉच बनाना है. दूसरा, हमारी इंडस्ट्री के पास अपने इथिकल डेटा प्रोटेक्शन स्टैंडर्ड्स होने चाहिए. तीसरा, हमें एक मजबूत फिनटेक रेगुलेटर इंडस्ट्री इनोवेशन इकोसिस्टम बनाना है. और चौथा, हमारे पास एक फिनटेक कंज्यूमर प्रोटेक्शन इंडेक्स होना चाहिए जिसके आधार पर हर कंपनी की पारदर्शी रेटिंग हो सके.
0: जगातल्या सध्याच्या संघर्षपूर्ण आणि अस्थिर परिस्थितीतही भारतावरचा जगाचा विश्वास वाढत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. जपानच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीनं भारताचं सॉव्हरिन रेटिंग एक स्थान वर चढवलं आहे आणि ही प्रगती भारतानं 30 वर्षांनंतर केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. त्यापूर्वी त्यांनी राज्यातल्या नागरिकांना आगामी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. उद्घाटनापूर्वी प्रधानमंत्र्यांनी या प्रदर्शनात सहभागी झालेल्यांशी संवाद साधला आणि विविध दालनांना भेटी देऊन फिनटेक क्षेत्रात होत असलेल्या नवोन्मेषाविषयी जाणून घेतलं. 11 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत 80 हून जास्त देशांमधून 8000 जास्त संस्था सहभागी झाल्या आहेत. देशात औद्योगिक निर्मितीचं चित्र गेल्या 12 वर्षात पूर्णतः बदललं असून अनेक उत्पादनं आता देशातच तयार होतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या मार्गांचं लोकार्पण बडोद्यातून केल्यावर ते बोलत होते. देशाच्या पश्चिम भागातल्या 5 राज्यांमधून माल वाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी समर्पित हा रेल्वेमार्ग 1,30,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. त्यातल्या 326 किलोमीटर लांबीच्या 3र्या टप्प्याचं लोकार्पण मोदी यांनी आज केलं.
1: आज ईस्टर्न और वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देश के व्यापार कारोबार का मुख्य आधार बन रहा है. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर तेजी से विकसित होते भारत की जीवन रेखा है. इसने भारत के ट्रांसपोर्टेशन सेक्टर का कायाकल्प कर दिया है.
0: प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी वेगवेगळे लोहमार्ग उपलब्ध झाल्यामुळे दररोज 430 पेक्षा जास्त मालगाड्या धावू शकतील. शेतकऱ्यांना नाशवंत माल बाजारपेठेत जलद गतीनं पोहोचवण्यासाठी या मार्गाचा फायदा होईल. JNPT ला देशाच्या विस्तीर्ण भूभागाशी जोडणारी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यामुळे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे. या माध्यमातून देशातली सुमारे 55% कंटेनर वाहतूक हाताळणाऱ्या JNPT च्या माध्यमातून होणाऱ्या माल वाहतुकीत या मार्गिकेमुळे मोठी वाढ होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेले सर्व मुद्दे सोडवले आहेत, तरी त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्या विचाराव्या असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सरकारनं सकारात्मक भूमिका घेऊन एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी भूमिका मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना मांडली.
1: शिष्टमंडळ आम्ही स्वतः गेलो, चर्चा केली, सगळे मुद्दे आता निराकरण केले. आता त्यांनी त्याच्यात विचार केला पाहिजे की सरकार ज्या एक पाऊल पुढे येतात, आपण एक दोन पाऊल पुढे येऊन सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद दिला पाहिजे.
0: राज्यातल्या प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षणाबाबत सुसूत्रता आणण्यासाठी सुधारित धोरण लागू करायला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या सुधारित धोरणानुसार आरक्षणासाठी पात्र खेळाडूंना 3 महिन्यांच्या मुदतीत क्रीडा प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करून घेणं आवश्यक आहे. ऑलिम्पिक समर स्पर्धांमधले 2005 नंतर सलग 3 ऑलिम्पिक गेम्समध्ये समाविष्ट असलेले खेळ, तसंच कबड्डी, खो खो, बुद्धिबळ, मल्लखांब आणि क्रिकेट हे खेळ आरक्षणासाठी पात्र असतील. पात्र खेळांची ही अट ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, आशियाई, पॅरालिम्पिक आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना लागू राहणार नाही. अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबईतल्या जुहू इथल्या इस्कॉन मंदिरातल्या गोविंदा उपहारगृहासह एकंदर 11 उपहारगृहांचा परवाना निलंबित केला आहे. त्यात इस्कॉन मंदिरातल्या गोविंदा उपहारगृहासह इतर 2 उपहारगृहांचा समावेश आहे. गेल्या आठवडाभरात अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या तपासण्यांमध्ये या उपहारगृहांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं गंभीर उल्लंघन आढळून आल्यानं ही कारवाई केली असल्याचं एफडीएच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. याशिवाय झेप्टोच्या मालाड आणि कळव्यातल्या केंद्रांवरही एफडीएनं कारवाई केली आहे. जाती आधारित जनगणना करण्याची मागणी करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेनं मंजूर केला. जनगणनेच्या प्रक्रियेचा लाभ प्रत्येकाला मिळाला पाहिजे, तसंच लोकसंख्येचं जातवार सामाजिक स्थान स्पष्टपणे दिसलं पाहिजे. या हेतूनं जनगणनेत जातीची नोंद करावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अधव अर्जुन यांनी दिली. नवी दिल्लीत येत्या 12 आणि 13 तारखेला होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. द्विपक्षीय चर्चेदरम्यान उपस्थित होणाऱ्या अनेक मुद्द्यांपैकी रशिया युक्रेन संघर्ष हा एक महत्वाचा मुद्दा असेल असंही जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आणि चीनमधले संबंध हळूहळू सकारात्मक दिशेनं वाटचाल करत असल्याचं जयस्वाल म्हणाले. संबंधांमधली ही हळूहळू होणारी सुधारणा आणि दोन्ही देशातल्या लोकांचे परस्पर संबंध अत्यंत महत्वाचे आहेत असंही त्यांनी नमूद केलं. नेपाळमधल्या विनाशकारी पुराबाबत ते म्हणाले की भारतानं या संकटाच्या वेळी तत्परतेनं प्रतिसाद दिला असून मदत, बचाव आणि पुनर्बांधणीच्या कामात सहकार्य करणं सुरूच ठेवेल. आतापर्यंत 7 विमानांद्वारे 95 टन मदत सामग्री पाठवण्यात आली असून आणखी काही मदत सामग्री लवकरच पाठवली जाईल अशी माहिती जयस्वाल यांनी दिली. जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेच्या शेवटून दुसऱ्या दिवशी आज भारतानं 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य अशा 5 पदकांची कमाई केली. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात विद्यमान विश्वविजेता तोमन कुमार आणि श्याम सुंदर स्वामी या जोडीनं सुवर्णपदक पटकावलं, तर सांघिक रिकर्व्ह प्रकारात हरविंदर सिंग आणि विजय सुंदी यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात भावना आणि पूजा यांना चीनच्या संघाने पराभूत केल्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं, तर W1 मिश्र प्रकारात स्वाती आणि आदिल मोहम्मद नझीर अन्सारी यांनीही रौप्य पदक मिळवलं. वैयक्तिक W1 प्रकारात स्वातीनं कांस्य पदक जिंकलं. महिलांच्या कंपाऊंड प्रकारात मात्र भारताचं कांस्य पदक हुकलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यूपीआय प्रमाणेच विमा आणि इतर वित्तीय उत्पादनं सुलभतेनं नागरिकांना मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मुंबईत उद्योजकांना आवाहन. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3र्या टप्प्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या राज्यातल्या कॉरिडॉरचा समावेश. खेळाडूंना सरकारी क्षेत्रात 5% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि

0: जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंना 2 सुवर्ण पदकांसह 5 पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 45 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मधुकर खामकर यांनी गायलेलं हे गीत.

मधुकर खामकर आणि सहकलाकारांनी गायलेलं हे लोकगीत आपण ऐकलं. श्रोतेय कार्यक्रमात यानंतर ऐकूया दत्ता पाटील यांची रचना प्रल्हाद शिंदे आणि सहकलाकारांच्या स्वरात.

आप्पासाहेब कांबळे यांचं गीत आपण ऐकलं साहेबराव गायकवाड यांच्या स्वरात. आणि या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया पद्माकर कांबळी यांची रचना आरती गोखले यांच्या स्वरात.

मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकली दुर्गेश चंदावरकर यांच्या स्वरात. श्रोतो भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जी आर पालकर यांची रचना विठ्ठल शिंदे यांच्या स्वरात.

गरा पालकर यांची रचना आपण ऐकलीत विठ्ठल शिंदे यांच्या स्वरात. आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9 News@9 हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे सर्व कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. ठीक सुरुवातीला 8:45 समाचार संध्या.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:20 होत आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन आपण ऐकणार आहात. मांज खमाज ठुमरी आणि कजरी. ठुमरीचे बोल आहेत कारे मेघा बरसत नाही आणि कजरीचे बोल आहेत कहनवा मानो राधाराणी. यांना साथ संगत अशी आहे. तबला साथ आहे मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियमची साथ आहे अभिषेक काठे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन माज खमाज ठुमरी आणि कजरी.

श्रोते हो, आताच आपण नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कलाकार ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि संवादिनाला साथीवर होते अभिषेक काठे. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर मुंबई आकाशवाणीची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोतो, रात्रीचे 10:30 वाजले आहेत, यानंतरची उद्घोषणा लगेचच।
2: नवनाट्य प्रसारित करीत आहोत वंशाचा दिवा, लेखिका आणि सादरकर्त्या आशा पाटणकर।

0: मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा मधुगंध कार्यक्रम संपला.
1: सुजाता
0: पाहुणे होत आहेत.
1: ए सुजाता
2: आले आले.
0: आम्ही
1: अगं स्वयंपाक झाला का? भूक लागली बघ खूप. अगं हे बघ आता 9 वाजायला आले. आई कशी नाही आली अजून?
2: येतीलच इतक्यात. 9:30 होतील, काळजी करू नका म्हणून सांगून गेल्यात. आणि हो पानं घेते मी, हा तुम्ही घेऊन घ्या लगेच.
1: आईला पोहोचवायला कुणी येणार आहे की नाही? आणि मुली जेवल्या का?
2: कोणीतरी येईलच इथपर्यंत त्यांना पोहोचवायला. तुम्ही चला बरं आधी, मुलींचं झालंय मगाशीच.

0: आल्यास वाटतं.
1: काय गो बाई, बापरे किती बायका जमल्या होत्या नुसत्या.
0: कसा झाला कार्यक्रम सासूबाई?
1: त्यात काय विचारायचंय, कार्यक्रम चांगलाच झाला बरं का. अगो उमाबाई खऱ्या भाग्यवान हो, म्हणून त्यांना आज हा आनंदाचा दिवस दिसला.
2: आम्हाला
3: का नाही नेलं ग तिथं? बाळाच बारस होत ना.
1: हो हो.
3: काय नाव ठेवलं ग बाळाच?
1: आणखी कुणाला काही विचारायचंय? अंजली तू नाही बाई काही बोललीस?
2: आजी
1: म्हणजे
2: मुलगा होता की मुलगी?
1: वाटलंच मला की तू विचारणार. अगं मुलगाच होता बरं, मुलगाच होता. तुमच्या सारखी मारकाल होती लागली बरं मुलींची.
0: अंजली वंदना काय ग, आजी बाहेरून आली की प्रश्नांची नुसती सरबत्ती सुरू करताय. काही कळत की नाही तुम्हाला? फार गोंधळ करता हा तुम्ही.
1: त्यांची काय चूक आहे ग? मी म्हणते त्यांची काय चूक आहे बरं का. अलका, ए अलका, बाळाचं नाव की नाही श्रेयस ठेवलंय बरं का, श्रेयस. आणि केवढ्या थाटात बारस केलं म्हणून सांगू, उमाबाईंच्या डोक्यावर की नाही सोन्याची फुलं उधळली, सोन्याची. आहेस कुठे? पण आमच्या कुठे भाग्यात.
3: कशाला ग सोन्याची फुलं आजी?
1: कशाला म्हणजे, अगं त्या उमाबाई आहेत ना उमाबाई, त्या पणजी झाल्यात बरं का. पणजी म्हणजे त्यांच्या नातवाला मुलगा झालाय, कळलं का. म्हणून त्यांच्या डोक्यावर सोन्याची फुलं उधळली, कळलं का तुला. इथं नातवाचाच अजून तोंड पाहिलं नाही, तिथं पणतू तर लांबच. तोपर्यंत परमेश्वर डोळे मिटणार आमचे.
0: सासूबाई दूध देऊ ना गरम करून.
1: काही नकोय, नुसतं स्वस्त पडू दे मला म्हणजे झालं. काय तो सोहळा अगदी नजरेसमोरून हलत नव्हता हो.
0: ए चला ग मुलींनो, आजीला त्रास देऊ नका उगाच, आणि झोपा बरं आता. सकाळी पुन्हा उठत नाही तुम्ही लवकर. चला राहिलेला अभ्यास सकाळी करा आता.

0: काही लावलंय का आहे कार्ट्या सकाळी अगदी सुचू देत नाहीत काही न भांडता अभ्यास करता येत नाही का ग तुम्हाला
1: आई माझी वेळी लवकर घालून दे ग शाळेला वेळ होत आलीये रोज रोज उशीर झाला की बाई रागवतात
0: माहित आहे मला पण मग लवकर उठता येत नाही का ग तुम्हाला आईने काय काय म्हणून करायचं आणि काय घाल का तुला कळत नाही एवढी मोठी झालीयस 10 वर्षाची लहान भावंडांना सांभाळता येत नाही सदान कदा भांडण जा सायलीला बघ जरा
2: पण माझा अभ्यास राहिला ना
0: होईल थोड्या वेळानं जा बघ तिला बाहेर काय मातीत खेळते का काय ती
1: आई मला उद्या 200 पेजेसच्या 2 वह्या हव्यात ग आणि मला माझ्या युनिफॉर्मचा टाय आणि मोजे पण
0: अगं 2-3 महिनेच तर झालेत घेऊन लगेच काय तुमचं हे आणि ते सुरू झालंय बाबांना सांगत जा या गोष्टी सगळी कटकट माझ्याच मागे
3: बाबा बाबा अहो बाबा आज बाजारात जाऊया ना मला युनिफॉर्म आणायचाय
1: मला आणि वही
4: अरे अरे अरे अरे अरे काय गडबड असते ग सारखी तुमची सकाळपासून धड वर्तमानपत्र सुद्धा वाचू देत नाही
0: अहो पण जरा एखाद्या वेळेस मुलींकडे बघितलं तर काय जगबुडी होणार आहे सारखं मेले पेपर घेऊन बसायचं नाहीतर पोरींवर ओरडायचं
4: अगं पण तुझं तरी काय चाललंय मगाचपासून

0: सुद्धा मुलींवर ओरडतेच आहेस ना, नुसता वैताग आणलाय तुला जरा म्हणून काही जमत नाही.
1: अहो सगळ्यांचं मी एकटीनं करता करता दमून जाते अगदी. त्यातून सासूबाई तर हल्ली माझ्याशी धड बोलत सुद्धा नाहीत. आणि
0: आता तिच्याबद्दल काय तक्रार आहे, ती बिचारी आधीच तळमळतीये.
1: तेच म्हणतेय मी, म्हणूनच त्या माझ्याशी धड बोलत नाहीत. कामासमोर दिसत असली तरी मुद्दाम हात लावत नाहीत. असं का वागताय ते माझ्याशी?
0: तिचं तरी काय चुकलं? बिचारी आपलं लग्न झाल्यापासून आस लावून बसलीये, दरवेळेस तिची तू निराशा केलीस. तळमळेल नाही तर काय?
1: अहो पण ते काही माझ्या हातात आहे का?
0: तरी पण त्याचा त्रास म्हातारपणी आता ती सोसतेच आहे ना. नातवंडाचं तोंड पाहू, वंशाचा दिवा मांडीवर खेळू म्हणून किती आशेनं दरवेळेस ती उत्साहानं सर्व करायची.
1: अहो पण आता माझ्या हात हे सर्व सोसायची मुळीच ताकद नाही. शिवाय आपली आर्थिक ओढाताण तरी किती होते.
0: त्याची फिकीर तुला नको, मी आहे समर्थ अजून. हल्ली फार सुरू असणार तुझं.
1: पण खरंच हल्ली मला त्यांचं बोलणं मुळीच सहन होत नाही हो.
0: अगं पण तिचं तरी काय चुकलं? एका पाठोपाठ चारही मुलीच झाल्या तुला. या उतार वयात तिनं नातवंडाची अपेक्षा ठेवली तर काय बिघडलं? मला सुद्धा बाहेर मित्रांमध्ये चारही मुलीच सांगायला लाज वाटते. तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस तू.
1: तुम्ही सुद्धा खरंच तुम्हाला माझा तिटकारा वाटायला लागलाय. पण या खेपेस मला फार भीती वाटते हो. यात माझं काही बरं वाईट झालं तर?
0: सुजाता उगाच काहीतरी डोक्यात आणू नकोस. अगं यावेळेस नक्कीच मुलगा होईल. आणि
1: पण आणि समजा
0: सुजाता
1: माझ्या चारही चिमण्यांना मग कोण पाहिजे?

0: कोण आहे? आले आले.
1: अग अशी बघत काय उभी राहिलीस? ओळखलं नाहीस मला तू? कमाल आहे सुजाता.
0: अय्या अनुराधा. म्हणजे आमची अनु.
1: नशीब आमचं. चला बाईसाहेबांनी बऱ्याच लवकर ओळखलं, नाहीतर कोण भामटी म्हणून हाकलून लावलातच. म्हणजे आली का पंचायत?
0: कमाल करतेस ना तू अगदी. अगं तुला विसरणं शक्य आहे का? ए पण कॉलेजमध्ये होतीस त्यापेक्षा सुधारलीस हा, आणि सुखात आहेस हे चेहऱ्यावरून आणि तब्येतीवरून सुद्धा जाणवत.
1: अगं तू म्हणतेस ना ते खरंय बरं का, पण मला सांग आमची ही ठणठणीत सुजाता अशी कशाने सुकली बाई? का ग सासूरवास वगैरे तर नाही ना?
0: छे काही नाही ग, मी अगदी आनंदात आहे.
1: मग काय आमचे भाऊजी छळतात की काय तिला?
0: चल चहा टळ कुठली. अगदी होती तशी आहेस, काही फरक नाही बघ तुझ्यात.
1: अगं पण लग्न झालं की एकदम काही बदलायलाच हवं का? कमालच आहे तुझी. आणि हे बघ आम्ही दोघही अगदी बडबडे आहोत बरं का, पण तू मात्र मितभाषिणी झालेली आहेस असं दिसतंय.
0: तसं काही नाही ग.
1: मग कसं ग?
0: पण मला सांग तू इकडे कशी काय?
1: म्हणजे काय
0: तर कोल्हापूरला असतेस आणि उद्योग काय चाललाय की पूर्वीसारखं? वाचनाचं वेळ अजूनही आहे की नाही तुझं?
1: हो हो हो, किती प्रश्न विचारशील एकदम. आता सांगते नीट, पण सुजू मी आल्यापासून उभीच आहेस बघ. तू पण उभी बसू का? सांगते मग तुला सगळं.
0: अय्या खरंच इतक्या वर्षांनी भेटलो आणि तुला बस म्हणायचं सुद्धा भान राहिलं नाही. बरं आरामशीर बस पाहू आता आणि सगळं सविस्तर सांग मला.
1: हे बघ माझे मिस्टर म्हणजे अविनाश कोल्हापूरलाच आहे.
0: हा
1: सध्या आम्ही दोघं इथं आमच्या नातेवाईकांकडच्या लग्नाला आलो होत आणि त्या निमित्तानं टूरही होईल, नातेवाईक मैत्रिणी सगळ्यांच्याच भेटी पण होतील म्हणून आलो.
0: ए पण मग दोघंच आला आणि मुलं?
1: सुजाता मला दोघी मुलीच आहेत, मोठी आहे 10 वर्षाची आणि ती सध्या जिमनॅस्टच्या कॅम्पला गेली आणि धाकटी 6 वर्षांची.
0: अगं मग तिला नाही का आणायचंस? कुणाजवळ ठेवलीस? बरी तुला सोडून राहते.
1: न राहायला काय झालं, माझ्यापेक्षा माझ्या सासूबाईंचाच लढा जास्त आहे तिला. आणि अगं त्यांनाही चेन पडत नाही बाई तिच्यापासून. तुला सांगू का सुजाता? अगं ते आमचं शेंडे फळ आहे ना, मग सगळ्यांचाच फार जीव आहे बाई तिच्यावर. आणि मोठी सुद्धा लाडकीच आहे बरं का, बऱ्याच वर्षानं घरात आलेलं पहिलं लहान मूल म्हणून.
0: पण अनु तुला तुझ्या मिस्टरांना किंवा सासूबाईंना तुला मुलगाच व्हावा, वंशाचा दीपक असावा असं नाही वाटत?

0: विचारता कोणत्या जमान्यात वावरतेस तू? अगं इतकी शिकलेली, पण तू देखील आठवत तुला सुजू?
1: काय ग?
0: अगं कॉलेजमध्ये आपल्या ओळखीच्या कोणाकडे बारसं असलं की आपण अगदी धडपडून पाळणा सजवायचा, गाणी म्हणायची, अगदी
1: धमाले.
0: आठवत ना?
1: हो.
0: आणि सुजाता, कधीतरी आपल्या मनात येत होतं का ग की मुलगा आहे की मुलगी आहे म्हणून? आणि कोणी असा भेद करत लक्षात आलं तरी किती चिडत होतो, टिंगल करत होतो आपण. फक्त थाटमाट उडवायचं माहित आपल्याला. आपली दोघींची गडबड नसली की बाकीच्या बायकांना पण चुकल्यासारखं व्हायचं. आठवत ना?
1: हो तर.
0: आणि तू?
1: नाही अनु, हे माझे विचार नाहीत ग. मी तर मुलगा काय किंवा मुलगी काय याला कधीच महत्व दिलं नाही. पण आमच्या खरंच आता हे सर्व सहन करण्याची ताकदच मला नाही ग. या पाचव्या खेपेस देखील.
0: सुजाता काय म्हणालीस? पाचवी खेप? अगं काय म्हणावं काय तुम्हाला? आणि तुझी प्रकृती तर अतिशय खराब वाटते बघ मला. तुला हे पाचवं बाळण पण झेपणार आहे का?
1: खरंय तुझं अनुराधा, हे जबरदस्तीचंच मातृत्व आहे. डॉक्टरांनी सुद्धा खरं तर हेच सांगितलं होतं की आता तुम्ही चान्स घेऊ नका.
0: आणि मग?
1: मला चारही मुलीच म्हणून मनस्ताप आणि शारीरिक कष्ट. हा आमचा वंश खुंटेल ना. मुलगा झाला नाही तर सासूबाई तडफडून जीव देतील. या मानसिक ताणातून सुटका नाही.
0: पण तुझे मिस्टर कसे काय तयार झाले या गोष्टीला? तुझ्या प्रकृतीची काळजी नाही त्यांना?
1: तसं नाही का अनु, खरं तर ते स्वभावानं फार चांगले आहेत. पण अग आईच्या हट्टापुढे त्यांना काहीच उमजेन असं झालंय.
0: असं कसं म्हणतेस ग? अगं आपलं हित अहित हे तरी कळायला हवं की नाही?
1: हो. पण अग त्यांच्या आईनी फार कष्टात आयुष्य काढलंय, यांना फार जीवापाड वाढवलंय, त्यामुळं आईची इच्छा पुरवलीच पाहिजे असं काहीतरी खूप त्यांनी मनात घेतलंय.
0: पण तुला हे समजावून सांगता आलं नाही का? अगं एवढ्या वक्तृत्व सभा गाजवायचीस तू आणि तुला एवढं बोलता आलं नाही?
1: अगं मी अगदी हात टेकले त्यांच्या पुढं, ते कुणाचंच ऐकायला तयार नाहीत. आई म्हणजे अगदी देव आहे त्यांचा.
0: त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही ग. पण
1: माझ्या पण मनात सासूबाईंबद्दल आढी नाही ग.
0: पण तेच म्हणते मी सुजू, अगं पुढचा विचार नको का काही? आणि तुझी प्रकृती अशी खालावते त्याच काय? ए राग नको येऊ दे बाई, पण तू माझी मैत्रीण कळकळ वाटली म्हणून सांगितलं.
1: नाही ग, राग कसला येणार तुझा? पण
0: हे बघ सुजाता, आता हे तरी शेवटचंच बाळणपण असू दे, काहीही झालं तरी. हो की नाही? आणि हे बघ, आता काळजी करायची नाही बरं का, अगदी आनंदात राहायचं आणि मला रिझल्ट कळव बरं का. पत्र पाठवत जा. अच्छा निघू मग मी आता. प्रकृतीला जप बरं का.
1: परत ये ग.
0: येईन. हा. अच्छा
1: अच्छा.

0: अगं सनबाई, जरा इकडे येतेस का?
1: आले आले.
0: अगं माझा चष्मा सापडत नाहीये.
1: थांबा हं, मी शोधून देते. हां हां घ्या. इथे तुमच्या पलंगावरच होता.
0: हो का?
1: मी जरा तिकडचं आवरते, थोडं खायला करते. मुली येतीलच आता शाळेतून, तुम्ही खाणार ना?
0: मी मी कसली खाते? अगं तीन तीनदा खाणं सोसतंय थोडस या वयात.
1: सुजाता,
0: अगं हे काय? नाही म्हणजे स्टूलावर चढून माळ्यावर काय शोधतेस तू?
1: काही नाही, जरा माझ्या जुन्या वया आणि कॉलेजमधले फोटो काढत होते पेटीतून.
0: कशाला ते? आणि असं आता अशा अवघडल्या स्थितीमध्ये वर चढणं बरं नाही बरं का? सांगून ठेवते, मस्त काहीतरी करून ठेवशील.
1: आणि काय ग, मघाशी तुझ्याकडे कोण आलं होतं?
2: माझी कॉलेजमधली मैत्रीण अनुराधा आली होती.
0: बरीच बडबडी आणि उत्साही वाटत होती.
1: न वाटायला काय झालंय, आमच्यासारखं थोडंच आहे तिचं.
0: का ग, काय झालं? लग्न बिग्न झालंय ना तिचं? मुलं बाळ काय
1: आहेत? ना दोन आहेत.
0: अरे वा, नशीबवान दिसते. दोन्ही मुलंच ना? नाहीतर आम्ही. तो परमेश्वर कुठे डोळे लुटून बसलाय कुणास ठाऊक. या वेळेस तरी मुलगा होऊ दे बाबा, म्हणजे मी सुखानं डोळे मिटायला मोकळी होईल. कोणत्या जन्मीचं पाप भोगते मी कुणाला माहित.
1: सासूबाई,

0: काहीतरी काय बोलताय हो, कसलं पाप आणि कसलं पुण्य घेऊन बसलाय तुम्ही? आणि अनुला दोन्ही मुलं नाहीत तर दोन्ही मुलीच आहेत.
1: काय म्हणजे दोन्ही मुली? बिचारे फार कष्टी झाली असेल ना?
0: काही कष्टी वगैरे नाही, मुलगा मुलगी असला काही भेद ती मानत नाही. दोघ नवरा बायको अगदी हुशार आणि सुज्ञ आहेत. मुलगा मुलगा करत संसार वाढवत बसते नाहीत ते आमच्यासारखे.
1: आज फारच बोलायला लागली आहे बरं का सुनबाई. मैत्रिणीने फार कान भरलेले दिसत आहेत, पण ही असली नवीन थेर मला नाही आवडायची, सांगून ठेवते.
2: देवारे देवारे, कुठल्या मागच्या जन्मीच मी काय केलं होतं पाप म्हणून हे असं सहन करते, आणि या जन्मी आता काय माझ्या वाट्याला आले. माझे प्राण नातवाचं तोंड पाहण्यासाठी तळमळतोय, त्याशिवाय माझा आत्मा माझ्या या आत्म्याला मुक्ती नाही मिळायची.
0: काहीतरी नसतं डोक्यात घेऊन बसताय तुम्ही. इकडे या बाळणपणामुळे मात्र माझा जीव जाणार आहे. अशी पाच पाच बाळणपण नाही सोसवत हो आता मला.
2: तुला माझ्या जीवाच्या यातना काय करणार आहे?
1: काही नको नाटक करायला. पूर्वीच्या बायकांची काय बाळणपण होत नव्हती? अग सात सात आठ आठ व्हायची चांगली.
2: देवारे या वेळेस तरी नातू होऊ दे म्हणजे मी डोळे मिटायला मोकळी होईल.
0: अहो पण
1: काही सांगू नकोस, चांगलं खावं प्यावं दणकून काम करावी. काय होतय काय तुझ्या प्रकृतीला ग उगाच आपल्या?
0: नुसत्या प्रकृतीचं काय घेऊन बसला सासूबाई? अहो संसार वाढला म्हणजे खर्च सुद्धा नाही का वाढत?
1: आहा आली खर्चाचं सांगायला, त्याची कशाला तुला काळजी हवी आहे? सतीशला काय कमी आहे? आणि हे बघ, असं शहाणपणाच्या त्या मैत्रिणीने सांगितलेली ती उदाहरणं डोळ्यासमोर ठेवायची काही गरज नाही तुला, समजलं का? कुणी यावं काही सांगावं आणि ते तू ऐकावं हे मला पटणार नाही.
0: तसं नाही सासूबाई, पण माझ्या मैत्रिणीनं काही गैर सांगितलं का?
1: परमेश्वरा मला आयुष्यात फक्त दुःखच दाखवायचं ठरवलंयस काय रे बाबा? तुलाच आता माझी दया येऊ.

0: काय ग सुजाता, कसला विचार करतेस एवढा?
1: काही नाही. अहो, तुम्हाला सांगायला विसरलेच, आज माझी बालमैत्रीण आली होती, अनुराधा ठिपसे, म्हणजे आता पाद्ये.
0: अरे वा, हा मग काय म्हणत होत्या तुमच्या बालमैत्रीण बाई? बालपणीच्या गोष्टींना अगदी उजाळा मिळाला असेल.
1: हो ना, आता ती कोल्हापूरला असते. बरं का, दोघही मुंबईला जीवाची मुंबई करायला आले आहेत, अगदी मजेत आहे.
0: आणि काय ग, मूलबाळ नाही वाटत म्हणूनच सुटसुटीत दोघच? पण कमनशिबीच दिसत आहेत बेटे.
1: कमनशिबी नाहीत, पण विचारी आणि सुज्ञ मात्र नक्कीच आहेत.
0: म्हणजे काय?
1: म्हणजे आपल्यासारखं मुलगा मुलगा करत संसार वाढवत नाही बसले, दोन्ही मुलीच आहेत त्यांना.
0: उगाच लोकांची उदाहरणं मला नकोत. मला आणि आईला आमच्या वंशाचा कुलदीपक हवाच.
1: पण पण मला भीती वाटते हो.
0: हे बघ, आता काळजी करायची नाही हा, आपण टेस्ट करून घेतली ना मग.
1: तसं नाही हो, पण या बाळणपणातून मी वाचेन की नाही कुणास ठाऊक. माझ्या मुलींना नीट सांभाळा हा, बिचाऱ्या इतक्या लहान वयातच आई गमावून बसणार आहेत.
0: काहीतरी बडबड नकोस उगाच, तुझ्या अशा वागण्यामुळेच आईच्या जीवालाही खोर लागतो. अग, माझ्या बाबांच्या मागे बिचारीनं किती कष्टानं आणि जीवापाड जपून वाढवलंय मला. तिला वाटतंय बाबाच पुन्हा तुझ्या पोटी येणार आहेत.
1: खरं सांगू, मला या असल्या गोष्टी अजिबात पटत नाहीत.
0: बरोबर आहे, शिवाय मैत्रिणीनी पण आज डोक्यात भरवून दिला असेल. फार नव विचाराच्या ना तुम्ही. हे बघ, नसती कटकट करू नकोस, झोपू दे मला, आधीच थकलोय मी, सकाळी लवकर जायचं ऑफिसात.
1: ठीक आहे, पुढे काय होईल त्याला जबाबदार तुम्हीच असाल, मी करी सुटेन यातून.

0: अरे सतीश, किती वेळ आणि किती दिवस असा बसणार आहेस? अरे त्या लहान जीवाकडे आणि मुलींकडे तरी बघ, कशा एवढस तोड करून बसले. आणि हा बाल जीव रडून रडून थकून झोपला बघ.
1: आई, त्याच्याकडे बघितलं की सुजाताचा करून चेहराच माझ्या डोळ्यासमोर येतो. किती जीव तोडून ती आपल्याला समजावत होती, पण आपल्या आपल्या डोळ्यावर कसली झापड बांधली गेली होती कोणास्तो.
0: खरं आहे रे सतीश, मला बापडीला तरी काय माहिती तिला इतका त्रास होतोय ते.
1: आपल्या आपल्या हट्टापायी तिचा जीव गेला. मी स्वतःला कधीच क्षमा करू शकणार नाही आहे
0: सतीश. अरे अरे, आता असे हात पाय गाळून कस चालेल बाबा? आता तुला दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळायचे.
1: होय आई, या माझ्या चिमण्यांनी या बाळाने काय गुन्हा केला होता ग? त्यांना आईच्या प्रेमाला मायेला मी पारख केलं. आता मलाच त्यांची आई व्हायचंय. सुजाताच्या आत्म्याला त्याशिवाय शांती लाभणार नाही आई.
0: आता आता तुला अलका अंजली ह्या पण मदत करतील, आपल्या छोट्या भावंडांना सांभाळतील रे.
2: होय आजी, आम्ही सायलीला, छोट्या बाळाला आणि बाबांनाही सांभाळू.
3: हो, मी पण सांभाळीन. होय, मी पण सांभाळीन.
1: खरंच आई, या मुलीच समजूतदार आहेत माझ्यापेक्षा.
0: खरं
1: मीच अपराधी आहे त्यांचं. मुलींना जात्याच हा गुण असतो, पण आपण लक्षच देत नाही. मुलगा मुलगा म्हणत बसतो.
0: होय रे बाबा, आपल्या या लेकी काही कमी नाहीत. एक एक जणी नक्षत्रासारख्या आणि हुशारही आहेत. पण आता आता बिचाऱ्यांवर लहानपणीच एवढी जबाबदारी पडणार आहे. पण सतीश, आता मात्र मी माझ्याकडून होईल तेवढी मदत तुम्हा सगळ्यांना करत जाईन रे. या बाळाला तर अगदी दुधावरच्या स्वाई सारखं जपे. त्याशिवाय सुजाता मला माफ करणार नाही. खुळ्यासारखं वंशाचा दिवा हवा असं हट्ट करून मी तिच्या भावना जाणल्या नाहीत रे.
1: आई, सुजाता आयुष्यभर पणती सारखी जळत राहिली.
0: खरंच.
1: आणि आपल्याला वंशाचा दिवा देण्यासाठी स्वतः विजून गेली.
0: होय रे बाबा.
1: सुजाता मला क्षमा कर. सुजाता
0: मला क्षमा कर.

0: आताच आपण वंशाचा दिवा हे नभोनाट्य ऐकलं. लेखिका आणि सादरकर्त्या होत्या आशा पाटणकर. यातील भाग घेणारे कलावंत श्रीकांत कोलटकर, कमल भालेराव, स्मिता सुसळातकर, आशा पाटणकर आणि बाल कलाकार शीतल कोटणीस, पल्लवी महाबळ आणि रश्मी रणदिवे.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: बोरी बंदर स्टेशनसाठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या. स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता.
3: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे.
2: एप्रिल 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं.
4: श्रोते हो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, अस्मिता वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. आता यानंतर थोड्याच वेळात 11:00 हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 9 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.

श्रोतेहो एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:11 झाली आहेत. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज रात्री 10 नोंद झालेल्या वृत्तानुसार मुंबई आणि उपनगरांमध्ये साधारणतः ढगाळ वातावरण होतं. काल कोलाबा आणि सांताक्रूज येथे कमाल 32 तर किमान 27 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर कोलाबा आणि सांताक्रूज येथील हवेतील सापेक्ष आर्द्रता 71% होती. मुंबई आणि उपनगरांसाठी येत्या 24 तासांसाठीच्या हवामानाच्या अंदाजानुसार ढगाळ वातावरणासहित हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमान कमाल 32 तर किमान 26 सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी हवामान संबंधी विशेष सूचना नाही, परंतु वाऱ्याचा वेग ताशी 45

ते 55 किलोमीटर प्रति तास इतका असेल आणि तो 65 किलोमीटर प्रति तास इतका वाढण्याची शक्यता आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते हो, 11:12 झाली आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील सुरेश भट यांची रचना. संगीत आहे रवी दाते यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमामध्ये यापुढे ऐकूया सुरेश भट यांची पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली रचना. स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, कार्यक्रमामध्ये यापुढे ऐकूया रवी दाते यांनी संगीतबद्ध केलेली सुरेश वाडकर यांच्या स्वरातील सुरेश भट यांची रचना.

0: श्रोते हो या गीता बरोबर भावगीत भावधारा हा कार्यक्रम इथं संपला.
1: श्रोते हो रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: श्रोते हो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये आपण कलाकार के श्रीनिवासन यांचं बासरी वादन ऐकणार आहोत. राग जोग द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे आणि त्यांना तबल्यावर साथ केली आहे राजेंद्र अंतरकर यांनी. तर ऐकूया कलाकार के श्रीनिवासन यांचं शास्त्रीय बासरी वादन.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: श्रोतेहो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 12 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून या सदरामध्ये सुगम रियाज या कार्यक्रमाचा भाग 7.

नमस्कार श्रोते हो, एखाद्या गोष्टीचा ब्रँड होणे किंवा ब्रँड असणे म्हणजे काय? आपण खाद्यपदार्थांच्या बाबतीत विचार करू. आपल्याला आईच्या हातच्या पुरणपोळ्या आवडत असतात, मावशीनी केलेलं वांग्याचं भरीत आवडत असतं, आजीच्या हातचं थालपीठ आवडत असतं. या प्रकारात त्या त्या व्यक्तीच्या हातचा तो पदार्थ आपल्याला आवडत असल्यामुळे थालीपीठ खावं तर आजीच्याच हातचं, वांग्याचं भरीत खावं तर मावशीच्याच हातचं, आणि पुरणपोळ्या खाव्या तर आईच्याच हातच्या, अशा प्रकारे आपण आग्रही असतो. आजीच्या ऐवजी एखाद दिवशी आईनी थालीपीठ केलं तर तुझं आजीसारखं होत नाही असं आपण तिला सांगतो. आजीच्या, आईच्या आणि मावशीच्या हाताची चव आपल्याला पूर्णपणे ओळखीची असते. आता कल्पना करा, एखाद्या दिवशी आपण घरी आलो आणि घरी एखादा नवीन पदार्थ केला असेल तर तो आईनी केलाय, आजीनी केलाय की मावशीनी केलाय हे आपल्याला ओळखता येईल की नाही? नक्कीच ओळखता येईल. थालीपीठ ही आजीची स्पेशालिटी असते तर पुरणपोळी ही आईची असते. त्या त्या प्रकारच्या विशिष्ट चवीमध्ये ती ती व्यक्ती सवयीने आणि कौशल्याने सराईत झालेली असते. त्या चवीमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवलेलं असतं. त्या चवीत त्यांची स्वतःची अशी एक खासियत असते ज्याची भुरळ खाणाऱ्याला पडते. अशी स्वतःची खासियत निर्माण होणे आणि ती दुसऱ्याला ओळखता येणे यालाच आपण ब्रँड होणे किंवा ब्रँड असणे असं म्हणतो. त्या पदार्थावर त्या व्यक्तीच्या कौशल्याचा, प्राविण्याचा, त्याने ती गोष्ट बनवताना केलेल्या विचाराचा आणि मेहनतीचा एक ठसा असतो. त्यामुळेच त्या पदार्थाची आदर्श चव तीच व्यक्ती निर्माण करू शकते अशा पसंतीची मोहोर खाणारा त्यावर उमटवतो. श्रोते हो, संगीत कलेच्या बाबतीत सुद्धा आपण असंच वागतो हे आपल्या लक्षात येईल. गोड सोप्या चाली ऐकाव्यात तर सुधीर फडक्यांच्या, अनवट वैशिष्ट्यपूर्ण वळणं आणि चढ उतार असलेली गाणी ऐकावीत तर हृदयनाथ मंगेशकरांची.

0: लयकारी प्रधान अशा अभंगांच्या रागदारीचा परिपाक असलेल्या चाली ऐकाव्यात तर श्रीनिवास खळे यांच्या, खास मराठी वळण असलेली गाणी ऐकावी तर वसंत प्रभूंची, ठसकेबाज नखरेल अदा असलेल्या लावण्या ऐकाव्यात तर राम कदमांच्या, गझलांच्या मधुर रचना ऐकाव्यात तर स्वर्गीय मदन मोहन यांच्याच. अल्लड अवखळ मदमस्त नृत्य प्रधान तालप्रधान मेलोडियस गाणी ऐकावीत तर ओपी नय्यर यांचीच. अगदी सहज सोप्या भरीव वाद्यवृंद संयोजन असलेल्या अवीट गोडीच्या कुणालाही गुणगुणता येतील अशा आकर्षक रचना ऐकाव्यात तर शंकर जयकिशन यांच्याच. श्रुतींनी युक्त असं श्रीमंत गाणं ऐकावं तर अब्दुल करीम खासाहेबांचं. द्रुत लयीतल्या जोरकस आणि सफाईदार ताना ऐकाव्यात तर सलामत अली खासाहेबांच्या. स्वरांच्या विहारात आकंठ बुडवणारं आणि भान विसरायला लावणारं सौंदर्याने नटलेलं गाणं ऐकावं तर किशोरीताई आमोणकरांचंच. सूर हा ईश्वरच आहे याचा प्रत्यय देणारे स्वर ऐकावेत तर लता मंगेशकर यांचेच. कुठल्याही शब्दांशिवाय श्रोत्याशी थेट संवाद साधणारं, संगीताची श्रीमंती प्रतिमा उभ्या करत भुलवणारं संगीत ऐकायचं असेल तर पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीचंच. श्रोते हो, कलाकार त्याच्या विचारांनी कलेनी श्रीमंत असतोच, परंतु श्रोता हा देखील त्याच्या रसिकतेने श्रीमंत असू शकतो. जो श्रोता श्रीमंत असतो त्यालाच हे ब्रँड चांगले कळत असतात. कदाचित तो त्याचं शब्दात नेमकं विश्लेषण करू शकणार नाही, परंतु त्याला म्युझिकमधले ब्रँड्स त्याच्याही नकळत कुठेतरी आत जाणवत असतात. यामुळेच थालीपीठ खावं तर आजीच्याच हातचं या चवीवर तो संगीतातले ब्रँड्स देखील ओळखू शकतो, नवे तो त्याच्या रसिकतेचा एक महत्वाचा घटकच असतो. अशा संगीतातल्या ब्रँड ठेक्यांबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत तालवाद्य संयोजक श्री विजय शिवलकर यांच्याशी. श्री विजयजी यांचं शिक्षण माधवराव जोशी जे रत्नागिरीला असतात यांच्याकडे झालेलं आहे आणि हिरेमठ सर तेही रत्नागिरीचेच आहेत, त्यांच्याकडे प्राथमिक शिक्षण झालेलं आहे आणि आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरचे विकास पुरंदरे यांच्याकडे झालेलं आहे. श्री मारुतीराव कीर या अतिशय दिग्गज अशा तालवाद्य संयोजकांकडे त्यांचं पुढचं उच्च शिक्षण ज्याला आपण म्हणू शकतो ते झालेलं आहे आणि वेस्टर्न नोटेशन ड्रम्सचं त्यांचं शिक्षण झालेलं आहे रजनीकांत पाटील यांच्याकडे. आणि आज अनेक मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर श्री विजयजी आपल्याला ताल संयोजन करताना आढळतात, दिसतात. आपण त्यांना अनेक वेळा TV वरून ऐकलं असेल, वाद्यवृंदात पाहिलं असेल, परंतु आज श्रोत्यांशी थेट भेट करण्यासाठी ते आपल्या स्टुडिओत खास आलेले आहेत. तर विजयजी नमस्कार, तुमचं स्वागत. विजयजी मला असं सांगा की तुम्ही करिअरची सुरुवात केलीत ती रत्नागिरीला काही तालाचं शिक्षण घेऊन आणि त्यानंतर मग तुमची कारकीर्द कशी भरत गेली थोडक्यात आम्हाला सांगा.
1: सर्वप्रथम मी आलो 89 मध्ये मुंबईला. त्यानंतर माझं शिक्षण चालूच होतं. मारुतीराव केर यांच्याकडे मी शिकत होतो, शिवाय रजनीकांत पाटील यांच्याकडे ड्रम नोटेशनचं मी करत होतो. त्यावेळी झपाटा ऑर्केस्ट्रामध्ये मला चान्स मिळाला, त्यामध्ये मी परफॉर्म करायला लागलो झपाटा ऑर्केस्ट्रामध्ये. त्यानंतर सेवन कळस ऑर्केस्ट्रा असं करत करत स्टेजचा एक्सपिरियन्स मला मिळत गेला. त्यानंतर आशा भोसले, सुरेश वाडकर, कुमार सानू, उदित नारायण आणि सध्या सोनू निगम बरोबर मी कार्यक्रम करत आहे. असे एक एक एक्सपिरियन्स मिळत गेले. शिवाय रेकॉर्डिंगची पण कामं असतात, तिथे पण संधी मिळते चांगलं चांगलं परफॉर्म करण्याची.
0: विजयजी आम्हाला असं सांगा की आपण ज्या संगीतातल्या ब्रँड ठेक्यांबद्दल आज चर्चा करणार आहोत त्याच्यात आम्हाला तुम्ही कुठले ठेके दाखवणार आहात आणि त्याबद्दल थोडासा आमच्या श्रोत्यांना सांगा.
1: ज्यापासून आपली फिल्मी संगीत सुरू झालं, सुरुवातीला SN त्रिपाठी, खेमचंद प्रकाश, नाशाद म्हणून संगीतकार होते, नौशाद नव्हे नाशाद, चित्रगुप्त, नौशादजी, या लोकांनी मटका या पॅटर्नचा खूप उपयोग केला.
0: अरे वा,
1: मटका पॅटर्न इतका फेमस झाला की त्यामध्ये खूप गाणी गाजलेली आहेत. उदाहरणार्थ आ लौट के आजा मेरे दिल, आएगा आने वाला, तस्वीर बनाता हूं मैं,
0: थोडासा प्रात्यक्षिक मटका ठेक्याचं आणि त्याचे बोलही म्हणून दाखवलेत तर आमच्या श्रोत्यांसाठी मटका पॅटर्न आनंद होईल.
1: धिंग कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच कच क

0: अशा प्रकारे मटका आणि ढोलक यांचा वापर करून मॅचिंग पॅटर्न कसे बनवले गेले
1: वा
0: तर असे.
1: श्रोते हो, या मटका ठेक्याचं आत्ताच प्रात्यक्षिक आपण तालवाद्य संयोजक श्री विजय शिवलकर यांच्याकडनं ऐकलं. तर ऐकूया या मटका ठेक्यावरचं एक गाणं, एक गीत.

0: विजयजी, आम्हाला मटका ठेका तुम्ही तर दाखवलात, अजून आम्हाला काही असे श्रोत्यांना परिचयाचे असे काही ठेके असतात परंतु ज्यांची नावं माहीत नसतात श्रोत्यांना, असे काही ठेके आम्हाला सांगा.
1: हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये एक साधा ठेका होता, आपल्या मराठीमध्ये पण तो ठेका खूप चालला. धा तिट तिन तिन ता ता धिन धिन धा तिट तिन तिन ता ता धिन धिन
0: हा
1: केरव्यामध्येच वाचतो, पण त्याला फिल्मी ठेका म्हणून सरकारी ठेका म्हणून आपण बोलतो त्याला.
0: बर बर.
1: तो असा तो गझलला सुद्धा वापरतात.
0: बर.
1: हा ठेका मदन मोहन वगैरे या संगीतकारांनी खूप उपयोग केला. जरा सी आहट होती है
0: या ठेक्याचं नाव काय? सरकारी ठेका.
1: हा सरकारी ठेका म्हणून बोलतात त्याला.
0: असं हे नाव कशामुळे पडलं?
1: ब्रँड बनवून घेतला, कारण स्कोर लिहिताना आपल्याला बरं पडतं, कारण तेवढे बोल लिहिणं कठीण असतं. ठेके सगळ्यांना माहिती असतात,
0: हे
1: माहिती करून घेतलेत ठेके सर्वांनी की अमुक सरकारी ठेका, मटका ठेका. मग जेवढे बार असतात ना, जितके बार वाजवायचे तिथे फक्त आकडा लिहायचा खाली, 8 बार सरकारी ठेका वाजवायचा
0: आहे, बर बर बर,
1: 10 बार मटका पॅटर्न वाजवायचा आहे.
0: ही नाव कधीपासून पडली असतील असं तुमचा अंदाज काय? म्हणजे कोणी पाडली असेल?
1: म्युझिशियन लोकांनीच, म्हणजे जे हासाहेब होते पूर्वी किंवा बुजुर्ग आर्टिस्ट होते, त्या लोकांनी आपली एक शॉर्ट लिपी तयार करून घेतली.
0: बरोबर.
1: तीच लिपी पुढे बरी पडली सर्वांसाठी,
0: म्युझिशियन
1: म्युझिशियन साठी.

0: इंडस्ट्रीमध्ये डब वरती पण खूप नौशादजींनी शंकरजी किशननी खूप उपयोग केला डब पॅटर्नचा. हे नुसत्या डफ वरती पण गाणी खूप गाजलेली आहेत. मेरा नाम राजू वगैरे, गाये जा गीत मिलन के वगैरे अशी गाणी खूप गाजली आहेत नुसत्या डफ वरती. आणि अजूनपर्यंत या नुसत्या डफची पण गाणी इतकी फेमस होत आहेत की लोकांनाही खूप ते इंस्ट्रुमेंटही खूप आवडतं आणि गाणी खूप हिट झालेली आहेत.
1: श्रोते हो, डफ पॅटर्न आत्ताच आपल्याला श्री विजय शिवलकर यांनी दाखवला. ऐकूया तर ह्या पॅटर्नवरचं या ठेक्यातलं एक गीत.

0: ढोलक हे वाद्य खूप संगीतकारांनी वापरलेलं आहे, तर या ढोलकचे काही संगीतकारांचे असे काही ठरलेले ठेके किंवा ब्रँड्स आम्हाला कृपया दाखवा.
1: ढोलक हे वाद्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप महत्वाचं इन्स्ट्रुमेंट आहे एकदम. कारण ढोलक आणि तबला यांचं कॉम्बिनेशन होऊन काही वर्षानंतर पॅटर्न्स चालू आले. दत्ता वाडकर म्हणून होते ते, दत्ताराम ठेका त्यांनी फेमस केला.
0: बर,
1: मस्ती भरा ऐसा प्यार हुआ इकरार हुआ वगैरे, दत्ता वाडकरांनी हा ठेका फेमस केलेला आहे.
0: त्याला
1: खास दत्ताराम ठेका म्हणून म्हटलं जातं.

त्यानंतर घोडागाडी म्हणून ओपी नय्यरनी फेमस केलेलं आहे. त्यांचं खास म्हणजे चायना ब्लॉक आणि बोंगो वगैरे वापरून तो पॅटर्न फेमस झालेला आहे ओपी नय्यरजींचा. चायना ब्लॉक आणि ड्रम हे मिक्स करून पॅटर्न कसं तयार झाला त्यांचा, घोडागाडीचा त्यांना इफेक्ट दाखवायचा होता, त्यासाठी चायना ब्लॉकचा टोकटिक टोकटिक टोकटिक टोकटिक असा वापर करून त्यांनी एक पॅटर्न बनवला.

0: खय्यामजींचा विशिष्ट ठेका होता एक. खय्यामजी त्यांचं पण नाव दिलं जातं ठेक्यामध्ये खय्यामजीच. कभी कभी
1: वगैरे दाखल
0: खास करून एलपी पॅटर्न. एलपी म्हणजे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचा पॅटर्न खूप फेमस झाला.
1: बर
0: त्याला लखपती म्हणून म्हणतात.
1: लखपती लखपती म्हणायचं काय कारण?
0: लखपती वेळे त्याने खूप लोकांना वाव दिला ना.
1: बर
0: इंडस्ट्रीमध्ये खूप आर्टिस्ट लोक म्हणजे इतकी असं आहे त्यांच्यामध्ये की रिदमिस्ट लोक तर भरपूर त्यांच्या रेकॉर्डिंगला असे. त्या म्युझिशियन लोकांनी नाव ठेवलं त्या माणसाला लखपती म्हणून.
1: लखपती
0: म्हणून लखपती ठेका. मग त्याच्यामध्ये वराठी होत गेल्या. आडा ठेका आडा भरी भरी लंगडा खाली भरी लंगडा हिरो मध्ये एक पॅटर्न फेमस झाला त्याच्यामुळे हिरो हा पॅटर्नला नाव दिलं गेलं.
1: बर
0: केरवा मध्ये पण प्रकार आहेत. गमबूट केरवा म्हणून बोलतात. धुमधुप चिकाच धिंगधुक चिकाच साऊंड त्याचा गमबूट सारखा येतो. गमबूट काच गमबूट काच काच. दुसरा डबल बाया केरवा बोलतात. बाया डबल वाजतो म्हणून त्याला डबल बाया डी बी केरवा असं फक्त लिहिलं जातं.
1: बर
0: रायश रोशनचा एक पॅटर्न येतो त्याला राजू पॅटर्न म्हणून बोलतात खास करून.
1: बर त्यांची बरीचशी गाणी या पॅटर्न
0: असे बरेचसे. दुसरा बप्पी लहरीचा पॅटर्न येतो एक याला खास बप्पी पॅटर्न म्हणून बोलतात.
1: याला अजून एक गमतीशीर नाव आहे काहीतरी तुम्ही मला म्हणाला होता. याला काय पाच का पच्चीस असं काहीतरी म्हणतात.
0: पाच का पच्चीस वेगळा.
1: बरं
0: नदीम श्रवण निघाला. दत्ता पाटील पण बोलतात याला. दत्ता पाटील दत्ता पाटील दत्ता पाटील दत्ता पाटील.
1: बर
0: असं आहे
1: अनेक गमतीदार नावं.
0: सरगम पण पॅटर्न खूप फेमस झाला था एलपिंगडे.
1: हा
0: सरगम बोलतात. दुसरा मिलन पॅटर्न. दुसरा सावन पण बोलतात. सावन का महिन्यामध्ये हा पॅटर्न फेमस झाला म्हणून सावन बोलतात त्याला. असे गमतीशीर सगळे पॅटर्न्सची नावं देऊन त्यांना ट्रेडमार्क दिलेलं आहे.
1: विजयजी आज तुम्ही इथे आलात आणि अतिशय कमीत कमी वेळात आम्हाला ही एक मोठी बॉलिवूडची आणि फिल्म इंडस्ट्रीची सफर तुम्ही घडवून आणली ढोलक आणि ऑक्टोपॅड आणि तबला.

0: श्रोते हो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 12:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया पछाडलेला या चित्रपटातील अमेय दाते, ऋषिकेश रानडे, चेतन राणा यांच्या स्वरातील विवेक आपटे आणि विलास जगताप यांची रचना. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.
1: Put into the buffet, put into the buffet, put into the buffet.

श्रोतो कार्यक्रमामध्ये यापुढे ऐकूया आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरातील विवेक आपटे यांची रचना. संगीत आहे अनिल मोहिले यांचं. चित्रपट हमाल दे धमाल.

श्रोते हो, कार्यक्रमात यापुढे ऐकूया विवेक आपटे यांची अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेली रचना. गायक आहेत विनय मांडके आणि रवींद्र साठे. चित्रपट शेम टू शेम.

श्रोते हो, गीत बहार या कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे कट्यार काळजात घुसली. या चित्रपटातील अर्शद मोहम्मद, दिव्य कुमार आणि अरिजित सिंग यांच्या स्वरातील समीर सामंत यांची रचना. संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं.

0: श्रोतेहो कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे महेंद्र कपूर यांच्या स्वरातील दादा कोंडके यांची रचना संगीत राम लक्ष्मण यांचं चित्रपट पळवा पळवी.
1: Get funky, get funky, get funky, get funky, get funky, get funky.

अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

0: लेणी।
1: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम।

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया। मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास, असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: श्रोते हो, AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप वरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात। रात्रीचा 1 आहे। आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये कलाकार पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं धमाल गायन आपण ऐकणार आहोत, राग शंकरा। बोल आहेत राधा गोरी खेले निकसी होरो, आणि त्यांना पखवाजावर साथ केली आहे मृणाल मोहन उपाध्याय यांनी, तर सारंगीवर साथीला आहेत उस्ताद फारुकी लतीफ खान। तर ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म।

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कलाकार पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं धमार गायन ऐकलं. त्यांना पखवाजावर साथ दिली होती मृणाल मोहन उपाध्याय यांनी आणि सारंगीवर साथीला होते उस्ताद फारुकी लतीफ खान. श्रोते हो, यार मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 1:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत मालिका विशेष या सदरांतर्गत लावण्यरंग या कार्यक्रमाचा भाग 71.

0: लावण्य रंग धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोतेहो, महाराष्ट्रातले जे अनेक लोककला प्रकार आहेत त्यातलाच एक महत्वाचा प्रकार म्हणजे लावणी। खरं तर लावणी हा कित्येकदा तमाशाचा एक हिस्सा म्हणूनही सादर केली जाते। आपल्याला माहिती आहे की लवण म्हणजे सुंदर, लवण या शब्दावरून लावण्य गीत हा शब्द तयार झाला आणि मग पुढं लावणी हा शब्द तयार झाला। पूर्वीच्या काळी संतांनी लावणी हा कला प्रकार शृंगार आणि भक्ती या रसांचा परिपोष करण्यासाठी एक पूरक माध्यम समजलं। सुरुवातीला जी भक्तिरसपूर्ण लावणी होती ती पुढं शृंगार रसप्रिय लावणी झाली आणि मग त्याच्यामध्ये नृत्य आणि अदाकारी यांचाही संगम झाला। त्यामुळंच लावणीला शृंगार रसप्रधान नृत्य आणि अदाकारीचा त्रिवेणी संगम असंच म्हटलं जातं। या लावणीबद्दलच आज आपण बोलणार आहोत। सुरुवात करूया ढोलकी या चित्रपटातल्या एका लावणीनं। हा चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला। शक्ती पिक्चर्स या बॅनरखाली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये कश्मीरा कुलकर्णी, किशोर चौगुले, जयवंत भालेकर, ज्योती चांदेकर, डॉक्टर विलास उजवणे, प्रकाश भागवत आणि प्रमुख भूमिका ज्या होत्या त्या मानसी नाईक आणि सिद्धार्थ जाधव यांच्या होत्या। या चित्रपटासाठी आदर्श शिंदे, वैशाली सामंत, बेला शिंदे, अमोल बावडेकर आणि आशिष कुलकर्णी यांनी पार्श्वगायन केलेले। यातली अनेक गाणी गाजली पण आज आपण ऐकणार आहोत ती ढंगदार अशी ही लावणी।
2: देखी धक देखी धक देखी धक देखी धक तांग तांग तांग तांग धिंता धा धा धिंता ता धिंता तक धगिने धगिने धगिने धगिने ता कड़ा धिंत नक धिन त धिंत नक धिन।

श्रोत्यो, लावणी म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या लोकसंस्कृतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. लोकशाहीर बशीर मोमीन कवठेकर लिखित शृंगार श्रेणीतल्या लावण्या या 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्याच लोकनाट्य फडांनी सादर केल्या होत्या आणि त्या काळामध्ये त्यांनी प्रचंड लोकप्रियता देखील मिळवली होती. लावणी म्हणजे एक पारंपरिक गाणं, नृत्य याचं एक संयोजन आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्थात पुढं पुढं याचं स्वरूप बदलत गेलं. लावणीमध्ये ढोलकी आणि तुणतुणं या वाद्यांच्या साथीनं ती बहारदार पद्धतीनं सादर केली जाते. लावणी

ढोलकीच्या शक्तिशाली लयीसाठी प्रख्यात अशीच गोष्ट आहे. मराठी लोकनाट्याच्या विकासासाठी आपल्या या लावणीचं योगदान खूप मोठं आहे, बरं का. चला आणखीन एक ढंगदार अशी लावणी ऐकूया. ही लावणी सोनाली सोनवणे यांनी गायलेली आहे. रचना सुनील सकट यांची, संगीत रत्नदीप कांबळे यांचं.

महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य प्रदेशामध्ये लावणी सादर करणाऱ्या स्त्रिया बहुतेक नऊवारी साड्या परिधान करून ढंगदार अशी लावणी सादर करतात. लावणी म्हणजे एक खटकेबाज, प्रासादयुक्त, गेय अशी ही रचना असते. अगदी थोडासा पूर्वीचा आपण विचार केला म्हणजे 13व्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये लावणी जरी अस्तित्वात आली तरी पेशवाईमध्ये खरं वैभव या लावणीला प्राप्त झालं. अर्थात त्यानंतरही या लावणीचं स्वरूप बदललंय हा भाग वेगळा, पण भारतामध्ये विविध ठिकाणी विविध नृत्यशैली जशा अस्तित्वात आहेत तशीच लावणी एका विशिष्ट अशा नृत्य प्रकारासाठी अस्तित्वामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की सुरेखा पुणेकर यांनी सुरू केलेल्या नटरंगीनार या बैठकीच्या लावणी प्रयोगानंतर लावणीला महिला वर्गाचं देखील सहकार्य मिळालं आणि पुढं पॅरिसच्या आयफेल टॉवरसमोर भारत महोत्सवामध्ये नृत्य समशेर माया जाधव यांनी देखील एक लावणी सादर केल्याचं आपल्याला माहिती असेलच. त्यामुळंच या लावणीला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाली. एवढंच नाही तर सुंदरा मनामध्ये भरली हा लावण्यांवर आधारित विशेष कार्यक्रम अमेरिकेमधल्या मराठी कलावंत डॉक्टर मीना नेरूरकर यांनी सादर केला आणि त्यामुळं परदेशात देखील लावणीकडं अभिजन वर्ग वळला असं म्हणायला हरकत नाही. हे जरी असलं तरी गावोगावच्या जत्रांमधून उत्सवांमधून लावणी ही पिढ्यानं पिढ्या गायली जात आहे आणि म्हणूनच अलीकडच्या आधुनिक चित्रपटात देखील लावणी हा कला प्रकार मनोरंजनासाठी समाविष्ट केलेला आहे. अर्थात लावणीच्या पारंपरिक नृत्याला थोडीशी आधुनिक नृत्याचीही जोड देण्यात आली असंही अलीकडच्या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळेच आज काही नवीन चित्रपटातल्या ढंगदार लावण्या आपण ऐकतोय. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती नवीन आलेला फुलराणी हा चित्रपट आहे, त्यातली आहे. प्रियांका बर्वे आणि शरयू दाते यांनी गायलेली अतिशय सुंदर अशी ही रचना गुरु ठाकूर यांनी लिहिली आहे आणि निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केली आहे. चला ऐकूया.

0: श्रोते हो, या लावणीच्या उत्पत्तीविषयी दोन स्वतंत्र विचार प्रवाह आहेत बरं का. म्हणजे लावणीचं मूळ हे संतांच्या विराण्या, गवळणी किंवा कृष्णाच्या बालक्रीडेचे अभंग यामधून आपल्याला दिसतं. संतांचेच संस्कार घेऊन पुढं तंतांनी म्हणजे शाहिरांनी ज्या विविध रसांच्या रचना केल्या त्यामध्येच लावणीचा देखील समावेश होता. महाराष्ट्रातील संतांचे संस्कार हे तंतांवर होते हे आपण जाणतोच. 12व्या 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जी आध्यात्मिक क्रांती झाली त्या क्रांतीपर्वात अनेक संत उदयाला आले. ते वेगवेगळ्या जातीपातीचे होते, वेगवेगळ्या धर्माचे होते. पश्चिम बंगालचे चैतन्य महाप्रभू, कर्नाटकचे पुरंदरदास, संत मीराबाई, संत तुलसीदास, महाराष्ट्रात तर अगदी संत ज्ञानेश्वरांपासून नामदेव, तुकाराम, रामदास, एकनाथ, गोरोबा, संत सावतामाळी, कान्होपात्रा, नरहरी अशा अनेक संत मंडळींनी विविध सामाजिक रचना अशा सादर केल्या. आणि पुढं वेगवेगळ्या शाहिरांनी वेगवेगळ्या लावणीच्या रचना तयार केल्या आणि त्या सादर केल्या. आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत, तालीम या चित्रपटातली. रुणकिणी गुप्ता आणि स्वप्नी गोडबोले यांनी गायलेली ही रचना मंदार चोळकर यांनी लिहिली आहे. संगीतबद्ध केली आहे प्रफुल्ल कुरळेकर यांनी.
1: काय भाऊराव?
2: लक्ष्मी, लय डेंजर प्रकरण आहे राव.
1: हाय हाय, डेंजर आहे.
2: चल ताल मी चल.

एकोणीसाव्या शतकापासून शाहिरांचा उदय झाला, ज्यामध्ये लोकशाहीर रामजोशी, सगनभाऊ, प्रभाकर, गंगू हैबती, अनंत फंदी अशा अनेकांची नावं सांगता येतील. या शाहिरांनी अनेक गण रचले, लावण्या रचल्या. या सगळ्याच लावण्या शृंगारिकच होत्या असं नाही, तर काही भक्तिरसप्रधान देखील होत्या, काही वीररसयुक्त देखील होत्या आणि काही वात्सल्यरसप्रधान देखील होत्या. त्यानंतर मग विसाव्या शतकामध्ये शाहीर पठ्ठे बापूराव, कवी बशीर मोमीन कवठेकर, भाऊ फक्कड, अर्जुन वाघोलीकर, हरी वडगावकर, दगडूबाबा साळी अशा अनेक कलावंतांनी गण, गवळण, लावण्या स्वतः रचल्या आणि पुढं सादरही केल्या. आणि मग या काही कथागीतांचीच पुढं वगनाट्य झाली. ज्येष्ठ लावणी कवी बशीर मोमीन यांनी तब्बल 50 वर्ष तमाशा सृष्टीला आपल्या लेखणीतून विविध मनोरंजनात्मक साहित्य पुरवलं अशी नोंद आहे. त्या काळामध्ये जवळपास 4000 अधिक लावण्या सादर केल्यात अशी नोंद लोकगीतामध्ये आपल्याला आढळते. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनानं त्या काळामध्ये बशीर मोमीन कवठेकर यांना 2018 तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार दिला आणि त्यांना सन्मानित केलेलं आहे. चला, यानंतरची आपण लावणी ऐकणार आहोत ती कुरुक्षेत्र चित्रपटासाठी बेला शेंडे यांनी गायलेली आहे. विजय कोळेकरांचे शब्द आहेत, सलील कुलकर्णी यांचं संगीत आहे. अतिशय धमाल अशी ही लावणी ऐकूया.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो AIR मराठी एडिटेज उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात। रात्रीचे 2:04 झाले आहेत। आता सादर करीत आहोत अमृत कलश।

0: श्रोतेहो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आज ऐकूया ज्येष्ठ नागरिक आणि उतारवयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी या विषयावर केंद्रीय स्वास्थ्य सेवा विभागाचे आयुर्वेद प्रमुख चिकित्सक डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विनायक मोरे.
1: अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात रसिको आपलं स्वागत. आज कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केले डॉक्टर बालाप्रसाद रामेश्वर बडायले यांना. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ज्येष्ठ नागरिकांनी उतार वयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी हा आपला आजच्या मुलाखतीचा विषय आहे. डॉक्टर बालाप्रसाद बडायले आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत.
2: नमस्कार.
1: नमस्कार. सुरुवातीला डॉक्टरांचा परिचय थोडक्यात आपण करून घेऊयात. डॉक्टर आयुर्वेदातील MD आहेत, PhD आहेत आणि केंद्रीय आरोग्य सेवा विभाग म्हणजेच मुकुंदनगरच्या CGHS या ठिकाणी आयुर्वेद चिकित्सा प्रमुख म्हणून या पदावरती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि नांदेडच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातून त्यांनी MD आणि PhDची डिग्री प्राप्त केलेली आहे आणि विद्यापीठामध्ये ते सर्वप्रथम आलेले आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांना सहयोगी प्राध्यापकाचा अध्यापनाचा जवळपास 10 वर्षाचा अनुभव आहे आणि राष्ट्रीय तसंच जागतिक परिषदांमध्ये परिसंवादामध्ये त्यांचा सहभाग आहे. याच क्षेत्रातलं त्यांचं संशोधन आणि लेखन तसंच स्वस्थ जीवनशैली सार या शीर्षकावरचं त्यांचं पुस्तक देखील प्रकाशित झालेलं आहे. आणि डॉक्टर आज आपल्या मुलाखतीचा विषय आहे तो उतार वयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी. एक तज्ज्ञ म्हणून या बाबत आपल्याला आम्ही या आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना आपलं वयोवर्धन किंवा आपलं आरोग्य जर उत्तम राखायचं असेल तर लंघन किंवा उपवास त्यांनी करावा का किंवा दीर्घायुष्य बनण्याचा उपवासाशी काही संबंध आहे का किंवा हा मूलमंत्र म्हणता येईल का आपल्याला?
2: होय होय. तर खरंच सांगतो तर याच्या मदत नाही, 2016 एक नोबेल पारितोषक ओशिनोरू ओशुमी या जपानी सेल बायोलॉजिस्टला मिळालेला आहे. थोडक्यात सांगतो की त्यांनी असं शोध केलेला आहे की जेव्हा आपण उपवासी अवस्थेमध्ये राहतो तेव्हा ऑटोफेजी म्हणजे स्वतःची सेल्स आहे स्वतःचे काही खराब गोष्टी या खातात आणि त्याच्यामुळे चांगल्या गोष्टीचं पुनर्निर्माण व्हायला मदत होते. म्हणजे कचऱ्याचा निचरा करण्यासाठी उपवास हा योग्य प्रमाणामध्ये महत्वाचा असतो. तर त्या उपवासामुळे आपली म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वाढतं, चयापचयामध्ये सुधार होतं, न्यूरोलॉजिकल म्हणजे आपल्या मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी ते सुधारण्यासाठी महत्वाचा असतो. पण ही गोष्ट सरसकट सगळ्यांनाच लागू होत नाही. आपली वैद्यकीय स्थिती काय आहे, आपल्याला कुठलं आजारपण आहे यावर उपवास आणि उपवास किती दिवस करायचा, छोटा करायचा की मोठा करायचा, ह्या गोष्टी वैद्यकीय याच्यामध्ये सल्ल्यामध्ये करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आजकाल फेमस जे होत आहे ते इंटरमिटियंट फास्टिंग, म्हणजे 16 तास काही खायचं नाही आणि 8 तासाच्या इंडोमध्ये खायचं. तर ह्या गोष्टी ह्या उपवास आणि वृत्त वैकल्य आपल्याकडे जे केले जातात खरंच त्याच्यामध्ये एक शास्त्रीय तथ्य आहे. आणि उपवास हा दीर्घायुष्य येण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. काही प्रकारच्या उंदरांवर पण असे प्रयोग झालेले आहेत की ज्या उंदरांना म्हणजे सतत खायला दिलंय आणि ज्या उंदरांना हे काही काही ड्युरेशन नंतर खायला दिलं तर ज्या उंदरांना हे रेस्ट्रिक्टेड फीडिंग दिली किंवा काही उपवासी मारून त्यांना खायला दिले ते उंदर हे जास्त जगलेत. म्हणजे सर्व हे शोध हे उपवासाच्या दृष्टीनं पॉझिटिव्हली अँगल जात असतात. तरी पण हा कोणी करायचा का कोणी नाही करायचा एकदा वैद्यकीय सल्ला पर्सनल व्यक्तिगत याच्यामध्ये घेणं आवश्यक आहे.
1: बर बर, अतिशय उत्तम आणि छान अशी माहिती डॉक्टर बालाप्रसाद बडायले आपल्याला देत आहेत. श्रोत्यांच्या वतीनं यानंतर थोडस असं विचारायचं होतं की ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भामध्ये काही व्यायाम करायचे असतील तर कोणते व्यायाम त्यांनी करावेत आणि आपलं आरोग्य किंवा आपले आजार लक्षात घेऊन कशा पद्धतीचा त्यांचा व्यायाम असावा याबाबत तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
2: अगदी महत्वाचा प्रश्न आहे सर. व्यायाम

0: व्यायामाला व्यायाम स्थिरीकरण म्हटलेलं आहे, म्हणजे शरीर आणि मनाला जर स्थिरीकरणासाठी जर कोणती जर गोष्ट असेल तर व्यायाम आहे. व्यायाम क्लेश सहत्व म्हणजे बाहेरचं क्लेश सहत्वाची कॅपॅसिटी पण व्यायामानं वाढतं. अगोदरच आपण बदलांमध्ये बोललो की ज्येष्ठ नागरिकांमध्ये सारकोपिया म्हणजे मसल वेस्टिंग वगैरे या टाईपचे होत असते, तर हे मसल लॉस कमी करण्यासाठी, त्याची बोन डेन्सिटी वाढवण्यासाठी, कार्डिओस्कुलर कॅपॅसिटी किंवा त्याचं हृदयाचं आरोग्य, फुफ्फुसाचं आरोग्य, त्याच्या झोपेची सुधार करण्यासाठी, त्याचं एकंदरीत मेटाबॉलिझम सुधार करण्यासाठी, त्याला एकदम पॉझिटिव्ह वाटण्यासाठी किंवा त्याचं नैराश्य हे कमी करण्यासाठी अतिशय अतिशय महत्वाचं आहे. व्यायामाची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. तर साधारणपणे व्यायामामध्ये एक काही प्रकार असतात, जसं एरोबिक्स, एरोबिक्स प्रकारच्या व्यायामामध्ये जसं चालणं फिरणं, चालणं हा व्यायाम हा अतिशय ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा व्यायाम आहे. ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतोवर धावण्याचा व्यायाम करू नये, पण चालण्याचा व्यायाम ते करू शकतात किंवा ब्रिस्क वॉकिंगचा व्यायाम. काही प्रकारचे व्यायाम हे म्हणजे स्ट्रेस, स्नायूची ताकद वाढवणारे व्यायाम आहेत, त्याला आपण स्ट्रेनिंग एक्झरसाइज म्हणतो, जसं पुशअप करणं किंवा थोडेसे छोटे छोटे डंबल्स घेऊन उचलणं. काही व्यायाम प्रकार हे तुमचा म्हणजे संतुलन राखण्यासाठी मदत करतात किंवा तुमची लवचिकता शरीराची राखण्यासाठी मदत करतात, त्याच्यामध्ये योगासनाची भूमिका आहे. तर काही प्रकारचे योगासनं हे करायला पाहिजेत. तर याच्या व्यायामामध्ये म्हणजे एक चिर सातत्य जर ठेवलं तर त्या व्यायामाचा हा परिणाम हा अनेक सकारात्मक परिणाम होतो आणि एकंदरीतच जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी व्यायामाची अतिशय अतिशय महत्वाची भूमिका आहे. आळशीपणाला म्हणजे चांगल्या आरोग्यसंपन्न जीवनामध्ये मोठं स्थान नाही आहे.
1: अच्छा, जसं व्यायाम हा ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्वाचा आहे, तर तद्वतच ध्यान धारणा करणं हे किती महत्वपूर्ण ठरेल वयोवर्धनासाठी?
0: अगदी बरोबर. ध्यान धारणा ही ज्येष्ठ नागरिकांच्या याच्यासाठी सगळ्यांनाच कुठल्याही अवस्थेमध्ये कुठेही करण्यासारखं म्हणजे एक महत्वाचं आहे. तर या ध्यानामुळं आपलं म्हणजे माइंडफुल इटिंग होतं, ताणतणावपणा कमी होतो, ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी मदत होतं, झोप सुधरतं, भावनिक स्थैर्य येण्यासाठी मदत होतं आणि शांती मिळतं. तर खरं सुख हे शांती म्हणजे अशांत तसं कुतः सुखम असं गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे. म्हणजे ध्यानामुळे आपण शांतीकडे आपली वाटचाल होतं, पेन मॅनेजमेंटसाठी किंवा आपलं वेदना सहन करण्याची क्षमता पण हे होतं, लोकांना प्रतिसाद देण्याची वृत्ती ही ध्यानामुळे ही कमी होते. कारण बऱ्याच वृद्ध व्यक्तींमध्ये ओव्हर रिएक्टिव्हिटी आलेली असतात, तर ते ओव्हर रिएक्टिव्हिटी क्रिया प्रतिक्रिया याचं पण हे करत. तर हे कारण मेडिटेशनच्या बाबतीत बोललं जातं, मेडिटेशन इज बिईंग इन ट्यून विथ आवर इनर युनिव्हर्स, म्हणजे आपण स्वशी जुडलं जातो आणि स्वशी जुडलं जातो. स्वस्थ म्हणजे स्वशी जुडणं, स्वस्थ दोन शब्दापासून आहे. तर ध्यान हे आपल्याला स्वतःची जाणीव चांगल्या रीतीनं करून देण्यासाठी अतिशय अतिशय महत्वाची भूमिका करतं. तर याच्यामध्ये मी सांगतो की सर्वात चांगला ध्यान हा ओंकाराचा ध्यान आहे, ओंकार मेडिटेशन आहे. तर ओम अक्षरावर लक्ष केंद्रित करणं आणि त्याचं जास्तीत जास्त ध्यान करणं हे महत्वाचं आहे. किंवा एखाद्या स्थिर प्रतिमेचं ध्यान पण आपण करू शकतो. याच्यामध्ये कुठल्याही धर्माचा मुद्दा न घेता अनेक प्रकारच्या ध्यान पद्धती विकसित झाल्या, जसं विपश्यना ध्यान आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान आहेत. तर हे ध्यान अतिशय अतिशय शरीर मानस आरोग्यासाठी महत्वाचं आहे.
1: बर, ज्येष्ठ नागरिकांमध्ये सामान्यपणे अधिक प्रमाणामध्ये आढळणारी जी समस्या आहे ती निद्रानाशाची आहे, किंवा अनेक ज्येष्ठ नागरिकांची तक्रार असते की झोप व्यवस्थित येत नाही. तर मग ज्येष्ठांनी आपल्या या झोपेचं किंवा निद्रेचं व्यवस्थापन कसं करावं, किंवा हे व्यवस्थापन जर त्यांनी योग्य पद्धतीनं केलं तर त्यांचं आरोग्य उत्तम राखण्यामध्ये किती त्याची मदत होणार आहे?
0: खरं पाहिलं तर निद्रेला एक उपस्तंभ म्हटलं म्हणजे हेल्थचं एक महत्वाचं एक पिलर म्हटलेलं आहे. तर आपल्या सेल्स बहुतांश जे आपल्या पेशी आहेत ते काही ऑर्गन्सच्या पेशी ह्या झोपेमध्ये रिपेअर होण्याची प्रक्रिया ही होत असतं. तर याच्यामुळे नाही हे जे आहे इम्युनिटीचा पण झोपेशी संबंध आहे, अनेक अनेक आजारांचा पण निद्रेशी किंवा झोपेच्या आरोग्याशी फार जवळचा संबंध आहे. तर ही झोप ही बहुतांशी आजकाल वृद्ध लोकांमध्ये एक कमी झोप होण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. एक तर झोप म्हणजे उशिराने येते किंवा झालं तरी म्हणजे लवकर जाग आल्यानंतर झोप येत नाही. 6 ते 7 तासाची निद्रा ही नितांत आवश्यक आहे. तर मी एक काही म्हणजे प्रॅक्टिकल टिप्स सांगू इच्छितो की आजकाल जितके लोक म्हणजे मीडियामध्ये व्यस्त आहेत तेवढं म्हणजे त्यांची झोप ही पळून गेली आहे. तर झोपण्याच्या 1 तास अगोदर त्यांनी त्यांची मोबाईल किंवा टीव्ही पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. दुपारनंतर शक्यतोवर चहा कॉफी पिऊ नये, कारण त्यांच्यामध्ये कॅफेन कॅफेन जे आहे ते मेंदूला उत्तेजित करतं. ते आणि

0: झोप येण्याचा कालावधी हा प्रोलॉंग होतो आणि आलेली झोप पण म्हणजे गाढ झोप येत नाहीत, त्यामुळं त्या कॅफेन शक्यतो टाळलेलं बरं, उत्तेजक टाळलेलं बरं. रात्री झोपताना थोडस दुधामध्ये हळद जर टाकून घेतली तर त्याच्यामुळे सेरोटोनिन वगैरे वाढून झोप यायसाठी मदत करतं. रात्रीचं जेवण शक्यतो लवकर करायचं, झोपेचा हलका आहार घ्यायचा, अगदी बरोबर आहे, हलका सुपाच्य आहार घ्यायचा आणि झोपेमध्ये आणि खाण्यामध्ये 2 तासाचं मिनिमम गॅप असलेला बरा. काही मॅग्नेशियम युक्त आहार, मॅग्नेशियम बी ब्रेन ला रिलीज करणार आहेत, म्हणजे काही हिरवे पदार्थ किंवा आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये मेलाटोनिन युक्त काही पदार्थ जसे की बेरीज वगैरे, हे पण एक झोपेला मदत करतात. आपण जिथं झोपतो ती खोली ही म्हणजे थोडीशी जास्त प्रकाशमय नसावी, थोडी अंधारी खोली असलेली बरी. आणि दिवसा जर नाही जर झोपलं तर ऑटोमॅटिक रात्रीच्या झोप येते, म्हणून दिवसाची जी हे जे आपण नॅप्स वगैरे काही लोक करतात दुलकेवर घेतात ते शक्य, ज्यांना झोप येत नाही त्यांनी दिवसाची झोपी शक्यतो टाळावी. आणि झोपताना हे म्हणजे कुठल्याही चिंते आपल्या हातात आहे तेवढ्या गोष्टी आपण दिवसभर केलेल्या असतात, तर ईश्वर अर्पण भावेमध्ये राहून चिंतामुक्त होऊन झोपलेलं चांगलं, त्याच्यामुळं आपल्याला एक जास्तीत जास्त गाढ निद्रा येण्यास मदत होईल.
1: अच्छा, तुम्ही सर सांगितलं की चिंतामुक्त किंवा फार विचार न करता आपण झोपेच्या अधीन झालं तर तुम्हाला छानपैकी झोप ही येऊ शकते. परंतु मग ज्येष्ठांनी आपलं मानसिक आरोग्य जर त्यांना उत्तम राखायचं असेल किंवा संतुलन साधायचं असेल तर हे मानसिक आरोग्याचं व्यवस्थापन किंवा याबाबतची गुरुकिल्ली म्हणून तुम्ही काय सांगाल?
0: अगदी बरोबर आहे सर, कारण ज्येष्ठ नागरिकांमध्ये असं आढळलेलं आहे की जास्तीत जास्त लोकांना म्हणजे नैराश्य येण्याचा संभव हा जास्तीत जास्त असतो, तर ते नैराश्यापासून दूर राहण्यासाठी एक काही गोष्टी त्यांनी सगळ्यात अगोदर म्हणजे फिजिकल आरोग्य जर चांगलं ठेवलं, शारीरिक आरोग्य जर चांगलं ठेवलं तर आपोआपच मानसिक आरोग्य हे चांगलं राहण्यासाठी मदत होतं. त्यामुळं मानसिक आरोग्यासाठी पण व्यायामाचा आधार घ्यायचा, काही आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन जे की मनाला स्थिरता देईल, जसं गीताशास्त्र आहे किंवा आपापले जे धर्मग्रंथामध्ये प्रत्येक धर्मग्रंथ हे चांगली शिकवण देतात, तर त्यांचं वाचन करणं, आपला आहार हा सात्विक ठेवण्याचा प्रयत्न करणं, कुठलं तरी छंद जोपासणं जे की आपण त्याची फाउंडेशन आहे तरुण वयापासूनच करायला हवी, आणि काही गोष्टी ह्या अंगीकारणं, जसं की काही लोक क्षमा करण्याचा गुण हा अंगीकारणं, फॉरगिवनेस किंवा काही देवी गुणांचं अंगीकारण करणं, ओंकारांचं गुंजन करणं, ध्यान करणं किंवा सत्संगात जाणं, किंवा फारच जर विरंगुळ्यासाठी फार जर शक्य असेल तर काही सहलीसाठी जाणं, तर या गोष्टी या जर सगळ्या जर गोष्टी जर करत केल्यात तर खरोखरीच आपलं म्हणजे मानसिक आरोग्य हे चांगलं राहण्यासाठी सत्वाजयासाठी फार म्हणजे अतिशय महत्वाची आहे. आणि आयुर्वेद शास्त्रानुसार जर विचार केला तर वाढलेला जो वात आहे तो मनाला पण चलचल करतो, पण पवन जयात मनोजया म्हणजे त्या वायूचं नियंत्रण हे आपण योग्य आहाराद्वारे योग्य विहाराद्वारे केलं तर या चंचल मनाला पण आपण हे करू शकतो. त्यासाठी योगशास्त्राची पण भूमिका, अष्टांग योगाची पण भूमिका, प्राणासारख्या क्रियेची पण भूमिका अतिशय महत्वाचे आहे. श्वासोच्छवास नियंत्रण करून पण आपण एक मनाला बऱ्यापैकी नियंत्रण आणू शकतो. अर्थातच हे मन हे खूप चंचल असतं, पण त्याला आपण किती नियंत्रण आणू शकतो हे महत्वाचं आहे.
1: हे झालं मानसिक आरोग्याच्या संदर्भामध्ये, आत्मिक आरोग्याच्या बाबत तुम्ही काय सांगता?
0: अगदी बरोबर आहे सर, स्पिरिच्युअल हेल्थ पण म्हणजे आत्मिक आरोग्य पण एक जागतिक आरोग्य संघटना एक महत्वाचं असं सांगतं. तर याच्यामध्ये आत्मरेत उद्धरेत आत्मना म्हणजे आपणच आपला स्वतःचा हा एक उद्धार हा करायचा असतो, तर त्याच्यासाठी म्हणजे विश्वापुरत ग्रॅटिट्यूडची भावना, उदारतेची भावना, उपकाराची भावना, ईश्वापुरती जर अंगीकारली आणि सगळ्यांची विषयी आपण जर चांगलं जर चिंतन करत राहिलं की देवा सर्वांचंच भलं कर, किंवा पसायदानासारख्या प्रार्थना किंवा वामनराव पै सद्गुरु म्हणतात त्यासारख्या काही प्रार्थना केल्या तर ऑटोमॅटिकच आपल्यामध्ये म्हणजे एक सकारात्मक, कारण ईश्वामध्ये आपण पण असतो, सकारात्मकता होतं. तर हे आत्मिक आरोग्यासाठी सर्व ईश्वरांना एक अद्वैत भावामध्ये जर पाहिलं तर ऑटोमॅटिकच आत्मिक गुण देवी गुण हे ऑटोमॅटिक आपल्यामध्ये हळूहळू वृद्धिंगत होऊन आपलं आत्मिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
1: आत्मिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य तर हे उत्तम राखण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन केलेलंच आहे, परंतु मग ज्येष्ठांनी आपलं सामाजिक आरोग्य जे आहे ते उत्तम राखायचं असेल ठेवायचं असेल तर यासाठी त्यांनी काय प्रयत्न करायला हवेत असं तुम्हाला वाटतं?
0: खरं सामाजिक आरोग्य हा एक ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे एक अतिशय म्हणजे एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण याच्यामध्ये बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांमध्ये म्हणजे एकाकीपणा आलेला

0: असतो, कारण प्रत्येक लोक हे वर्किंग मध्ये आलेले असतात. तर याच्या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये वेळेचं व्यवस्थापन पण फार महत्वाचं आहे. उदाहरण, काही ज्येष्ठ नागरिक हे दिवसभर काम असतं की प्रत्येक याला म्हणजे मेसेज अलग अलग फॉरवर्ड करणं, तसं न करता आपण जेव्हा अनुभवजन्य एखादा मेसेज आपण फॉरवर्ड करतो त्याची वेटेज ही चांगली असते आणि आपली सामाजिक प्रतिमा पण उंचावण्यास मदत असते. अन्यथा काही लोक हे काही मेसेजेस हे न वाचता डस्टबिन मध्ये रिसायकल बिन मध्ये जे जातात. तर असं न करता ठराविक गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे. आपल्यामध्ये एक सेन्स असतं, मी एक निरुपयोग, कोणीच एक निरुपयोगी नसतं, मी एक निरुपयोगी नाही आहे, मी समाजासाठी काही ना काही काम करू शकतो. तर आपल्याला जे काही एखाद्या सामाजिक ऍक्टिव्हिटीमध्ये, क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीमध्ये, सर्जनात्मक ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेता येईल तेवढा भाग घ्यायचा. काही हास्य क्लब वगैरे जर असेल ज्यांना आवड आहे तर त्यांनी तिकडं जॉईन करणं महत्वाचं आहे. किंवा काही विरंगुळा केंद्र आहेत, घरात एकटं राहण्यापेक्षा विरंगुळा केंद्रात जाणं, कारण एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप म्हटलं जातं. त्याच्यामुळं शक्यतोवर सोशलाइज राहणं फार महत्वाचं आहे. जर सोशलाइज जर आपण जर राहिलं तर आपण म्हणजे मेन स्ट्रीमिंग मध्ये राहू आणि जेणेकरून की म्हणजे आपलं आत्मिक आरोग्य आणि आपल्यामध्ये समाधानाची सेन्स ही दिवसोंदिवस ही वाढत जाईल. तर हे सामाजिक याच्या माणूसा मुळातच एक सामाजिक प्राणी आहे आणि त्यांनी समाजामध्ये जास्तीत जास्त आपल्या मिसळावा आणि आपल्याला जे काही शक्य ऍक्टिव्हिटी आहेत समाजाच्या हितासाठी कल्याणासाठी ते करत राहाव्यात.
1: सर, आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे आपण आहोत, तर शेवटी जाता जाता ज्येष्ठ नागरिकांना आपण काय आवाहन कराल, काय संदेश द्याल?
0: म्हणू इच्छितो फार जास्त माहितीचा भडीमार घेऊन कन्फ्युज न करण्यापेक्षा संकल्प तो एक ही कापी है मंजिल तक जाने के लिए, विकल्प मिलेंगे हजार मार्ग भटकाने के लिए. याच्यातल्या काही काही गोष्टी आपण म्हणजे प्रॅक्टिकली त्याच्या अवलंबवायच्या आहेत. ते योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य झोप आणि योग्य वेळी योग्य निदान हे जर केलं तर म्हणजे ज्येष्ठांचं आरोग्य हे अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे राहू शकतं आणि आरोग्य संपन्न जीवन जगू शकतात. मी शेवटी एकच सांगू शकतो की मनामध्ये म्हणजे एक दीर्घायुष्य राहण्याची, 100 वर्ष चांगलं जगण्याची एक ठाम म्हणजे आपला एक संकल्प पाहिजे आणि त्या दृष्टीनं प्रत्येक पावलं उचलणं पाहिजे. कारण यजुर्वेदामध्ये पण एक सांगितलं की पश्चेम श्रद्धा शतम, जीवेम श्रद्धा शतम, शृण्याम श्रद्धा शतम, प्रभुर्याम श्रद्धा शतम, अधिना सयात श्रद्धा शतम, भुजिष्य श्रद्धा शतम. थोडक्यामध्ये 100 वर्ष आपण आपले नेत्र, आपलं कर्ण, आपलं आरोग्य, आपली वाणी हे सगळ्या गोष्टी या अबाधित राखण्याचा प्रयत्न करून या जीवनाचा आनंद घ्यावा आणि या जीवनावर या जगण्यावर सतदा प्रेम करावे, या अॅटिट्यूड मध्ये राहावे. सर्वे संतु निरामय.
1: वाढतं वय आणि वयोवर्धन हे जर आपल्याला सुसह्य करायचं असेल, आपला आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य आणि यानिमित्तानं आपण जर काही छंद जोपासले तर आपलं हे ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य आणि त्यांचं वयोवर्धन होण्यात आजच्या आपण मुलाखतीमध्ये जे ज्या विषयांवरती चर्चा केली आणि हा लाख मोलाचा असा सल्ला आमच्या ज्येष्ठ नागरिकांना दिलात, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अतिशय उत्तम असं मार्गदर्शन तुम्ही केलं, त्याबद्दल डॉक्टर बालाप्रसाद रामेश्वर बडायले ही उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: ओम सर्वे संतु निरामया.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रसारणात आज आपण ऐकत होता ज्येष्ठ नागरिक आणि उतारवयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी या विषयावर केंद्रीय स्वास्थ्य सेवा विभागाचे आयुर्वेद प्रमुख चिकित्सक डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते होते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

श्रोते हो, ए आय आर मराठी डीटेच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 2:30 आहेत, माफ करा, रात्रीचे 2:25 झाली आहेत. आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील सुरेश वाडकर सचिन यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची रचना. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं. चित्रपट अशी ही बनवा बनवी.

श्रोतो, कार्यक्रमामध्ये यापुढे ऐकूया सुरेश वाडकर, विनय मांडके, ज्योत्सना हर्डीकर यांच्या स्वरातील विवेक आपटे यांची रचना. संगीत आहे अनिल मोहिले यांचं. चित्रपट हमाल दे धमाल.

गीत बहार या कार्यक्रमामध्ये यापुढील गीत ऐकूया. श्रीरंग गोडबोले यांची अजित अतुल समीर यांनी संगीतबद्ध केलेली रचना. गायक आहेत जगदीश गोरसे. चित्रपट दे धक्का.

कार्यक्रमात यापुढे ऐकूया चिन्नर आणि महेश यांनी संगीतबद्ध केलेली गुरु ठाकूर यांची रचना, स्वर आहे स्वप्नील बांदोडकर यांचा, चित्रपट टाइम पास.

श्रोतहो गीत बहार या कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे सामना या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांची रचना संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

श्रोते कार्यक्रमामध्ये यापुढे ऐकूया अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांच्या स्वरातील अजय अतुल यांची रचना आणि संगीत चित्रपट सैराट.

श्रोते हो, गीत बहार या कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे रेगे या चित्रपटातील अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, जान्हवी प्रभू अरोरा यांच्या स्वरातील अभिजित पानसे यांची रचना, संगीत अवधूत गुप्ते यांचं.

श्रोते कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे अजय गुगावले यांच्या स्वरातील प्रणित कुलकर्णी यांची रचना, संगीत नरेंद्र भिडे यांचं, चित्रपट देऊळ बंद.

श्रोते हो, कार्यक्रमामध्ये यापुढे ऐकूया देवी या चित्रपटातील शाहीर देवानंद माळी यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांची रचना, संगीत मंगेश धडकी यांचं.

श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथंच संपला. श्रोतेहो, AIR मराठी डिटेच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. या पुढील कार्यक्रम अस्मिता वनिता मंडळ रात्रीचे 3 वाजले सादर करीत आहोत. कार्यक्रम वनिता मंडळ.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या आरोग्य दर्पणमध्ये मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, सुंदर आणि मजबूत दात हे आपल्या उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. कोणी स्मित हास्य केलं तर प्रसन्न वाटतं, कोणी प्रेमाने हसलं तर चेहऱ्यावर आनंद पसरतो, समोरची व्यक्तीही तितकीच आनंदी होते. पण हसताना किंवा बोलताना दात जर असे पिवळट, थोडेसे अस्वच्छ, एखाद्या वेळेला डाग पडलेले किंवा किडलेले दिसले तर किंचित किंवा क्षणभर आपण थांबतो. मुळात दातांचं आरोग्य हा निरोगी आरोग्याचा आरसा मानला जातो. त्यासाठी या दातांची काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. दात, तोंड, हिरड्या हा सर्वात महत्वाचा अवयव आहे. अन्न चावणं, स्पष्ट शब्दोच्चार आणि सौंदर्य हे सगळं या दातांमुळेच होतं. तेव्हा श्रोते हो, आज आपण हे सगळं जाणून घेणार आहोत डॉक्टर अनघा मुळे यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर अनघा मुळे या गेली 15 वर्ष ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि तसंच 2003 मध्ये त्या BDS झालेल्या आहेत. डॉक्टर, मी आता म्हटलं तसं की दातांची काळजी घेणं, दातांचं आरोग्य सांभाळणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. सध्या श्रावण महिना संपत आलेला आहे, सगळ्यांना भाद्रपदाचे, गणपतीचे, मग त्यानंतर येणाऱ्या नवरात्राचे आणि मग दिवाळीचेही वेध लागतील हळूहळू. पण सणवार म्हटलं किंवा गेट टुगेदर्स, अगदी हल्लीच्या भाषेत म्हटलं की जसं आपण गोडधोड खातो तसं चमचमीत सुद्धा खाल्लं जातं ओघाने, तर मुळात दातांची काळजी कशी घ्यावी, काय सांगाल आपण त्याबद्दल?
1: जसं आता तू म्हणाली सणवार चालू झालेत, मुख्य आपण तेव्हा काय खातो तर चमचमीत तेलकट पिष्टमय पदार्थ. हल्ली तर आपला ओढा जास्ती रिफाईंड कार्बोहायड्रेट्स किंवा

0: जे प्रोसेस्ड फूड असतं त्याच्याकडे आणि साखर, ह्या दोनचं प्रमाण आपण ह्या सगळ्या सणवारांमध्ये जास्ती बघितलं पाहिजे. कीड ही मुख्यतः साखर तुमच्या तोंडामध्ये किती वेळ आहे, किती सारख्या सारख्या वेळाने तुम्ही खाताय, तिचा मारा किती होतोय, त्याचप्रमाणे चिकट चिवट पदार्थ किती खाल्ले जात आहेत, ह्यावर संतुलन ठेवलं मुख्य परत्वे. आणि बाकीच्या दात स्वच्छ करण्याच्या, चूळ भरण्याच्या आपण काळजी घेतली की मला असं वाटतं तुम्ही थोडेसे ह्या महिन्यांमध्ये सुद्धा निश्चिंत राहू शकता.
1: अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते की छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यातून आपण हे सहज सगळं साध्य करू शकतो. प्रत्येक वेळेला आपल्याला हे ऋतू बदल पाहायला मिळतात, म्हणजे नुसता पावसाळा आला, उन्हाळा आला, हिवाळा आला असं होत नाही, तर त्या दोघांच्या मध्ये सुद्धा थोडासा एक ऋतू बदलाचा काल असतो. तेव्हा सुद्धा या आहारातील बदल करणं काय काय अपेक्षित आहे जे दातांसाठी आणि संपूर्ण आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत.
0: अगदी बरोबर म्हणालीस, ऋतूंचा बदल, त्याच्यामधले जे ट्रान्झिशन सीझन्स किंवा बदलणारे काळ असतात ते सुद्धा, आणि वेगवेगळ्या ऋतूमध्ये काय खावं. साधारण आम्ही म्हणतो की ते दातांच्या आरोग्यासाठी पण चांगलं असतं. एक म्हणजे ऋतूमध्ये मिळणाऱ्या सगळ्या भाज्या फळं ही त्या त्या ऋतूमध्ये पोटात गेली पाहिजेत दातांच्या आरोग्यासाठी आणि मुख्य म्हणजे संपूर्ण आरोग्यासाठी. तर उन्हाळा घेतलास तू, साधारण एक उदाहरणार्थ सांगायचं झालं तर भरपूर पाणी प्यायला हवं. आवळा, कलिंगड, खरबूज, टरबूज, कोकम, लिंबू सरबत हे आपण साखर कमी ठेवून त्याच्यातली जी नैसर्गिक साखर असते आपण घेऊ शकतो. तर हे आपण त्या ऋतूमध्ये सेवन केल्यास आपल्याला फायदा होतो. जे फायबर किंवा तंतुमय पदार्थ टरबुजामध्ये असतात, खरबुजामध्ये असतात, तेही गेले पाहिजेत. जर का तू पावसाळा धरलास तर मेन मुख्य म्हणजे पाणी उकळून प्यायचं, त्याला सगळ्यांना माहिती. याचा दाताशी डायरेक्टली काही संबंध नाही, पण ते आपल्या शरीराला चांगलं जास्ती फायद्याचं असतं. शुद्ध पाणी, त्यामध्ये बरेच वेळाना पावसाळ्यामध्ये चहा कॉफीचं प्रमाण आपलं खूप वाढतं आणि त्याच्याबरोबर दूध साखरही वाढते आणि खूप गरम आणि खूप गार. उन्हाळ्यामध्ये पण खूप गार पिण्याची बऱ्याच जणांना सवय असते, तर ते थोडं संतुलन राखायला हवं. चहा आणि दूध साखर याचं प्रमाण कमी ठेवायला हवं. उकाळा पिऊ शकता हिवाळ्यामध्ये. आणि भाज्या आणि फळं ऋतूप्रमाणे काहीही सेवन करणं काही हानिकारक नाही, ते कराव्यात. मी मुख्य सांगते की पावसाळ्यामध्ये करटुली आली त्या त्या मिळणाऱ्या ज्या पालेभाज्या फळभाज्या असतात त्या खाव्यात. हिवाळ्यामध्ये थोडस तीळ वगैरे हे जायला पाहिजे, उष्ण पदार्थ. तसं आपापल्या आहाराप्रमाणे सल्ला ज्यांना लागतोय त्यांनी घ्यावा, बाकीच्यांनी पूर्ण पूर्ण त्याची मजा, ऋतूची मजा त्या आहाराप्रमाणे.
1: बरोबर बरोबर. हे सगळं आपण आनंदानं करत असतो आणि एकीकडे बऱ्याच जणांना सवय असते, अर्थात चांगली सवय आहे, ती इयरली एकदा स्वतःचा चेकअप करून घेतात. आणि याबरोबरच हल्ली हे सुद्धा सांगितलं जातं की दातांचं सुद्धा असंच इयरली चेकअप केलं जाणं गरजेचं आहे. का असं सांगितलं जातं आणि त्यामागची महत्वाची कारणं जी आहेत ती कोणकोणती आहेत?
0: दातांचा इयरली चेकअप किंवा तोंडाचा इयरली चेकअप हे अगदी बरोबर म्हणतात सगळे, किंवा जे आता सांगितलं जाते. आपण आपल्या स्वास्थ्यासाठी, जसं हल्ली बरेच वर्षात आपण पाहतोय की प्रत्येक वर्षी आपण ब्लड प्रेशर चेक करतो, कम्प्लीट ब्लड काउंट किंवा रक्त तपासणी होते, डोळे तपासतात, लहान मुलांचे व्हॅक्सिन मिळतं. दाताला कोणतंही व्हॅक्सिन नाही, त्यामुळे तुम्हाला कीड लागली आहे, हिरड्या कशा आहेत, जबड्याची वाढ कशी होती, ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात हे आपल्याला चेकअप केल्याशिवाय समजणार नाही. डायरेक्ट दुखायला लागल्यानंतर किंवा संपूर्ण काहीतरी त्रास झाल्यानंतर, सूज झाल्यानंतर जाण्यापेक्षा जेवढं लवकर त्याचा निदान होईल, जेवढं निदान लवकर होईल तेवढी तुम्हाला मदत लवकर मिळेल.
1: बरोबर.
0: आणि मी म्हटलं व्हॅक्सिन नसल्यामुळे तुम्हाला तो चेकअप गरजेचा आहे. सो इयरली एकदा, वर्षातनं एकदा, सहा महिन्यातनं एकदा, लहान मुलांना शक्यतो सहा महिन्यातनं एकदा, बाकीच्यांना वर्षातनं एकदा खूप फायद्याचं ठरतो.
1: बरं. म्हणजे सध्या आपण बघतो की दातांचे जे काही समस्या आहेत त्या वाढलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे पूर्वीच्या तुलनेत खरोखरच हे प्रमाण वाढलंय का, किंवा मग आता अजूनही काही अशी कारणं ज्याच्यामुळे वारंवार त्या दातांच्या डॉक्टरकडे जावं लागतंय, नेमकं काय काय आपल्याला ह्यात पाहायला मिळतंय, आणि दात किडणं ही समस्या खरोखर एवढी वाढलेली आहे का?
0: दात किडणं ही समस्या वाढलेली आहे ह्याची, म्हणजे नुसते दात किडणं ही समस्या नाही वाढलेली, त्याला बरीच कारण आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे पहिल्या काळामध्ये आपण शक्यतो घरातलं खाणं, ताजं बनवून खाणं याचं प्रमाण खूप होतं. नैसर्गिक सकसता, मातीतली सकसता, अन्नधान्यातली सकसता ही खूप जास्ती पहिल्या काळात होती. प्रदूषण कमी म्हणा, फर्टिलायझर्स कमी वापरणं, ह्या सगळ्यामुळे ती सकसता होती आणि ताजं करून खाल्ल्यामुळे आपल्याला ती मिळत होती. आता बरीच लोक बाहेर जातात त्यामुळे

0: कधी ना कधीतरी आपल्याला खाणं पॅक मधलं खाणं खावंच लागतं सगळ्यांना, त्याच्याशी आपण परे नाही. त्यामुळे थोडस ह्या पिष्टमय पदार्थांचा जो प्रकार बदललाय ना, त्यामुळे सेवन आपलं साखरेचं, मिठाचं आणि मैद्याचं आणि प्रोसेस्ड कार्बोहायड्रेटचं वाढलंय, त्यामुळे कीड जास्ती लागते. बरं, प्रत्येक वेळेस बाहेर असल्यानंतर आपण स्वच्छ करू शकत नाही,
1: हो,
0: त्यामुळे आत्ताचं प्रमाण थोडस ह्या पिढीतलं सकस आणि आपली आपली अशी सकसता कमी झालीय.
1: हे सगळ्यात महत्वाचं,
0: कारण की जे पहिल्या पिढीत ना आपल्यात आलाय त्याच्यामधली ती म्हणतो तसं की न्यूट्रिशन हे आपल्यामध्ये येणारं जीन्स मधनं येणारं जी सकसता आहे ती थोडीशी कमी होते जसं आपलं उत्क्रांती किंवा इव्होल्युशन पुढे पुढे जातं. बरोबर आहे. सो हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा मला असं वाटतं की नुसतीच कीड वाढलेली नाहीये, आता त्याच्याबद्दल माहिती आणि तंत्रज्ञानामुळे आपण लवकर ती त्याचं निदान करू शकतो, पद्धती वाढल्यात आणि लोकांमध्ये जागरूकता आहे, हेही कारण आहे. म्हणजे आपण त्याच्याकडे ह्या नुसत्या निगेटिव्ह ह्याच्याने पाहू नाही शकत की आता कीड वाढली. पहिले काय होत होतं ना, डायरेक्ट दात काढणं हा पर्याय उरत होता.
1: हो,
0: ते कळायचंच नाही. आणि कितीतरी वेळा आता सुद्धा दात किडलेले समजत नाहीत, थेट पेशंट येतात, माझे पुढचे दात हालायला लागलेत, कधीतरी पडलेले असतात, कधी पडले मला माहित नाही, मला कधीही त्रास झाला नाही.
1: अरे बापरे.
0: बरोबर आहे. पण ह्याच्या मागे काहीतरी पार्श्वभूमी असते किंवा काही काळाचा असा म्हणजे काळ गेलेला असतो,
1: त्याच्यामुळे हे सगळं
0: काही म्हणजे कारण असू शकतं.
1: अगदी खरं आहे. तुम्ही आता उल्लेख करतो म्हणजे न्यूट्रिशन्स म्हणा किंवा आपण सतत जे काही बाहेर खाल्लं जातं, मुद्दामून ठरवून जरी खात नसेल तरी काही कामानिमित्त बाहेर जातो किंवा काही कामानिमित्त प्रवास करावा लागतो अशा वेळेला सुद्धा बाहेरचं खाल्लं जातं, तर या सगळ्या आहाराचा जो आहे तो आरोग्यावर किती परिणाम होतो आणि दातांवर सुद्धा खास करून, तर मग तेव्हा दातांची काळजी कशी घ्यावी?
0: दोन गोष्टी मला असं वाटतं सतत सगळ्यांसाठी लक्षात ठेवण्यासाठी आहे. रूल ऑफ थंब म्हणू आपण की ठोकताळे म्हणतो ना तसे, की पदार्थ किती वेळ तोंडात राहतोय, साखर, पिष्टमय पदार्थ, तेलकट पदार्थ कोणताही, हा ह्याला ह्याच्यावर ठरतं की तुम्ही किती कीड लागणार आहे. बेसिकली जर का साखरेचं प्रमाण जास्ती असेल, ती जेवढा वेळ आपल्या दाताबरोबर असेल तेवढा वेळ त्या साखरेवरच तुमचे जीवाणू, बॅक्टेरिया ज्याला आपण म्हणतो, ते वाढतात. आपल्या तोंडात असंख्य बॅक्टेरिया असतातच, पण त्यांना जर का पोषक आहार त्यांच्यासाठी तेलकट पदार्थ, पिष्टमय पदार्थ, साखर त्यात गेलं, त्यांचा पोषक आहार
1: बरोबर,
0: तर ते वाढणार आणि मग नंतर चूळ भरली नाही गेली तर मग ते तसंच राहणार, थुंकी कमी होणार आणि मग ती कीड चालू होणार. एकदा कीड लागली आणि आपलं वरचं जे लेअर असते दाताची, इनॅमल म्हणतो त्याला, ती सर्वात कडक असते.
1: अच्छा.
0: तिला एकदा तो बुरुज एकदा तुटला किल्ल्याचा, की किल्ल्यात शिरणं सहज शक्य असतं. सो तो बुरुज ठेवण्यासाठी दोन तीन गोष्टी कराव्यात चांगल्या. एक म्हणजे चूळ भरणं, जिथे शक्य असेल तिथे, शेजारी बाटली असेल आपल्या आणि जागा असेल, सोय असेल, तर खाणं झाल्यानंतर पाणी पिऊन खळखळून चूळ भरणे सर्वात सोपा उपाय. दोन वेळा ब्रश करणे, मग ते तुमच्या घरी आल्यानंतर. पण हे तुम्ही सतत सगळ्यांसाठी, सगळ्या वयातल्या लोकांसाठी. अजून जे काय नियम आहेत ते फक्त प्रत्येकाच्या हिरड्यांप्रमाणे, त्या टाईप प्रमाणे तुम्ही दंतशल्य चिकित्सकाचा
1: सल्ला घेऊ
0: शकता.
1: हा नमस्कार, बोला, आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
2: हा, मी रुपेश गुजराती बोलतो, लाल चौक जवळ नाशिक जिल्हा नाशिक येतो. रुपेश गुजराती, माझा प्रश्न असा आहे की मॅडम, दातांचा हृदयरोगाशी आणि डोळ्याशी काही संबंध आहे का?
1: बर, ठीक आहे.
2: आणि दुसरा असा की ग्रामीण भागात अजून सुद्धा वृद्ध लोक ऊस चावून चावून खातात. त्यांचा असा समज असतो की ऊस खाल्ल्याने दात मजबूत होतात किंवा ओलं खोबरे. त्यानंतर खेळाडू काही खेळताना च्युंगम चावतात.
1: त्यांचा पहिला प्रश्न असा होता की दातांचं जे आरोग्य आहे त्याचा डोळ्याशी आणि हृदयाशी काही संबंध आहे का?
0: डोळ्याशी पेक्षा हृदयाशी जास्ती संबंध आहे, कारण अशा स्टडीज आहेत की जेव्हा दातांमधली कीड इन्फेक्शन सूज येणं आणि ते दुर्लक्षित राहतं तेव्हा खूप जास्ती संसर्ग झाला तर तो हृदयापर्यंत जाण्याचा थोडासा संभव असतो आणि त्यामध्ये आपलं शरीराची जी प्रतिकार शक्ती ती खूप कमी झाली तर हा धोका जास्ती उद्भवतो. सो डायरेक्ट संबंध असला तरी
1: इनडायरेक्ट
0: आहे आणि त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. प्लस काही मेडिकल कंडिशन्स अशा असतात जिथे हृदय ऑलरेडी कमकुवत असतं, त्या सगळ्यांना दाताच्या इन्फेक्शन हे जास्ती काळजीपूर्वक हाताळायला लागतात. डोळ्याच्या सर्जरीच्या आधी मात्र दातांची काळजी, दात निरोगी आहेत ना, एकदा चेक केलं जातं.
1: अगदी खरं आहे. त्यांचा दुसरा प्रश्न होता की आपण आजही बघतो गावाकडे अनेक मंडळी ऊस

0: अगदी छान चावून चावून खाताना दिसतात. आणि मग त्याने सांगितलं की त्याबद्दल आपण काय सांगाल.
1: मी आधी म्हटलं तसं, खाणं कधीच बंद करायचं नाहीये. ऊस खाऊ शकता, फक्त आपले दात कसे आहेत हे सांभाळून खायचंय. कारण झेपत असेल तर थोडासा चावून चावून जो खाऊ शकतोय तो, पण त्याचा अट्टहास नाही धरायचा. कारण उत्क्रांती जशी झाली तसे दातांचा सुद्धा
0: हो
1: म्हणजे त्यांचा शक्ती ही कमी कमी होत गेलेली असेल. कदाचित आधीचे लोक जास्ती चांगल्या प्रकारे ते खाऊ शकत असतील. खाऊ शकताय तर ठीक आहे, अट्टहास नाही.
0: नमस्कार.
2: हा, मी कोल्हापूरचा नितीन डोली बोलतोय. माझा असा प्रश्न आहे की वयाच्या 7व्या किंवा 8व्या महिन्यात दात येत असतात, तर ती दात येण्याची म्हणजे असं लक्षण काय असतं, म्हणजे कसं ओळखावं?
0: लक्षणं काय आहेत दात येतात त्याची?
1: दुधाचे दात येतात तेव्हा जास्ती जरा पोट दुखणं किंवा बाळाला समजवता म्हणजे सांगता येत नसतं, त्यामुळे हिरड्या शिवशिवणं आणि थोडीशी अशी खाज सुटल्यासारखी वाटते किंवा कुठे कुठे दुखतं. तसेच जेव्हा आपले परमनंट दात किंवा कायमस्वरूपीचे दात येतात तेव्हा कमी फार प्रमाणात हे होऊ शकतं. थोडंसं पोट बिघडण्याचा वगैरे संभव असतो. अक्कल दाढा येतात तेव्हा मात्र जरा जास्ती समजतं. दुसऱ्या नंबरच्या दाढा 12व्या 14व्या वर्षी येतात किंवा अक्कल दाढा येतात तेव्हा थोडस आ करताना त्रास आणि एखाद्या दिवशी ताप वगैरे येऊ शकतो.
0: नमस्कार, आपलं नाव सांगा.
3: मी जोशी बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की वरिष्ठ नागरिकांमध्ये ज्यांचं वय 50-55 पेक्षा जास्त आहे आणि त्यांची अक्कलदाढ पडल्यानंतर किंवा काढल्यानंतर असं सांगितलं जातं की ती अक्कलदाढची त्याचं जे मूळ आहे ते वरती मेंदूकडे गेलेलं आहे किंवा खाली गेलेलं आहे आणि त्याच्यासाठी वेगळं ऑपरेशन करायला लागतं, तर हा काय प्रकार आहे, म्हणजे नेमकं काय असतंय? आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की मानसिक आजार आणि आपल्या दाताचं आरोग्य यांचा काही परस्पर संबंध आहे का? असेल तर तो सांगा. धन्यवाद.
1: पहिल्या प्रश्नाचं म्हणजे अक्कल दाढेचं, असं आमच्या तरी काही म्हणजे वाचनात किंवा अभ्यासामध्ये असं आलं नाही की डायरेक्ट मेंदूपर्यंत वगैरे संबंध असो. तज्ञांचा सल्ला घ्यावा शक्यतो.
0: अगदी खरं आहे. आणि मानसिक आरोग्य आणि दातांचा काय संबंध आहे?
1: मानसिक आरोग्यामध्ये दोन गोष्टी सांगण्यासारख्या वाटतात. एक म्हणजे आपल्या विचारांमुळे रात्री झोपताना वगैरे आपण ते विचार चालूच राहतात आणि सबकॉन्शियस लेवलला ते विचार चालू असल्यामुळे कधी कधी दात खाल्ले जातात,
0: चावल्यासारखे.
1: त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये ब्रक्सिझम किंवा दात खाणे साध्या भाषेमध्ये, तर ते दात झिजत लागतात मानसिक आजारांमध्ये. हे असं काही काही रुग्णांमध्ये पाहिलं जातं, नॉर्मल केसेसमध्ये सुद्धा पाहिलं जातं. ह्यासाठी सुद्धा तज्ञांचा सल्ला घ्यावा.
0: नमस्कार.
4: हॅलो.
0: हा बोला.
4: बरेच जणांना दाताचा आजार आहे की गार पाणी पिल्यावर त्याच दुखतात. तर माझा प्रश्न असा होता की गार पाणी पिल्यावर दात दुखतात आणि दुसरी गोष्ट गरम काय खाल्लं आणि पाणी की दात दुखतात.
0: काय सांगाल आपण डॉक्टर याच्यावर?
1: गरम आणि गार खाल्ल्यानंतर दात दुखत असतील तर मुख्य म्हणजे पहिले दात दाखवून यायला पाहिजेत. कारण त्याची कारण बरीच आहेत. हिरड्यांमध्ये त्रास आहे की दातांमध्ये शिवशिवत आहेत का दात का झिजलेत हे सगळं निदान करूनच समजतं.
0: बरं, त्यावर उपाय छोटासा काय करता येऊ शकतो?
1: म्हणजे खूप गरम आणि खूप गार हे जे दोन टोकं असतात ते कमी करावं आणि त्याला आम्ही म्हणतो की डिसेन्सिटायझिंग टूथपेस्ट तज्ञांच्या सल्ल्याने दात दाखवून त्या वापरायला देतात पहिले.
0: आपण मगापासून जाणून घेत आहोत की आहाराचा किंवा इतरही घटकांचा कसा दातावर परिणाम होतो आणि दात, मी मग अशी म्हटलं तसं की तो एक चांगला आरोग्याचा आरसा आहे, तर या दातांच्या घासण्याच्या आणि स्वच्छतेच्या पद्धती या सगळ्यात महत्वाच्या आहेत, तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल?
1: घासण्याच्या पद्धती, दात स्वच्छ करण्याच्या पद्धतींमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे 2 वेळा दिवसातनं दात घासले गेले पाहिजेत.
0: बर.
1: योग्य पद्धत आपण आपल्या दंतशल्य चिकित्सकाकडनं जाणून घेणं ही सर्वात महत्वाची गरज आहे. बरेच वेळा आम्ही दात चुकीचे घासल्यामुळे पण त्याच्यावर परिणाम झालेत असे पाहतो. जोर दिलाय, बरोबर नसलेला ब्रश, सो हे सगळं तुम्ही सल्ल्याने करावं. साधारण फ्लुराईड असलेली टूथपेस्ट 3 वर्षाच्या वरच्या मुलांनंतर, 3 वर्षाच्या खालच्या मुलांमध्ये नाही, त्यांच्या नंतर घ्यावी. तीही सल्ला घेऊनच घ्यावी. नंबर 1. नंबर 2, सॉफ्ट ब्रिसल, मीडियम ब्रिसल, हार्ड ब्रिसल, 3 टाईपचे ब्रश असतात. कोणता आपल्याला सुटेबल आहे हाही डॉक्टरांना दाखवून त्यांच्या सल्ल्याने 45 डिग्रीच्या कोणामध्ये साधारण तो ब्रश ठेवून हिरडीच्या आणि दाताच्या असं आपण हलक्या प्रेशरनी ब्रश करावं. ओके. सकाळी ब्रश करताना अगदी तुम्ही उठल्या उठल्या करणं ही फक्त आपल्याला सायकोलॉजिकली आपल्याला तजेलदारपणा देतं, पण तुम्हाला अगदी म्हणजे असं सांगायचं की डेंटिस्ट म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो की जर का सकाळी मुलांना त्याच्या मागे लागायचं नसेल ना, बाहेर पडायच्या आधी, घरातनं बाहेर पडायच्या आधी त्यांना ब्रश करायला सांगा.
0: पण असं खाल्लं वगैरे तरी चालेल.
1: चूळ भरून

0: दे त्यांना.
1: हा,
0: ही सवय ऍट रिस्क घ्यायला लागते कधी कधी थोडक्यात, पण तरी सुद्धा त्यांना सवय लावताना अशी लावू शकता की आधी चूळ भर उठल्या उठल्या खा, नाश्ता कर, दूध पी, आणि मग तेव्हा खरं त्यांना ब्रशिंगची गरज असते.
1: अच्छा, खाऊन वगैरे
0: झाल्यानंतर घराच्या बाहेर तर ते त्या माणसाने म्हणजे त्यांनी तसं सांगावं की बाबा मग तू जाताना ब्रश कर. रात्री सुद्धा मी तेच सांगेन की जेवल्यावर ब्रश नाही, झोपायच्या आधी ब्रश झाला पाहिजे. बरेच वेळा आईस्क्रीम खाल्लं जातं, काही गोड खाल्लं जातं, तर त्याच्यानंतर सर्वात शेवटी ब्रश केला गेला पाहिजे. सो ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, ब्रशिंगची पद्धत, ब्रश कोणत्या प्रकारचा हवाय, आणि सकाळी आणि रात्री कधी ब्रश करायचा आहे. मध्ये मध्ये वेळ मिळेल तसा चूळ भरणं हे अतिशय म्हणजे योग्य आहे आणि ते चालू ठेवावं.
1: बरोबर. तुम्ही आता म्हणालात की ते जास्त जोरात किंवा हळू किंवा हिरड्यांना लागतं का म्हणे, तेव्हा सुद्धा काय काळजी घ्यायला हवी अगदी थोडक्यात सांगाल.
0: एक म्हणजे मीडियम ब्रिसलचा ब्रश सगळ्यांना सूट होतो, त्यामुळे तो वापरावा. कोण जो आपण धरू तो असं म्हणजे
1: पुढे
0: मागे न करता 45 डिग्रीच्या अँगलवर, म्हटलं तसं अर्धा हिरडीवर आणि अर्धा ह्याच्यावर, हिरडी करणं दाताकडे, कारण अडकतं आपल्या हिरड्यांमध्ये,
1: म्हणजे वरच्या दिशेनं
0: किंवा खालच्या दिशेनं असं निवांत. एक दीड मिनिटापेक्षा जास्ती ब्रश नाही करायचा, वेळ सुद्धा महत्वाचा. कोणी कोणी 3-3, 4-4 मिनिटं ब्रश करत बसतात, म्हणजे घासण्याच्या ह्याच्याने ते वरचा लेअर काढून टाकतात दातात, इतका वेळ ब्रशिंग होतं, तेही महत्वाचं. ह्या काही गोष्टी लक्षात ठेवाव्या.
1: नमस्कार. हा नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा, नाव सांगा.
2: राजेंद्रात बोलतो मी, चहावाले सिन्नर. माझा प्रश्न असा आहे की मधुमेह असलेल्या व्यक्तींनी दातावर नारा लावतात ते लावणे योग्य आहे का, आणि दार काढणे योग्य आहे का शुगर असल्या.
0: त्यांचा पहिला प्रश्न, तार लावणे योग्य आहे का. तार लावायला तशी काहीही ना नसते, फक्त हिरड्यांची कंडिशन मधुमेहामध्ये काय आहे किंवा मधुमेह कितपत आहे, किती वर खाली सारखा होतोय हे तपासून घ्यायला लागतं, आणि त्या सल्ल्याने नंतर मग तज्ञांकडनं मार्गदर्शन घेऊन मग ते लावायचं की नाही ते ठरवता येतं. आणि दुसरी गोष्ट, शुगर असलेल्या माणसांना दात काढता येतो का. शुगर किती आहे हे मोजावे लागते. 200 खाली शुगर असेल, बाकीचे दुसऱ्या कोणत्या अवयवांवर परिणाम कसा आहे, कोणत्या गोळ्या चालतात, काय नाही, हे सगळं बघून सल्ल्याने दात काढू शकतात.
1: क्षारांची भूमिका नेमकी काय असते दातांच्या आरोग्याच्या बाबतीत, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा.
0: क्षारांमध्ये पहिले दोन तीन क्षार हे सर्वात जास्ती महत्वाचे ठरतात, हाडांसाठी आणि दातांसाठी. पहिले म्हणजे कॅल्शियम, नंतर फॉस्फरस म्हणजे फॉस्फेट ह्या अनुषंगाने, नॉट डायरेक्टली फॉस्फरस, आणि फ्लुराईड्स. कॅल्शियम फॉस्फेट्स हे पेस्ट मधनं जे आपण अन्न खातो त्याच्यामधनं येतं, आणि फ्लुराईड मात्र आपल्या देशामध्ये म्हणाल तर विहिरींचं पाणी वगैरे पिऊन जास्ती मिळत होतं, बाकीची छोटी छोटी क्षारं पण. पण ती आता साधारण विहीर कमी झाल्यामुळे आपल्याला ऍडिशनल फ्लुराईड सप्लिमेंट्स घ्याव्या लागतात बेसिकली लहान मुलांमध्ये, साधारण 1000 PPM पेक्षा कमी लहान मुलांमध्ये आणि 1000 ते 1500 मोठ्या वाढलेल्या आणि मोठ्या माणसांमध्ये. सो ते तुम्हाला तज्ञांचा सल्ला घेऊन, डेंटिस्ट अपॉइंटमेंट ही तेव्हाही म्हणूनच गरजेची पडते की कोणती पेस्ट वापरावी. नॉर्मल पेस्ट तुम्ही वापरू शकता डेफिनेटली, पण ज्या तुमच्या दातांसाठी कोणती जास्ती सुटेबल आहे, मेडिकेटेड टूथपेस्ट लागणार आहे का, आणि फ्लुराईड कधी कधी तुम्हाला अप्लाय करायचं आहे, हे त्यांच्या सल्ल्याने
1: नक्कीच घेऊ शकतो. अगदी खरं आहे. लहान मुलांमध्ये सगळ्यात जास्त समस्या कोणत्या आढळतात.
0: लहान मुलांमध्ये वाढत्या वयामध्ये एक म्हणजे एकदम छोट्या मुलांमध्ये नर्सिंग बॉटल केरीज म्हणतो आम्ही त्याला, दूध पितं बाळ असतं त्याच्यामध्ये, साधारण आपल्याकडे माहिती नसल्यामुळे दूध पिता पिताच ते झोपतं
1: हो,
0: तर त्यामुळे खूप जास्ती कीड लागण्याचं प्रमाण होतं बाटली तोंडात घेऊनच, तर त्या सर्वात जास्ती त्याच्याबद्दल आम्हाला त्यांना माहिती द्यावी लागते. म्हणजे ती बाटली काढून तोंड स्वच्छ करून मगच बाळाला झोपून दे, किंवा आम्ही नेहमी सांगतो की बाटली हे शक्यतो लावायचीच नाही, चमचा भांडं वाटी चमचा याच्यानेच दूध प्यायलेलं बरं, किडण्याचं प्रमाण कमी. दुसरी गोष्ट म्हणजे झोपताना दूध साखर नाही द्यायचं, त्याच्या आधी द्या. थोडी मोठी झाली मुलं की कमी येणं दात, उशिरा येणं, एकमेकांवर म्हणजे जडणगडण त्या दातांची ही बरोबर नसणं, पडल्यामुळे कधी कधी पडल्यामुळे सुद्धा ट्रॉमा ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे दात आत जाणं वर येणं हे सगळं राहतं. आणि अजून मोठ्या मुलांमध्ये थोडस त्याची रचना बरोबर नसल्यामुळे किंवा काही औषधं चालू असल्यामुळे सुद्धा त्यांचा वेगळा रंग येतो
1: हो,
0: तर ह्या काही काही समस्या आढळतात.
1: अच्छा, हल्ली दातांची रचना किंवा छान स्माईल याकडे खूप लक्ष दिलं जातं, आणि हा सगळा कशाचा परिणाम आहे, फक्त आपण जे काही बघतो सध्या सोशल मीडिया हाच एकमेव आहे का.

0: छान प्रश्न आहे हा, कारण हा हॅपनिंग क्वेश्चन किंवा नीड ऑफ द टाइम गरज आहे ही काळाची हे माहीत असणं. तर मी असं सांगेन की त्यामधल्या ज्या काही उपचार पद्धती किंवा एकदम जे आपल्याला डायरेक्ट सारखं असं बंबार्डिंग होतं सारखं आपल्यावर, तर त्याच्यामधल्या खऱ्या उपचार पद्धती काय आहेत किंवा काय शक्य आहे आपल्या दातांमध्ये. प्रत्येकाच्या रचनेला अगदी असं फोटोग्राफ परफेक्ट किंवा परफेक्ट स्माईल असं देता येत नाही, पण त्यातल्या त्यात काय बदल करता येत आहे हे फोटोवर न जाता ऍक्च्युली डेंटिस्टकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन करणं गरजेचं आहे. ते तुम्हाला सांगतात की काही काही आवाजवी अपेक्षा ठरतात, काही काही शक्य नाहीये,
1: बरोबर,
0: काही काही ते तंत्रांनी केलेलं असतं, तर त्याच्या आहारी न जावं, तुम्ही प्रत्यक्षात जाऊन भेटून सल्ला घ्यावा.
1: नक्कीच नक्कीच. आणि दातांच्या समस्येकडे किती गांभीर्याने बघणं गरजेचं आहे का, मंडळी बघतात का आणि नसतील बघत तर काय सांगाल तुम्ही?
0: मी या प्रश्नाला थोडंसं डिव्हाइड करून किंवा एज ग्रुप रिलेटेड मी सांगते. एक म्हणजे छोट्या मुलांच्या, जसं आपण बोललो समस्या, लहान मुलांच्या, त्यांना सांगता येत नसतं, पण हे आई आईचं बाबांचं म्हणजे ऍज पेरेंट्स किंवा पालक हे काम आहे की त्यांना, म्हणून म्हटलं की इयरली चेकअप हे म्हणून महत्वाचं,
1: बरोबर,
0: की कारण हे दात पडतायत लवकर येत नाहीये, ह्यामुळे आपल्या उच्चारांवर पण परिणाम होतो. कधी कधी त्यांच्या आत्मविश्वासावर. बरेच वेळा मी पाहिलंय की त्यांना हसणं ते थांबवतात, बोलणं थांबवतात, कारण कोणीतरी बोललेलं असतं. सो लहान मुलांमध्ये हे फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्या जबड्याची वाढ ही सुद्धा वेगवेगळ्या प्रकाराने होत असते. दातांबरोबर जबड्याची वाढ, तर ती बरोबर होते की नाही, रचना बरोबर होते की नाही, आणि मग नंतर आपल्या तार लावायला लागते की नाही हे आधी कळलं ना, तर बऱ्याच गोष्टी आपल्याला लवकर साधता येतात.
1: बरोबर.
0: एक उदाहरण म्हणून सांगते, आमच्याकडे एका मुलीला जेव्हा आम्ही 9 वर्षाची असताना, तिला डेंटल चेकअपची सवय होती तिच्या आईलाही, त्यामुळे तिला जे दात येत नव्हते आज जबड्यात अडकले होते. जर का 12व्या वर्षी समजलं असतं तर आपल्याला सर्जरी करायला लागली असती, कारण की ते अडकलेले दात बाहेर काढणं, त्या जबड्याला मोठं करणं, आणि ते ती संगीत खुर्ची झाली होती, जास्ती दात आणि कमी जागा. पण ती 9व्या वर्षापासून आल्यामुळे आम्हाला ते सर्जरी न करता आज तिला आम्ही तारेची ट्रीटमेंट लावलीय, पण ते सोपं गेलं, सुखकर गेलं, आणि त्याच्यामुळे तिचा कॉन्फिडन्स पण आता हळूहळू परत येईल.
1: बरोबर बरोबर.
0: रचना व्यवस्थित होईल जेव्हा तिची. दुसरा प्रकार जो असतो तो मोठ्या माणसांमध्ये, ते स्वतःचे स्वतः इयरली चेकअपला आल्यामुळे खूप फायदे होतात. रूट कॅनल, त्याच्या आधीची स्थिती, त्याच्या आधीची स्थिती, हे हळूहळू पटकन आपल्याला समजतं आणि कमी त्रासामध्ये, पर्यायी कमी खर्च, या सगळ्यामध्येच ते साधता येतं.
1: नक्की.
0: थोडं मोठा वयोवृद्धांचा आपण जर का ग्रुप पाहिला तर त्यांच्यामध्ये ना साधारण असं असतं की नाही आता जाऊ दे ना, काय वय झालंय माझं, पण पचन हे त्यांनाही तितकंच गरजेचं असतं, आणि हसणं, पचन, आपली सगळं शरीर व्यवस्थित हे त्या दातांवर राहणार आहे.
1: बरं.
0: त्यामुळे त्यांनी सुद्धा नक्की हे डोक्यात ठेवावं की ते तरीही तज्ज्ञांचा सल्ला घेणं आणि वेळोवेळी जाणं हे गरजेचं आहे.
1: निश्चितच. आणि आपण बघतो की काही मंडळी अशी असतात जी नेहमी फॉलोअपसाठी येतात, आणि मग त्यांच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते बदल दिसून येतात, किंवा त्यांना ट्रीटमेंट देताना किंवा ट्रीट करताना कसं सोपं जातं डॉक्टरला सुद्धा आणि पर्यायाने पेशंटला सुद्धा, काय सांगाल?
0: पेशंटला जेव्हा अवेअरनेस, ज्याला आपण म्हणतो की माहिती होतं, तर आम्हाला खूप सोपं जातं. एक म्हणजे थोडंसं काही वर खाली झालेलं ते लगेच नोंद करतात त्याची आणि आम्हाला कळवतात, आणि तो एक आपला प्रवास त्यांच्या बरोबरचा. प्रत्येकाला दातांच्या कटकटी, छोट्या छोट्या कंप्लेन्स आहेत, अगदी डेंटिस्टला सुद्धा दुसऱ्या डेंटिस्टकडे जावं लागतं बरं का, त्याला पण स्वतःच स्वतः काम नाही करताय. सो हा हे चुकणारच नाही, पण त्याचं मूळ म्हणजे हेतू याचा हा आहे की लवकर आल्यामुळे लवकर निदान होतं, मोठे जे काही थोडं नुकसान असं आपण म्हणतो ते टाळता येणार असतं. बऱ्याच वेळा येतं, जेव्हा नाही येत तेव्हा काही
1: पर्याय नसतो,
0: आणि त्यांची ती तयारी होते. त्यामुळे आपण सतत चेकअपला जाणाऱ्यांमध्ये मी एक पाहते की त्यांना ते सहज घेता येतं, जरी मोठी ट्रीटमेंट असली तरी
1: मानसिक तयारी
0: होते. आणि हा प्रवास शेवटी दोघांचा आहे, जेवढे ते दोघं त्याच्यात चांगले सामील होतील ते जाऊ शकतात.
1: नक्कीच नक्कीच. आता घड्याळ दर्शवायला लागलंय, कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. शेवटचा ते दोन मला मुद्दे विचारावेसे वाटतात. एक तर पाश्चात्य खाण्याचा किती परिणाम होतो, आणि टिप्स म्हणून तुम्ही काय सांगाल की या सगळ्यांसाठी खूप महत्वाच्या आहेत.
0: पाश्चिमात्य खाण्यामध्ये मेन विलन आपण असं म्हणू की प्रोसेस्ड फूड आणि शुगर्स,
1: येस,
0: एनर्जी ड्रिंक्स इकडनंच आलेले, ऍसिड ड्रिंक्स. तर ह्या सगळ्याचा, ऍसिड ड्रिंक्सचा आपल्या तोंडातला पीएच कमी करतो, ऍसिडिक करतो, आणि त्यामुळे आपल्या गालाला, हिरड्यांना आणि दातांना, दातांची झीज होते. सो तो एक मोठा वाईट परिणाम. शुगर्स डेफिनेटली

0: आपलं कीड ह्याचं प्रमाण वाढवतं आणि प्रोसेस शुगर सुद्धा तेच होतं. बाकी अल्सर्स किंवा जास्ती तोंडामध्ये आपण हे जे प्रकार पाहतो ते सुद्धा आम्लयुक्त म्हणजे पदार्थ ऍसिडिक फूड खाल्ल्यामुळेच होतं. सो ह्या सगळ्याचं संतुलन हा मेन म्हणजे मुख्य गरज आहे की खाऊ नये असं नाही पण संतुलन राखावं त्याचं.
1: बरोबर बरोबर.
0: आणि मी टिप्स जरा सांगू शकते तू विचारलंस त्याप्रमाणे. पहिले म्हणजे परत मी स्ट्रेस करते, दोन वेळा ब्रशिंग करायचं, चूळ भरणं, फ्लोराईड टूथपेस्ट वापरणं सल्ल्याने, भरपूर पाणी आणि रेग्युलर फॉलोअप सगळ्यांसाठी, सगळ्या वयोगटांसाठी. हे मी पुन्हा नमूद करावं असं वाटतं मला.
1: निश्चितच डॉक्टर, आज तुम्ही इतकं छान आणि सोपं करून सांगितलं आम्हा सगळ्या श्रोत्यांना, त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे आपले मनापासून आभार मानते. डॉक्टर अनघामुळे आज आपण इथे आलात, खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोते हो AIR मराठी डीटॅच उपग्रह वाहिनीवरचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 3:31 झाली आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील सुरेश वाडकर, अमित कुमार, शैलेंद्र सिंग यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची रचना, संगीत अरुण पौडवाल यांचं.

0: बनवा बनवी अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
1: साडी अशी नेसू निघाला वरी हसू जगा

0: लाडाती लाजरी है लाजरी
1: Hey, नाच खेळू गाऊ मजे मजे राहू
2: उन्हाळा हिवाळा हो आम्ही सारे साथ जिथं जिथं जाऊ तिथं चला की जाऊ
3: सुखासाठी जग मध्ये इथे तिथे चाले अशी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी
4: गाडी अशी नेतू निघाला वरी हसू
5: जगा जसे हवे या तसे तसे दिसू
6: वाटे मला की कुठे तरी फसू
7: तो डरे

श्रोते हो, कार्यक्रमामध्ये यापुढे ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची रचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

श्रोते हो, मिश्र संगीत या कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील अशोकजी परांजपे यांची रचना, संगीत अशोक पत्की यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात यापुढे ऐकूया अशोक हंडे पुरुषोत्तम बेर्डे यांच्या स्वरातील विवेक आपटे यांची रचना, संगीत अनिल मोहिले यांचं, चित्रपट शेम टू शेम।

झाला अडम तडम सारा, अरे नशिबाचा खेळ झाला अडम तडम सारा, साहेबाचा तोरा कुठं मी झा

सांग हो, झकास गातो गाणं तरी गाढव जमती बारा, अरे झकास गातो गाणं तरी गाढव

थकून झालो आडवा म्हणती आळशी हायस ढोरा. अरे थकून झालो आडवा म्हणती आळशी हायस ढोरा. ऐकून डोसक उठ शान्या पर.

श्रोतेहो, मिश्र संगीत या कार्यक्रमात यापुढील गीत आहे अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली गुरु ठाकूर यांची रचना. गायक आहेत अजय गोगावले आणि श्रेया घोषाल. चित्रपट महाराष्ट्र शाहीर.

श्रोते हो, मिश्र संगीत या कार्यक्रमात यापुढील गीत आहे मंगेश पाडगावकर यांची, यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली रचना. गायक आहेत अरुण दाती.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत सॉरी मिश्र संगीत हा कार्यक्रम इथं संपला. यावर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. पहाटेचे 4 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये आपण कलाकार मनीष पिंगळे यांचं गिटार वादन ऐकणार आहोत. राग परमेश्वरी, ताल आहे 8-3 ताल. त्यांना तबल्यावर साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी. तर ऐकूया मनीष पिंगळे यांचं गिटार वादन.

0: श्रोतेहो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात मनीष पिंगळे यांचं गिटार वादन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती संतोष मिश्रा यांनी.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
2: बरे नवे सखे असा लपून घाव घालणे.
1: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
2: तुझ्या कळ्या तुझी फुले.
0: श्रोतेहो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲप वरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 4:30 आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये आपण कलाकार मौसमी तालुकदार यांचं शास्त्रीय गायन ऐकणार आहोत. राग बैरागी भैरव विलंबित आणि द्रुतगत एक तालात निबद्ध आहेत आणि विलंबित आणि द्रुत गतींचे अनुपक्रमे बोल आहेत बैरागी भई आणि सुमिरन कर मन मेरू. त्यांना तबल्यावर साथ केली आहे राजेंद्र

अंतरकर यांनी आणि संवादिनीवर साथीला आहेत श्रीनिवास आचार्य. तर ऐकूया कलाकार मौशमी तालुकदार यांचं शास्त्रीय गायन.

श्रोते हो, आताच आपण शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म ज्यामध्ये कलाकार मोसमी तालुकदार यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती राजेंद्र अंतरकर यांनी आणि संवादिनीवर साथीला होते श्रीनिवास आचार्य.

श्रोते हो AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 5 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातील अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी.

श्रोतेहो, गीत बहार या कार्यक्रमात यापुढील गीत सादर करीत आहोत सुधीर फडके यांच्या स्वरातील जगदीश खेमूळकर यांची रचना. सुधीर फडके यांचंच संगीत आहे आणि चित्रपट आराम हराम आहे.

श्रोते हो, कार्यक्रमामध्ये यापुढे सादर करीत आहोत राम राम गंगाराम या चित्रपटातील महेंद्र कपूर यांच्या स्वरातील दादा कोंडके यांची रचना, संगीत राम लक्ष्मण यांचं.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं संपला.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: श्रोते हो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात। पहाटेचे 5:30 आहेत। आता सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा। कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील आणि संगीतातील गीत।